हा अभंग होता संत एकनाथ महाराजांचा, गायिका आणि संगीतकार विदुषी किशोरी आमोणकर. या अभंगाबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 11 भाद्रपद शके 1948. दिनांक 2 सप्टेंबर ISV 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग जौनपुरी.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया श्री नारायण सूक्त. पठण केलं आहे वैशंपायन गुरुजी यांनी.

वसंतराव आजगावकर यांनी गायलेला हा अभंग होता संत एकनाथ महाराजांचा मंगलप्रभात. या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आनंदराव टेकाडे यांचं गीत आपण ऐकलं समूह स्वरात, आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. सकाळचे 6:30 वाजलेत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: आपलं जगणं आनंदी करणं, आपलं जगणं आनंदी होणं हे कोणाच्या हातात आहे? या प्रश्नाचं उत्तर ज्या दिवशी आपल्याला मिळेल त्या दिवशी आपलं जगणं आनंदी होईल. बघा, अमुक एक प्रसंग झाला, अमुक एक गोष्ट घडली म्हणून मला आनंद झाला, किंवा अमुक एक गोष्ट घडली म्हणून मला दुःख झालं, म्हणजे माझा आनंद किंवा माझं दुःख हे त्या प्रसंगावर अवलंबून आहे. तसंच व्यक्तीच्या बाबतीतही, एखाद्या व्यक्तीने माझ्याशी वागताना असा असा व्यवहार केला किंवा असं असं केलं नाही म्हणून मला आनंद झाला किंवा मला दुःख झालं, म्हणजे आपला आनंद किंवा आपलं दुःख हे त्या व्यक्तीवर, त्या घटनेवर, त्या प्रसंगावर अवलंबून आहे का? तर आपला आनंद आपलं दुःख हे आपल्या हातात आहे. जर याची जाणीव आपल्याला झाली तर मग आनंदासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची गरजच भासणार नाही.

अजून 35 मिनिटं झाली आहेत. आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. मुंबई शहर आणि परिसरात काल अगदी हलका पाऊस झाला. कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत नोंदवलं गेलं 33, सांताक्रूज 32 अंश सेल्सिअस किमान तापमान, कुलाबा 27, सांताक्रूज 26 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता, सांताक्रूज वेधशाळेतली नोंद आहे 86%. पावसाची नोंद ही आज पहाटे 5:30 नोंद आहे. सांताक्रूजची नोंद आहे 2.3 मिलीमीटर्स. येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश काहीसं ढगाळ असेल, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या काही सरी अधूनमधून येतील. कमाल तापमान 32 आणि किमान 27 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा, हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. आगामी 24 तासांमध्ये मन्नारची समुद्रधुनी, त्याचप्रमाणे नैऋत्य अरबी समुद्र, सोमालिया, ओमानची किनारपट्टी या भागांमध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. कृषीवाणी सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आज आपण ऐकणार आहोत पडवळ लागवड याबद्दलची माहिती. सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा आज ऐकूया पोषक आहार याबद्दलची माहिती, भाग 2, तज्ज्ञ डॉक्टर पुष्पलता डुमरे. परिसर कार्यक्रमात सकाळी 6:50 पर्यावरण पूरक आहार भाग 2, सहभाग संगीता खरात. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. सकाळी 7:00 आणि पुन्हा दुपारी 1:55 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आडवाटेवरील पुस्तकं या मालेत सर्बियन साहित्यिक मिलोराद पालिच यांच्या डिक्शनरी ऑफ हजार्स या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 बेडेकर मसालेवाले. श्रोते हो, आज सकाळी 8:40 वि स खांडेकर स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आज सकाळी 8:40. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, लेखक नितीन साळुंखे, आज भाग 113. सकाळी 11:05 सहज संवाद, संवादिका असतील सुलभा सौमित्र. वनिता मंडळ दुपारी 12:00 सुप्रसिद्ध लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक लाख मोलाचं जगणं, लेखन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी. आकाशवाणी नागपूर केंद्रावरून दुपारी 1:40 प्रसारित होईल अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र, आम्ही सहक्षेपित करू. युववाणी संध्याकाळी 5:30 स्टे ट्यून्ड या सदरात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका, लेखन दिशा जोशी यांचं. संध्याकाळी 6:30 बलसागर भारत होवो, जागतिक नारळ दिनानिमित्त कल्पवृक्ष ते अर्थवृक्ष याविषयी कोकोनट मॅन तुषार आग्रे यांची मुलाखत. वृत्तविशेष कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 7:15, 7:30 माझा आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण. बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैव तंत्रज्ञानाचे योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे. हे 2 कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीत सकाळी 10:00 अनवर हुसेन यांचं संतुरवादन, मिश्र पिलू धून आणि मिश्र पहाडी, पंडित उदय भवाळकर यांचं ध्रुपद गायन. दुपारी 2:30 राग गौड सारंग.
विवेक कांबळे यांचं सरोद वादन राग मारवा संध्याकाळी 5:02.

0: रात्री 10 वाजता विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन राग श्यामकल्याण, पंडित यशवंतबुवा जोशी यांचं गायन राग नटबिहाग रात्री 10:30 वाजता. रूपरेषा आपण ऐकली. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. आता ऐकूया पडवळ लागवड याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पडवळ ही वेलवर्गीय भाजी आहाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाची फळभाजी आहे. हे पीक तामिळनाडू, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. महाराष्ट्रात कोकणात जास्त प्रमाणात लागवड होते. लुफा गोत्रातील ही भाजी आहे. या भाजीची लागवड आपल्याकडे हळूहळू वाढू लागली आहे. पडवळाची लागवड करण्यासाठी मध्यम रेताड आणि भारी जमीन चालते, त्यामुळे भरपूर पाणी पुरवठा आणि सेंद्रिय खतांचा पुरवठा आवश्यक आहे. जमिनीतून निचरा झाला पाहिजे, त्यामध्ये वेल चांगला वाढतो. उष्ण हवामानात हे पीक सर्वत्र येऊ शकतं. खरीपात सर्वत्र लागवड केली जाते. खरीपाची सुरुवात होण्याअगोदर नांगरट उभी आडवी करून घ्यावी. 4-5 कुळवाच्या पाळ्या देऊन त्यावर पाट मारून जमीन बारीक करून घ्यावी. सड आणि पालापाचोळा वेचून शेत स्वच्छ करावं. पूर्वमशागत झाल्यानंतर त्यामध्ये हेक्टरी 25 गाड्या शेणखत मिसळावं. त्यानंतर शेतात 3 मीटर अंतरावर चर खोदावी, म्हणजे पाट तयार करावेत. त्याची रुंदी 60 सेंटीमीटर असावी. पाटाच्या दोन्ही बाजूला 1 मीटर अंतरावर 30x30x30 सेंटीमीटरचे खड्डे पाडावेत. त्यामध्ये आळे तयार करून घ्यावेत. खड्ड्यांमध्ये शेणखत टाकून खड्डा मातीसह भरून घ्यावा. त्याचबरोबर नत्रस, पुरद आणि पालाश हे देखील योग्य प्रमाणात मिसळण करावं. रासायनिक खते प्रत्येक आळ्यात सारख्या पद्धतीने पसरावीत. ती मातीमध्ये मिसळून आळ्यात चांगला उंचवटा करून घेऊन खरीपाच्या पावसाच्या सुरुवातीला प्रत्येक आळ्यात 3-4 बियांची टोकण करावी. साधारणपणे हेक्टरी 5-6 किलो बियाणं लागतं. मांडव चांगल्या पद्धतीने घालावा. वेल वाढल्यानंतर त्याला मांडवावर व्यवस्थित चढवावा. त्यासाठी तारांचाही वापर करावा. तोंडली मांडवांसारखा मांडव केल्यावर उत्तम होईल. लागवडीनंतर 10-12 दिवसात बियांची उगवण होते. त्यानंतर जास्त उगवण झाल्यास रोपं विरळ करावीत. वेळोवेळी खुरपण करून तण काढून टाकावं. मांडव बांधून वेल मांडवावर चढवावेत. साधारणपणे मांडव 2 मीटर उंचीचा असावा. 2 महिन्यांपर्यंत फुलं लागायला सुरुवात होते. खरीपात पाण्याचा प्रश्न येत नाही, मात्र उन्हाळ्यात तसंच बागायती क्षेत्रात जमीन भिजवून टोकण करावी. त्यानंतर 1 आठवड्याने पहिलं पाणी द्यावं. उन्हाळी हंगामात 4-5 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फुलं आल्यानंतर फळधारणा होईपर्यंत पाणी देणं महत्वाचं असतं. पडवळ फळं वेळेवर काढावीत, कारण जर काढायला उशीर झाला तर फळं आतून पोकळ होतात. म्हणून कोवळी फळं तोडणं योग्य असतं. त्यासाठी वेळोवेळी तोडा करून बाजारात पाठवावीत. उशीर झाल्याने पडवळाची विक्री होत नाही. फळाची लांबी 100 सेंटीमीटर पर्यंत वाढू शकते. हेक्टरी 200 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतं. पडवळ लांब व्हावी म्हणून शेतकरी पडवळाच्या फळाच्या टोकाला दगड बांधतात. सुधारित वाणाची फळं भरपूर लांब वाढतात. कोईमतूर कोकण श्वेता, कोईमतूर 4 PA19 या पडवळाच्या सुधारित जाती आहेत. आहाराच्या दृष्टीने अतिशय सत्वयुक्त अशी ही भाजी आहे. याची भाजी, आमटी आणि कढी बनवली जाते. यामध्ये प्रथिनं, कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ, अब, जीवनसत्व, चुना, लोह, पालाश, स्फुरद यासारखे घटक आहेत. त्यामुळे आहाराच्या दृष्टीने ही भाजी अतिशय महत्वाची असल्याने शेतकरी बंधूंनी याकडे लक्ष द्यावं, कारण चांगलं उत्पादन मिळवून देणारी ही वेलवर्गीय भाजी आहे.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण पडवळ लागवड याबद्दलची माहिती ऐकली. माहितीचं वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आज 2:00 हाच कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल. आज संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारण, बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैव तंत्रज्ञानाचे योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची मुलाखत प्रसारित होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सकाळचे 7:15 यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोते हो. आपल्या पारंपरिक धान्याची आधुनिक ओळख म्हणजेच मिलेट्स. आजकाल आपण कुठेही गेलो तरी मिलेट्सची भाकरी, मिलेटचा डोसा, मिलेटचा उपमा असे विविध पदार्थ पाहायला मिळतात. मिलेट खरंच नवीन आहेत का? नाही. खरं तर ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर भरड धान्ये आपल्या पारंपरिक भारतीय आहाराचा अनेक वर्षापासून भाग आहेत. फक्त काही काळ आपण पॉलिश, तांदूळ, मैदा, रिफाईंड फूड इकडे जास्त वळलो आणि आपल्या पारंपरिक धान्यांचा वापर कमी झाला. आज पुन्हा आपण या धान्यांकडे वळत आहोत कारण मिलेट्सचे फायदे. मिलेट्स म्हणजेच भरड धान्य. ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कुटकी, कोदो, सावा अशा विविध धान्यांचा समावेश मिलेट्समध्ये होतो. प्रत्येक मिलेटची पोषण मूल्ये वेगवेगळी आहेत पण अनेक मिलेट्समध्ये फायबर, मिनरल्स आणि भरपूर पोषक घटक चांगल्या प्रमाणात आढळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलेट्सचा आहारात वापर केल्याने फायबर तर मिळतेच पण ॲसिडिटीसुद्धा कमी होते. आपण रोज फक्त गहू आणि तांदूळ यांच्यावरच अवलंबून राहण्याऐवजी वेगवेगळी धान्ये आहारात समाविष्ट करू शकतो. जसे एक दिवस गव्हाची चपाती केली तर दुसऱ्या दिवशी ज्वारीची भाकरी, तर कधी नाचणीची भाकरी किंवा नाचणीचं घावन. दुपारच्या जेवणात चपाती केली तर रात्रीच्या जेवणात भाकरी असा आपण समावेश नक्कीच करू शकतो. मिलेट खाल्ले की वजन कमी होतं, डायबिटीज असेल तर शुगर कमी होते हे पूर्णपणे बरोबर नाही कारण मिलेट हे देखील कार्बोहायड्रेट पदार्थच आहे. त्यामुळे त्यांचे प्रमाण महत्त्वाचे आहे. एखादा पदार्थ मिलेटपासून बनवला आणि तो कितीही प्रमाणात खाल्ला म्हणजे आपल्याला मिलेटचे फायदे भरपूर प्रमाणात मिळतात असा गैरसमज करून घेऊ नये. उदाहरणार्थ ज्वारीची भाकरी घेतली किंवा त्यासोबत भरपूर भाजी, वरण, उसळ, सॅलड घेतलं तर आपल्या आहारात कार्बोहायड्रेट बरोबरच फायबर आणि प्रोटीन देखील मिळू शकते. म्हणजेच मिलेट एकटं नाही तर बॅलन्स मिलचा एक भाग आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बाजारात मिलेटची बिस्किटं, चिप्स, नूडल्स मिळतात. अशा अनेक प्रोसेस प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मिलेट लिहिलं म्हणजे ते आपोआपच हेल्दी असेलच असं नाही. पॅक फूड घेताना न्यूट्रिशन लेबल, इन्ग्रेडियंट्स पाहण्याची सवय करणं अतिशय गरजेचं आहे. रोजच्या स्वयंपाकात सध्या कमी प्रोसेस्ड स्वरूपातील मिलेट्स वापरण्यावर जास्त भर दिला तर उत्तम. जसं मिलेट्सपासून आपल्याला इडली, डोसा, उपमा असे विविध पदार्थ बनवता येतील. आपल्या आजीच्या स्वयंपाकघरातील ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही आजच्या भाषेत ट्रॅडिशनल मिलेट फूड आहे. मिलेट हा केवळ आजचा ट्रेंड नाही तर ही आपल्या परंपरेचीच आधुनिक पुनरावृत्ती आहे. श्रोते हो, आजपासून आपल्या आहारात एक छोटासा बदल करून पहा. आठवड्यातून एखाद्या दिवशी गहू किंवा तांदळाच्या ऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर आपल्या आवडीचे मिलेट्स वापरून पहा. मिलेट म्हणजे मॅजिक फूड नाही. मिलेट म्हणजे बॅलन्स डाएटमधला एक पौष्टिक पर्याय आहे. आपल्या मातीत उगवलेलं धान्य, आपल्या परंपरेत रुजलेलं पोषण आणि आजच्या आरोग्यासाठी एक सुंदर निवड म्हणजेच मिलेट्स. आपल्या पारंपरिक आहाराला आधुनिक पोषणाची जोड देऊन आज आपण पुन्हा आपल्या ताटात या भरड धान्यांना मानाचं स्थान देऊया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत दूध बिस्किट नाश्ता की सवय याविषयी माहिती.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पर्यावरणपूरक आहार याविषयी आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमामध्ये सृष्टी ज्ञान संस्थेच्या सहसंचालिका श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत करत आहोत. मॅडम, काल आपण पर्यावरणपूरक आहार ही जी काही संकल्पना आहे ती समजून घेतली. आज आम्हाला आपल्या आजूबाजूला जी काही स्थानिक जैवविविधता ती आपल्या आहारामधनं कशी सांभाळायची आहे याबद्दल तुमचं जे काही काम चालू आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा.
1: जरूर. आता आपल्या आहारातली जैवविविधता म्हणजे काय? जर आपण सकाळपासून रात्रीपर्यंत असं जर आपण आपला आताचा जो आहार आहे तो जर आपण बघितला की मी काय खातो, मी बाबा उठते आधी मी चहा घेते, इथपासून आपण सुरुवात केली ते रात्रीपर्यंत जर आपण विचार केला तर आपण मुख्यतः पाच गोष्टी परत परत खात असतो. आपण साखर खातो मोठ्या प्रमाणावर, आपण गहू खातो मोठ्या प्रमाणावर, आपण तांदूळ खातो मोठ्या प्रमाणावर, आपण मैदा खातो मोठ्या प्रमाणावर आणि बटाटा खातो आपण मोठ्या प्रमाणावर. तर ह्याच चार पाच गोष्टी आपण जरी पदार्थ वेगळे वेगळे खातात असलो, म्हणजे आज बटाटा वडा खाल्ला आणि उद्या समोसा खाल्ला, तरी इन्ग्रेडियंट्स त्यातली जे साहित्य आहे, हे जे पाच ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच्या त्या काही बदलत नाहीत. आपण तेच भरपूर प्रमाणात खात असतो. मात्र याला पर्याय म्हणून खूप अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला आहेत, ज्या एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होता, ज्या कुठेतरी आपण गमावलेल्या आहेत. म्हणजे जसं की गहूच म्हटलं तर गव्हाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्य आहेत. तांदळाला पर्याय म्हटलं तर वरी, सावा, कुटकी, कोदो यातली अनेक नावं तर अनेकांना माहिती नसतील. जर माहिती असतील, आता जर बघायची झाली तर आपल्या आसपास आपल्याला सहज अगदी दिसणार नाहीत, मात्र ही धान्य एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होती. तर हे सगळे पर्याय आपल्यासमोर होते आणि हे पर्याय जर आपण वापरले तर आपण ह्याच्यामध्ये विविधता आणू शकतो. कुठेतरी ग्लोबलायझेशनमुळे जे काही खेडं झालेलं आहे पूर्ण जगाचं, त्याच्यामुळे जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्या शेतीतंत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे त्या ह्यांनी आपल्याला कोणत्याही सीझनला कोणत्याही भाज्याही मिळतात. अनेकदा फ्रोझन म्हणून पण आपल्याला काही भाज्या मिळू शकतात आणि त्यामुळे आपण तो जो एक काहीतरी हट्ट आहे ना किंवा आग्रह आहे मला हेच खायचं आहे असंच खायचं आहे, थोडंसं आपण त्याला बाजूला ठेवून माझ्या आजूबाजूला काय आहे, आता काय सध्या ऋतू काय चालू आहे, या ऋतुमानानुसार बाजारात कोणत्या भाज्या उपलब्ध आहेत, त्या जर आपण तसा खायचा प्रयत्न केला. ही वेगळी धान्य, गहू आणि तांदूळाला पर्याय म्हणून असलेली जी इतर धान्य आहेत तर त्यांचासुद्धा जर आपण आपल्या आहारात समावेश केला तर ह्यासारख्या गोष्टी जर आपण केलो, जाणीवपूर्वक जर आपण त्याचा विचार केला की मी काय खाते याच्याकडे डोळसपणाने जर बघितलं तर कुठेतरी तुम्ही पर्यावरणपूरक आहाराकडे पोचाल. दुसरं तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे स्थानिक विविधता. जसं आता म्हटलं तसं आपल्याला कितीही जगाच्या कानाकोपऱ्यातून कोणताही आहार उपलब्ध होत असला तरी आपण जर आपल्याच जवळचा, आपल्या जवळ शहराच्या जवळ पिकवलेला, आपल्या मातीतला जेव्हा आपण आहार घेतो तर तेव्हा कुठेतरी आपण पर्यावरणावर असलेलं एक कार्बन फुटप्रिंटचं जे ओझं आहे किंवा काही गोष्टी पॅकेजिंग होऊन जे आपल्यापर्यंत येतात त्याचं जे होणारं जे पर्यावर पडणारा जो भार आहे तो कुठेतरी आपण कमी करत असतो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला हे सगळं खूप खूप खूप हवं असतं. तुम्ही कदाचित रेनबो डाएट वगैरे हा ऐकलं असेल याबद्दल, म्हणजे तुमचं अन्न हे रंगीबिरंगी हवं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रंग हवे, सगळ्या प्रकारच्या चवी हव्या. आणि आपण आपल्याच थोडंसं मागे जाऊन आपल्या आजी आजोबा काय खात होते असा थोडासा मागे जाऊन विचार करून आपण त्या चवी परत आणायचा प्रयत्न केला, त्या भाज्या, ते पदार्थ, तर मला वाटतं तो खरा पर्यावरणपूरक आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार असेल.
0: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. आज आपण आपल्या आजूबाजूची स्थानिक जैवविविधता आपल्या आहाराच्या निवडीद्वारे आपण कशाप्रकारे त्याचं संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेतलं. नमस्कार.
2: कार्यक्रम आपण ऐकला मुंबई केंद्रावरून, थोड्याच वेळात संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
3: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचिका ऋचा झा. अथ वार्ताः। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी शंघाई सहयोग संघटनस्य सदस्य देशानां आह्वानं कृतवान् यत् आतंकवादस्य वित्तपोषणं आतंकवादीनां संघटने प्रवेशः उग्रवादस्य प्रसारः आतंकवादीनां सुरक्षिताश्रयस्थलानि च समाविष्टं सम्पूर्णं तन्त्रं उन्मूलयेत्। ह्यः बिश्केक नगरे आयोजितं शंघाई सहयोग संघटनस्य 26वें शिखर सम्मेलनं सम्बोधयन् प्रधानमन्त्री उक्तवान् यत् आतंकवादस्य विषये द्विविधवान् मानदण्डानां किमपि स्थानं न भवितुमर्हति। विदेशमन्त्रालयस्य पश्चिमविभागस्य सचिवः सीवी जॉर्ज वार्ताहरसम्मेलने अवदत् यत् प्रधानमन्त्री विश्वस्य विभिन्नेषु भागेषु प्रवर्तमानानां संघर्षाणां विषये चिन्तां प्रकटितवान्। सदस्य देशानां नेतारः संघटनस्य 25वें वर्षपूर्त्यवसरे बिश्केक घोषणापत्रे हस्ताक्षरम् अपि कृतवन्तः। शिखरसम्मेलनस्य समापनम् आतंकवाद प्रतिरोधः ऊर्जा आपद्व्यवस्थापनम् अंकीय सहकारिता चेति विषयान् समाविश्य 13 प्रमुख परिणामैः सह अभवत्। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य नवदिल्ल्यां जलशक्ति मन्त्रालयस्य विभागीय शिखर सम्मेलनस्य समापन सत्रं सम्बोधयिष्यति। ह्यः प्रारब्धमिदं द्विदिवसीयं विभागीय शिखर सम्मेलनं प्रधानमन्त्रिणा टीम इंडिया इत्यस्य भावनां सुदृढीकर्तुं सहकारात्मक संघवादं च अधिकं सुदृढीकर्तुं परिकल्पितानां विभागीय शिखर सम्मेलनानां श्रृंखलायाः प्रथमं सम्मेलनमस्ति। अस्मिन् शिखर सम्मेलने केन्द्र राज्य प्रशासनानि महत्वपूर्णानां क्षेत्रीय प्राथमिकतानां विषये विचार विमर्शं करिष्यन्ति अथ समयबद्धाः कार्ययोजनाः च निर्मास्यन्ति। शिखर सम्मेलने चतुर्षु प्रमुख क्षेत्रेषु विशेषं ध्यानं दीयते। तेषु जलसंरचना परियोजनानां समयबद्धं कार्यान्वयनं जलसंचय जनभागीदारी कैच द रेन इत्येतत् पेयजलस्रोतसां स्थायित्वं जलजीवनोपक्रमः च सम्मिलिताः सन्ति। उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन् अद्य छत्तीसगढ़े रायपुरस्य यात्रां करिष्यति। स्वीय यात्रावधौ उपराष्ट्रपतिः रायपुरस्य अखिल भारतीयायुर्विज्ञान संस्थानस्य तृतीये दीक्षांत समारोहे भागं ग्रहीष्यति। बेल्जियम देशस्य प्रधानमन्त्री बा डी वेबर अद्यारभ्य भारतस्य त्रिदिवसीय यात्रायां भविष्यति। यात्रावधौ सः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह द्वैपाक्षिक सम्बन्धानां समग्र परिदृश्यस्य परस्पर हित सम्बद्धानां क्षेत्रीय वैश्विक विषयाणां च विषये द्विपक्षीय वार्तां करिष्यति। प्रधानमन्त्री डी वेवर भारत यूरोपीय संघयोः मुक्त वाणिज्य सन्धेः सन्दर्भे आयोजितं व्यावसायिक कार्यक्रममपि सम्बोधयिष्यति। सः मुम्बई नगरमपि गमिष्यति यत्र हीरक क्षेत्रस्य पत्तन व्यवस्थायाः परिवहन आपूर्ति व्यवस्थायाश्च प्रतिनिधिभिः सह विचार विनिमयं करिष्यति। विदेश मन्त्रालयस्य अनुसारम् एषा यात्रा भारत बेल्जियम देशयोः सहभागितां सुदृढीकर्तुं महत्वपूर्णमवसरं प्रदास्यति। सममेव व्यापार विनियोगयोः रक्षायाः सुरक्षायाश्च प्रौद्योगिक्याः नवीकरणीयोर्जायाः सम्पर्कस्य अथ प्रतिजनसम्बन्धानां च क्षेत्रेषु पारस्परिकहितस्य सहयोगमपि वर्धिष्यते। नेपालस्य प्रधानमन्त्री बालेन्द्र शाहः उक्तवान् यत् गतसप्ताहे तिब्बत क्षेत्रात् भोटेकोशी नद्याः मार्गेण रसुवा प्रदेशं प्रविष्टः विनाशकारी जलाप्लावः वायुमण्डल परिवर्तनस्य परिणामः अस्ति। नेपालदेशे सहसा आगतस्य विनाशकारिणः जलाप्लावस्य कारणेन मृतानां संख्या 50 पर्यन्तं वर्धिता अस्ति। इति वार्ताः।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया सर्बियन साहित्यिक मिलोरात पाविच यांच्या डिक्शनरी ऑफ हजार्स या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, कोणतंही पुस्तक वाचताना आपण काय करतो? आपण अगदी पहिल्या पानापासून सुरुवात करतो आणि शेवटच्या पानापर्यंत ते सलग वाचत जातो. पण जर मी तुम्हाला म्हटलं की असं एक भन्नाट पुस्तक आहे जे तुम्ही पहिल्या पानापासून मधूनच कुठूनही किंवा अगदी शेवटूनही वाचायला सुरुवात करू शकता, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना. तर आज तुम्हाला अशाच एका डोकं चक्रावून टाकणाऱ्या कादंबरीची ओळख करून देणार आहोत. या अजब कादंबरीचं नाव आहे डिक्शनरी ऑफ हजार्स. लेखक आहे अत्यंत प्रतिभावान सर्बियन साहित्यिक मिलोराद पाविच. पाविच हा जागतिक साहित्यातला एक अत्यंत प्रयोगशील आणि विक्षिप्त लेखक मानला जातो. त्यानं या पुस्तकातून कादंबरी या साहित्य प्रकाराची एकूण व्याख्याच बदलून टाकलेली आहे. डिक्शनरी ऑफ खजार्स ही एक पारंपरिक सलग गोष्ट सांगणारी कादंबरी नाहीये, तर नावाप्रमाणेच तो एक शब्दकोश आहे. एकाच पुस्तकात ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम या तीन वेगवेगळ्या धर्मांच्या दृष्टिकोनातून लिहिलेले तीन स्वतंत्र शब्दकोश आहेत. लाल पुस्तक, पिवळं पुस्तक आणि हिरवं पुस्तक. अत्यंत गूढ प्राचीन खजार नावाच्या जमातीचा इतिहास हा या कादंबरीचा मुख्य विषय. 8व्या किंवा 9व्या शतकात काळ्या समुद्राच्या आसपास खजार नावाची एक अत्यंत शक्तिशाली आणि भटकी जमात राहत होती. एकदा या जमातीच्या राजाला एक विचित्र स्वप्न पडतं. या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी तो जगातल्या तीन महान विद्वानांना बोलावतो, एक ख्रिश्चन, एक ज्यू आणि एक मुस्लिम. राजा जाहीर करतो की ज्या विद्वानाचा अर्थ सर्वात योग्य असेल त्याचा धर्म संपूर्ण खजार जमात स्वीकारेल. पण खरी गोम इथंच आहे. इतिहासात नेमकं काय घडलं हे कुणालाच माहिती नाही. खजारांनी आपलाच धर्म स्वीकारला होता असा दावा या तिन्ही धर्मांचे कादंबरीतले शब्दकोश करतात. पाविचनं अत्यंत कल्पकतेनं या तिन्ही परस्पर विरोधी कहाण्यांचे तुकडे या शब्दकोशामध्ये विखुरलेले आहेत आणि वाचक म्हणून आपण हे तुकडे शोधायचे आहेत आणि आपल्या सोयीनुसार ते जोडून एक संपूर्ण चित्र उभं करायचं आहे. म्हणजे तुम्ही एखादा शब्द शोधता, तो शब्द तुम्हाला दुसऱ्या शब्दाकडे नेतो आणि असं करत करत तुम्ही एका अत्यंत गूढ रहस्यमय अशा चक्रव्यूहात हरवून जाता. इतिहास कसा लिहिला जातो, सत्य नेमकं काय असतं आणि मानवी स्मृती किती फसवी असते यावर पाविचनं अत्यंत खोल भाष्य केलं आहे. या पुस्तकाची आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे पाविचनं या कादंबरीच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्या छापल्या आहेत, एक पुरुष आवृत्ती आणि एक स्त्री आवृत्ती. या दोन्ही आवृत्त्यांमध्ये फक्त एका लहानशा परिच्छेदाचा फरक आहे. तो एकच परिच्छेद या पुस्तकाचा आणि वाचनाचा संपूर्ण अर्थच बदलून टाकतो. एखाद्या लेखकाची कल्पनाशक्ती किती अफाट असू शकते याचा हा एक मूर्तिमंत आणि थक्क करणारा पुरावा आहे. हे पुस्तक वाचणं हा एक अत्यंत गुंतागुंतीचा पण जादुई असा बौद्धिक अनुभव आहे. पाविचनं वाचकाला नुसतं निष्क्रियपणे कथा ऐकत ठेवलं नाहीये, तर त्यानं वाचकाला चक्क या रहस्यमय निर्मिती प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग बनवला आहे. प्रत्येक वाचक जेव्हा त्याच्या त्याच्या पद्धतीनं यातल्या नोंदी वाचतो तेव्हा तो जणू काही स्वतःची एक नवीन वेगळीच कादंबरी लिहित असतो. तर श्रोते हो, जर तुम्हाला नेहमीच्या चौकटीतल्या कथा वाचून कंटाळा आला असेल आणि तुम्हाला वाचनातून एक अत्यंत वेगळं गुंतागुंतीचं बौद्धिक आव्हान हवं असेल, तर मिलोरात पाविचची ही अजब कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
0: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला सर्बियन साहित्यिक मिलोरात पाविच यांच्या डिक्शनरी ऑफ हजार्स या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून। तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो। बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो।
1: 7:07 होत आहेत। प्रादेशिक बातम्यांची वेळ जवळ आली, त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे।

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, काही व्यक्तिमत्व आपल्याला कायमच भुरळ घालणारी आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण करणारी असतात. कधी त्यांच्या कविता वाचनातून, तर कधी त्यांच्या पत्रांमधून, तर कधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून त्या व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण आणि औत्सुक्य वाढत राहतं. साहित्य क्षेत्रातील असंच एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे. बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक सुनीताबाई, लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हाच कार्यक्रम 3 सप्टेंबरला दुपारी 12 पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: वंचित भगिनींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे पुण्यातील जिव्हाळा फाउंडेशन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्वे सर्वा ऍडव्होकेट शर्वरी मुठे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
5: गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेला आवाहन। 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर। केंद्र सरकारकडून साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी साखर साठ्याच्या मर्यादेत कपात। नीट पेपरफुटीबाबतच्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश।

0: ऑगस्ट महिन्यात पावसाची ओढ, बीड, लातूर, बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाच्या बाबतीत दुटप्पी धोरणाला कोणतंही स्थान असू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल बिश्केक इथं 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत बोलत होते. या शिखर परिषदेनंतर सदस्य देशांच्या नेत्यांनी बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. या जाहीरनाम्यात भारताच्या प्राधान्यक्रमांना महत्वाचं स्थान मिळालं आहे, तसंच एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या संकल्पनेचा जाहीरनाम्यात पुनरुच्चार करण्यात आला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जीडीपी वाढीबाबत देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. आत्मनिर्भरतेवर भर देताना परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. समाज माध्यमावरील एका दृकश्राव्य संदेशात पंतप्रधान म्हणाले,
1: देशवासियों को बहुत बहुत बधाई. 7.8% ग्रोथ, देश खुशियों से भर गया है. लेकिन देशवासियों को मैं बधाई देता हूं उनके संकल्प शक्ति के लिए, उनके पुरुषार्थ के लिए. एक सामूहिक शक्ति का एक प्रतिबिंब है. दुनिया युद्ध में डूबी हुई है, चारों तरफ युद्ध की खबरें आ रही है. 2020 में कोविड काल से लेकर अब तक कहीं पर भी स्थिरता नजर नहीं आ रही है. उसके बावजूद भी भारत तेज गति से प्रगति कर रहा है. हमें इस गति को बनाए रखना है, हमें बढ़ना भी है, और इसके लिए आत्मनिर्भर भारत बनना बहुत जरूरी है. स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल, मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए. हम जितना ज्यादा स्वदेशी पर बल देंगे, जितना आत्मनिर्भर पर बल देंगे, मुझे पक्का विश्वास है जब आजादी के 100 साल होंगे, हम हमारी युवा पीढ़ी को विकसित भारत सुप्रत करेंगे.
0: उज्बेकिस्तान आणि किर्गिस्तानचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान काल मायदेशी परतले. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं. शासनाच्या सर्व विभागांच्या सहभागातून हे धोरण राबवण्यात येणार असून ग्रामीण पातळीपासून ते जिल्हा, विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत विविध विभागांना जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. विविध विभागांच्या सहकार्यानं अशा प्रकारे सर्वसमावेशक अभियान राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात इयत्ता 5वीपासून अंमली पदार्थांच्या जनजागृतीबाबत किमान एक धडा समाविष्ट करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी 4थी सुधारित प्रशासकीय मान्यता कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. त्यानुसार या प्रकल्पासाठी 5,704,50,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील सिंचन सुविधांना बळकटी मिळणार आहे. सोलापूर शहरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाक्यापर्यंतच्या 4 पदरी उन्नत मार्गिकेला आवश्यक निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या उन्नत मार्गामुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे. शासकीय निमशासकीय बैठका आणि शासकीय कार्यक्रमादरम्यान तसंच शासकीय उपाहारगृहात आरोग्यदायी अल्पोपहार आणि जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. केंद्र सरकारनं साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी असलेल्या साखरेच्या साठ्याची मर्यादा 4,000 क्विंटल्सवरून 2,000 क्विंटल इतकी कमी केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशी साखर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तसंच साखरेची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी सरकारनं 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी हा निर्णय लागू केला आहे. दरम्यान केंद्रीय अन्न मंत्रालयानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15वड्यासाठी 13,00,000 मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. परिणामी घाऊक बाजारातील साखरेच्या दरात प्रति क्विंटल सुमारे 500 रुपयांनी घट झाली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून जुलै महिन्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा पाठपुरावा किंवा तपास केला जाऊ नये असंही खंडपीठानं आदेशात नमूद केलं आहे. हा आदेश संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आला आहे. याच कालावधीत झालेल्या आंदोलनाच्या घटनांबाबत कोणत्याही राज्यानं

0: अथवा केंद्रशासित प्रदेशानं नवीन FIR दाखल करू नये असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मात्र जंतरमंतर इथल्या आंदोलनात उपस्थित असलेल्या 2873 व्यक्तींची पार्श्वभूमी गंभीर गुन्हेगारी स्वरूपाची असल्यामुळे त्या FIRचा तपास पुढे चालू ठेवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली आहे. न्यायालयाच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं 5 सप्टेंबरचं नियोजित आंदोलन रद्द केल्याची घोषणा CJP नं केली आहे. राज्यात सॉइल टू सिल्क आत्मनिर्भर रेशीम ग्राम या संकल्पनेच्या माध्यमातून रेशीम शेतीची लागवड ते मूल्यवर्धित उत्पादन आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्य साखळी गाव पातळीवर उभारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली. या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. यामुळे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यासोबतच गुणवत्तेत सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेशी थेट जोडणं शक्य होईल. प्रगत रेशीम गावांना रोल मॉडेल रेशीम ग्राम म्हणून विकसित करून त्यांची यशोगाथा राज्यातल्या इतर गावांपर्यंत पोहोचवण्यात येईल. यातून राज्यात रेशीम शेतीची नवी चळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती सावकारे यांनी दिली. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या भूमी प्रशासनासाठीच्या महाभूमी स्टॅक प्रणालीचा प्रारंभ काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनींच्या मालकी हक्काबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्यानं राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. गणेशोत्सवातली प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं कोकणातील विविध स्थानकांसाठी मुंबई, पुणे आणि नागपूर इथून एकंदर 262 विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये 200 आरक्षित आणि 62 अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान अर्थात 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत लेझर लाईटच्या वापराला मनाईचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. या आदेशांचा भंग केलेला आढळून आल्यास संबंधित व्यक्ती, संस्था तसंच मंडळांवर न्यायालयीन तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल असं या आदेशात म्हटलं आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यात ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुणे पॅटर्न तयार करण्याचा निर्धार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या कमी राहिलं आहे. शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोकण विभागात सरासरीच्या 68%, पुणे विभागात 50%, नागपूरमध्ये 46% आणि नाशिकमध्ये 43% पाऊस नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर विभागात सरासरीच्या 29%, तर अमरावती विभागात 21% पाऊस झाला. बीड, लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची मागणी शेतकरी हक्क मोर्चानं केली आहे. तर लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं पिंपळ फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं. बुलढाणा जिल्ह्यातही दुष्काळ जाहीर करून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटानं केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेला आवाहन. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर. केंद्र सरकारकडून साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी साखर साठ्याच्या मर्यादेत कपात. नीट पेपरफुटीबाबतच्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची ओढ, बीड, लातूर, बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: साहित्य क्षेत्रातील एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे.
2: आशयाचे असंख्य अलवार पदर गुंफत झालेलं ते त्यांचं लेखन.
3: आठवणीच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती पाखरांसारखी, क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर, कुठूनही कुठेही दिशा

0: नाही, पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत गेलेली.
1: बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक सुनीताबाई, लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हाच कार्यक्रम 3 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. 2 सप्टेंबर 1999 भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातली पहिली महिला ठरली. दिनांक 2 सप्टेंबर 1941 ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी यांचा जन्म. प्राध्यापक श्रीपाद महादेव माटे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत यांचा जन्म 2 सप्टेंबर 1886. ज्येष्ठ कवयित्री लेखिका सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांचा स्मृतिदिन त्यांचं निधन झालं 2 सप्टेंबर 2017 या दिवशी. ज्येष्ठ संगीतकार आणि पद्मभूषण या उपाधीनं सन्मानित झालेले श्रीनिवास खळे यांचं निधन 2 सप्टेंबर 2011. गणेश आत्माराम तथा विष्णू सखाराम खांडेकर ज्येष्ठ लेखक कादंबरीकार ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ साहित्यिक व्ही स खांडेकर यांचं निधन 2 सप्टेंबर 1976. आपण ऐकत होतो दिनविशेष.

आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलाच्या विशेष मालिकेच्या तिसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. उपलब्ध पाण्याच्या काटकसरीने कार्यक्षम आणि गरजेनुसार वापर करणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे. जलसंपत्तीचा वापर योग्य पद्धतीने व्हावा आणि पाण्याची किंमत व त्याच्या व्यवस्थापनाचा खर्च यामध्ये योग्य समतोल राहावा यासाठी जलप्रशुल्काची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. पाण्यावर कर निश्चित करताना कोणते घटक विचारात घेतले जातात? शेती, घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी या शुल्काची भूमिका काय आहे आणि जलप्रशुल्काच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर कसा प्रोत्साहित करता येतो याच विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे आजही आपल्या बरोबर आहेत. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत.
1: मॅम, पाणी हकदारीचे निकष किंवा पाणी वापर करणाऱ्या संस्था असतात, स्थानिक स्वराज्य संस्था, इतर उद्योग, तर या घटकांची मते प्राधिकरण कशा पद्धतीने विचारात घेतं?
2: आम्ही जेव्हा एंटायटलमेंटचा आपण निकष जेव्हा आपण घेत असतो, म्हणजे आपण टॅरिफमध्ये तर त्यांचे लोकसहभागातून त्यांचे जे मत आहे ते जाणून घेतले आणि ते अडॅप्टसुद्धा केले, तसंच एंटायटलमेंट इश्यू करतानासुद्धा आपण सगळ्या ज्या कॉर्पोरेशन्स असतात, सगळ्या ज्या ग्रामपंचायती असतात, त्यांचेसुद्धा मत आपण जाणून घेत असतो.
1: म्हणजे जसे जशा इतर ज्या संस्था आहेत त्यांनासुद्धा निकष तुम्हाला विचारात घ्यावे लागत असतात.
2: आपण मंत्रालयामध्ये, UDDमध्ये, नंतर महानगरपालिका झाल्यात, ग्रामपंचायती झाल्यात, त्यानंतर सगळ्या संस्था झाल्यात, जसं शुगर शी रिलेटेड त्यांची जी मुख्य संस्था आहे त्यांच्याकडनं पण आपण विचारणा करतो की एक्झॅक्टली हे जे निकष येणार आहेत त्याच्याबद्दल जर तुमचं काही मत असेल किंवा हरकती असतील तर ते तुम्ही आम्हाला द्यावेत. म्हणून थोडंसं तुम्ही पण विचार करता येईल की काही गोष्टी त्यांच्या मान्य करण्याजोग्या असतात आणि काही गोष्टी तर बायस असतीलच आहे. तर पण आपल्याला पाण्याचे दर आणि आपल्याला एंटायटलमेंट ज्युडिशियसली आणि इक्विटेबली द्यायची असल्यामुळे ज्यावेळेस मी एकाचा फायदा करत असते तर तो इक्वली सगळ्यांना पास ऑन झाला पाहिजे ही सुद्धा महत्त्वाची बाब असते. आणि त्यामुळे फक्त एका व्यक्तीचा घेऊन किंवा असा बायस निर्णय प्राधिकरणाने आजपर्यंत कधीच दिलेला नाही आणि तो देणार पण नाही असं मला शाश्वती आहे.
1: म्हणजे सगळ्यांसाठी जे योग्य आहे, जे चांगलं आहे, त्याच पद्धतीने प्राधिकरण कार्य निर्णय घेतं. याचमध्ये आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत, आम्हाला जरा काय समजावून सांगाल. आणि कोटा पद्धतीकडून हकदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
2: हक्कदारी म्हणजे त्याची एक अगेन एक खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRRAची स्थापनाच एंटायटलमेंटसाठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी तर तुम्ही बल्कमध्ये पाणी घेता. तर त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असतं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं तर माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे, पण सोबतच तिथे ॲग्रिकल्चरिस्ट पण आहे, त्यांचं पण मला 2 TMC पाणी द्यायचं आहे. पण माझ्याकडे समजा 11 TMC पाणी असेल तर 12 मी पोहोचवू शकत नाही, पण तुम्हाला 10 TMC का द्यायचं, त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एंटायटलमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवता तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केलं जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्सप्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल तर मी तेवढं एंटायटलमेंट तुम्हाला इश्यू करेल. हे झालं एंटायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल तर त्यांना पाणी किती द्यायचं तर तो पण तुम्ही ॲडॉक आकडा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोकं मला एवढं पाणी हवं, पण ते तसं नसतं. त्याच्यामध्ये हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एंटायटलमेंट जातं. म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे, मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग किती आहे, तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग,

0: वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं, असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एंटायटलमेंट देतं. त्याच्यानंतरची जी स्टेट असते ती असते कोटा, की एकदा हक्कदारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून, की तुम्हाला मी 9 TMC पाणी दिलं कारण मला 2 TMC पाणी जे होतं ॲग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं, मग तुमचा कोटा निश्चित झाला. पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला तर त्यावेळेस तर मला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल, तर मला त्याला जो कट लागतो म्हणजे अवेलेबल पाण्यामधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं तो होतं कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडॉकपणे जातं ते थोडं जातं कोटा निश्चितीकरणामुळे, कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एंटायटलमेंट जर इश्यू केलं नाही म्हणून. तर एंटायटलमेंट इश्यू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या IDCचं आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत आणि ऑनरेबल CM साहेबांनीसुद्धा यावेळेस म्हटलं की एंटायटलमेंट इश्यू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वात प्रथम सुरू करा.
1: म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात. आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता, 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल, आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल?
0: सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पूर्ण, की वेस्ट साईडला ज्या आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर 200 नद्या आहेत त्या, त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत, म्हणजे वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी, मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲव्हरेजिंग करतो. ॲव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं, पण त्याचं 50% पाणी जे देतं म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे, ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35-40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर ह्या ज्या 4 आहेत ना, नर्मदाचं फक्त 0.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण तुटीचं खोरं पडतं आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी एंटायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर एंटायटलमेंटचे निकष जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एंटायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते, पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाही आहे, हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDCला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स हे मग इश्यू करू लागले 2011 सालापासून. त्याच्यामध्ये अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. एंटायटलमेंट इश्यू करणं फार महत्त्वाचं असतं, त्याच्यावर आपण एक विस्तृत चर्चा करू. पण आपला जो प्रश्न आहे की फर्स्ट म्हणजे एंटायटलमेंट इश्यू करणं, नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोहोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो, तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा, तो आपल्या ॲक्टमध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं लोकांशी सल्लामसलत करणं त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या त्याचे विविध स्तर असतात, तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्लामसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि कायद्यांच्या अंतर्गत आपण

0: ते दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ. त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रुव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 आणि 2017 बनवलेले आहेत. त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रुव्हल देता येतात याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझाई ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशाप्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट्स जे दुसरे मिळतात तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या आय डी सी मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती, जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी ॲज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर दिलेले आहेत. तर हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले आणि नंतर त्याला 3 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षांमध्ये पारित केले.
1: हा जो प्रवास, जो म्हणजे आता ह्या वेळ कमी आपल्याकडे असतो पण हा इतका मोठा प्रवास जो तुम्ही सांगत आहात आणि नक्कीच ज्या पद्धतीने त्याची वर्गवारी केलेली आहे किंवा जशी जबाबदारी दिलेली आहे तर आव्हानं तर खूपच आलेली असतील.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण या जलप्रशुल्काची संकल्पना, त्याची आवश्यकता आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी त्याची भूमिका या सगळ्यांविषयी जाणून घेतलं. पाण्याचा वापर वाढत असताना त्याचा कार्यक्षम आणि जबाबदारीने वापर होणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र पाण्याच्या उपलब्धतेसोबतच त्याची गुणवत्ता जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, जलगुणवत्तेच्या संदर्भात जलनियमनाची भूमिका नक्की काय आहे आणि प्रदूषकाने किंमत मोजावी हे तत्व नेमकं काय सांगतं, या महत्त्वाच्या विषयावर आपण दिलखुलाच्या पुढील भागात जाणून घेणार आहोत. आजच्या भागासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनापासून आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
1: सादर करते विवेक वानखडे.
0: सकाळचे 7:40 होत आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले. लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले.
5: श्रोत्यांनो नमस्कार. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बेडेकर मसालेवाले संचालक अजित बेडेकर सर आहेत आपल्या सोबत. अजित सर नमस्कार.
6: नमस्कार
5: सर. आता भाद्रपदाचे वेध आहेत आणि भाद्रपदात सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हणजे गणपती उत्सव. या गणपतीचं सगळ्यात आवडतं खाद्य म्हणजे मोदक. बनवायला खूप सोपे पण साधे

0: बघायला अतिशय अवघड अशी ही कला आहे उकडीचे मोदक बनवणे. तर याबद्दल सांगा, काय उत्पादन आहे आपल्याकडे?
1: गणपती म्हटलं की उकडीच्या मोदकांच्या शिवाय कोणाचं पान हलत नाही, अगदी गणपती बाप्पांचं सुद्धा हलत नाही. आणि तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की उकडीचे मोदक बनवणं ही एक कला आहे. हे सगळ्यांना जमतच असं नाही. सारण बनवायचं म्हणजे सुद्धा खूप काम आहेत. नारळ खरवडायचा, चांगल्या गुळाचं पाक बनवून त्याचं घट्टसर असं सारण बनवायचं, उकड काढण्यासाठी जो आपल्याला तांदूळ लागतो तो सुद्धा चांगला सुगंधी असला पाहिजे, चिकट असला पाहिजे, आणखीन तो धुवून त्याची तांदूळ पिठी करावी लागते. तर ते शेवटी सुबक आकाराचा मोदक हा वळायला लागतो. हा सर्वांना जमतोच असं नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर का बघाल तर आपल्या घरामध्ये चार पाच जणी जर का जमले असतील तर त्यातल्या एकीचे मोदक हे देखणे होतात. तर हे सर्व जे अडचणी असतात, आणि सर्वात म्हणजे त्याला लागणारा वेळ. हल्लीच्या दिवशी सगळेजण आपापल्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना मोदक बनवायला तेवढा मोकळा वेळ पण मिळत नाही. आणि म्हणून आम्ही हे एक विशेष उत्पादन बाजारात आणायचं ठरवलं. आता बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक हे मुंबईत सर्वत्र आणि पुण्यातही महत्वाच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत, आणि त्यातून तुम्हाला लागले तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता.
0: अच्छा, फ्रोझन उकडीचे मोदक कसे खायचे याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंय, पण त्याआधी श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह इतर 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747, 99877 98 747, 9987978747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, तुम्ही सांगत होतात फ्रोझन उकडीचे मोदक, तर हे कसं वापरायचं?
1: आपण जसं घरामध्ये उकडीचे मोदक बनवतो अगदी त्याच पद्धतीने आमच्या कारखान्यामध्ये उकडीचे मोदक बनतात. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे सारण बनतं, उकड बनते, आणखीन आता आमची क्वांटिटी खूप वाढलेली असल्यामुळे आम्ही पूर्णपणे मशीनने मोदक बनवतो. तयार झालेले मोदक जसे आपण वाफवतो त्याचप्रमाणे हे मोदक वाफवले जातात, आणि त्याच्यानंतर ब्लास्ट फ्रीझिंगच्या तंत्रज्ञान वापरून हे फ्रीज केले जातात. तिथपासून तुमच्या घरात येईपर्यंत हे -18 डिग्री सेंटीग्रेड या टेम्परेचर मध्ये आम्ही त्याची वाहतूक करतो. आता तुम्ही हे फ्रोझन उकडीचे मोदक स्वतःच्या घरी आणल्यावरती शक्यतो ते स्वतःच्या फ्रीज मध्ये, फ्रीझर मध्ये जिथे बर्फ असतो तिकडे ठेवून द्यावेत. आणि ज्या वेळेला आपल्याला वापरायचे असतील, ज्या जेवणाला आपल्याला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा असेल त्यावेळेला जस्ट थोडा वेळ आधी, अगदी एक तास आधी ते मोदक बाहेर काढावेत. आणखीन आपण जसे ताजे मोदक हे वाफेवरती शिजवतो त्याप्रमाणे 10 मिनिटं हे मोदक शिजवावेत, म्हणजे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तयार होतात. आणखीन सांगायला नको पण साजूक तुपाबरोबर हे सर्व्ह करावे.
0: उत्तम लागतात खरे. श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, सेंडे मसाला यासह इतर 15 मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747, 99877 98 747, 9987978747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित बेडेकर सरांसोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले, लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. सुगम संगीत भावधारा.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तान बरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला कोणतंही स्थान असू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल बिश्केक इथं 26व्या

0: शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाबाबतही चिंता व्यक्त केली. शांघाय सहकार्य संघटना सभ्यता संवाद मंचाचं पहिलं सत्र यावर्षी भारतात होणार असल्याबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त केला. आगामी 25 वर्षांसाठी एक कृती आराखडा तयार करण्याचं आवाहन करत सुरक्षा संपर्क आणि संधी या क्षेत्रांमध्ये ठोस परिणाम साध्य करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. या शिखर परिषदेनंतर सदस्य देशांच्या नेत्यांनी बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. दरम्यान या परिषदेत दहशतवाद विरोधी उपाययोजना हवामान कृती कार्यक्रम आपत्ती व्यवस्थापन ऊर्जा आणि डिजिटल सहकार्य या क्षेत्रातील विविध 13 प्रमुख ठराव आणि 4 सामंजस्य करार करण्यात आले. त्याशिवाय परिषदेची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीचा समावेश करण्यासह 20 अधिक निर्णयांना मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली होती. त्यानुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातील महत्वाच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. जलपायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी जलसंचय जनभागीदारी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकवार नागरिकांना अनावश्यक सोने खरेदी परदेशातली विवाह सोहळे यांच्यावरील खर्च टाळून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी एक ध्वनीचित्रफीत जारी करत हे आवाहन केलं आहे. देशानं 7.8% GDP विकास दर नोंदवल्याबद्दल त्यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. जागतिक अस्थिरतेचं वातावरण युद्धजन्य परिस्थिती पुरवठा साखळीतील अडथळे यावर मात करत देश प्रगती करत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या 100 जिल्ह्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी जलद करणं विविध योजनांमध्ये परस्पर समन्वय अधिक दृढ करणं आणि शेतकऱ्यांसाठी जिल्हा स्तरावरील कामगिरी सुधारणं या प्रमुख मुद्द्यांवर प्रामुख्यानं भर देण्यात आला. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे खासदार राहुल गांधी आज नाशिकला भेट देणार आहेत. पक्षाच्या सृजन संघटन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या 72 जिल्हाध्यक्षांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्राला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते जागतिक राजकारण आणि भारत या विषयावर उपस्थितांना संबोधित करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सर्वोच्च न्यायालयानं काल जुलै महिन्यात नीट पेपरफुटीवरून झालेल्या विद्यार्थी निदर्शनांबाबत देशभरात दाखल केलेले प्राथमिक चौकशी अहवाल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणांचा पाठपुरावा केला जाऊ नये आणि ते सर्वार्थानं बंद करावेत असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. केंद्र सरकार दिल्ली पोलीस तसंच बिहार पश्चिम बंगाल महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांनी दाखल केलेल्या अर्जांमध्ये नमूद केलेल्या विद्यार्थी निदर्शनांशी संबंधित तक्रारी देखील सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्या आहेत. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्ध चौकशी सुरू ठेवण्याची परवानगी न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली आहे. दरम्यान सरकारच्या गुन्हे मागे घेण्याच्या आश्वासनानंतर सीजेपीनं 5 सप्टेंबरचं आंदोलन रद्द केलं आहे. या निर्णयाचं सरकारनं स्वागत केलं असून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी स्पष्ट केलं. सरकारनं घाऊक साखर व्यापाऱ्यांसाठी साठा ठेवण्याची मर्यादा 4,000 क्विंटलवरून कमी करून ती 2,000 क्विंटल केली आहे. ही नवीन मर्यादा 15 सप्टेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत लागू असेल. साठेबाजीला आळा घालणं तसंच साखरेची पुरेशी उपलब्धता आणि किमतीतील स्थिरता सुनिश्चित करून ग्राहकांचं हित जपणं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित तरतुदींनुसार साखर व्यापाऱ्यांना साठा मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, तसंच हंगामी भाववाढीला नियंत्रित करण्यासाठी कांदा एक्सप्रेस आणि रस्ते वाहतुकीद्वारे राखीव साठ्यातील कांदा टप्प्याटप्प्यानं आणि नियोजित पद्धतीनं बाजारात आणण्यास सुरुवात केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कांद्याची सर्वत्र उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 30 अधिक ट्रक रवाना करून 19 शहरांमध्ये किरकोळ बाजारात कांदा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न वाढवण्यात आले आहेत, असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याची उपलब्धता आणि दरात घट झाल्याचं चित्र आहे. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेबर आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांचे सर्व पैलू तसंच परस्पर हिताचे प्रादेशिक आणि जागतिक मुद्दे यांवर चर्चा करतील. मुंबई भेटीत ते हिरे बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्रातल्या विविध संबंधितांशी संवाद साधतील. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत जर्मनीचे पर्यावरण हवामान कृती निसर्ग संवर्धन आणि अणुसुरक्षा मंत्री कार्सन श्रेडर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी चक्रीय अर्थव्यवस्था, कचरा व्यवस्थापन, नवकरणीय ऊर्जा, स्वच्छ तंत्रज्ञान आणि शाश्वत उपायांबाबतच्या सहकार्यावर चर्चा केली. भारत आणि जर्मनी मोठ्या प्रमाणावर लागू करता येतील असे पर्यावरणविषयक उपाय विकसित करू शकतात, असं गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. युक्रेनवरील रशियानं नुकत्याच केलेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले असून त्यात एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी काल दिली. या हल्ल्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून पूर्व युरोपातील देशांना आणि देशातील शहरांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अमेरिकेनं इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड क्रॉप्सच्या ठिकाणांवर नव्यानं हल्ले सुरु केले आहेत. यामध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, सुरुंग पेरण्याची क्षमता आणि दळणवळण केंद्र इत्यादींचा समावेश होता. अमेरिकेनं केलेल्या न्याय हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इराणनं कारवाई केल्यास अमेरिका अधिक कठोर कारवाई करेल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. नेपाळमध्ये 26 ऑगस्टला आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत 1050 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. परदेशी नागरिक, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जवळपास 4000 लोक अजूनही बेपत्ता असल्याचं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलं आहे. नेपाळमधल्या पुरामुळे बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे. गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नौकचिया ब्लॉकमधील एक जुनं दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंध वाहून गेला आहे. बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. क्रिकेट. अफगाणिस्तान समवेत आगामी T20 सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यांच्या भारतीय पुरुष संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर संघनायक असेल तर तिलक वर्मा उपसंघनायक आहे. वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. 13 सप्टेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. हवामान. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, उत्तराखंड मधील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याशिवाय देशातील उत्तर आणि नैऋत्य भागातही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तानबरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ८:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: श्रोते हो, वी स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐकूया विशेष कार्यक्रम. वी स खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा. वक्ते वी स खांडेकर यांचे चरित्रकार तसेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि हिंदी साहित्य अकादमी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक डॉ सुनीलकुमार लवटे यांचं भाषण. निर्मिती आकाशवाणी सांगली.
3: वर्तमान वर्ष हे वि स खांडेकरांच्या जीवनाच्या संदर्भात त्यांचं सुवर्ण स्मृती वर्ष आहे. त्यांना जाऊन 50 वर्ष झाली. या निमित्ताने त्यांच्या समग्र साहित्याचं मूल्यमापन, योगदान अशा अंगाने जर आपण त्यांचा विचार करू लागलो तर आपल्या लक्षात येतं की त्यांच्या साहित्याच्या जीवननिष्ठा, त्यांच्या साहित्याचे संस्कार यांनी गेल्या 50 वर्षाचा जो महाराष्ट्र आहे तो घडलेला दिसेल. त्यामुळे जेव्हा केव्हा सुवर्ण स्मृतिवर्षाच्या निमित्ताने खांडेकरांचा पुनर्विचार केला जाईल तेव्हा त्यांच्या हयातीत प्रकाशित झालेलं साहित्य आणि त्यांच्या पश्चात संपादित रूपात त्यांचं जे असंकलित साहित्य होतं त्याचा समग्र विचार केला असता आपल्या लक्षात येतं की खांडेकर हे मराठी साहित्यातले अनेक अंगांनी व्यवच्छेदक असे साहित्यकार होते. ते मराठी लघुनिबंधांचे जनक जरी नसले तरी विकासक होते. आपल्याला माहीत आहे की फडके आणि खांडेकर या दोघांनी मराठीमध्ये विपुल प्रमाणात लघुनिबंध लिहिले आणि तत्कालीन समाजाचं चित्रण केलेलं दिसतं. लघुनिबंधाचे जनक जरी प्राध्यापक नासी फडके असले तरी त्याचा गुणात्मक विकास करण्यामध्ये वि स खांडेकरांचं योगदान मोठं असलेलं आपल्या लक्षात येतं. खांडेकरांची सर्वात मोठी देणगी किंवा योगदान कोणता असा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की खांडेकरांनी मराठीमध्ये रूपक कथांचा विकास केला. खांडेकरांचं वाचन हे भारतीय जसं होतं किंवा पौर्वात्य जसं होतं तसं पाश्चात्य पण होतं. म्हणजे अर्नस्ट ओहलर त्यांचा आवडता लेखक होता. त्याची तुरुंगातली पत्रं त्यांनी भाषांतरित केलेली आहेत. खलील जिब्रान त्यांचा आवडता लेखक होता. त्यांच्या रूपक कथांचे अनुवाद आणि विश्लेषण खांडेकरांनी केलेलं आहे. खांडेकरांवर चेखावचा प्रभाव होता. दुर्गनेव खांडेकरांनी वाचलेला होता. ही सगळी पाश्चात्य लेखक मंडळी एका अर्थाने समाजवादी विचारांची होती आणि मानवतावादी विचारांची होती. त्यामुळे खांडेकरांच्या साहित्याचा वैचारिक स्वर जेव्हा आपण शोधायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की खांडेकर हे मराठीतले गांधीवादी, मानवतावादी आणि समाजवादी लेखक होत. एकदा वाचतानाचा प्रसंग माझ्या लक्षात आहे की त्यांना असं विचारण्यात आलं होतं की तुम्ही मार्क्सवादी, गांधीवादी की समाजवादी, तर ते असं म्हटले ते की मी समाजवादी आहे पण माझा जो समाजवाद आहे ना तो मार्क्सवादावर केलेलं गांधीवादाचं कलम आहे. आपल्या असं लक्षात येईल की मार्क्सवादामध्ये एक प्रकारचा क्रांतीचा स्वर दिसतो, गांधीवादामध्ये हृदय परिवर्तनाचा विचार दिसतो. खांडेकर हे स्वभावाने अत्यंत रुजूग्रस्त होते आणि समन्वय आणि सद्भाव ही त्यांची जीवन प्रवृत्ती होती. शैली पण तशी होती. त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारचं लेखन मराठीमध्ये केलं विचाराच्या अंगांनी ते तुम्हाला ध्येयवादी, मूल्यवादी आणि समाजाला आदर्शाकडे घेऊन जाणारं असं लेखन तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपण संविधानिक मूल्यांचा विचार करतो. खांडेकरांनी 50 वर्षांपूर्वी जे लेखन केलं होतं त्यांच्या लेखनामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन ही सगळी मूल्य म्हणून पाहायला मिळतात आणि त्याचं कारण त्यांनी पाहिलेलं कोकणातील दारिद्र्य होतं. कोकणात साधारणपणे 20व्या शतकाच्या 20 नंतरच्या काळामध्ये ते गेले. त्यावेळचा जो कोकण आहे 20 ते 30 या काळातला तो दारिद्र्याने गांजलेला होता. अंधश्रद्धाचं गारूड कोकणवासियांवर मोठं होतं. अशा त्या परिसरात शिक्षणाची गंगा वाहती ठेवून लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करून विज्ञानवादी विवेकवादी बनवण्याचं काम खांडेकरांनी कृतिशील पद्धतीनं केल्याचं लक्षात येतं. विज्ञानाचा पुरस्कार हा 100 वर्षापूर्वी करणं हे भारतामध्ये एका अर्थाने धाडसाचं काम होतं, पण खांडेकरांनी आपल्या जीवनामध्ये जे ध्येय अंगीकारलेलं होतं ते ध्येय लक्षात घेता तुमच्या असं लक्षात येईल मित्रांनो की त्यांनी आपलं समग्र साहित्य हे रंजकतेपेक्षा जीवनावर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने लेखन केल्याचं दिसेल. त्यांचा एक फार सुंदर असा लेख आहे माझ्या जीवन निष्ठानावाचा, त्याचं जर आपण वाचन करू लागलो तर आपल्या लक्षात येतं की माणसाचं 2 प्रकारचं जीवन असतं, ऐहिक आणि आध्यात्मिक. खांडेकरांना आध्यात्मिक जीवनाची फारशी ओढ नव्हती, ते ऐहिक जीवनाचा जास्त विचार करायचे आणि ते जीवन बुद्धी आणि हृदयाचा मेळ घालत अधिक प्रकाशमान कसं होईल अशी धडपड सतत ते करताना दिसतात. मग अज्ञानाचा निराश असू दे, अंधश्रद्धेचं उन्मूलन असू दे, दारिद्र्याचं निराश असू दे, अशी सगळी एक धडपड त्यांच्या साहित्यामध्ये दिसते. त्यामुळे त्यांचे सगळे नायक कथा आणि कादंबऱ्यांचे हे तुम्हाला ध्येयवादी आणि समतावादी असलेले दिसतील. खांडेकरांच्या वैचारिकतेचा आढावा घेताना त्यांच्या साहित्यातून असं लक्षात येतं की बुद्धिवादाचा अंगीकार करत खांडेकरांनी एका अर्थाने बुद्धिप्रामाण्यच स्वीकारलेलं होतं. बुद्धिप्रामाण्याचं वैशिष्ट्य असं असतं की ज्याचं कारण सांगता येणार नाही अशी कोणतीही गोष्ट स्वीकारायची नाही. जेवढा पुरावा तेवढा स्वीकार अशी एक विज्ञाननिष्ठ बैठक बुद्धिप्रामाण्यवादामध्ये असते, ती खांडेकरांनी विचारपूर्वक स्वीकारली होती आणि आपल्या साहित्यातून समाजात रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. निष्ठा श्रद्धा या गोष्टीवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. केवळ बुद्धीनी मनुष्य वैचारिक होतोय खरं आहे, पण हृदयाची जोड जोपर्यंत त्याला दिली जात नाही, तुमच्या विचारांना भावनांचा स्पर्श जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते साहित्य श्रेष्ठ होणार नाही, असा काही एक निर्णयात्मक विचार खांडेकर करत आणि त्या पद्धतीचं लेखन त्या काळात त्यांनी माणूस घडणीसाठी केलेलं होतं. आपणाला माहीत आहे की सृष्टीमध्ये प्राणी हा प्रकृतीशील असतो तर मनुष्य हा संस्कृतीशील असतो. खांडेकरांची अशी धारणा होती की मानवी जीवन उन्नत व्हायचं तर धर्म, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या मार्गानेच मानवी जीवन उन्नत होईल आणि तसा प्रयत्न ते आपल्या कथा कादंबऱ्यातून करत राहायचे. माणसानी स्वार्थबुद्धीवर विजय मिळवला पाहिजे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक धर्मबुद्धी माणसात विकसित झाली पाहिजे असा एक विचार ते सतत आपल्या साहित्यातून मांडताना दिसतात. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे गांधीवादाचा जसा त्यांच्यावर प्रभाव होता तसा खरं म्हणजे बुद्ध आणि ख्रिस्ताचा देखील त्यांच्यावर प्रभाव होता. म्हणून ते नेहमी असं मानायचे की या तिघांनी म्हणजे गौतम बुद्ध, महात्मा गांधी आणि येशू ख्रिस्त आणि पुढे पुढे ते मार्क्स पण त्याला जोडायचे, त्यांचं असं म्हणणं होतं की या चौघांनी मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्त्वज्ञानानेच मानवी जीवन हे अधिक उन्नत होईल अशी त्यांची धारणा होती आणि तसा प्रयत्न ते आपल्या साहित्यातून करायचे. त्याग, सेवा, प्रीती, करुणा, न्यायबुद्धी याचा अंगीकार करत अहिंसक जीवनाचा ते पुरस्कार करत राहिले. त्यामुळे त्यांच्या साहित्यात वैराला, युद्धाला आणि दुजाभाव वृत्तीला अजिबात जागा नव्हती. शरीर आणि आत्मा धर्म आणि व्यवहार असं द्वंद्व मिटवून लोकशाही समाजवादी मूल्यांचं रक्षण हा त्यांच्या साहित्याचा मूलस्वर असलेला आपल्याला दिसेल. त्यामुळे खांडेकरांनी जे विपुल साहित्य लेखन केलेलं आहे त्या साहित्य लेखनामध्ये आपल्याला असं दिसतं की

वेगवेगळे प्रयोग खांडेकरांनी केलेले आहेत. म्हणजे एका पानाची कहाणी नावाचं त्यांचं आत्मकथन आहे. पण मित्रांनो, खांडेकरांनी वैखरी नावाच्या मासिकामध्ये पहिली पावलं नावाचं सदर चालवलेलं होतं आणि त्या सदरामध्ये त्यांनी आपली पहिली कादंबरी, पहिली कथा, पहिलं भाषण, पहिलं नाटक, पहिला लघुनिबंध, पहिलं भाषांतर, पहिली प्रस्तावना, असं साहित्याच्या प्रांगणातील पहिल्या पावलांचा प्रवास लिहिलेला होता. या पहिल्या पावलांचं संपादन करून मी पहिली पावलं नावाचं जे पुस्तक संपादित केलेलं आहे त्यातून खांडेकरांच्या साहित्यिक प्रवासाचा एक आलेख आपल्याला पाहायला मिळतो. माझ्या दृष्टीने हे मराठीतलं पहिलं आणि एकमेव असं साहित्यिक आत्मकथन आहे. आपल्याला लेखक व्यक्तीच्या अंगाने माहीत होतो त्याच्या आत्मचरित्रामुळे, पण लेखकाचं साहित्यिक विश्व आपल्याला समजून घ्यायचं असेल तर साहित्यिक आत्मकथनच त्याच्यावर प्रकाश पाडू शकतं. आणि त्या दृष्टीने हे पहिली पावलं नावाचं त्यांचं जे साहित्यिक आत्मकथन आहे ते अत्यंत व्यवच्छेदक असं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे गांधीवादाचा प्रभाव त्यांच्यावर होता. 1969 आपण महात्मा गांधींची जन्मशताब्दी साजरी केली. वर्षभर खांडेकरांनी गांधींच्यावर जे लेखन केलं त्याचं एक पुस्तक संपादित झालेलं आहे, दुसरे प्रॉमिथियस महात्मा गांधी. प्रॉमिथियसनी मानवी कल्याणासाठी जसा स्वर्गातून अग्नी पृथ्वीवर आणला तसं महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचा विचार जगातून भारतात आणला आणि भारत स्वतंत्र झाला. अशी अनेक वैचारिक लेख खांडेकरांनी आपल्या जीवनात लिहिले. त्यांच्या हयातीत त्यांच्या मुलाखतींचं काही पुस्तक आलेलं नव्हतं, भाषणांचं जरी आलेलं असलं अभिषेकसारखं. आपण ऋतू निहाळणारं पान नावाचं एक पुस्तक संपादित करून खांडेकरांच्या मुलाखती आपण संग्रहित केलेल्या आहेत. त्या मुलाखती वाचत असताना विविध प्रश्नांवर खांडेकरांचा दृष्टिकोन काय होता हे समजून घ्यायला मोठी मदत होते. खांडेकरांची जी भाषणं आहेत ती भाषणं अत्यंत प्रभावी अशी आहेत हे मी तुम्हाला सांगतो असं म्हणत खांडेकर श्रोत्यांशी संवाद साधायचे आणि आपला वैचारिक प्रभाव श्रोत्यांवर टाकायचे. समीक्षा, संपादन, भाषांतर, वृत्तपत्रीय लेखन, पटकथा लेखन असं समग्र लेखन करत खांडेकर हे संपूर्ण लेखक म्हणून आपल्या समोर येतात आणि म्हणूनच ते भारतीय लेखक म्हणून आपल्या मनात रुंजी घालत राहतात. वि स खांडेकर यांच्यासारखा एक प्रतिभावान साहित्यिक युगावर आपल्या विचाराची मांड ठेवून लेखन करत असतो तेव्हा तो शिळोप्याचा उद्योग नसतो. त्याच्यापुढे काही एक स्वप्नसृष्टी असते, मानवी विकासाचा ध्येयवाद असतो. तो त्यांच्या या समग्र लक्षी साहित्यात काठोकाठ तुम्हाला भरलेला दिसेल. म्हणून त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे ती जेव्हा आपण वाचतो तेव्हा हा लेखक आपल्याला समजावतो की भोगवाद ही माणसाची शोकांतिका आहे, कर्मवाद हा माणसाचा धर्म आहे. भोगवादावर मनुष्य कर्मवादाने जोपर्यंत विजय मिळवणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला एक मानवी उत्कर्षाची झळाळी येणार नाही. आपल्या भारतीय साहित्यामध्ये अनेक मिथकं आहेत, अशी अनेक मिथकं घेऊन खांडेकरांनी अनेक कथा रूपकथा लिहिलेल्या आहेत. त्या वाचतानाही तुमच्या असं लक्षात येईल की पूर्व साहित्याला एक नवा वर्तमान संदर्भ देण्याचं एक विशिष्ट असं कौशल्य त्यांच्या लेखनशैलीत होतं. त्यांची भाषा अत्यंत अलंकारिक होती. सुभाषित म्हणजे खांडेकर वाचताना वाचक हातात पेन्सिल घेऊन बसायचे आणि ते अधोरेखित करीत राहायचे. वाचकाला प्रत्येक वाक्य अधोरेखित करावंसं वाटावं, ते मुखोद्गत करावं असं वाटावं अशी एक प्रचंड
शब्दकळा आणि शब्द सौंदर्य

0: खांडेकरांच्या साहित्यामध्ये होतं, त्यामुळे आजही आपण जेव्हा खांडेकरांच्या साहित्यातलं कोणतंही पान उघडतो तेव्हा आजही खांडेकर आपल्याला एका सौंदर्यवादी जीवनात नेताना दिसतात. अशा खांडेकरांच्या या सुवर्णस्मृती वर्षात त्यांना माझं विनम्र अभिवादन. धन्यवाद.
1: श्रोते हो, वी स खांडेकरांच्या स्मृतिदिनानिमित्त वी स खांडेकर यांच्या साहित्यिक जीवननिष्ठा हे भाषण आपण ऐकलत. वक्ते होते वी स खांडेकर यांचे चरित्रकार तसेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती आणि हिंदी साहित्य अकादमी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक समीक्षक डॉ सुनील कुमार लवटे. सादर करते मुक्सित मुजावत. निर्मिती आकाशवाणी सांगली.
2: समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज सकाळी 9:10 गीतबहार या चित्रपट संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वी स खांडेकर यांनी लिहिलेली चित्रपट गीत. आणि आज सकाळी 10 गीतबहार या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली चित्रपट गीत.
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
4: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
3: सादर करते विवेक वानखडे.
5: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, आज भाग 113.

0: अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. आज ऐकूया मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा आठवा भाग.
1: वरळीच्या हाजी अली दर्ग्याच्या पलीकडे असलेल्या महाजानी दर्ग्यापाशी ग्वाल्हेर संस्थानाधिपती जिवाजीराव शिंदे यांचा 20 एकरात पसरलेला समुद्र महाल होता. ही जागा शिंदे यांनी आगाखान यांच्याकडून खरेदी केली होती. महाल बांधण्यासाठी ग्वाल्हेर दरबार

0: समोर निगुतीनं राखलेलं लॉन तयार करण्यात आलं होतं. महाराज घोड्यांच्या शर्यतीचे शौकीन होते. बंगल्याच्या आवारात महाराजांचे घोडे ठेवण्यासाठी प्रशस्त पागा, पाहुण्यांसाठी आउट हाऊसेस, सेवकांसाठी खोल्या वगैरे बांधण्यात आल्या होत्या.
1: देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा महाल संस्थांच्या वापरात होता. त्यानंतर मात्र तो बराच काळ रिकामा राहिला होता. 1950 जेव्हा मुंबई राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री मुरारजी देसाई यांनी मुंबईतल्या अनधिकृत वस्त्या आणि फुटपाथवर राहणाऱ्या लोकांची घरं तोडण्याची मोहीम सुरू केली, त्यावेळी बेघर झालेल्या या जनतेने आश्रयासाठी रिकाम्या पडलेल्या इतर घरांप्रमाणे या समुद्रमहालचाही ताबा घेतला होता. या घरांच्या मालकांनी आवाज उठवल्यावर मुरारजीभाईंना अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम थांबवण्याचं आश्वासन द्यावं लागलं. तेव्हा कुठे या लोकांनी समुद्र महाल आणि इतर ठिकाणच्या घरांचा ताबा सोडला होता. या घटनेनंतर 1960 आसपास या बंगल्याच्या आवारातली काही जागा विकण्यात आली. त्या जागेवर पुढं आज दिसणाऱ्या शिवसागर इस्टेट, पूनम चेंबर्स यासारख्या इमारती उभ्या राहिल्या. 1961 जिवाजीरावांच्या निधनानंतर त्यांचे वारस या नात्यानं माधवराव शिंदे यांनी समुद्र महाल पॅलेस पाडून त्या जागी त्याच नावाची तब्बल 28 गगनचुंबी इमारत उभी केली. या इमारतीत सगळ्यात वरच्या 2 शिंदे यांचं निवासस्थान आहे. अत्यंत आलिशान फ्लॅट्स असलेल्या या इमारतीत मुंबई आणि देशाच्या कॉर्पोरेट जगतातल्या काही नामवंत व्यक्तींचा रहिवास आहे.
0: या व्यतिरिक्त ग्वाल्हेर संस्थानाधिपतींची काही मालमत्ता अल्टा माउंट रोडवरही होती. अल्टा माउंट रोडवरची मुकेश अंबानींची अँटिलिया ही इमारत ज्या प्लॉटवर उभी आहे ती जमीन एकेकाळी ग्वाल्हेरचे राजे शिंदे यांची होती. या जमिनीवर जहांगीर पेटीट यांचा माउंट पेटीट नावाचा बंगला होता. 1871 पूर्वी ब्रिटिश पद्धतीनं बांधलेला प्रशस्त बंगला, आवारातली बाग, आउट हाऊसेस, नोकरांच्या क्वार्टर्स, घोड्यांसाठी तबेला अशी मिळून ही संपूर्ण 20,000 जागा जहांगीर पेटीट यांच्या मालकीची होती. महात्मा गांधी जेव्हा साऊथ आफ्रिकेतून मुंबईत परतले तेव्हा त्यांच्या स्वागता प्रित्यर्थ या बंगल्यात 12 जानेवारी 1915 सर फिरोजशाह मेहता यांच्या अध्यक्षतेखाली भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गांधीजी त्यांच्या जुन्या पोशाखात म्हणजे पारंपरिक काठेवाडी पोशाखात आपल्या पत्नी कस्तुरबांसह उपस्थित होते. त्यावेळी गांधीजींची ओळख मोहनदास करमचंद गांधी अशी होती. राष्ट्रीय राजकारणात तोवर त्यांची ओळख निर्माण व्हायची होती. गांधीजींसारख्या महान व्यक्तिमत्वाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या ह्या बंगल्याची मालकी 1934 इंदूरच्या संस्थानिकांकडे होती आणि त्यानंतर 1938-39 ती ग्वाल्हेरचे महाराजे जिवाजीराव शिंदे यांच्याकडे आली.
1: 1950 ही जागा वक्फ बोर्डातर्फे चालवण्यात येणाऱ्या करीम बॉय इब्राहिम खोजा यतीमखाना या अनाथालयाकडे गेली. पुढे या जागेचं विभाजन करून ती विकण्यात आली. त्यातल्याच एका प्लॉटवर अँटिलिया उभी आहे. कारमायकल रोडवर बिहारमधल्या दरभंगा संस्थांचे अधिपती महाराज कामेश्वर सिंग यांची दरभंगा हाऊस नावाची दगडी बांधकाम असलेली देखणी वास्तू आहे. पण हा त्यांचा राहता महाल नव्हे. ही इमारत त्यांनी बांधली होती आपल्या दरबारातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या मुंबईतल्या निवासासाठी. स्वतः कामेश्वर सिंग यांचा निवासी महाल या इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या पेडर रोडवर होता. पेडर रोडवरून येता जाता जिंदाल मॅन्शन नावाची पांढऱ्या शुभ्र रंगातली जी इमारत दिसते त्या जागी पूर्वी दरभंगाच्या राजाचा निवासी महाल होता. जिंदाल मॅन्शनच्या अगदी शेजारी दरभंगा हाऊस यास नावाची आयकर अधिकाऱ्यांची इमारत उभी आहे. ही जागा देखील दरभंगा संस्थांची होती.
0: या मालिकेत आपण गेल्या काही भागात भेट दिलेल्या मालमत्तांव्यतिरिक्त या राजा महाराजांच्या आणखीही काही मालमत्ता, महाल, बंगले मलबार हिल, कंबाला हिल परिसरात होते. कारमायकल रोडवरची चित्रकूट इमारतीची जागा जामनगरचे राजे दिग्विजय सिंग यांची होती. मलबार हिलवर बाळासाहेब खेर मार्गावरची मलबार हिल पोलीस ठाण्याच्या इमारतीची जागा जव्हार संस्थांच्या शेवटच्या राणीसाहेब प्रियमवदा राजे मुकणे यांची होती. पोलीस ठाण्याची इमारत म्हणजे त्यांचा वाडा असावा असंच तिचं बांधकाम आहे. पेडर रोडवर विवेक सिंग लेनच्या कोपऱ्यावर मेवाड अपार्टमेंट आहे. ही इमारत मेवाड संस्थांच्या जागेवर उभी आहे. त्रावणकोर, लिंबो

0: पालनपूर, पलिताना, गोंडल अशा आणखीही काही लहान मोठ्या संस्थानिकांचे राजमहाल किंवा बंगले या परिसरात होते. हे बंगले काळाच्या प्रवाहात हरवून गेले. मलबार कंबाला हिल परिसराव्यतिरिक्त पलीकडच्या कुलाबा फोर्ट, मरीन ड्राईव्ह, दादर चौपाटी, शिवाजी पार्क किंवा जुहू वर्सोवा परिसरातही काही राजे महाराजांच्या मालमत्ता होत्या. यात सर्वात आघाडीवर होतं मोरवी संस्थान. गिरगाव चौपाटीजवळच्या सुखसागर हॉटेलच्या समोरची बरीच मोठी मालमत्ता मोरवी संस्थानाची होती. कदाचित अजूनही असावी. त्या ठिकाणी मोरवी लेन अजूनही आहे. मुंबईच्या काळा घोडा चौकात जीर्णावस्थेत अजूनही उभ्या असलेल्या एस्प्लनेड हॉटेलची मालकीही काही काळ या संस्थानाच्या अधिपतींकडे होती.
1: त्या काळात या संस्थानांच्या अगदी प्राईम भागातल्या मालमत्ता बघून आश्चर्यात पडलात का? तर थांबा, या तर माहीत असलेल्या मिळकती. याशिवाय त्या काळी अनेक संस्थानांच्या बेनामी मालमत्ताही होत्या. त्याबद्दल ऐकूया पुढच्या भागात.
2: अज्ञात मुंबई. आत्ताच आपण ऐकला मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा आठवा भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

नऊ अजून 10 मिनिटं झाली आहेत. चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया, गीतबहार. श्रोते हो, ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि स खांडेकर यांचा आज स्मृतिदिन. गीतबहारमध्ये ऐकूया वि स खांडेकर यांनी लिहिलेली चित्रपट गीतं.

0: विस खांडेकर यांचं हे गीत माणसाला पंख असतात या चित्रपटातलं होतं. गायिका लता मंगेशकर आणि संगीत दिलं होतं मीना मंगेशकर खडीकर यांनी.
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं अंतरीचा दिवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. वि स खांडेकर यांच्या गीताला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत गीत बहार कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आज वि स खांडेकर यांचा स्मृतिदिन, त्या अनुषंगानं त्यांनी लिहिलेली चित्रपट गीतं आज आपण ऐकतोय.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्स वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: ये कस्टमर केयर कहाँ है? हाँ मैडम
4: जी,
3: ये KYC अपडेट के लिए मुझे बार बार मैसेज क्यों आ रहा है?
4: क्योंकि बैंकिंग सेवाओं के लिए निर्धारित समय पर KYC अपडेट करवाना चाहिए.
3: पर ये होगा कैसे?
4: अगर पहचान या पते में कोई बदलाव नहीं है तो अपने बैंक या ATM या बिजनेस करेस्पोंडेंट यानी BC के पास जाएं, या बैंक में रजिस्टर्ड ईमेल या मोबाइल नंबर या मोबाइल बैंकिंग ऐप या पत्र द्वारा उसका डिक्लेरेशन दें.
3: अच्छा, और अगर कोई बदलाव हो तो?
4: तो ऐसे में पहचान और पते का नवीनतम प्रमाण देकर KYC अपडेट करवा सकते हैं.
3: बस
4: बस
3: समझ गया.
4: अपना KYC अपडेट कराने के लिए अपने नजदीकी ग्राम पंचायत के कैंप या बैंक शाखा में जाएं.
5: RBI कहता है
6: जानकार बनिए, सतर्क रहिए.

हृदयनाथ मंगेशकर आणि बालकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट माणसाला पंख असतात. संगीत मीना मंगेशकर खडीकर यांचं आणि गीतरचना होती वी.स. खांडेकर यांची.

माणसाला पंख असता चित्रपटातलं वि स खांडेकर यांचं गीत लता मंगेशकर यांनी गायलं होतं, संगीत मीना मंगेशकर खडीकर, आणि कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

गायिका होत्या लता मंगेशकर. चित्रपट भाव तेथे देव आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. वि स खांडेकर यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने आज गीतबहारमध्ये आपण ऐकली त्यांची चित्रपट गीतं. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचाही आज स्मृतिदिन. त्यांची गाणी आपण ऐकणार आहोत सकाळी 10 वाजता गीतबहारमध्ये चित्रपट संगीत कार्यक्रमात. आता 9:30 वाजलेत. भावधारा सुगम संगीत.

0: गीतरचना सुधाकर कुलकर्णी यांची होती. संगीतकार आणि गायक होते भूमानंद बोगम.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

0: दशरथ पुजारी यांनी गायलेलं स अ शुक्ल यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम वडावकर यांचं. भावधारा कार्यक्रमात सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

प्रमिला दातार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शांता शेळके यांची गीतरचना होती आणि संगीत दिलं होतं बाळ बर्वे यांनी. भावधारा कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं कानू घोष यांनी. मी याबरोबरच भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

सकाळचे 10 वाजले आहेत. चित्रपट संगीताचा आनंद घेऊया गीतबहार या कार्यक्रमात. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचा आज स्मृतिदिन. त्या अनुषंगाने ऐकूया श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली मराठी चित्रपट गीतं.

अरुण दाते यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. चित्रपट सोबती आणि गीतरचना होती गंगाधर महांबरे यांची.

गायिका होत्या लता मंगेशकर. चित्रपट सोबती आणि ही गीतरचना होती गंगाधर महांबरे यांची. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचा आज स्मृतिदिन. गीतबहारमध्ये आपण ऐकत आहोत त्यांनी संगीत दिलेली चित्रपट गीतं.

ओरकी या चित्रपटातलं वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं, आशा भोसले यांनी गायलं होतं, श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेलं या नंतरचं गीत.

जिव्हाळा चित्रपटातलं गदिमांचं गीत लता मंगेशकर यांनी गायलं होतं. आज ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्मृतिदिन. गीतबहारमध्ये आपण ऐकली त्यांची चित्रपट गीतं. 10:30 वाजलेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनवर हुसेन यांचं संतुरवादन, त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची. सुरुवातीला अनवर हुसेन यांनी संतुरवर वाजवलेली मिश्र पिलू धून ऐकूया.

अनवर हुसेन यांनी संतूरवर वाजवलेला राग मिश्र पहाडी आपण ऐकला. त्यानं तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू आणि भेटूया 11 वाजून 5 मिनिटांनी सहसंवाद कार्यक्रमात. पण आत्ता आधी दिल्लीहून हिंदीतल्या बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे 558 किलोहर्ट्झवर, प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपवरही श्रोते हो आम्ही आपल्यासोबत आहोत. 11:05 झालेली आहेत. सहज संवाद.
1: सहज संवाद.

नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी सुलभा सौमित्र. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आज श्रोते हो, जुन्या नव्या नात्यांना जोडणारा एक हरवलेला धागा आहे. कोणता? पत्र. पत्र कालच, म्हणजे पत्र लिहिण्याचा एक जागतिक दिवस साजरा केला हे मला माझ्या मुलामुळेच कळलं. त्याने मला जेव्हा पत्र लिहिलं आणि मग अनेक आठवणी मनात दाटून आल्या आणि अनेक गोष्टी वाटण्यात, मी म्हटलं की चला आज तुमच्यासोबत आपण शेअर करूया. कधी काळी काय होते हो की एखादं पत्र घराच्या दारात आलं की ते फक्त कागदाचं एक पाकिट नसायचं, त्याच्यासोबत कुणाची तरी आठवण यायची, कुणाचा तरी आवाज ऐकू यायचा आणि कधी कधी डोळ्यात पाणीही यायचं. पोस्टमनची वाट पाहणं, दाराची बेल वाजली की धावत जाऊन पत्र घेणं, लिफाफ्यावरची अक्षर ओळखणं आणि मग ते पत्र उघडण्याआधीच मनात हजार प्रश्न उभं राहणं. कुणाचं असेल, काय लिहिलं असेल, किती दिवसांनी आलं आहे. आज मात्र श्रोतेहो, हा संदेश पाठवताना आपल्याला वाट पाहावी लागत नाही, नाही का? हाय केलं की समोरून लगेच आपल्याला

त्यांची ऊब कमी झाली का? पूर्वी पत्र उशिरा पोचायची पण मनापर्यंत पोचायची, आज संदेश क्षणात पोचतो पण तो मनात किती वेळ थांबतो. आजचा श्रोतेहो आपला हा प्रवास असाच आहे, जुन्या पत्रांपासून नव्या संदेशांपर्यंत आणि कदाचित पुन्हा एकदा आपल्या मनापर्यंत.

श्रोते हो, आपल्या लहानपणीचा पोस्टमन तुम्हाला आठवतं? सायकलवरून येणारा, खांद्यावरची बॅग आणि हातात कुणाचं तरी पत्र. त्या काळात, ज्या काळात मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं आणि दूर राहणाऱ्या माणसाशी बोलायचं एकच साधन होतं, पत्र. पत्र लिहिण्यासाठी आधी कागद शोधायचा, पेन शोधायचं आणि

मग शब्द शोधायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण काय लिहितोय याचा विचार करायचा. कारण एकदा पत्र पोस्ट केलं की एडिट नावाचा पर्याय नव्हता ना तेव्हा. आज आपण मेसेज लिहितो, चूक झाली तर डिलीट, काहीतरी आवडलं नाही तर अनसेंट, पण पत्रात शब्दांसोबत तेव्हा मनाची जबाबदारी असायची.

सहसंवाद श्रोते हो, ऐकण्यासाठी आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. आणि आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. श्रोते हो, पत्र किती प्रकारची असतात आणि आईचं पत्र हे किती महत्त्वाचं असतं, किती जिव्हाळ्याचं असतं. मुलगा शिक्षणासाठी बाहेर गेला, मुलगी लग्नानंतर दुसऱ्या शहरात गेली,

आई पत्र लिहायची, नाही का? जेवण वेळेवर कर, तब्येतीची काळजी घे, पैसे संपले असतील तर कळव हां, आणि हो स्वतःची काळजी घे. या चार शब्दांमध्ये आईचं संपूर्ण जग सामावलेलं असायचं, हो ना? आज आई व्हॉट्सअपवर मेसेज करते, जेवलास का? आणि आपण उत्तर मिळतं आपल्याला की हो. बस पूर्वी आईच्या पत्रात जेवलास का या प्रश्नाभोवती दोन पानं असायची, आज त्या प्रश्नाचं उत्तर दोन अक्षरांचं झालं आहे. पण आईचं प्रेम ते अजूनही तितकंच मोठं आहे, फक्त आपल्याकडे ते वाचायला वेळ कमी झाला आहे असं वाटतं ना.

मेरा साया या सिनेमातलं हे गाणं होतं राजा मेहंदी अली खान मेहंदी अली खान यांचं, आणि संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी आणि गायिका लता मंगेशकर. खरंच आहे ना श्रोते, हो मदन मोहन, राजा मेहंदी अली खान, साहिर, खय्याम, गुलजार साहेब असे अनेक दिग्गज गीतकार संगीतकार यांनी आपलं आयुष्य किती समृद्ध केलं आहे. अनेक गाणी अशी असतात की जी आपल्या मनात खोलवर रुजलेली असतात, आपल्या प्रत्येक भावभावनेशी जोडली गेलेली असतात, आणि एकदा कविता एकदा गाणं बाहेर पडलं की ते त्या कवीचं नसतं, त्या संगीतकाराचं नसतं, ते असतं श्रोत्यांचं, रसिकांचं. आणि मग आपण त्या आपले आपण ज्या भावनेमध्ये असू, जो आपला मूड असेल त्याच्याशी आपण ते रिलेट करतो. म्हणूनच सिनेमा खोटा असतो पण आयुष्य किती तरे तरेनं खरं असतं हे दाखवण्याची कुवत कॅमेऱ्यात असते, आणि म्हणूनच तो सिनेमा, त्यातलं संगीत, ते गाणं आपलं आपल्याला वाटत असतं. आपण आज श्रोते हो, मी तुमच्याशी म्हणजे बोलते आहे की पत्र, जुन्या आणि नव्या नात्यांना जोडणारा हा धागा. आज काही आहे की आय लव्ह यू हे पाठवायला 2 सेकंद लागतात, पण पूर्वी प्रिय लिहिण्यापूर्वीच अर्धा तास विचार. पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या शब्दापर्यंत हृदयाची धडधड ऐकू यायची. पत्र मिळाल्यावर ते एकदा वाचायचं, दुसऱ्यांदा वाचायचं, तिसऱ्यांदा वाचायचं, आणि मग उशाखाली ठेवायचं. कधी कपाटात, कधी पुस्तकाच्या पानांमध्ये, कधी एखाद्या जुन्या डायरीत. आजच्या डिजिटल जगात प्रेमपत्र कमी झाली, पण काय कमी झालं नाही, प्रेम संपलं नाही, फक्त त्याचा पत्ता बदलला. पूर्वी प्रेम लिफाफ्यातनं यायचं, लिफाफ्यावर असायचं, आज स्क्रीनवर.

पत्र श्रोते हो जपून ठेवता येतात, हो की नाही? म्हणजे त्याच्यात एक गंमत आहे, आपण जुनी पत्र फेकून देत नाही, वर्षानुवर्ष एखाद्या पेटीत ठेवतो, बॉक्समध्ये ठेवतो. आपल्या जिथे म्हणजे कागद पिवळा पडतो, शाई फिकी होते, पण अक्षरं पाहिली की माणूस पुन्हा समोर उभा राहतो आपल्या, कारण त्या कागदावर फक्त शब्द नसतात. त्या कागदावर एक काळ जिवंत असतो. आज हजारो व्हॉट्सअप मेसेजेस आहेत, हजारो फोटो आहेत, शेकडो व्हॉइस नोट्स आहेत, पण 10 वर्षांनी आपण त्यापैकी किती शोधून पुन्हा ऐकणार? म्हणूनच कधी कधी वाटतं की आपण संवाद खूप वाढवला आहे, पण आठवणी जपण्याची पद्धत हरवली आहे. हो ना?

पत्र असतात, म्हणजे इतक्या पत्रांबद्दल आत्ता मी बोलते आहे तुमच्याबरोबर. नवं जग, आता नवं जग आलं आहे, नवी पत्र. पण आपण यामध्ये नव्या पिढीला दोष देऊ नये असं मला वाटतं. आजची मुलं ही वेगळ्या जगात जगत आहेत. त्यांचं पत्र म्हणजे कदाचित एक व्हॉट्सअप मेसेज, त्यांची भेट म्हणजे व्हिडिओ कॉल, त्यांची भावना म्हणजे एक व्हॉइस नोट, आणि त्यांचा हसू म्हणजे एक इमोजी, आणि त्यांचं प्रेम कदाचित एक छोटासा बदाम. प्रश्न हा नाही की जुनं चांगलं आणि नवं वाईट. प्रश्न हा नाही की जुनं चांगलं आहे आणि नवं वाईट आहे. प्रश्न एवढाच आहे, तंत्रज्ञान बदललं तरी नात्यांमधली माणुसकी टिकली पाहिजे. पूर्वी पत्र लिहायचो, आज एक मेसेज लिहूया, पण तो असा असू द्या. काय चाललं आहे? एवढंच नाही तर तू खरंच ठीक आहेस ना? हा प्रश्न असू द्या.

पत्रांबद्दल इतकं बोलताना श्रोते हो एक मनात येते की एक छोटंसं पत्र स्वतःसाठी आज आपण एक लिहिलं पाहिजे, आपण एक प्रयोग केला पाहिजे, करूया म्हणजे इनफॅक्ट करून बघा. आज रात्री मोबाईल जरा बाजूला ठेवायचा आणि स्वतःला एक पत्र लिहायचं. प्रिय मी, तू खूप धावलास, कधी जिंकलास, कधी हरलास, कधी कुणासाठी खूप प्रेम केलंस, खूप केलंस, कधी स्वतःसाठी जगायचंच विसरलास. काही माणसं आली, काही निघून गेली, काही नाती टिकली, काही फक्त आठवण बनली, पण तू अजून आहेस म्हणून स्वतःला एवढंच लिहा. धन्यवाद इतकं सगळं सहन करूनही हसत राहिल्याबद्दल. आणि कदाचित हे पत्र कुणालाही पोस्ट करायचं नाही, फक्त स्वतःच्या मनापर्यंत पोचवायचं. बघा

आणि श्रोते हो की आता समजा की आत्ता आपल्या हातात एक पत्र आहे जे जुनं आहे, कदाचित आपल्या आईचं, कदाचित बाबांचं, कदाचित जुन्या मित्राचं, जुन्या मैत्रिणीचं, ज्याच्याशी कित्येक वर्ष बोलणं झालं नाही, किंवा कदाचित त्या व्यक्तीचं ज्याला आपण आपल्या मनातलं अजून काहीच सांगितलेलं नाही, त्या पत्रात कदाचित एकच वाक्य असेल, तू मला अजून आठवतोस, आठवतेस. आणि मग जाणवेल काही नाती संपत नाहीत, फक्त संवाद थांबतो. पण आजच कुणाला तरी म्हणून फोन करा. काय काम आहे म्हणून नाही, काही हवं आहे का म्हणूनही नाही, फक्त एवढ्यासाठी तुझी आठवण आली म्हणून फोन केला. कधी कधी एवढंसं वाक्य एखाद्याचा दिवस खूप खूप सुंदर करून जातो.

0: पत्र जुन्या आणि नव्या नात्यांना जोडणारा हा धागा. पूर्वी पत्रांना पत्ता असायचा, आज संदेशांना नंबर असतो. पूर्वी पोस्टमन दारापर्यंत यायचा, आज नोटिफिकेशन मोबाईलच्या स्क्रीनवर येतं. पूर्वी पत्र यायला दिवस लागायचे, आज उत्तर यायला सेकंद लागतात. पॉईंट श्रोते हो, माणसाला माणसापर्यंत पोचायला आजही मनच लागतं. म्हणून जुनं हरवू देऊ नये, जुन्या पत्रांची ऊब जपली पाहिजे आणि नव्या तंत्रज्ञानाची सोय स्वीकारली पाहिजे. कधी व्हॉट्सअप करा, कधी व्हिडिओ कॉल करा, कधी व्हॉइस नोट पाठवा, पण अधूनमधून कागद घ्या, पेन घ्या आणि कुणाला तरी पत्र लिहा. कारण मेसेज डिलीट होतो, फोटो हरवतो, फोन बदलतो, पण मनापासून लिहिलेलं पत्र कुठल्या तरी जुन्या पेटीत वर्षानुवर्ष तुमची वाट पाहत राहतं आणि अनेक वर्षांनी ते पुन्हा हातात आलं की अक्षर फिकी झालेली असतात. कागद जुना झालेला असतो, पण त्या शब्दांमध्ये माणूस तसाच जिवंत असतो. नाती जपण्यासाठी नेहमी मोठ्या भेटींची गरज नसते, कधी कधी एक छोटंसं पत्रही पुरेसं असतं. श्रोते हो, पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत जपूया, माणसं जपूया आणि कधीतरी कुणाला तरी मनापासून लिहूया. तुझी आठवण आली म्हणून पत्र लिहिलं, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त.
1: हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12:10 झालेले आहेत. प्रसारित करतोय वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम. यात आज ऐकूया सुनीताबाई लाख मोलाचं जगणं हे रूपक. लेखन निवेदन डॉ वंदना बोकील कुलकर्णी, सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी लिखित रूपक सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. मैत्रिणींनो, सुनीताबाई देशपांडे यांच्यावरचं रूपक आपण ऐकणार आहोत. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं एक छानसं गीत. हे भावगीत आहे भूप आणि देसकर या रागावर आधारित. गीतकार आहेत मंगेश पाडगावकर आणि गायक आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी. भूप आणि देसकर हे दोन्ही राग ऐकायला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जा देणारे आहेत, त्यामुळे या गाण्याला एक आगळा वेगळा सकारात्मक गोडवा मिळालाय. रूपक ऐकण्याआधी चला तर मग ऐकूया पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं.

0: मैत्रिणींनो, कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी लिखित रूपक सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. सहभाग आहे गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा.
1: सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. वय होतं कविता करण्याचं, भारावून जाण्याचं. पुण्यात तेव्हा उत्तम साहित्यिक कार्यक्रम होत असत. सायकल घेऊन निघायचं आणि तिथे रमून जायचं, हा संध्याकाळचा परिपाठ. अशीच एक संध्याकाळ, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचं पदमजी सभागृह, पूर्ण भरलेलं, खिडक्यांमध्ये सुद्धा लोक बसलेले, मंचावर अगदी साधी पण नेटकी बैठक, पाण्याचं तांब्या भांडं ठेवलेलं, वातावरणात उत्सुकता भरून. आणि ते दोघं आले, बसले, दोघांनीही प्रेक्षकांना नमस्कार केला आणि बोरकरांच्या कविता वाचायला सुरुवात केली. बोरकरांच्या कवितांचं वाचन आणि गायन असा चिंब ओला अनुभव सभागृहात भरवून आला. पुलंचं गायन आणि सुनीताबाईंचं वाचन, कोण अधिक प्रभावी असा प्रश्नच उरू नये इतके ते दोघेजण कवितामय झालेले. नंतर मग अर्थातच स्मर्ढेकरांच्या कविता वाचनाचा कार्यक्रमही ऐकला. अभ्रांच्या ये कुंद फुने ही त्यांची कविता ऐकली आणि सुनीताबाई ही व्यक्ती वेगळेपणानं मनात ठसली ती तेव्हापासून. सुनीताबाईंना कविता म्हणताना बघत राहावं. एरवी बाईंचा आवाज जरासा जाड, काहीसा करकरीत सुद्धा, पण कविता वाचताना तो असा काही भिडे, कारण त्या आवडलेली कविता स्वतःची करून म्हणत. त्यात कुठंही सादरीकरणाचा आवभाव नसे, कंठातून नव्हे तर त्यांच्या जणू ती पोटातूनच येई.
2: चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, का बरं आला असा स्वप्नात, तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले, दुःख नाही उरलं आता मनात. फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात, केसात राखडी पण पायात फुगडी, मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, नको नारे पाणी डोळ्यात आणू, ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू, तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना, जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, पानात मनात खुपतय ना, काहीतरी चुकतय, कुठेतरी दुखतय, तुलाही कळतय, कळतय ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना, चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना. कुठं नाही बोलायचं, कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. कुठे नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. फुलांनी ओंजळ भरली आहे ना. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा.
1: लखलखीत गोऱ्या रेखीव चेहऱ्याच्या आणि दबदबा वाटावा, पटकन जवळीक नाहीच निर्माण होणार अशा वाटणाऱ्या सुनीताबाई तेव्हा फार आवडल्या. आदरयुक्त आवड, जाऊन बोलावं त्यांच्याशी जवळीक असावी असंही वाटायचं, पण ते तितकंच. जाऊन काय बोलायचं, तुम्ही खूप सुंदर कविता वाचता असं सांगणं तेव्हा बालिशपणाच वाटला. मग अधूनमधून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांना दिलेल्या भरघोस देणग्यांच्या बातम्या वाचनात येत गेल्या, तसा त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. मग आलं त्यांचं आहे मनोहर तरी हे आत्मचरित्र. कितीतरी दिवसांनी एखादं पुस्तक वाचताना अनेक वेळा जीव गलबलवून

0: आला आणि त्यांचं व्यक्तिमत्व थोडंसं उमजल्यासारखं वाटलं. प्रखर बुद्धिमत्ता, तर्कनिष्ठ विचारपद्धती आणि तीव्र संवेदनशीलता असलेल्या या स्त्रीनं तिच्या या पहिल्याच गद्य लेखनातून देखील कवितेसारखाच अनुभव दिला. आशयाचे असंख्य अलवार पदर गुंफत झालेलं ते त्यांचं लेखन, त्यातलाच एक लहानसा अंश आता ऐकूयात.
1: हे आत्मचरित्र नाही, आठवणीच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती, पाखरांसारखी क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर, कुठूनही कुठेही दिशाही, पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत गेलेली. आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली अनेक माणसं यात नाहीत, म्हणजे मी त्यांना विसरले असं नव्हे, पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकंच. आणि जी भेटली तीही त्या त्या संदर्भात भिडली तितकीच इथे उमटली. त्यांचंही हे संपूर्ण चित्र नव्हे. पाण्यात उतरलं की जमिनीवर यावं वाटण्याचे आणि जमिनीवर रोवलेल्या पावलांना पाण्याची ओढ लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येतच असतात. ही स्थळातून जळात आणि जळातून स्थळात जाण्याची ओढ की खोड, ही ओढ टागोरांनाही होती असं त्यांनी म्हटलंय. मग माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा? प्रत्येकाने स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध लिहिलेला असणारच. स्वतःचं ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहत. पुढे कधीतरी प्रौढ वयात आपल्यातले ते नार्सिससचे फूल दरवळायला लागले की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या पाण्यात दिसणारं स्वतःचं प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि हे वहीतलं चित्र यांचं काहीतरी नातं जाणवतं का? अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख. आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या 4-5 वर्षात अधूनमधून वेळ मिळेल तसं थोडं थोडं तुकड्या तुकड्याने केलेलं हे लिखाण, कोणतीही योजना न आखता केलेलं, त्यामुळे सुरुवातीचा मूडही अधूनमधून बदलणं स्वाभाविकच आहे. एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही. कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धून स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रुपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र. पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यातलं एखादं वेल्हाळ पाखरू गात गात माझ्या झाडावर उतरत. चोहूकडून नातवंड येऊन बिलकतात आणि गोष्ट सांग म्हणून चिवचिवाट करतात. हे सगळं किती लोभस्वान आहे. मग माझ्याच पापण्यात पुन्हा पुन्हा हे असं धुकं का जमा होत आहे? आहे मनोहर तरी गमते उदास अशी ही मनाची अवस्था झाली असताना या पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू? एक होता राजा आणि एक होती, एक कोण होती आणि एक होती परी की एक होती म्हातारी की दुसरं कोणी नव्हतंच, फक्त एक होती परी आणि ती झाली म्हातारी. सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच, ही साठा प्रश्नांची कहाणी. सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे, अपूर्ण मात्र नक्कीच.
0: स्वातंत्र्यप्रेम, पराकोटीची तत्वनिष्ठा, परिपूर्णतेचा ध्यास आणि त्यासाठी कष्ट घेण्याची असामान्य ताकद, शिवाय श्रमावर अढळ श्रद्धा, असे फार दुर्मिळ गुण एकवटलेली सुनीताबाई ही व्यक्ती त्यांच्या या लेखनातून उमजली. पुलंसारख्या असामान्य लेखक कलाकाराची पत्नी असून

0: नाही, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपून सुनीताबाई आयुष्यभर पुलंची पाठराखण करत राहिल्या, हे त्यांच्या जगण्याचं वेगळेपण. त्यांच्या जगण्याला हे सततचं एक व्यापक अस्तर होतच. अरुणा ढेरे यांनी लिहिलंय, सगळं काही करू शकणाऱ्या भाईंना निवडक आणि नेमकं काही करायला लावणं हे सुनीताबाईंनी आपलं काम मानलं आणि भाईंच्या गुणांच्या पारड्यात त्यांचं ते तुळशी पत्र पडलं. आपल्या जवळच्या गुणसंपदेसकट कलेच्या दुनियेत अनायास रममाण होणारे भाई आणि भाईंनी काय करायला हवं याची दक्ष जाणीव ठेवून त्यांच्या जोडीनं उभ्या राहिलेल्या पापणी जागी असणाऱ्या सुनीताबाई हे दृश्य मराठी वाङ्मय विश्वात तसं अपूर्वच म्हणायला हवं. खरोखर ह्या दोघांच्याही प्रेमाची जातकुळी वेगळीच होती. भाई गेल्यानंतर त्यांना लिहिलेल्या एका पत्रात सुनीताबाई म्हणतात,
1: फुलाच्या आसपास सुगंध दरवळतो तसा तुझ्या आसपास आनंद दरवळत असायचा. आनंदाचे डोही आनंद तरंग, म्हणून तर तू सर्वांना आवडायचास. तुला देखील गर्दी खूप आवडायची आणि तीही सदैव तुझ्या भोवती गोळा व्हायची. ही देवघेव अगदी नैसर्गिक होती. झऱ्याचं पांथस्ताशी नातं असावं तशी. पण तुझ्या जीवनात मी आले ती अधून मधून तरी एकांताची मागणी करत. एकांत म्हणजे पोकळी नव्हे, एकाकीपणाही नव्हे. आपण हतबल झालो की पोकळी निर्माण होते, पण खंबीर असलो तर आव्हानं तेवढी सामोरी येतात. त्यांना तोंड देणं सोपं नसतं हे खरं, पण शक्य असतं हेही खरं. स्वतःचं बळ आपण एकवटू लागलो की हळूहळू त्याचा अंदाज यायला लागतो. आणि या उत्खननात एखादी रत्नांची खाणही अचानक नजरेला पडू शकते. तुला सार्वजनिक आपण प्रिय, तर वैयक्तिक मीची ताकद ज्यांनी त्यांनी अजमावायला हवी हा माझा अट्टहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे याचा प्रत्यय मला सतत येत राही. तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राही. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून खूप दूर होतो. जणू दोन ध्रुवांवर दोघे आपण. सदैव माणसात रमणारा तू, तर माणसांपेक्षा मानवेतर जीवसृष्टी वनस्पतीसृष्टी मला अधिक प्रिय. तूही जर इतर चार चौघांसारखाच एखादा कुणी असतास ना, तर मग निर्मितीची साहित्य संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असली तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते हीच शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता, तुझा मूलपणा, तुझी लबाडीही पटकन उघडवायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा, त्यात तरबेज व्हावं, त्यासाठी मेहनत करावी हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख्यानात लिखाणात तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास, पण प्रत्यक्षात त्यापेक्षा गप्पा माराव्या, लोळत पडावं, गाणं ऐकावं, फार तर पुस्तकं वाचावी चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मिती क्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालू असते का?
0: रत्नागिरीच्या सुप्रसिद्ध सदानंद महादेव ठाकूर वकिलांची ही कन्या. सरलादेवी हे त्यांच्या आईचं नाव. वडील प्रसिद्ध सरकारी फौजदारी वकील. सधन सुसंस्कृत कुटुंब. सदानंद निवास या ऐसपैस घरामध्ये नांदणारं. ठाकूरांच्या 8 अपत्यांमधल्या सुनीताबाई चौथ्या. 3 जुलै 1925 त्यांचा जन्म. अर्थात या तारखेबाबत बराच काळ एकमत नव्हतं, पण तरी आता हीच तारीख मान्य झाली आहे. सर्वांची नावं स या अध्याक्षरापासून. तेव्हा या मुलीचं नाव ठेवलं सुनीता, पण कुटुंबामध्ये मात्र त्या कायमच माई, माई मावशी, माई आत्या, माई आजी म्हणूनच ओळखल्या जात. स्पष्टवक्तेपणा, फटकळपणा हे गुण आईकडून, तर निवृत्ती आणि निर्मोह हे आपल्यामध्ये वडिलांकडून आले असं त्या म्हणत असत. लहानपणी तब्येतीनं त्या काहीशा नाजूक होत्या. मोठ्या एकत्र कुटुंबात त्यांच्याकडे नीट लक्ष देता येणार नाही म्हणून त्यांना धामापूरला त्यांच्या सावत्र आजीकडे काही काळ ठेवलं होतं. तो काळ सुनीताबाईंच्या स्वतःच्या आयुष्यातला फार संस्मरणीय काळ होता. त्याविषयी त्यांनी आपल्या आत्मचरित्रात फार जिव्हाळ्यानं लिहिलंही आहे. आणि पुढे मग सोयरे सकळं या ललित लेखसंग्रहात यक्षाचं तळं या ललित लेखामध्ये सुद्धा. तेव्हा ऐकूया त्यातलाच एक लहानसा उतारा.
1: काळाच्या हिशोबात मोजलं तर मी धामापूरला तशी थोडेच दिवस राहिली आहे, पण आजीचं सगळं आयुष्य धामापूरला गेलं. माझी ती विधवा आणि विकेशा आजी एकटी असताना कधी त्या तलावापाशी जाऊन माझ्यासारखी पाण्यात पाय बुडवून बसली असेल? त्या पाण्यात पडलेलं आपलं ते तसलं प्रतिबिंब पाहून त्या तलावाला तिने उष्ण अश्रूंचं अर्घ्य व्हायला असेल? माझ्या काळजाचं पाणी करणाऱ्या तिच्या त्या अश्रूंचा त्या तलावाच्या विशाल पाण्याला स्पर्श झाला तेव्हा काय घडलं असेल? माणसांसारखी सजीवांसारखी पाण्यालाही स्पर्शाची भाषा कळते, बोलता येते. यापूर्वीही असंख्य वेळा असंख्य दुःखितांचे अश्रू त्यांनी अलगत झेललेले आहेत. फुंकर घालून, हळुवार शब्दात समजूत घालून, शांत करूनच त्यांना आपल्या पोटात घेतलंय. माझ्या आजीची हितगुज आमच्या धामापूरच्या घरातल्या त्या विहिरीला माहीत होती. तिथून ती या तलावापर्यंत पोचलीच असणार. या पाण्याची भाषा मला बोलता येत नाही, पण मी ती अनेकदा ऐकलेली आहे. दिवस रात्र केव्हाही चालणार पावसाचं धारा संगीत वेगवेगळ्या रागात आणि तालात कितीदा तरी मनाला भिजवून गेलाय. रत्नागिरीच्या आमच्या घरासमोरचा समुद्र मला लहानपणी दुरून अगदी शांत दिसे. अफाट पसरलेल्या त्याच्या मौनाची भाषा कळण्याचं माझं ते वयच नव्हतं, पण मग हळूहळू जाणवू लागलं. त्याच्या मनातल्या भयानक अंतर्गत वादळांना क्षणाचीही उसंत नाही. आतड्यातली ती सुख दुःख गडबड गोंधळ गुंतागुंत तो कुणापुढे उघडी करत असेल? त्याच्या मनाच्या गाभ्यात आत आत दडलेले कितीतरी प्रचंड खडक असणारच, पण तेही त्याच्यासारखे एकटे एकटे स्वतःतच मग्न. अंतर्विश्वात ज्यांचं अस्तित्व सतत जाणवतं ते हे अंतरंगातले मित्र भासणारे खडक प्रत्यक्षात ऐहिक डोळ्यांना कधीही दिसू शकत नाहीत. किनाऱ्याशी तेच जणू सामोरे येतास आनंदाने उचंबळून येणाऱ्या लाटा त्यांचं खुजे पण लक्षात आल्याने का अशा उरी फुटून कोसळत असतील, की झिडकारल्या गेल्याने उसासत अशा मागे जात असतील? त्यांचा तो आक्रोश, तो खर्जातला हुंका, ती गाज मी व्याकुळ होऊन ऐकलेली आहे. पण त्या समुद्राच्या दुःखाचं नेमकं कारण मात्र माझ्या यक्कश्चित बुद्धीला अनाकलनीयच राहिलं आहे. अशा वेळी मनाला आधार फक्त शंकांचा कल्पनांचा. मग असंही वाटत की अफाट विश्वाला मर्यादा आहेतच, तसाच सागराला त्याचा किनारा अपरिहार्य आहे. तिथल्या लहान मोठ्या खडकांनी जागोजागी अडवलं, वाळूनी झालर लावून पांघरलं, म्हणून का हा समुद्र असा खदाखदा असतो? मग हे धुक्याचे उसासे निश्वास कशासाठी? आपले अंतरंग, तिथलं व्याकुळ वैभव जाणण्याची ताकदच ज्यांच्यात नाही अशांशीच शेवटी आपली गाठ पडावी, अशांशीच शेवटी संग जडावा, हीच आपली मर्यादा. ही अपरिहार्य नियती सामोरी आली म्हणून
0: एकोणीसशे 1942 मॅट्रिकला उत्तम गुण मिळाल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला सुनीताबाई मुंबईला गेल्या. त्याचवेळी गांधीजींनी चले जाव चळवळ सुरू केली होती. सुनीताबाईंनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या संपर्कात त्या आल्या. अण्णासाहेबांचा सहवास, त्यांचं मार्गदर्शन यामुळे बाईंची वैचारिक बैठक आणि जगण्याची दिशा बरीचशी ठरली. एकटीनं राहणं, धोक्याची जोखमीची

मग धडाडीनं पार पाडणं, गुप्त पत्रकं काढणं, ती योग्य ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवणं, एक विलक्षण आत्मसामर्थ्य असलेलं झळझळीत व्यक्तिमत्व त्यातून आकाराला येत गेलं. अण्णासाहेबांनी स्वतः विणलेली खादी सुनीताबाईंना दिली तेव्हापासून दागिने आणि कपडे यांच्या मोहातून त्या सुटल्या ते अखेरपर्यंत. चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळे सुनीताबाईंचं जग एकदम व्यापक झालं. साधेपणानं जगण्याचं महत्व पटलं. अनेक माणसं, विविध विचारसरणी यांचा परिचय झाला. 1945 साली चळवळ थंडावली, पण शिक्षण मात्र मागं पडलं. चळवळीत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी माफीपत्र दिलं तरच त्यांना पुन्हा महाविद्यालयात प्रवेश मिळणार होता. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याची माफी कसली, ते तर प्रत्येक भारतीय माणसाचं कर्तव्य आहे असं म्हणून सुनीताबाईंनी ते नाकारलं. पुढे मग स्वतंत्र भारतात सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारं निवृत्ती वेतनही त्यांनी घेतलं नाही. यथावकाश नागपूर विद्यापीठाचा पत्रद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी पदवीही प्राप्त केलीच. जन्मजात अभिनय गुण असलेल्या स्वातंत्र्यप्रेमी सुनीताबाईंना योगायोगानं पहिला चित्रपट मिळाला, तो वंदे मातरम. ऐकूया त्यातलंच एक गीत.

0: घर आणि शिक्षण दोन्ही सुटल्यावर चरितार्थासाठी माटुंग्याच्या ओरिएंट हायस्कूलमध्ये मुख्यतः इंग्रजी विषय शिकवण्यासाठी सुनीताबाई रुजू झाल्या. याच शाळेत पु ल देशपांडे सुद्धा शिक्षक म्हणून नोकरी करत होते. शाळेच्या वार्षिक उत्सवात सत्तेचे गुलाम हे नाटक झालं. या दोघांनीही त्यात भूमिका केल्या होत्या. हळूहळू दोघांमध्ये भावबंध जुळून आले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. इथेही बाईंचं वेगळेपण उठून दिसतंच. आहे मनोहर तरी या आपल्या आत्मपर पुस्तकात त्यांनी हा सगळा प्रसंग सविस्तर लिहिलाय. त्या लिहितात,
1: मी लग्न करायचं ठरवलं तेव्हा माझा तो विचार अण्णांच्या कानावर घातला. अण्णा गंभीर होऊन म्हणाले, तू निर्णयच घेतला असशील तर खुशाल तुला रुचेल त्या माणसाशी लग्न ठरवायला हरकत नाही, पण प्रत्यक्ष लग्न मात्र इतक्यातच करू नकोस.

0: पुढल्या आयुष्यात काय करायचं आहे, कोण व्हायचं आहे ते आधी ठरव. त्या दृष्टीनं स्वतःचं शिक्षण पूर्ण करून मार्गाला लाग. म्हणजे तुला नाच करायला येतो आणि आवडतोही, तुला नर्तिका व्हायचं आहे का शिक्षिका की डॉक्टर वगैरे, आपल्याला सर्वात अधिक काय आवडतं ते ठरवावं आणि मग त्या दृष्टीनं आयुष्य आखावं. मग लग्न केलं काय न केलं काय फारसा फरक पडणार नाही. पण सध्याच्या अशा अर्धवट अवस्थेत संसारात पडलीस तर त्यातच हरवून जाशील. आजची तुझी तू राहणार नाहीस. विचार कर. अण्णांचे ते कळकळीचे शब्द कानावर पडले, त्यांची आठवण आजही ताजी आहे. पण प्रत्यक्षात त्यावेळी मी भाईच्या प्रेमात पार बुडून गेले होते. देशप्रेमाच्या स्वप्नातून व्यक्तिप्रेमाच्या स्वप्नात कधी आणि कशी शिरले ते कळलंच नव्हतं. मी त्यांच्या सल्ल्याचा फारसा विचारच केला नाही आणि खरोखरच नकळत संसारात हरवून गेले.
1: अत्यंत साधेपणानं दोघांचं लग्न झालं. त्यांच्या संपूर्ण लग्नात रोख रकमेची उलाढाल झाली ती म्हणजे फक्त 8 आणे नोंदणी अर्जाची किंमत. विवाहानंतर पुलंवरच्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या तर सुनीताबाईंनी पार पाडल्याच, पण देशपांडे कुटुंबामध्ये सुद्धा स्वतःच असं एक निराळं स्थान निर्माण केलं. खरं म्हणजे देशपांडे आणि ठाकूर कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती जीवनदृष्टीत भरपूर फरक होता. नाना बदलांशी जुळवून घेत घेत सुनीताबाई पुलंचा लौकिक संसार उमेदीनं करत राहिल्या. पुलंचं लेखन, त्यांचे चित्रपट, नाटकं, त्यांनी केलेल्या अनेक नोकऱ्या आणि अनेक ठिकाणचं त्यांचं वास्तव्य सुनीताबाईंनी सारं निभावून नेलं. आणि नुसतं निभावलं नव्हे तर त्याला एक मूल्यांची आणि तत्वांची बळकट चौकट त्या देत राहिल्या. कलावंत पतीच्या आयुष्याशी जाणतेपणानं त्या समरसून गेल्या. कशा ते ऐकूया प्रिय जीए या पुस्तकातल्या एका लहानशा उतार्यात.
0: आता विषय निघालाच आहे तर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगून टाकते. फार वर्षापूर्वी पुलं चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन करत असे. रेकॉर्डिंग आणि विशेषतः पार्श्वसंगीत हे रात्रीचंच असे. साधारणतः रात्री 9 नंतर काम सुरू होईल आणि अपरात्री केव्हाही घरी पुलं येत. मी रात्री साधारणतः 1:30 सुमाराला स्वयंपाकाला सुरुवात करत असे आणि सर्व कामं आटोपून मग तो येईपर्यंत काहीतरी घरकाम करत त्याची वाट पाहत बसत असे. त्यावेळी पुण्यात SP कॉलेज जवळ गवी केतकरांच्या बंगल्यात आम्ही 3 मजल्यावर राहत असू. रात्रीच्या वेळी रस्त्यावरनं अधूनमधून वाहनं जातच असत. पुलांना घरी आणून सोडणारी गाडी काही खास नसे किंवा एकच नसे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या आणि सर्वसाधारण गाड्याच असत. पण पुलांना आणून सोडणारी गाडी आली हे नेमकं मला त्या गाडीचा आवाज येण्यापूर्वीच, हॉर्न नव्हे इंजिनाचाच, तर ते येण्यापूर्वीच कळत असे. मग हातातलं काम ठेवून दार उघडून 3 जिने खाली उतरून खालच्या दाराची कडी मी काढत असताना गाडी फाटकाशी येऊन उभी राहिली. गाडीतल्या इतर सहकाऱ्यांना हा कधी थट्टेचा तर कधी आश्चर्याचा तर कधी कौतुकाचा विषय असे. पण मला वाटतं यामागे कोणतीही खास देणगी नसावी. भलत्या वेळी दाराची बेल वाजल्याने आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये या इच्छेपोटी माणसाचे कान इतके तीक्ष्ण होत असावेत. कोण जाणे.
1: 100 वर्षांपूर्वी रत्नागिरीमध्ये जन्मलेली ही स्त्री काळाच्या कितीतरी पुढे होती. कोणतीही कृत्रिम बंधनं पाळणं सोडाच मानणं देखील त्या करत नव्हत्या. पुलंसारख्या नवऱ्याबरोबर राहून त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वावर कोणतेही दबाव आणि दडपणं येऊ दिली नाही. आपलं वाचन, आपली समज, आपलं चिंतन यासह स्वतंत्र अशी समांतर वाटचाल त्या करत राहिल्या. आजच्या काळात सुद्धा हे सोपं नाही, त्या काळात तर ते किती कठीण गेलं असणार. पण पारखून आणि चिंतन करून आपलेसे केलेले विचार आणि त्यांच्याशी असणारी निष्ठा अशी पदरातल्या दिव्यासाठी जपणं येऱ्याचं कामच नाही. त्यांच्या विचारांशी जुळणाऱ्या फिलिप रोज हिच्या पॅरलल लाईव्स या पुस्तकाचं समांतर जीवन म्हणून त्यांनी केलेल्या रूपांतरात त्या लिहितात.
0: फिलिस रोज हिचं पॅरलल लाईव्स हे पुस्तक नुकतंच वाचलं. 19व्या शतकातल्या राणी व्हिक्टोरियाच्या काळच्या इंग्लंडमधल्या समकालीन 5 थोर व्यक्तींच्या वैवाहिक जीवनाबद्दलचं हे पुस्तक. 5 व्हिक्टोरियन मॅरेजेस अशा उपशीर्षकात आहे. त्या काळचे ब्रिटिश कायदे, नीतीनियम, शिष्टाचार, परंपरा, स्त्रियांचं सामाजिक स्थान वगैरेच्या पार्श्वभूमीवर या लोकांचं जीवन रंगलेलं असल्याने आज त्याला ऐतिहासिक महत्व तर आहेच, पण सामाजिक पार्श्वभूमी, व्यक्ती व्यक्तीतील नात्यांचं स्वरूप, कुटुंब व्यवस्था, पती पत्नीतले संबंध वगैरे गोष्टी झपाट्याने बदलत असल्या तरी मनुष्य स्वभाव आणि व्यक्ती समाज संबंध यात फारसा फरक पडत नाही हे लक्षात आलं की मोठी गंमत वाटते. लग्नामुळे येणारा शारीरिक संबंधांबद्दलचा, सासरच्या नातेवाईकांचा वगैरे अनुभव नवा असतो. त्याच्याशी ती दोघं कसं काय जमवून घेतात यावर सुरुवातीच्या काळात बरंचसं अवलंबून असतं. त्यानंतरच्या काळात शारीरिक ओढ काहीशी निवल्यावर परस्परांच्या कोणत्या गुणविशेषात तुम्ही रस घेता त्यावर समतोल अवलंबून असतो. या बाबतीतही त्या काळातल्या आणि आताच्या वैवाहिक नात्यात काहीही फरक पडलेला नाही.
1: सुनीताबाईंनी पुलंचा साहित्यिक संसार नेटका केलाच, पण अत्यंत दक्षतेनं केला. पुलंच्या निर्मिती हक्कासंबंधी त्यांनी सखोल माहिती घेतली आणि रॉयल्टी हक्कांसाठी नोटिसा बजवायलाही कमी केलं नाही. नानी पालखीवाला यांच्यासारख्या कायदे पंडितांना त्यांना विचारावं की हु वॉज युअर लॉ टीचर, किंवा शिक्षण मंत्री भाऊसाहेब हिऱ्यांनी त्यांना मालेगाव शिक्षण प्रकल्पावर रुजू होण्याविषयी पुन्हा विनवावं. त्यांचा अभिनय पाहून बाबूराव पेंढारकरांनी त्यांचा चरणस्पर्श करावा आणि साक्षात पुलंनी सुनीताला न रुचलेलं लेखन चक्क फाडून टाकावं अशा योग्यतेच्या होत्याच त्या. कोणतंही काम असो त्याची व्यवस्थित माहिती घेऊन ते चोखपणे पार पाडायचं हा तर त्यांच्या पिंड प्रकृतीचाच भाग होता. एक मजेशीर उदाहरण त्यांनीच आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय. पुलं आणि त्या दिल्लीमध्ये असताना एकदा भूकंपाचा धक्का बसला. पुलं तात्काळ जिना उतरून खाली मोकळ्या मैदानात गेले. सुनीताबाई मात्र पुलंचं उघडं पेन बंद करून, लिहित्या कागदांवर दडपण ठेवून, दिवे वगैरे नीट बंद करून कुलूप लावून खाली आल्या. तोवर भूकंप थांबला देखील होता. त्यांनी स्वतःच ही हकीकत लिहून ठेवली आहे, पण त्यावरून कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची मानसिक आणि इतरही तयारी असण्याचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता हे लक्षात येतं. बहुगुणी आणि अत्यंत संवेदनशील माणसाच्या वाट्याला येतो तो अंतरातला खोल एकटेपणा डिग्निटीनं सांभाळत कवितेचं बोट धरून त्यांनी आपला सारा प्रवास केला. कविता हे तर त्यांचं पहिलं प्रेम. आपलं आत्मचरित्र त्यांनी कवितांना अर्पण केलंय यात नवल नाहीच. मराठी आणि इंग्रजी भाषांमधल्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. खरी सोबत म्हणावी ती त्यांचीच. अखेरच्या आजारातही भास आभासांच्या सीमेवर कवितेच्या आठवणी मात्र अगदी लख होत्या असं लोक सांगतात. अरुणा ढेरे यांनी त्याविषयी लिहिलं आहे. अखेरीस गुंगीत असायच्या त्या, शांत पडलेल्या. त्यांच्या कपाळावर हात ठेवत एखादी आरती प्रभूंची किंवा बोरकरांची कविता म्हणू लागलं की त्यांचे ओठ आपोआप हलू लागत, त्याही कविता म्हणू लागत. डोळे मिटलेले, आपण आल्याचं भान नाही, भान फक्त कवितेचं. खरोखर कविता हीच सुनीताबाईंची सखी होती.
0: फलाट दादा फलाट दादा, फलाट दादा फलाट दादा, येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी. हिम्मत तुमची खरी पहाडी, हिम्मत तुमची खरी पहाडी, फलाट दादा फलाट दादा, कितीक गेला गडी तुडवनी, छाती वरती तुमास समदा. फलाट दादा फलाट दादा, येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी. फलाट दादा इंजनवाली पसंद पहिली भपकेदार, का आता ही इलेक्ट्रिकची नकटी नागिण तल्लखतार. किती पायांची छोट्या मोठ्या मऊ चामडी गेला हुंगून, किती बुटांच्या ठोकरटाचा फलाट दादा गेला पचवून. सपाट नाजूक नखरे बाज बिलगून गेल्या किती चंपल्या, किती रांगडी ठसकेदार वहाण गेली दावित टिकल्या. फलाट दादा बोला ओ तुम्ही, फलाट दादा बोला ओ तुम्ही, आली गाडी गेली गाडी, परी न हसला अथवा रडला, राम रामचा फुपाट हरगडी. किती बावटे वाले दादा, मुछी दारन मुछी बगरबी, हमाल पोर्टर निळे तांबडे तुम्ही पाहिले हजर जबाबी. पचक पान यो कुणी थुंकले, कुणी मायेचे निरोप दिधले, बिडी माची सकुनी इकित फिरले, विलायती कुणी मुके घेतले. हरगारडाची न्यारी शिट्टी, हर ड्रायव्हरचा न्यारा हात, तुम्हास दादा ठाऊक आहे परसमद्यांची पारी कबार. बोलावो तुम्ही, बोलावो तुम्ही, फलाट दादा, फलाट दादा आली गाडी, फलाट दादा, फलाट दादा आली ही, पण शिंगल पडला गेली गाडी.
1: अनेक भाषांमधल्या पुस्तकांचं त्यांचं वाचन अद्ययावत होतं. सुरुवातीला त्या शिक्षिका असताना त्यांचा विषय इंग्रजी, पुढे इंग्रजी वाचनाचाही त्यांचा व्यासंग अत्यंत सखोल होत गेला. पु ल देशपांडे जेव्हा हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सीचं भाषांतर करत होते तेव्हा एकेका शब्दाबद्दल सुनीताबाई अत्यंत जागरूक असत. याच त्यांच्या विविधांगी व्यासंगानं त्यांचा आणि मराठीतले श्रेष्ठ कथाकार जी ए कुलकर्णी यांचा पत्रव्यवहार बहरला आणि मराठीतलं अक्षर लेणं म्हणून नावारूपाला आला. कोणत्या पातळीवर त्यांच्यातली ही वैचारिक देवघेव होती हे समजून घेणं फार रोचक आहे. बाईंच्या बद्दलचा आदर दुणावणारं आहे. जीएंनी त्यांना लिहिलेल्या पत्रातला एक लहानसा अंश आपल्याला हे दाखवेल, ऐकूया.
2: तुमच्या पत्रातल्या एका वाक्याने मी फार हादरून गेलो. जगावं कसं हा मला जरी रोज पडणारा प्रश्न असला तरी तुम्हाला त्याचं उत्तर सापडलंय असं वाटतं. मला त्या बाबतीत माझ्या इतका शून्य ऐपतीचा माणूस तुम्हाला शोधूनही सापडला नसता. प्रथम मला वाटलं की तुम्ही ते थट्टेनी लिहिलेलं आहे, पण नाही, त्या वाक्याभोवतालचा परिसर फार गंभीर आहे. नंतर वाटलं तो प्रश्न आहे, फक्त प्रश्नचिन्ह नाही, इतकंच. तेही तसं नाही, ते विधान आहे. टॉलस्टॉय ओनील ही माणसं खरी प्रतिभावंत, पण त्यांना तर सोडाच, पण व्यासासारख्या द्रष्ट्याला देखील कधी आयुष्याचा अर्थ समजला असेल की नाही कोणास ठाऊक. महाभारत जर एकाच द्रष्ट्याने लिहिलं असेल आणि द्रष्टा म्हटलं की मला व्यासच फक्त आठवतो. ग्रीक नाटकाविषयी विशेषतः सोफोक्लस आणि एस्किलस यांच्याविषयी वाटणाऱ्या ओढीबाबत माझ्या इतका संपूर्ण शरण दुसरा कोणीही क्वचित असेल, पण व्यासापुढे ही माणसं देखील लाईट वेट वाटतात. तर महाभारत लिहून झाल्यावर त्यांनीही हताशपणे रित्या मनाने अंग टाकलं असेल. परिपूर्तीच्या श्रांतपणाने नव्हे तर अद्यापही केवढा सागर ओलांडायचा आहे या जाणीवेने. आधी मुळातच जीवनाचा अर्थ समजता येईल का हाच एक प्रश्न आहे. अनंताला शून्याने भागत बसणं यात भागाकार हाती लागणारच नाही. उलट जर एखाद्यानी आपल्याला जीवनाचा अर्थ समजलाय असं म्हटलं तर कुणीतरी आभाळ फाडून मी आपल्याला आपल्या जोगते आंगडे टोपडे शिवले असं म्हटल्यासारखं वाटतं.
1: सुनीताबाईंची कला जाणीव अतिशय सजग होती. पुलंचे मंचीय कार्यक्रम असोत की काव्यवाचनाचे कार्यक्रम असोत की त्यांचे स्वतःचे कार्यक्रम असोत, त्या सम्यक विचार करत, सोख तयारी करत आणि प्रयोग परिपूर्ण होण्यासाठी दक्ष असत. किती दक्ष? तर समजा एखादी जागा प्रयोग करत असताना पुलंना सुचली तरी ती त्यांनी अचानक घ्यायची नाही असा सुनीताबाईंचा दंडक असे. सहकलाकारांना सांगून नीट तालीम करून पुढच्या प्रयोगातच ती जागा घ्यायची किंवा बदल करायचा असा सुनीताबाईंचा आग्रह असे. भाईंचं वय वाढत गेलं तसा एकपात्री प्रयोगांचा ताण त्यांना जाणवू लागला. त्यांना श्वास लागतो हे लक्षात येताच सुनीताबाईंनी त्यांना ते प्रयोग आटोपते घ्यायला लावले. आज आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी धो धो चालणाऱ्या त्या प्रयोगांची दुपटी गायच जणू. ते प्रयोग बंद करणं हा किती कठोर निर्णय असेल हे जाणवतं. ही सुनीताबाईंची कलेवर असलेली अव्यभिचारी निष्ठा. कलाकारांचं मानधन ठरल्याप्रमाणे चोख आणि वेळच्या वेळी स्वच्छ पारदर्शी व्यवहार. कुणालाही फ्री पासेस नाहीत. परगावी अनेकदा प्रयोगाच्या वेळेला त्या त्या ठिकाणची प्रतिष्ठित मंडळी देशपांडे दाम्पत्याला घरी जेवणासाठी बोलावत. सुनीताबाई म्हणत, आम्ही कसे एकटे येणार, आमचा 16 जणांचा ग्रुप आहे. आणि अशी आमंत्रणं त्या निग्रहानं परतवून लावत. व्यवहारामध्ये इतक्या काटेकोरपणे वागण्याची काय गरज असं वाटणारे मग त्यांच्याविषयी गैरसमज करून घेत आणि पसरवत देखील. सुनीताबाईंनी आपल्या आत्मचरित्रात सुद्धा याविषयी अतिशय परखडपणे लिहिलंय. त्या लिहितात, कितीही श्रेष्ठ दर्जाचा कलाकार असला तरी त्याला म्हातारपणी सुद्धा तरुण नायिकेच्या भूमिकेत पाहण्याचा अट्टहास करणं ही एक प्रकारची विकृती आहे. आणि असा परखडपणा त्यांच्या स्वतःच्या बाबतही होता, पुलंच्या बाबतही होता. लेखिका म्हणून साहित्य संमेलनातला सन्मान त्यांनी नाकारला होता, आपण लेखिका नाही याची पुरेपूर जाणीव ठेवून. दुसरं एक उदाहरण द्यायचं तर आणीबाणीच्या काळामध्ये पुलं आणि सुनीताबाई यांनी जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझन डायरीचा अनुवाद करून त्याच्या प्रती स्वखर्चानं छापून ठिकठिकाणी पोहोचवल्या होत्या. आणीबाणीनंतरच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात पुलंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मात्र नंतरच्या यशाच्या विजयाच्या उत्सवात सामील होणं सुनीताबाईंना मुळीच पटलं नाही. त्यांनी पुलंना त्यापासून जाणीवपूर्वक परावृत्त केलं आणि त्यांच्या या दक्षतेमुळे व्यक्तिमत्व अधिक उजळून निघालं, ते मात्र पुलंचं. पुलंच्या लेखनातून आणि एकपात्री प्रयोगातून मिळालेला गरजेपेक्षा अधिकचा पैसा त्यांनी 1966 मध्ये पु ल देशपांडे प्रतिष्ठान उभारून विविध सामाजिक कामांकडे वळवला. कोट्यावधी रुपयांच्या देणग्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी दिल्या. पुलंच्या लेखकपणाची ही किती मोठी श्रीमंती आहे. प्रतिष्ठानची सगळी कामं सुनीताबाई एखादी सांभाळत हेही विशेष. हिशेब ठिशेब ठेवणं, चारचाकी चालवणं, तिची देखभाल करणं, घरातल्या यंत्रांची हाताळणी सगळंच त्यांना जमत असे. पु ल दंपतीवर पुत्रवत माया असणारे नागपूरचे नाना जोग म्हणत, ही पोरगी म्हणजे रत्न आहे रत्न. पुलंच्या प्रचंड जनसंपर्कामुळे सुनीताबाईंच्याही वाट्याला अनेक थोरा मोठ्यांचा स्नेह सहवास आला. त्यातल्या काहींवर त्यांनी सोयरे सकळ आणि मण्यांची माळ या दोन पुस्तकांमध्ये लिहूनही ठेवलंय. त्यातला हा प्रसिद्ध गायक पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांच्यावरील लेखाचा छोटासा भाग.
0: अण्णा जसे परंपरावादी होते बंडखोर काही नव्हते, पण परंपरेची त्यांची व्याख्या ही प्रवाहपतिताची किंवा अंधश्रद्धेची नव्हती. साधी सरळ मार्गी असेल, पण त्यांची एक निश्चित ठाम विचारसरणी होती. ते गाण्यासाठी जात तेव्हाही त्यांचा धोतर, कोट, टोपी असा नेहमीचाच पोशाख असे. नीटनेटकेपणाचा किंवा रंगसंगतीचा अजिबात विचार न करता केलेला पोशाख, पण तो स्वच्छ असे. इस्त्रीची तमा त्यांनी बाळगली नाही हे खरं, पण कळकटपणाही तितकाच दूर ठेवला. डोळ्यांवर चष्मा, अनेकदा कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेले असत. असं हे ध्यान गायला बसलं की गंमत वाटे, मनातल्या मनात हसूही येत असे. पण त्यांचं गाणं सुरू झालं की क्षणात जादूची कांडी फिरवल्यासारखं दृश्य बदलून जाईल. त्यांची बैठक रंगायला थोडा देखील वेळ लागत नसे. पहिला सूर कानांवर पडे तो सिद्ध होऊनच अवतरलेला असे. मग पुढचं सगळं गाणं, अखंड बैठक, श्रोत्यांनाही अशा काही तल्लीनतेचा अनुभव येईल की तो सूर, ते मुखमंडल, ती लय, हे सगळं मिळून एक अलौकिक शिल्प आपल्या पुढे साकार होत आहे. आणि आपला सारा जीव कान आणि डोळे या दोन इंद्रियात एकवटून कसल्या तरी दिव्य साक्षात्काराचा सुखकारी अनुभव आपण घेत आहोत. गातानाच त्यांचं दर्शन फार लोभस वाणं, डोळे भरून पाहत राहावं असं असे. रेशमाच्या धाग्यासारखा तलम, सात्विक, मोत्यासारखा आत्मतेजाने तेवणारा सूर त्यांच्या मुखातून बाहेर पडताना त्यांचा चेहरा दृष्ट लागणं इतका मोहक दिसे. सारे सूर अण्णांच्यावर लुब्ध असल्याचं जाणवे. पण त्याचं नवल वाटत नसे. त्या सुरांची आळवणीसमुळे एखाद्या प्रियकराच्या हळूवार मृदू आर्त थपथपलेल्या मधुर गुंजनात चाले. मधून मधून येणाऱ्या एखाद्या परमोच्च क्षणी बैठकीतून नकळत उमटणारी दाद आणि तिला अण्णा देत तो निरागस पण खदखदून हसण्याचा प्रतिसाद हाही एक दुर्मिळ अनुभव असे. सूरलईंच्या त्या अखंड प्रवाहामधूनच असा एखादा हास्याचा जिवंत झरा खळाळून जाई. कुमारच्या बैठकीत गाण्याची प्रत्यक्ष निर्मिती पाहण्याचा योग येईल तर अण्णांची बैठक ही आपल्यापुढे गाण्याचं भांडार खोलायला सिद्ध होऊन आल्यासारखी सुरू होईल. प्रथमपासून शेवटपर्यंत आपल्याला मुग्ध करून टाके. तसे अण्णा सनातनी कर्मठ गुरु मठ सेवा असं मानणारे, पण गाण्याच्या साम्राज्यात त्यांनी सूरलईंवर प्रेम केलं ते केवळ भक्तिभावानी नव्हे. कवन देस गयो काय, मतजा जोगी काय, किंवा ही रात सवत बाई काय, किंवा बिहारी मधली नींद नाई काय, अशा त्यांच्या अनेक चीजा ऐकताना वाटे हा माणूस भक्त म्हणूनच नव्हे तर प्रियकर म्हणूनही फार वरच्या श्रेणीतलाय, सर्वस्वपणाला लावणारा.
1: पुलंच्या अखेरच्या दिवसात सुनीताबाईंनी अत्यंत धैर्यानं आणि विवेकवादी वृत्तीनं सारं निभावून नेलं. भाईंच्या आजारपणाचं स्वरूप पाहता आपल्या आधी भाईनं जावं ही त्यांची रास्त इच्छा होती. तसंच घडलं. पुलं गेल्यानंतर अखेरच्या काळात सुनीताबाईंच्या काव्यवाचनाचा काव्यांजली हा कार्यक्रम नॅशनल फिल्म आर्काईव्जमध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफीतही होणार होती. या प्रयोगाला उपस्थित राहण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं. जांभळ्या रंगाच्या फुलांच्या साध्या शुभ्र साडीत मऊ चंदेरी केसांचा पोनी बांधलेल्या सुनीताबाई आज एकट्याच कविता म्हणत होत्या. इतक्या वर्षानंतर झालेल्या त्या प्रयोगातही बाईंचं स्मरण सादरीकरण आणि त्यांची उत्कटता यांची मात्रा मात्र तीच होती. सर्व कविता त्यांना तोंडपाठ होत्या तरीही कविता लिहिलेले कागद हाताशीच होते. बाईंचं कविता वाचन त्यांनी सांगितलेल्या कवींच्या आठवणी अधूनमधून भाईच्या आठवणी सारं सारं फार देखणं होतं. आताशा मी नसतेच इथं ही पद्मा गोळे यांची कविता त्या म्हणत असताना ती ऐकताना नकळत डोळे पाणावले. सुनीताबाईंचे पहिलं तिरी लागलेले नेत्र जाणवून गलबलून आलं.
0: आताशा मी नसतेच इथे, आताशा मी नसतेच इथे, तशी अजून माझी जाये असली तरीही आताशा मी नसतेच इथे. कुठे म्हणून काय विचारता, जसं काही तुम्हाला ठाऊकच नाही. बाकी नसेलही म्हणा, कारण त्या गावाच्या वाटेला फारस कुणी जातही नाही. तिथे घर म्हणता आहे की इतकं मोठं की त्या घराला भिंतीच नाहीत. छत ना आहे नाहीच, तसला सुंबरठा, त्यावरून वाहते नदी, नदीत खेळतात चंद्र आणि चांदण्या. मी ना काठाकाठानी निर्माल्य वाहतय ना, त्यातच असते कुठेतरी, त्यात आणि निर्माल्याच्या ताज्या ताज्या स्वप्नात. सोबत आहे की आपल्या त्या यांची नावही आहे त्यांना, पण मला की नाही काही आठवतच नाही. आता शामी नसतेच इथे, हळूहळू तुटतय रेशीम काचणार, आता गळा मोकळा होतोय, ओठापर्यंत आलंय गाणं म्हणू का. यमुनेच्या डोहात रास रंगात आला होता तेव्हाच गाणं. वस्त्र केव्हाच गेलीत कदंबावर अंतरपाठ होण्यासाठी. सावधान मी झालीय निळ गाणं निळ्या नदीत वाहणार निर्माल्या बरोबरच. आताशा मी नसतेच इथे, आताशा मी नसतेच इथे, तशी अजून माझी जाई असली तरी आताशा मी नसतेच इथे, मी नसतेच इथे.
1: सुनीताबाईंना ज्यांचं मैत्र लाभलं ते माधव अचवल, जी ए कुलकर्णी आणि अखेर भाई हे सारेच गेल्यावर तर या ओळींचा अर्थ

0: अधिकच खोलवर भिडला. कोणत्याही तडजोडी न करता जगता येतं आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व त्याच्या प्रतिष्ठेसह जपता येतं हे सुनीताबाईंच्या जगण्यातून उमजतं. असं हे लाख मुलाचं जगणं. सुनीताबाई देशपांडे.
1: आत्ताच आपण सुनीताबाई लाख मोलाचं जगणं हे रूपक ऐकलं. लेखन केलं होतं डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, पण पुलं आणि सुनीताबाई यांचा विषय चालू असताना, त्यांच्या जगण्याबद्दलचे आयाम समजून घेत असताना गाणं तर व्हायलाच हवं, आणि म्हणूनच कार्यक्रमाचा शेवट करूया पुलंनी संगीतबद्ध केलेल्या एका भावगीतानं. गीतरचना आहे मंगेश पाडगावकर यांची आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. काफी या रागावरती आधारित पुलंनी हे गीत संगीतबद्ध केलंय. चला तर मग घेऊया आस्वाद.

मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आम्हाला मेल करा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर, किंवा फोन करा, पत्र पाठवा किंवा मेसेज करा. पण तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की कळवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, जो आम्ही पुणे केंद्रावरून सहक्षेपित केला होता. एक वाजतो आहे, आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत श्रोते हो. दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: देवकी पंडित यांनी गायलेलं आत्ताचं हे येत होतं नांदो महानोरांचं एक होता विदूषक या सिनेमातलं संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी.
1: श्रोतेहो, आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटत राहतात. काही येतात आणि जातात, काही मनात घर करून राहतात. मनीष पाटील यांना असाच भेटला अशरफ.
2: अशरफ, तुझी मैत्री हेच माझं बक्षीस. पुढच्या वेळी जो माझा हिस्सा ठेवशील तो माझ्या कंपनीला तू डिस्काउंट म्हणून दे, म्हणत मी त्याचे पैसे परत केले. त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळलं. त्याची नजर चुकवून मी बाहेर पडलो. भाऊक अशरफच्या मनाला हे फारच लागले आणि मग त्याने सुरू केला एक वेगळाच धडाका.
1: त्यांनी रंगवलेलं त्यांच्या या मित्राचं व्यक्तिचित्रण आणि सखी गुंडये लिखित पडद्यामागचा प्रयोग ही कथा.
3: तो नको नको म्हणत असतानाही मी किचन मध्ये गेलोच. किचनच्या एका कोपऱ्यात मला अभिनव पुरस्काराचं सन्मान चिन्ह दिसलं. त्यावर आनंद जोशीचं नाव होतं. मी चकितच झालो. काही संबंध नसणाऱ्या आनंदचं सन्मान चिन्ह जयेशच्या घरात कसं? जयेशला विचारलं, तू काहीतरी लपवतोयस माझ्यापासून. त्याने काही बाई सांगून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमलं नाही. मी समीक्षक असल्यामुळे खऱ्या खोट्यातला फरक मला चांगलाच समजत होता. शेवटी त्याने खुलासा केलाच.
1: अवश्य ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये सोमवार दिनांक 7 जुलै रोजी संध्याकाळी 6:35 मिनिटांनी अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवरून.

0: दीड वाजतो आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या सध्याच्या 7 ते 8% वृद्धीदरापेक्षा जास्त क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. NHAIच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा 2ऱ्या फेरीत प्रवेश. लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. भारताच्या सध्याच्या 7 ते 8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं. अमेरिकेत ॲशविले इथं G20 देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेत ते बोलत होते. जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बंगा यांची भेट घेतली. भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डॉब्रोव्स्किस यांची देखील भेट घेतली. या भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली. भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह AI अशा अनेक क्षेत्रांमधल्या वाढत्या संधी आणि सहकार्य याबाबतही चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघ राज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी मांडली होती. त्या अनुषंगाने ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यासाठी या परिषदांची मदत होणार आहे. पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जल जीवन मिशनची 2री आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर उद्यापासून 3 दिवसांच्या युक्रेन आणि पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आणि पोलंडचे परराष्ट्रमंत्री यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय होईल असं परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAIच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हे छापे टाकण्यात आले. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी

टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ॲपचा वापर झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे. दरम्यान परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीनं विविध राज्यांमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली NCR मध्ये 4, राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश CBIला देण्यात आले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. नेपाळमधल्या आकस्मिक पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर गेली असून ओळख पटलेले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अद्याप 911 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. जवळपास 4000 जास्त अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती नियमन आणि व्यवस्थापन संस्थेने ही माहिती दिली. आत्तापर्यंत एकूण 1113 मृतदेहांचं शवविच्छेदन आणि कायदेशीर ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. विविध जलविद्युत प्रकल्पांमधल्या 983 जणांचाही अद्याप शोध लागलेला नाही अशी माहिती खाजगी वीज उत्पादकांच्या संघटनेनं दिली आहे. दरम्यान 11 जणांचं बचाव पथक आणि 5.5 टन औषधं घेऊन भारताचं 5वं मदत पथक विमानानं काठमांडू इथं पोचल्याची माहिती नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. नेपाळमधल्या पुरामुळं बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे. गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नवगछिया ब्लॉकमधलं एक जुनं दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंध वाहून गेला आहे. बाधित भागातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी शेतात पिकांचे अवशिष्ट जाळू नयेत यासाठीची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत, शेतकरी संस्था यांच्या मदतीनं गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूक करावं असे निर्देश त्यांनी काल याविषयीच्या बैठकीत दिले आहेत. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चीनी तैपेईच्या ची यू जेनला त्याने 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला मात्र कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. महिला एकेरी गटात आज तन्वी शर्मा आणि देविका सिंग यांचे सामने होणार आहेत. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी देखील आज पुरुष दुहेरीत खेळणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या सध्याच्या 7-8% वृद्धी दरापेक्षा जास्त क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे
असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन.

0: एनएचएआयच्या टोलवसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनुने. 24 ऑगस्ट रोजी पहाटे 3:30 जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. रुग्णालय 2 वर्षांपूर्वीच नव्याने सुरू करण्यात आले होते. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली. जखमी बालकांना तातडीने डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात आणि इतर रुग्णालयात हलवण्यात आलं. घटनेच्या तीव्रतेमुळे राज्य शासनाकडून तातडीने प्रतिसाद देण्यात आला. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीला 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून जखमी बालकांवरील उपचाराचा खर्च शासन उचलत आहे. राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी देखील रुग्णालयाला भेट देऊन आग लागलेल्या विभागाची पाहणी केली. ईद ए मिलाद, जन्माष्टमी, दही हांडी, गणेशोत्सव या काळात ग्रामीण भागात आक्षेपार्ह गाणी, भडकव भाषणे आणि सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यास तसेच डॉल्बी सिस्टम वाजवण्यास अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये स्वतंत्र मनाई आदेश जारी केले. उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 464 सोयाबीन बियाणे नमुन्यांपैकी 189 नमुने अप्रमाणित आढळले. एकूण 3157 तक्रारींपैकी 2326 तक्रारी छत्रपती संभाजीनगरच्या बूस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीविरुद्ध असून गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये 11 ऑगस्ट रोजी कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला. जिल्ह्यात 41 कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून बियाणे कायदा 1966 आणि अधिनियम 1968 अंतर्गत कारवाई सुरू आहे. सोमठाणा खुर्द गावाचे 2013-14 मध्ये पुनर्वसन झाले असून 42 शेतमूल्यांकन धारक, 21 वन हक्क धारक आणि 112 घरमूल्यांकन धारकांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. दस्तऐवजाअभावी अडकलेल्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे अकोट वन्यजीव विभागाकडे तातडीने सादर करण्याचे आवाहन उपवन संरक्षक RS टोलिया यांनी केले. 12 ऑगस्ट पर्यंत 34,462 मेट्रिक टन युरिया आणि इतर खतांचा पुरवठा सुरळीत झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितलं. खतांच्या अनधिकृत दरवाढीबाबत जिल्ह्यात एकही लेखी तक्रार प्राप्त झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. माय भारत केंद्र आणि NSS यांच्या संयुक्त विद्यमाने 27 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 8 लाखांहून अधिक युवकांना आभासी माध्यमातून संबोधित केलं. अमरावतीत पोटे पाटील आणि बियाणी महाविद्यालय युवक संवाद आणि सहभागात्मक उपक्रम पार पडले. बुलढाणा जिल्ह्यातील मामाचं वावर इथं 18 ऑगस्ट रोजी अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी पर्यटन केंद्र संचालकांसाठी 1 दिवसीय कार्यशाळा झाली. पर्यटन धोरण 2024 अंतर्गत नोंदणी प्रक्रिया आणि AIच्या वापराबाबत उपसंचालक विजय जाधव यांनी मार्गदर्शन केलं. 27 ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिनी विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा, लघु चित्रफिती आणि पोस्टर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. तज्ज्ञ प्रवीण वानखेडे यांनी अक्षय ऊर्जेतील रोजगार आणि संशोधन संबंधित मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून ऊर्जा संवर्धनाची शपथ घेतली. स्पीड पोस्ट, बचत बँक, मनी ऑर्डर संबंधी 6 आठवड्यात निराकरण न झालेल्या तक्रारींसाठी 1 सप्टेंबर रोजी प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली. तक्रारदारांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटी दूर न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय 29-30 ऑगस्ट रोजी शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशीही पूर्ण वेळ

0: सुरू ठेवण्यात आलं. अचलपूर तालुक्यातील प्रथोट इथं सेंट्रल बँक ऑफ इंडियाने कृषी कर्ज वितरण शिबिर आयोजित केलं, ज्यात शेतकऱ्यांना सुमारे 20 कोटी रुपयांचे कृषी कर्ज वितरित करण्यात आले. सुमारे 800 महिला बचत गट सदस्य आणि शेतकरी यात सहभागी झाले होते. बांगलादेशातील आशियाई तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अमरावतीच्या यशदीप भोगे यांना राज्य शासनाने 52,50,000 रुपयांचा पारितोषिक निधी मंजूर केला. मार्गदर्शक गणेश विश्वकर्मा यांनाही 5,25,000 निधी मंजूर करण्यात आला. आताच आपण ऐकलात अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते जयंत सोनुने आणि वाचक स्वर होता धैर्यशील मेश्राम यांचा.
1: अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आकाशवाणी नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केलं. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा अनिता कुलकर्णी यांना सुरुवातीला ऐकूया.

भावधारा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया सर्बियन साहित्यिक मिलोरा पाविच यांच्या डिक्शनरी ऑफ खजार्स या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, कोणतंही पुस्तक वाचताना आपण काय करतो? आपण अगदी पहिल्या पानापासून सुरुवात करतो आणि शेवटच्या पानापर्यंत ते सलग वाचत जातो. पण जर मी तुम्हाला म्हटलं की असं एक भन्नाट पुस्तक आहे जे तुम्ही पहिल्या पानापासून मधूनच कुठूनही किंवा अगदी शेवटूनही वाचायला सुरुवात करू शकता, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना. तर आज तुम्हाला अशाच एका डोकं चक्रावून टाकणाऱ्या कादंबरीची ओळख करून देणार आहोत. या अजब कादंबरीचं नाव आहे डिक्शनरी ऑफ खजार्स. लेखक आहे अत्यंत प्रतिभावान सर्बियन साहित्यिक मिलोराद पाविच. पाविच हा जागतिक साहित्यातला एक अत्यंत प्रयोगशील आणि विक्षिप्त लेखक मानला जातो. त्यानं या पुस्तकातून कादंबरी या साहित्य प्रकाराची एकूण व्याख्याच बदलून टाकलेली आहे. डिक्शनरी ऑफ खजार्स ही एक पारंपरिक सलग गोष्ट सांगणारी कादंबरी नाहीये, तर नावाप्रमाणेच तो एक शब्दकोश आहे. एकाच पुस्तकात ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम या तीन वेगवेगळ्या धर्मांच्या दृष्टिकोनातून लिहिलेले तीन स्वतंत्र शब्दकोश आहेत. लाल पुस्तक, पिवळं पुस्तक आणि हिरवं पुस्तक. अत्यंत गूढ प्राचीन खजार नावाच्या जमातीचा इतिहास हा या कादंबरीचा मुख्य विषय. 8व्या किंवा 9व्या शतकात काळ्या समुद्राच्या आसपास खजार नावाची एक अत्यंत शक्तिशाली आणि भटकी जमात राहत होती. एकदा या जमातीच्या राजाला एक विचित्र स्वप्न पडतं. या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी तो जगातल्या तीन महान विद्वानांना बोलावतो, एक ख्रिश्चन, एक ज्यू आणि एक मुस्लिम. राजा जाहीर करतो की ज्या विद्वानाचा अर्थ सर्वात योग्य असेल त्याचा धर्म संपूर्ण खजार जमात स्वीकारेल. पण खरी गोम इथंच आहे. इतिहासात नेमकं काय घडलं हे कुणालाच माहिती नाही. खजारांनी आपलाच धर्म स्वीकारला होता असा दावा या तिन्ही धर्मांचे कादंबरीतले शब्दकोश करतात. पाविचनं अत्यंत कल्पकतेनं या तिन्ही परस्पर विरोधी कहाण्यांचे तुकडे या शब्दकोशामध्ये विखुरलेले आहेत आणि वाचक म्हणून आपण हे तुकडे शोधायचे आहेत आणि आपल्या सोयीनुसार ते जोडून एक संपूर्ण चित्र उभं करायचं आहे. म्हणजे तुम्ही एखादा शब्द शोधता, तो शब्द तुम्हाला दुसऱ्या शब्दाकडे नेतो आणि असं करत करत तुम्ही एका अत्यंत गूढ रहस्यमय अशा चक्रव्यूहात हरवून जाता. इतिहास कसा लिहिला जातो, सत्य नेमकं काय असतं आणि मानवी स्मृती किती फसवी असते यावर पाविचनं अत्यंत खोल भाष्य केलं आहे. या पुस्तकाची आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे पाविचनं या कादंबरीच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्या छापल्या आहेत, एक पुरुष आवृत्ती आणि एक स्त्री आवृत्ती. या दोन्ही आवृत्त्यांमध्ये फक्त एका लहानशा परिच्छेदाचा फरक आहे. तो एकच परिच्छेद या पुस्तकाचा आणि वाचनाचा संपूर्ण अर्थच बदलून टाकतो.

0: एखाद्या लेखकाची कल्पनाशक्ती किती अफाट असू शकते याचा हा एक मूर्तिमंत आणि थक्क करणारा पुरावा आहे. हे पुस्तक वाचणं हा एक अत्यंत गुंतागुंतीचा पण जादुई असा बौद्धिक अनुभव आहे. पाविचनं वाचकाला नुसतं निष्क्रियपणे कथा ऐकत ठेवलं नाहीये, तर त्यानं वाचकाला चक्क या रहस्यमय निर्मिती प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग बनवला आहे. प्रत्येक वाचक जेव्हा त्याच्या त्याच्या पद्धतीनं यातल्या नोंदी वाचतो तेव्हा तो जणू काही स्वतःची एक नवीन वेगळीच कादंबरी लिहित असतो. तर श्रोतेहो, जर तुम्हाला नेहमीच्या चौकटीतल्या कथा वाचून कंटाळा आला असेल आणि तुम्हाला वाचनातून एक अत्यंत वेगळं गुंतागुंतीचं बौद्धिक आव्हान हवं असेल तर मिलोरात पावितची ही अजब कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला सर्बियन साहित्यिक मिलोरात पाविच यांच्या डिक्शनरी ऑफ खजार्स या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. पडवळ ही वेलवर्गीय भाजी आहाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाची फळभाजी आहे. हे पीक तामिळनाडू, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. महाराष्ट्रात कोकणात जास्त प्रमाणात लागवड होते. लुफा गोत्रातील ही भाजी आहे. या भाजीची लागवड आपल्याकडे हळूहळू वाढू लागली आहे. पडवळाची लागवड करण्यासाठी मध्यम रेताड आणि भारी जमीन चालते, त्यामुळे भरपूर पाणी पुरवठा आणि सेंद्रिय खतांचा पुरवठा आवश्यक आहे. जमिनीतून निचरा झाला पाहिजे, त्यामध्ये वेल चांगला वाढतो. उष्ण हवामानात हे पीक सर्वत्र येऊ शकतं. खरीपात सर्वत्र लागवड केली जाते. खरीपाची सुरुवात होण्याअगोदर नांगरट उभी आडवी करून घ्यावी, 4-5 कुळवाच्या पाळ्या देऊन त्यावर पाट मारून जमीन बारीक करून घ्यावी, सड आणि पालापाचोळा वेचून शेत स्वच्छ करावं. पूर्वमशागत झाल्यानंतर त्यामध्ये हेक्टरी 25 गाड्या शेणखत मिसळावं. त्यानंतर शेतात 3 मीटर अंतरावर चर खोदावी, म्हणजे पाट तयार करावेत. त्याची रुंदी 60 सेंटीमीटर असावी. पाटाच्या दोन्ही बाजूला 1 मीटर अंतरावर 30x30x30 सेंटीमीटरचे खड्डे पाडावेत. त्यामध्ये आळे तयार करून घ्यावेत. खड्ड्यांमध्ये शेणखत टाकून खड्डा मातीसह भरून घ्यावा. त्याचबरोबर नत्र, स्पुरद आणि पालाश हे देखील योग्य प्रमाणात मिसळण करावं. रासायनिक खते प्रत्येक आळ्यात सारख्या पद्धतीने पसरावीत. ती मातीमध्ये मिसळून आळ्यात चांगला उंचवटा करून घेऊन खरीपाच्या पावसाच्या सुरुवातीला प्रत्येक आळ्यात 3 ते 4 बियांची टोकण करावी. साधारणपणे हेक्टरी 5 ते 6 किलो बियाणं लागतं. मांडव चांगल्या पद्धतीने घालावा. वेल वाढल्यानंतर त्याला मांडवावर व्यवस्थित चढवावा. त्यासाठी तारांचाही वापर करावा. तोंडली मांडवांसारखा मांडव केल्यावर उत्तम होईल. लागवडीनंतर 10 ते 12 दिवसात बियांची उगवण होते. त्यानंतर जास्त उगवण झाल्यास रोपं विरळ करावीत. वेळोवेळी खुरपण करून तण काढून टाकावं. मांडव बांधून वेल मांडवावर चढवावेत. साधारणपणे मांडव 2 मीटर उंचीचा असावा. 2 महिन्यांपर्यंत फुलं लागायला सुरुवात होते. खरीपात पाण्याचा प्रश्न येत नाही, मात्र उन्हाळ्यात तसंच बागायती क्षेत्रात जमीन भिजवून टोकण करावी. त्यानंतर 1 आठवड्याने पहिलं पाणी द्यावं. उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फुलं आल्यानंतर फळधारणा होईपर्यंत पाणी देणं महत्वाचं असतं. पडवळ फळं वेळेवर काढावीत, कारण जर काढायला उशीर झाला तर फळं आतून पोकळ होतात. म्हणून कोवळी फळं तोडणं योग्य असतं. त्यासाठी वेळोवेळी तोडा करून बाजारात पाठवावीत. उशीर झाल्याने पडवळाची विक्री होत नाही. फळाची लांबी 100 सेंटीमीटर पर्यंत वाढू शकते. हेक्टरी 200 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतं. पडवळ लांब व्हावी म्हणून शेतकरी पडवळाच्या फळाच्या टोकाला दगड बांधतात. सुधारित वाणाची फळं भरपूर लांब वाढतात. कोईमतूर कोकण श्वेता, कोईमतूर 4, TA19 या पडवळाच्या सुधारित जाती आहेत. आहाराच्या दृष्टीने अतिशय सत्वयुक्त अशी ही भाजी आहे. याची भाजी, आमटी आणि कढी बनवली जाते. यामध्ये प्रथिनं, कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ, अब, जीवनसत्व, चुना, लोह, पालाश, स्पुरद यासारखे घटक आहेत. त्यामुळे आहाराच्या दृष्टीने ही भाजी अतिशय महत्वाची असल्याने शेतकरी बंधूंनी याकडे लक्ष

0: आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोते हो. आपल्या पारंपरिक धान्याची आधुनिक ओळख म्हणजेच मिलेट्स. आजकाल आपण कुठेही गेलो तरी मिलेट्सची भाकरी, मिलेटचा डोसा, मिलेटचा उपमा असे विविध पदार्थ पाहायला मिळतात. मिलेट खरंच नवीन आहेत का? नाही. खरं तर ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर भरड धान्ये आपल्या पारंपरिक भारतीय आहाराचा अनेक वर्षापासून भाग आहेत. फक्त काही काळ आपण पॉलिश, तांदूळ, मैदा, रिफाईन फूड इकडे जास्त वळलो आणि आपल्या पारंपरिक धान्यांचा वापर कमी झाला. आज पुन्हा आपण या धान्यांकडे वळत आहोत कारण मिलेट्सचे फायदे. मिलेट्स म्हणजेच भरड धान्य. ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कुटकी, कोदो, सावा अशा विविध धान्यांचा समावेश मिलेट्समध्ये होतो. प्रत्येक मिलेटची पोषण मूल्ये वेगवेगळी आहेत, पण अनेक मिलेट्समध्ये फायबर, मिनरल्स आणि भरपूर पोषक घटक चांगल्या प्रमाणात आढळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलेट्सचा आहारात वापर केल्याने फायबर तर मिळतेच, पण ॲसिडिटीसुद्धा कमी होते. आपण रोज फक्त गहू आणि तांदूळ यांच्यावरच अवलंबून राहण्याऐवजी वेगवेगळी धान्ये आहारात समाविष्ट करू शकतो. जसे एक दिवस गव्हाची चपाती केली तर दुसऱ्या दिवशी ज्वारीची भाकरी, तर कधी नाचणीची भाकरी किंवा नाचणीचं घावन. दुपारच्या जेवणात चपाती केली तर रात्रीच्या जेवणात भाकरी असा आपण समावेश नक्कीच करू शकतो. मिलेट खाल्ले की वजन कमी होतं, डायबिटीज असेल तर शुगर कमी होते हे पूर्णपणे बरोबर नाही, कारण मिलेट हे देखील कार्बोहायड्रेट पदार्थच आहे, त्यामुळे त्यांचे प्रमाण महत्त्वाचे आहे. एखादा पदार्थ मिलेटपासून बनवला आणि तो कितीही प्रमाणात खाल्ला म्हणजे आपल्याला मिलेटचे फायदे भरपूर प्रमाणात मिळतात असा गैरसमज करून घेऊ नये. उदाहरणार्थ ज्वारीची भाकरी घेतली किंवा त्यासोबत भरपूर भाजी, वरण, उसळ, सॅलड घेतलं तर आपल्या आहारात कार्बोहायड्रेट बरोबरच फायबर आणि प्रोटीन देखील मिळू शकते. म्हणजेच मिलेट एकटं नाही तर बॅलन्स मिलचा एक भाग आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बाजारात मिलेटची बिस्किटं, चिप्स, नूडल्स मिळतात. अशा अनेक प्रोसेस प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. मिलेट लिहिलं म्हणजे ते आपोआपच हेल्दी असेलच असं नाही. पॅक फूड घेताना न्यूट्रिशन लेबल, इन्ग्रेडियंट्स पाहण्याची सवय करणं अतिशय गरजेचं आहे. रोजच्या स्वयंपाकात सध्या कमी प्रोसेस्ड स्वरूपातील मिलेट्स वापरण्यावर जास्त भर दिला तर उत्तम. जसं मिलेट्सपासून आपल्याला इडली, डोसा, उपमा असे विविध पदार्थ बनवता येतील. आपल्या आजीच्या स्वयंपाकघरातील ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही आजच्या भाषेत ट्रॅडिशनल मिलेट फूड आहे. मिलेट हा केवळ आजचा ट्रेंड नाही तर ही आपल्या परंपरेचीच आधुनिक पुनरावृत्ती आहे. श्रोते हो, आजपासून आपल्या आहारात एक छोटासा बदल करून पहा. आठवड्यातून एखाद्या दिवशी गहू किंवा तांदळाच्या ऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा इतर आपल्या आवडीचे मिलेट्स वापरून पहा. मिलेट म्हणजे मॅजिक फूड नाही, मिलेट म्हणजे बॅलन्स डाएटमधला एक पौष्टिक पर्याय आहे. आपल्या मातीत उगवलेलं धान्य, आपल्या परंपरेत रुजलेलं पोषण आणि आजच्या आरोग्यासाठी एक सुंदर निवड म्हणजेच मिलेट्स. आपल्या पारंपरिक आहाराला आधुनिक पोषणाची जोड देऊन आज आपण पुन्हा आपल्या ताटात या भरड धान्यांना मानाचं स्थान देऊया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत दूध बिस्किट नाश्ता की सवय याविषयी माहिती.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: कार्यक्रमामध्ये सृष्टी ज्ञान संस्थेच्या सहसंचालिका श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत करत आहोत. मॅडम, काल आपण पर्यावरणपूरक आहार ही जी काही संकल्पना आहे ती समजून घेतली. आज आम्हाला आपल्या आजूबाजूला जी काही स्थानिक जैवविविधता ती आपल्या आहारामधनं कशी सांभाळायची आहे याबद्दल तुमचं जे काही काम चालू आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा.
1: जरूर. आता आपल्या आहारातली जैवविविधता म्हणजे काय? जर आपण सकाळपासून रात्रीपर्यंत असं जर आपण आपला आताचा जो आहार आहे तो जर आपण बघितला की मी काय खातो, मी बाबा उठते आधी मी चहा घेते, इथपासून आपण सुरुवात केली ते रात्रीपर्यंत जर आपण विचार केला तर आपण मुख्यतः 5 गोष्टी परत परत खात असतो. आपण साखर खातो मोठ्या प्रमाणावर, आपण गहू खातो मोठ्या प्रमाणावर, आपण तांदूळ खातो मोठ्या प्रमाणावर, आपण मैदा खातो मोठ्या प्रमाणावर आणि बटाटा खातो आपण मोठ्या प्रमाणावर. तर ह्याच 4-5 गोष्टी आपण जरी पदार्थ वेगळे वेगळे खातात असलो, म्हणजे आज बटाटा वडा खाल्ला आणि उद्या समोसा खाल्ला, तरी इन्ग्रेडियंट्स त्यातली जर साहित्य आहे, हे जे 5 ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच्या त्या काही बदलत नाहीत. आपण तेच भरपूर प्रमाणात खात असतो. मात्र याला पर्याय म्हणून खूप अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला आहेत, ज्या एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होता, ज्या कुठेतरी आपण गमावलेल्या आहेत. म्हणजे जसं की गहूच म्हटलं तर गव्हाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्य आहेत. तांदळाला पर्याय म्हटलं तर वरी, सावा, कुटकी, कोदो यातली अनेक नावं तर अनेकांना माहिती नसतील. जर माहिती असतील, आता जर बघायची झाली तर आपल्या आसपास आपल्याला सहज अगदी दिसणार नाहीत, मात्र ही धान्य एकेकाळी आपल्या आहाराचा भाग होती. तर हे सगळे पर्याय आपल्यासमोर होते आणि हे पर्याय जर आपण वापरले तर आपण ह्याच्यामध्ये विविधता आणू शकतो. कुठेतरी ग्लोबलायझेशनमुळे जे काही खेडं झालेलं आहे पूर्ण जगाचं, त्याच्यामुळे जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्या शेतीतंत्रामध्ये जी प्रगती झालेली आहे त्या ह्यांनी आपल्याला कोणत्याही सीझनला कोणत्याही भाज्याही मिळतात. अनेकदा फ्रोझन म्हणून पण आपल्याला काही भाज्या मिळू शकतात आणि त्यामुळे आपण तो जो एक काहीतरी हट्ट आहे ना किंवा आग्रह आहे मला हेच खायचं आहे असंच खायचं आहे, थोडंसं आपण त्याला बाजूला ठेवून माझ्या आजूबाजूला काय आहे, आता काय सध्या ऋतू काय चालू आहे, या ऋतुमानानुसार बाजारात कोणत्या भाज्या उपलब्ध आहेत, त्या जर आपण तसा खायचा प्रयत्न केला. ही वेगळी धान्य गहू आणि तांदूळाला पर्याय म्हणून असलेली जी इतर धान्य आहेत तर त्यांचासुद्धा जर आपण आपल्या आहारात समावेश केला तर ह्यासारख्या गोष्टी जर आपण केलो, जाणीवपूर्वक जर आपण त्याचा विचार केला की मी काय खाते याच्याकडे डोळसपणाने जर बघितलं तर कुठेतरी तुम्ही पर्यावरणपूरक आहाराकडे पोचाल. दुसरं तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे स्थानिक विविधता. जसं आता म्हटलं तसं आपल्याला कितीही जगाच्या कानाकोपऱ्यातून कोणताही आहार उपलब्ध होत असला तरी आपण जर आपल्याच जवळचा, आपल्या जवळ शहराच्या जवळ पिकवलेला, आपल्या मातीतला जेव्हा आपण आहार घेतो तर तेव्हा कुठेतरी आपण पर्यावरणावर असलेलं एक कार्बन फुटप्रिंटचं जे ओझं आहे किंवा काही गोष्टी पॅकेजिंग होऊन ज्या आपल्यापर्यंत येतात त्याचं जे होणारं जे पर्यावर पडणारा जो भार आहे तो कुठेतरी आपण कमी करत असतो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला हे सगळं खूप खूप खूप हवं असतं. तुम्ही कदाचित रेनबो डाएट वगैरे हा ऐकलं असेल याबद्दल, म्हणजे तुमचं अन्न हे रंगीबिरंगी हवं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रंग हवे, सगळ्या प्रकारच्या चवी हव्या. आणि आपण आपल्याच थोडंसं मागे जाऊन आपल्या आजी आजोबा काय खात होते असा थोडासा मागे जाऊन विचार करून आपण त्या चवी परत आणायचा प्रयत्न केला, त्या भाज्या, ते पदार्थ, तर मला वाटतं तो खरा पर्यावरणपूरक आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार असेल.
0: श्रोते, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. आज आपण आपल्या आजूबाजूची स्थानिक जैवविविधता आपल्या आहाराच्या निवडीद्वारे आपण कशाप्रकारे त्याचं संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेतलं. नमस्कार.

आज पंडित उदय भवाळकर यांचं ध्रुपद गायन आपल्याला ऐकवत आहोत. पंडित उदय भवाळकर यांनी गायलेला राग गौडसारंग, त्यांना पखावजची साथ गणेश पाटील यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित उदय भवाळकर यांचं ध्रुपद गायन राग गौडसारंग.

पंडित उदय भवाळकर यांचं ध्रुपद गायन श्रोतेहो आपण ऐकत होता. राग गौडसारंग आपण ऐकलात. त्यांना पखावसची साथ गणेश पाटील यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजता आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सध्याच्या 7 ते 8% वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. NHAIच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. सध्याच्या 7 ते 8% आर्थिक वृद्धी दरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकन ॲशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अजय बंगा यांची भेट घेतली. भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डोम्ब्रोवस्कीस यांची देखील भेट घेतली. यावेळी भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली. भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह AI अशा अनेक क्षेत्रांमधली वाढती संधी आणि सहकार्य याबाबत अशा अनेक बाबींवर या भेटीत चर्चा झाली. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं 7% जास्त उच्चवाढीचा दर कायम राखला आहे. सरकारनं उत्पादकता वाढ आणि आर्थिक विकासाकरता अनुकूल धोरणांची सातत्यानं अंमलबजावणी केली आहे याची नोंद या निवेदनात घेतली आहे. JCRAनं बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणेकडेही लक्ष वेधलं आहे. यंदा मार्च महिना अखेर एकूण थकीत कर्जाचं प्रमाण 1.8% घसरल्याचं नमूद केलं आहे. या संस्थेनं या सुधारणेचं श्रेय दिवाळखोरी आणि नादारी कायदा, सरकारी भांडवली गुंतवणूक आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिक मजबूत देखरेखीला देखील दिलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी मांडली होती. त्या अनुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं. केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना पतपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी पतपुरवठा आणि कारखान्यातली संलग्न उत्पादनं याबाबत धोरण ठरवण्यासाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. आगामी गाळप हंगामात पूर्वतयारीसाठी आणि ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम वेळेवर देता यावी याकरता सॉफ्ट लोनची मदत होईल. साखर कारखान्यांमध्ये साखरेबरोबर तयार होणाऱ्या पदार्थांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची सूचना सुनेत्रा पवार यांनी बैठकीत केली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAIच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ॲपचा वापर झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान परिमॅच

या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीने विविध राज्यांमधल्या 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली एनसीआरमध्ये 4, तर राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर

0: न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारण्यापूर्वी झाला होता असं विवेक भीमनवार यांनी म्हटलं आहे. या पेपरफुटीनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे. कोणत्याही गंभीर आरोपाचं मूल्यांकन वस्तुस्थिती अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झालं पाहिजे असं ते म्हणाले. नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसीय निवासी शिबिराचा समारोप आज खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचं गंगापूर इथं आगमन झालं तेव्हा नाशिक भाजपने राहुल गांधींविरोधात निदर्शनं केली तसंच काही काळ रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. नारीशक्तीला विरोध करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करणाऱ्या घोषणा या निदर्शनात देण्यात आल्या. बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरूर फाटा इथं आज सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसंच मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी तहसीलदार आणि पोलीस ठाणे प्रमुखांना समाजाच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 30 वर्षांचा पल्ला तपासणी आणि सल्ला हे विशेष अभियान बुलडाणा जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर रोजी या कालावधीत 100 दिवस मिशन मोडवर राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या 30 वर्ष आणि त्यावरच्या प्रत्येक नागरिकानं या अभियानाचा लाभ घेऊन जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलं आहे. गोंदियात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन आणि निषेध मोर्चा काढला. जळगाव जिल्ह्यात ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांचा ग्रामसभेदरम्यान झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जिल्ह्यातले 300 हून अधिक नियमित आणि कंत्राटी ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपेईच्या ची यू जेनला त्याने 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. महिला एकेरी गटात आज तन्वी शर्मा आणि देविका सिंग यांचे सामने होणार आहेत. सात्विक सैराज रंगीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी देखील आज पुरुष दुहेरीत खेळणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सध्याच्या 7 ते 8% वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. एनएचएआयच्या टोल वसुली झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू या संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

नमस्कार, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. सुरुवातीला हवामान वृत्त. राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय होता. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या. घाट परिसरात, तलाव परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. येत्या 48 तासात राज्यात सर्वत्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि 4 सप्टेंबर पर्यंत वादळी वाऱ्यांसह पाऊस मध्य महाराष्ट्रात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना नैऋत्यकडून वारे तशी 45 ते 50 वेगाने वाहतील. वादळात त्यांचा वेग 70 ते 80 किलोमीटरपर्यंत जाईल आणि मच्छीमारांनी सावधगिरी बाळगावी, समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. हे होतं हवामान वृत्त. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर श्रोते हो कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो. माझा वार माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. पशूंमध्ये टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान याविषयी आज आपण माहिती करून घेत आहोत आणि ही माहिती आपल्याला करून देत आहेत डॉक्टर रवींद्र चौधरी सर. डॉक्टर रवींद्र चौधरी सर हे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथे पशुप्रजनन आणि प्रसूतीशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: शेतकरी बंधूंनो, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हे आपले पारंपरिक व्यवसाय आहेत. कालांतराने त्यामध्ये अनेक बदल होत गेले, जसं उत्पादकता वाढवण्यासाठी पशूंची काळजी कशी घ्यावी, गोठा व्यवस्थापन कसं करावं, खाद्य व्यवस्थापन कसं करावं, त्यांचं आरोग्य कसं चांगलं राखावं, या सगळ्या गोष्टी यामध्ये अंतर्भूत होत्या. ज्याप्रमाणे तंत्रज्ञान विकसित होत गेलं त्याप्रमाणे पशुपालकांना आपल्या पशूंपासून अधिक उच्च दर्जाची कालवण निर्माण करण्यासाठी, वासरं निर्माण करण्यासाठी किंवा दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी, त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान पुढे येत गेलं. त्यामधलंच एक तंत्रज्ञान म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान. तर सर, हे टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे?
1: टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये इनविट्रो फर्टिलायझेशन म्हणतात, म्हणजे फलन दोन प्रकारचे असतात, एक शरीरात ज्याला आपण इन व्हायव म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि शरीराच्या बाहेर त्याला इनविट्रो म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय झालं, एक शरीरात होणारं फलन आणि शरीराच्या बाहेर होणारं फलन, तर असे दोन प्रकार आहेत. तर याच्यामध्ये ढोबळमानाने सांगायचं झालं तर गाईच्या श्रीबीजाचं हे प्रयोगशाळेमध्ये फलन करतो. प्रयोगशाळेमध्ये फलन केल्यानंतर त्या प्रयोगशाळेमध्ये ते भ्रूण वाढवले जातात. ते वाढवलेले भ्रूण जर योग्य असले नंतर ते दाई गाईच्या किंवा म्हशीमध्ये ते सोडले जातात. म्हणजेच कोणती नैसर्गिक गर्भधारणा न होता गाईच्या गर्भाशयामध्ये भ्रूण तयार करून ही जी प्रक्रिया आहे यालाच टेस्ट ट्यूब बेबी किंवा इनविट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतात.
0: यामध्ये किती यश मिळत आहे?
1: याच्यामध्ये यश दिवसेंदिवस वाढत चाललं. जसं टेक्निक मध्ये सुधारणा होत आहे तस तसं याच्यामध्ये पर्सेंटेज हळूहळू वाढत चाललेलं आहे.
0: आणि शेतकरी यासाठी पुढे येत आहेत?
1: जे प्रगतशील शेतकरी आहेत ज्यांना आपला कळपामध्ये अनुवंशिकता सुधारायची आहे आणि एक मोठा बदल त्यांच्या कळपामध्ये उत्पादनासाठी जर करायचा आहे तर असे शेतकरी पुढे येत आहेत हळूहळू.
0: बरं, तर ही प्रक्रिया कशी आहे?
1: आता ही प्रक्रिया कशी केली जाते तर याचा एक सुरुवातीचा गाभा मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही मादी प्राण्यांमध्ये श्रीबीजांची संख्या ही फिक्स असते, जन्मापासूनच फिक्स असते, आणि त्यांच्या पूर्ण जीवन कालामध्ये ही श्रीबीज हे त्यांच्या ओरीवरती सतत तयार होत राहतात आणि नष्ट होत राहतात. मग कालांतराने काय होतं की ही श्रीबीजाची संख्या नष्ट होते आणि ही श्रीबीजाची संख्या नष्ट झाल्यानंतर पुढे ती मादी श्रीबीज तयार करू शकत नाही. मग हे नष्ट होणारे श्रीबीज म्हणजे उत्कृष्ट अनुवंशिकता असलेले जुनं केस आहेत. मग याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल याच्यासाठी शास्त्रज्ञानाने जे तंत्रज्ञान काढलं त्यालाच आपण IVF म्हणतो. तर याच्यामध्ये काय केलं जातं की उत्तम जनुकीय क्षमता असलेली दाता गाय निवडली जाते आणि ह्या दाता गायीचं मी आधी सांगितल्याप्रमाणे तिच्या ओरीवरती जे बीजकोश तयार होतात दर दिवशी किंवा एक सायकलमध्ये, तर ते बीजकोश हे गोळा केले जातात लॅप्रोस्कोपीद्वारे आणि त्याच्यानंतर ते प्रयोगशाळेत वाढवले जातात आणि मग ह्या प्रयोगशाळेत वाढवल्यानंतर ते जेव्हा मॅच्युअर होतात, ते मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये उत्कृष्ट वळूचं वीर्याद्वारे प्रयोगशाळेमध्येच त्यांचं फलन केलं जातं आणि ह्या फलनानंतर गर्भ जो तयार होतो तो गर्भ 7 दिवसापर्यंत वाढवला जातो. आता 7 दिवसापर्यंत का वाढवला जातो, जर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणाचा जर विचार केला तर बरोबर 7व्या दिवशी तो जो गर्भ तयार होतो तो 7व्या दिवशी गर्भाशयाच्या टोकावर येऊन ते गर्भाशयामध्ये स्थिरावतात आणि मग गर्भाशयाला चिकटले जातात आणि तिथे त्यांची वाढ होते. म्हणूनच आपण हे जे भ्रूण आहेत यांना प्रयोगशाळेमध्ये सुद्धा 7 दिवसापर्यंत वाढवतो आणि त्याच्यानंतर हे 7 दिवसात वाढलेले जे भ्रूण आहेत त्या दाई गायीमध्ये बरोबर 7व्या दिवशी त्यांच्या माजाच्या चक्राच्या 7व्या दिवशी आपण ते गर्भाशयाच्या टोकावरती सोडतो. हे गर्भ तिथे स्थिरावतात आणि पुढे त्यांची वाढ होऊन ते उत्कृष्ट अशा कालवडीला जन्म देतात की जिच्यामध्ये दाता गायी सारखेच उत्कृष्ट वंशावळीचे जुनके असतील.
0: बरोबर सर, आपण आधी सांगितलं याच्या आधी की शेतकऱ्यांना फायदा होतोच म्हणून याकडे हे वळत आहेत, तर नेमके काय फायदे होतात?
1: टेस्ट ट्यूब बेबीच्या आधी किंवा आयव्हीएफच्या आधी एक तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या भ्रूण हे दाता गायीमध्ये तयार करतो आणि ते कलेक्ट करून आपण दाई गायीमध्ये टाकत असतो. बरोबर, याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जे आपल्याला चांगले भ्रूण मिळतात ते सर्वसाधारण 15-20 असू शकतात. परंतु टेस्ट ट्यूब बेबीमध्ये जे भ्रूण आपण तयार करतो हे चांगल्या क्वालिटीचे आणि सर्वसाधारणपणे 30-40 भ्रूण एका दाता गायीकडनं करू शकतो. त्याच्यामुळे ETT पेक्षा याच्यामध्ये वर्षाला कमीत कमी 30-40 वासरे जास्त तयार करू शकतो. त्याचप्रमाणे काही सक्षम गायींमधून उत्कृष्ट संतती जर करायची झाली तर काय होतं की ETT मध्ये आपण जी संप्रेरक देतो त्या संप्रेरकांना काही गायी ह्या कमी प्रतिसाद देतात आणि त्याच्यामुळे काय होतं की ETT कुठेतरी फेल जाते. अशा गायींपासून उत्कृष्ट गायीपासून जर आपल्याला श्रीबीज मिळवायचे झाले तर त्याला पर्याय म्हणून IVF तंत्रज्ञान आहे. आता याच्यामध्ये श्रीबीज जास्त मिळू शकतो. त्याचप्रमाणे काही वृद्ध गायी आहेत किंवा अनुत्पादक गायी आहेत, नियमित माझावर येत नाहीत, तर अशा गायींच्या ओरीमधनं सुद्धा श्रीबीज मिळू शकतो. दुसरं एक महत्वाचं आहे की दुर्मिळ आणि मौल्यवान काही प्रजाती वगैरे आहेत, या प्रजातींचं संवर्धन आणि जलद प्रसार सुद्धा ह्या टेक्निकमध्ये आपल्याला करता येतो. त्याचप्रमाणे जी उच्च दूध उत्पादकता असणारी जे IVF वासर आहेत त्यांना बाजारामध्ये जास्त किंमत मिळू शकते आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात डायरेक्ट वाढ होऊ शकते. जसं मी म्हटलेलं आहे की हे जे भ्रूण आहेत हे प्रयोगशाळेमध्ये आपण तयार करतो आणि ते प्रयोगशाळेमध्ये तयार करत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे रसायनं किंवा मेडिया टाकत असतो आणि ह्या मेडियामुळे काय होत असतं, जरी भ्रूणामध्ये एखादा चुकून रोग जीवाणू किंवा काय असेल तर तो नष्ट करण्याचं कार्य ह्या द्रावणामध्ये होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याकडे जो भ्रूण आहे तो एक निरोगी भ्रूण आपल्याला मिळतो. त्याच्यामुळे एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याला जे होणारे रोग आहेत ते टाळता येऊ शकतात,
0: म्हणजे रोगांचा प्रसार कमी होतो
1: आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे भ्रूण आहेत हे भ्रूण जर भविष्यामध्ये आपण गोठवले तर ते एका प्रदेशातनं दुसऱ्या प्रदेशामध्ये आपण ते सहज

0: गत्या ट्रान्सफर करू शकतो.
1: याच्यामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढलेली असते.
0: हा नक्कीच. कसं आहे की भारतात जे वातावरण आहे ते उष्ण वातावरण आहे, थोडस दमटपण आहे, पण तुम्ही जर बघितलं तर उच्च उत्पन्न देणाऱ्या ज्या प्रजाती आहेत त्या सर्वसाधारणपणे थंड प्रदेशात आहेत. बरोबर आहे. मग हे जी जनावरं आहेत ही जर आपल्याकडे आणली तर त्याचं दूध उत्पादन अचानक कमी होतं.
1: बरोबर.
0: पण यांचे भ्रूण जर आपण आणले आणि ते इथल्या आपल्या ते प्रयोगशाळेत वाढून जे भ्रूण आहेत ते आपल्या गायीमध्ये जर आपण ट्रान्सफर केले तर येणारे वासरू आहे ते इथल्या वातावरणाशी मिळतं जुळतं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे इथल्या जनावराची मातेकडून येणारी रोगप्रतिकारक शक्ती ही त्यांना मिळू शकते आणि अशा प्रकारे एक सुदृढ वासरू भारतीय हवामानासाठी आपण तयार करू शकतो.
1: अच्छा, आणि हे फायदेशीर कोणासाठी आहे?
0: हे जे टेक्निक आहे हे फायदेशीर म्हणजे उदाहरणार्थ जर म्हणायचं झालं तर दूध व्यवसाय करणारे शेतकरी त्यांचं दूध उत्पादनांना झपाट्याने वाढ होऊ शकतात. त्याचप्रमाणे गोपालन सुधार कार्यक्रमात भाग घेणारे काही शेतकरी आहेत त्यांना कमी वेळेमध्ये उच्च दर्जाचं कळपाची निर्मिती करायची असेल तर तसं करू शकतात ते. त्याचप्रमाणे ज्या दुर्मिळ किंवा संकटग्रस्त प्रजाती आहेत म्हणजे कोणत्याही असू शकतील त्यांचं संवर्धन आणि संरक्षण करणारी ज्या संस्था आहेत ते याचं तंत्रज्ञान वापरू शकतात.
1: म्हणजे नामशेष होणाऱ्या जाती आहेत त्यांना आपण टिकवून ठेवू शकतो.
0: त्याचप्रमाणे काही जे शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा दूध संघ आहे ते याचा उपयोग करून उत्कृष्ट जनावरे किंवा वासरे तयार करून त्याच्या विक्रीतून ते नफा करू शकतात.
1: म्हणजे
0: हे सगळे जे आहेत हे लाभार्थी आहेत या तंत्रज्ञानाचे.
1: अच्छा, IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे असं म्हणता येईल. तर भ्रूण प्रत्यारोपण आणि टेस्ट ट्यूब बेबी यामध्ये काही फरक आहे की यामध्ये काही आपल्याला तुलना करता येईल याची?
0: नक्कीच करता येईल. IVF ही तशी बघितली तर एक प्रगत पद्धत आहे आणि ETT ही सर्वसाधारणपणे जर म्हणायला तर आपण पारंपरिक भ्रूण प्रत्यारोपणाची टेक्निक आहे असं समजू. तर बदल जर सांगायचा झाला तर भ्रूण प्रत्यारोपण तंत्रामध्ये फलनस्थान हे शरीरात असतं आणि इनव्हिट्रो फर्टिलायझेशन IVF मध्ये हे शरीराच्या बाहेर होतं. त्याचप्रमाणे हार्मोनचा वापर हा ETT मध्ये जास्त प्रमाणात आहे, परंतु IVF मध्ये हार्मोन्स जे आहेत ते कमी प्रमाणात वापरले जातात. आणि दाता गायींची जर निवड करायची झाली तर दाता गायींच्या निवड चक्रामध्ये जर ETT मध्ये आपल्याला दाता गाय निवडायची झाली तर ती फक्त माद चक्र सुरू असलेली आणि गाभण नसलेली अशी गाय किंवा म्हैस आपण निवडणं आवश्यक आहे. परंतु IVF मध्ये काय असतं की जरी ती दाता गाय गाभण असली तरी आपण सर्वसाधारणपणे 100 दिवसापर्यंत तिच्या उहरीमधन श्रीबीज वापरता येऊ शकतं. तसेच लहान कालवडी किंवा नियमित माज न दाखवणाऱ्या गायींवरही या तंत्राचा वापर करून श्रीबीज घेता येऊ शकतो. त्याचप्रमाणे शुक्राणूचा वापर करायचा झाला तर ETT मध्ये ज्या रेत कांड्या वापरल्या जातात किंवा जे श्रीबीज तयार झालेले आहेत ते फलित करण्यासाठी त्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना जास्त रेत कांड्या वापरल्या जातात किंवा शुक्राणूंचे प्रमाण जास्त लागतं. परंतु हे टेस्ट ट्यूब बेबी जे आहे IVF मध्ये आहे हे प्रयोगशाळेत एका लिमिटेड एरियामध्ये हे सगळे श्रीबीज ठेवलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं याच्यामध्ये एक रेतकांडी जरी असली तरी ती अनेक श्रीबीजांना फलित करण्यासाठी उपयोगी होऊ शकते. तर ETT हे जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये ज्या दाता गायींना देणारे हार्मोन्स आहे त्या हार्मोन्सवर त्यांच्या रिस्पॉन्सवर हे बरेचसं अवलंबून असतं. सर्वसाधारणपणे 10 ते 12 दाई गायींमध्ये प्रत्यारोपित करणारे भ्रूण आपल्याला मिळू शकतात, परंतु IVF मध्ये जास्त प्रमाणात श्रीबीज मिळवत असल्यामुळे कम्पॅरिझन मध्ये ETT पेक्षा आपण जास्त भ्रूण तयार करू शकतो. त्याचप्रमाणे हे दाता गायींचा उपयोग किंवा त्यांच्यापासून हे टेक्निक जर वापरायचं झालं तर ETT मध्ये सर्वसाधारणपणे एकदा ETT टेक्निक वापरली म्हणजे त्या दाता गायीपासून भ्रूण तयार केले तर सर्वसाधारणपणे 45 ते 60 दिवसानंतर आपण पुन्हा ती दाता गाय ह्या टेक्निकसाठी वापरू शकतो. परंतु IVF तंत्रज्ञानामध्ये श्रीबीज आपल्याला वारंवार गोळा करता येऊ शकतात. सर्वसाधारणपणे 7 ते 14 दिवसाच्या गॅपाने आपण ही श्रीबीज सर्वसाधारणपणे गोळा करू शकतो.
1: सर, आपल्याकडे ज्या देशी गायी आहेत किंवा म्हशी आहेत तर यांच्यामध्ये या तंत्राचा वापर कशा पद्धतीने केला जातो?
0: आता हे जे टेक्निक आहे याच्यामध्ये विशेषतः जे IVF आहे ते अतिशय प्रगत तंत्रज्ञान आहे. आता याच्यामध्ये गीर किंवा मुर्रा या भारतीय वंशावळीच्या ज्या गायी किंवा म्हशीमध्ये यांचं दूध उत्पादन क्षमता खूप जास्त आहे तर त्यांना आपण उत्कृष्ट दाता म्हणजे त्यांच्याकडनं आपण उत्कृष्ट श्रीबीज हे निवडू शकतो. त्याचप्रमाणे सर्वसाधारणपणे हे जे श्रीबीज आपण जे घेतलेलं आहे ते उच्च वंशावळीच्या वळूच्या वीर्याद्वारे सर्वसाधारणपणे आता जी नवीन टेक्निक आलेली आहे याच्यामध्ये काय केलं जातं की लिंग वर्गीकृत किंवा सेक्स सॉर्टेड सिमेन याच्यामध्ये काय केलं जातं की वळूच्या रेतापासून जास्तीत जास्त मादा कालवडी कशा मिळतील याच्याप्रमाणे ते टेक्निक आहे. ते जर सिमेन जर वापरलं रेत जर वापरलं तर हे जे सगळे श्रीबीज आहेत हे सगळे श्रीबीज जास्तीत जास्त श्रीभ्रूणामध्ये आपण तयार करू शकतो.
1: अच्छा सर, प्रतिवर्षी एक वासरू असं जे आपण म्हणतो तर आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा उपयोग यामध्ये होतो का?
0: नक्कीच होतो, कारण की या प्रतिवर्ष एक वासरू या कार्यक्रमाचा उद्देश आहे प्रत्येक गायपासून वर्षाला एक वासरू मिळवणे हाच आहे. परंतु जर आय व्ही एफ हे तंत्रज्ञान वापरलं तर जी गाय वर्षातून एकच वासरू देते ती या तंत्रज्ञानाने एका वर्षात कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त वासरू देऊ शकते.
1: अच्छा, हे जे आय व्ही एफ तंत्रज्ञान आपण जी माहिती करून घेत आहोत म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, तर या प्रगत प्रजनन तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राची स्थिती काय आहे?
0: खूप प्रगती आहे महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान हळूहळू स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. सर्वसाधारणपणे 1990 दशकामध्ये हे हळूहळू तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली आणि सध्या देशभरामध्ये 30 अधिक आय व्ही एफ केंद्रे आहेत आणि या आय व्ही एफ केंद्रामध्ये काही महत्वाच्या संस्था आहेत ज्या NDRI कर्नाल हरियाणामध्ये आहेत, त्याच्यानंतर IVRI बरेली जे उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्याचप्रमाणे बायोप डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन जे पुणे येथे आहे, त्याचप्रमाणे NDDB आनंद गुजरात येथे ह्या आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या ह्या महत्वाच्या संस्था आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत जर बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये हे तंत्रज्ञान आहे हे सर्वसाधारणपणे खिल्लार, डांगी, देवणी, गवळवळू आणि लाल कंदारी यासारख्या देशी गायींच्या जाती तसेच म्हशीमध्ये पंढरपुरी, नागपुरी आणि मराठवाडी या म्हशींच्या जातींची अनुवंशिक सुधार करण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. आता याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ MLDB हे सक्रियपणे कार्यक्रम राष्ट्रीय गोकुळ अभियानाअंतर्गत राबवत आहे. महाराष्ट्रामध्ये जे आय व्ही एफ तंत्रज्ञान आहे त्यांची सर्वसाधारणपणे 2005 पासून वेगाने वाटचाल सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर बायफ उर्ली कांचन पुणे येथे देशातील सर्वात चांगलं असं आय व्ही एफ संशोधन केंद्र आहे आणि याच्यामध्ये दरवर्षी 1000 भ्रूण तयार केले जातात. त्याचप्रमाणे NDDV आणि बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक, लातूर आणि अमरावती येथे शेतकऱ्यांच्या पातळीवरती प्रत्यक्ष भ्रूण प्रत्यारोपण किंवा आय व्ही एफ टेक्निक हे केंद्र सुरू केलेले आहेत. त्याचप्रमाणे राज्य पशुसंवर्धन विभागाची प्रादेशिक प्रयोगशाळा आहे तिथे दरवर्षी एक वासरू या कार्यक्रमांतर्गत आय व्ही एफ प्रकल्प सध्या कार्यान्वित आहेत आणि आमच्या विद्यापीठात महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे याच्यावरती एक संशोधन प्रकल्प आणि बरेचसे कार्य चालू आहे.
1: अच्छा, विशिष्ट देशी जातीतील ज्या गायी आहे त्यांच्यामध्ये याचा वापर कसा करता येईल?
0: जे आय व्ही एफ तंत्रज्ञान आहे याचा मुख्य उद्देश हा अनुवंशिकतेमध्ये सुधारणा करणे आहे. मग याच्यामध्ये आपल्याला असं करता येईल की गीर किंवा मुर्रा या जातीच्या ज्या गायी किंवा म्हशी आहेत त्यांची दूध उत्पादन क्षमता खूपच आहे, त्यांना उत्कृष्ट दाई म्हणून निवडणं महत्वाचं आहे आणि मग अशा उत्कृष्ट गीर किंवा मुर्रा गायींच्या बीज कोशातनं श्रीबीज काढून प्रयोगशाळेत त्यांना आपण उच्च वंशावळीच्या वळूच्या रेताद्वारे फलित केलं तर त्याच्यापासून चांगले भ्रूण तयार केले जातात किंवा जे सेक्स सॉर्टेड सिमेन आहे याच्या थ्रू जर आपण गेलो तर जास्तीत जास्त मादी भ्रूण हे आपण तयार करू शकतो. हे जे तयार झालेले भ्रूण नंतर सामान्य प्रजनन क्षमतेच्या दाई गायीमध्ये जर प्रत्यारोपित केले तर त्यांच्यापासून आपल्याला उत्कृष्ट गीर किंवा मुर्रा म्हशीची कमीत वेळेमध्ये जास्त संतती किंवा वासरे मिळवता येतील.
1: म्हणजे या तंत्रज्ञानामुळे उच्च उत्पादन क्षमता आपल्याला मिळू शकते. पण मग या तंत्रज्ञानाचा म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी हे जे तंत्रज्ञान आहे याचा वापर कधी करायचा?
0: जर याचा वापर करायचा झालेल शेतकऱ्याच्या प्रक्षेत्रावरती त्यांच्या गोठ्यावरती तर सर्वात प्रथम म्हणजे एखादी अतिशय जास्त दूध देणारी किंवा उत्कृष्ट वंशावळीची जी गाय किंवा म्हैस असेल आपल्याला तिचे अनुवंशिक गुणधर्म एका वर्षात अनेक वासरांमध्ये जर हस्तांतरित करायचं असेल तरच हे तंत्रज्ञान उपयोगी होईल.
1: हे जे आय व्ही एफ तंत्रज्ञान किंवा टेस्ट ट्यूब बेबी हे जे तंत्रज्ञान आहे ते देशी गाईच्या दुधाच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करतात?

0: आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा कसा परिणाम होतो?
1: सर्वप्रथम शेतकऱ्याच्या दुधाची गुणवत्ता वाढते आणि दुधामध्ये ए टू प्रथिने त्याचप्रमाणे फॅट आणि SNF यांचं प्रमाण असलेल्या गायींची निवड केली तर आपल्या कळपामध्ये ए टू प्रथिने आणि फॅट आणि SNF सहजपणे वाढवतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्याची दूध उत्पादन क्षमता ही त्या कळपामध्ये वाढते. तर कसं आहे, जर एखाद्या देशी गायीचं नैसर्गिक उत्पादन 2000 लिटर प्रतिवी येत आहे तर IVF तंत्रज्ञानातून जन्माला आलेलं जे उच्च जुनकीय कालवड आहे तिचं उत्पादन आपण 3500 ते 4500 लिटर प्रतिवेद पर्यंत वाढवू शकते. म्हणजेच एका जनावराकडून आपण काय करू शकतो की दुप्पट जास्त दूध मिळवू शकतो. त्याचप्रमाणे उच्च मूल्य प्रजनन क्षमता असलेली वासरू बाजारात साधारण किमतीच्या वासरापेक्षा जास्त विकू शकतो. त्याचप्रमाणे जर राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत तयार झालेले IVF प्रमाणित आणि उच्च जुनकीय कालवडी आहेत ह्या इतर शेतकऱ्यांना आपण चांगल्या दराने विकून एक चांगला नफा मिळवू शकतो. याचा अर्थ थोडक्यात असा आपण समजूया की शेतकरी केवळ दुधाचे उत्पादक न राहता राष्ट्रीय जुनकीय कळपाचे उत्पादक बनू शकतात. त्याचप्रमाणे निवडक जुनकामुळे जनावरे अधिक निरोगी राहतात ज्यामुळे पशुवैद्यकीय उपचार आणि औषधावरचा खर्च कमी होतो आणि त्याच्यामुळे निव्वळ नफा हा शेतकऱ्याचा वाढू शकतो.
0: भविष्यामध्ये याला किती संधी आहेत?
1: जर भविष्यातल्या संधी जर म्हणायचं तर IVF ही सेवा व्यापक स्तरावर विस्तारण्याची दाट शक्यता आहे. दूध व्यवसाय आणि शाश्वत पशुपालनासाठी एक महत्वाचं साधन ठरू शकतं. अधिक IVF केंद्रे आणि प्रशिक्षण उपलब्ध केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि राज्याचा दूध उत्पादक दर्जा सुद्धा अधिक सुधारेल.
0: बरोबर. म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी हे तंत्रज्ञान किंवा IVF हे तंत्रज्ञान म्हणजे जलद कळप सुधारणा, उच्च उत्पादन, आर्थिक लाभ आणि शाश्वत पशुपालन असं म्हणता येईल.
1: नक्कीच.
0: आणि सर, या संदर्भात आपण जी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद मॅडम.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 किलोहर्ट्ज वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

यार मराठी डीटेच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि श्रोते हो हे कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो. अमृत कलश कार्यक्रम.

0: अमृत कलश कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, निवृत्तीनंतर बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचा कल हा पूर्णपणे सुरक्षित गुंतवणुकीकडे असतो आणि ते बरोबरही आहे, पण आताच्या वाढत्या महागाईच्या काळात पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्यायांबरोबरच इतर काही पर्याय उपलब्ध आहेत का हे जाणून घेणं फायदेशीर ठरू शकतं. थोडी रक्कम जर अभ्यासपूर्वक गुंतवता आली आणि आपण अधिक परतावा मिळवू शकलो तर ते लाभदायक ठरतं. श्रोते हो, असा एक पर्याय शेअर बाजाराच्या अभ्यासातून आपल्याला उपलब्ध होऊ शकतो का आणि त्यामध्येही म्युच्युअल फंडसारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो यासारख्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी आज अमृत कलश कार्यक्रमात आपल्या भेटीला आल्या आहेत वित्त तज्ज्ञ गजानन फडकले. 20 वर्षांहून अधिक काळ ते वित्त प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत होते. सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय कोणते आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर गजाननजी, अमृत कलश कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार सगळ्या आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना, मंडळींना आमचा प्यार भरा नमस्कार.
0: पारंपरिक जे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय आहेत ते तर जवळजवळ सगळ्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना माहितीच आहे आणि आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे ज्येष्ठ नागरिकांचा कल असतो. तर शेअर बाजाराशी संबंधित आज आपण तोंड ओळख करून घेताना तुम्ही शेअर बाजार म्हणजे नेमकं कशा प्रकारे त्याचं वर्णन कराल?
1: मला जर विचारलं तर शेअर बाजार हा मी माझ्या दृष्टिकोनाचे मी अलीबाबाची गुहा समजतो.
0: बरं,
1: दुर्दैवाने काय की या संदर्भामध्ये ज्या मिसकन्सेप्शन असल्यामुळे शेअर बाजारला ही जुगारी संकल्पना दिली आहे, पण गेल्या 12-15 वर्षांमध्ये पूर्वी जो श्रीमंताचाच ओढा या वर्गात होता तर हळूहळू याच्यामध्ये मध्यमवर्गीय सुद्धा आकर्षित व्हायला लागलेले आहेत. साधारणतः करोना काळानंतर याच्यामध्ये जास्त वाढ झाली आहे. त्याचं कारण असं की वेगवेगळी माध्यमं, मग वृत्तपत्र असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा वेगवेगळ्या ज्या चर्चा आहेत, डिबेट्स आहेत, या सगळ्या गोष्टीतून बऱ्यापैकी आता नॉलेज मिळालेलं आहे. परंतु हे नॉलेज जे आहे हे माहिती स्वरूपामध्ये आहे, याला ज्ञान नाही म्हणू शकत आपण. ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला एखादा ट्युटर लागतो, शिक्षक लागतो किंवा एखादा आपल्याला मार्गदर्शक मेंटॉर लागत असतो. तर या संदर्भामध्ये बऱ्याचशा कंपन्या, बऱ्याचशा ब्रोकिंग हाऊससुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि भारत सरकारने सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून यांना प्रोत्साहन दिलं आहे.
0: बरोबर.
1: आज जर आपण पाहिलं तर पूर्वी यामध्ये हिंदी आणि गुजराती वृत्तपत्रामध्येच फक्त फायनान्शियल बद्दल माहिती मिळत असे, पण आता जवळपास सर्वच मराठी पेपरमध्ये आठवड्यातून एक तरी सदर फायनान्स सेक्टरवर असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना एज्युकेशन करायचा प्रयत्न असतो. वेगवेगळे तज्ज्ञसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी परिसर

0: संवाद अरेंज करत असतात. तर हा एक प्रयत्न आहे की समाजातला हा जो तळागाळातला वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे, जेणेकरून याच्याकडे आकर्षला जावा. कारण आज जर आपण पाहायला गेलो की 140 कोटी लोकसंख्या आपला देश आहे, आपण हे पॉप्युलेशनच्या अनुषंगाने बघतोय, तर आज एवढ्या मल्टीनॅशनल कंपन्याकडे आपल्याकडे येत आहेत त्याचं कारण काय? ते पॉप्युलेशनची देखभाल करण्यासाठी, केअर करण्यासाठी येत नाहीये. त्यांना 140 कोटीचं मार्केट दिसतंय.
1: बरोबर, एकदम बरोबर.
0: हे मार्केटमध्ये आपण इन्कॅशमेंट कसं करू शकतो यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट, वेगवेगळे जाहिराती करून आपल्यावर लादले जाते. म्हणजे ती वस्तूची गरज नसताना सुद्धा वस्तू क्रिएट केली जाते. तर त्याच्या मागचं जे अर्थशास्त्र आहे ते आपण जर समजून घेतलं तर आपण सुद्धा त्याचा फायदा घेऊ शकतो.
1: बरं, आता ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना नेमकं काय जाणून घेतलं पाहिजे, कसा अभ्यास करायचा, म्हणजे कुठून सुरुवात करायची?
0: छान प्रश्न आहे. तर आज जे मार्केटमध्ये जे पर्याय उपलब्ध आहेत, जसं पोस्टाचं सेव्हिंग्स आहे, बँकांचं सेव्हिंग किंवा FD आहेत, त्याचप्रमाणे काही युनिट ट्रस्ट सारखे काही स्कीम, म्युच्युअल फंड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, गव्हर्नमेंटचे सोव्हरेनिटी बॉन्ड, गोल्ड बॉन्ड, अशा तऱ्हेचे पर्याय आज उपलब्ध आहे. त्यामध्ये शेअर मार्केट सुद्धा एक बऱ्यापैकी पर्याय उपलब्ध होऊ शकतो. मी याला पर्याय उपलब्ध या अनुषंगाने म्हणेन की शेअर मार्केटमध्ये बघण्याचा रोल हा ट्रेडिंगच्या माध्यमातून जास्त फोकस झाला आहे, आणि त्यामुळे तिथे एका दिवसात करोडपती कसं होऊ ही संकल्पना तिथे आली आहे.
1: बरोबर.
0: पण दुर्दैवाने इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर काही एवढा अवेअरनेस झालेला नाही आहे. तर शेअर मार्केटमध्ये तो अवेअरनेस जास्त होणं गरजेचं आहे. याच्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत. तर हा एक प्रयत्न आहे. आता जर मला म्हणाला ज्येष्ठ नागरिकांना याच्यामध्ये कशा संधी उपलब्ध होऊ शकतात, तर मुळात ज्येष्ठ नागरिकांचं जसं वय आहे, जे आता मी पण त्या कॅटेगरीमध्ये आता आलो आहे 60, तर आपला हा जो काळ आहे हा आपला निवृत्तीचा काळ, सुखा समाधानाचा काळ आपण म्हणतो.
1: बरोबर, म्हणजे मुद्दल सुरक्षित राहणं आपल्याला खूप गरजेचं वाटतं.
0: एक्झॅक्टली. तर मी पहिल्यांदा तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय याची पहिली संकल्पना देतो, त्या अनुषंगाने मग ज्येष्ठ नागरिकांकडे येतो. ओके. आता एक जर विचार केला तर एक सर्वसाधारणतः उदाहरण आहे, मी बँकेमध्ये पैसे ठेवले, साधारणतः 1 लाख रुपये मी FD ठेवले 1 वर्षासाठी. सरकारी बँका जास्त करून 4 ते 5% व्याज देतात. ते 4 ते 5% आपल्याला मिळतं. आता ते बँका आपल्याकडनं पैसे घेतात आणि बँका दुसऱ्या कोणाला कर्जाव स्वरूपात किंवा हुंडी ओडी या स्वरूपामध्ये देत असतात. म्हणजे बँका तिथे 12 ते 15% कमवतात. ओके. अशा वेळेला हा ग्राहक 1 वर्षानंतर मॅच्युरिटी घ्यायला जेव्हा जाईल त्यावेळेला त्याला त्याचं FD वरचं त्याला व्याज मिळेल. पण जर त्यांनी तसा क्लेम केला की तुम्ही बँकवाल्यांनी माझ्या 1 लाखावर 10 लाख केले तर त्याचा पण फायदा मला द्यावा, असं होतं का?
1: नाही होत.
0: लॉजिकली बरोबर असलं तरी टेक्निकली ते चुकीचं आहे. कारण बँकेने तुमच्याशी खातेधारक म्हणून व्यवहार केलेला आहे आणि बँकेने जे कर्जदर्शी व्यवहार हा दुसरा पटडीतला आहे, तर तुमच्याशी सांगड घालता येत नाही. म्हणजे तुमच्या पैशावर ते लोक मोठे होत आहेत. तर ही सगळी संकल्पना व्यवस्थित समजून घेतली. तुमच्या अधिक मी थोडं माहितीसाठी सांगतो की ग्राहक हा राजा मानला जातो. आता हा ग्राहक राजा का, त्याची संकल्पना मी माझ्या पद्धतीने मांडतो की उत्पादक उत्पादन वस्तू तयार करतो. ओके. मग सर्वसाधारण कुठली वस्तू असो ती ग्राहकांना पोहोचेपर्यंत मध्ये काही चॅनल असतं, जसं सोल डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, या माध्यमातून रिटेलर कडून कस्टमरकडे जातं. म्हणजे जर बघायला गेलं तर अल्टिमेटली कस्टमर पेमेंट करतोय, पण पेमेंट करताना या सगळ्यांना तो पोहोचतोय. म्हणजे रिटेलर पासून होलसेलर पासून सगळ्यांना पोहोचतोय. या अर्थाने तो ग्राहक राजा आहे. पण खऱ्या अर्थाने बघितलं त्या राजाला काहीच मिळत नाही, फक्त वस्तूचा उपभोग शिवाय. जर त्याने त्याचा फायदा घ्यायचं ठरवलं तर ग्राहकाने कसं, तर आज आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही वस्तू असतात, जसं आपण रोज सकाळी उठलो की आपण टूथपेस्ट लावतो. कुठली लावतोय तुम्हाला माहिती आहे. त्या कंपनीचा शेअर आपण घेतला तर
1: बर.
0: आपण आंघोळ केली तर आंघोळीचा साबण आपण वापरतो, कपडे धुतो त्याची पावडर आहे, त्या पावडरचं पण कंपनी आहे, मोठी कंपनी आहे. प्लस घरामध्ये आपण ब्रेकफास्ट करतो, चहा बिस्किट, चहा सुद्धा एका कंपनीचा बनतो, त्याचे शेअर्स आपण घेतले तर. म्हणजे आपण ते कन्झ्युम करता करता त्याचं जर जो वस्तू ते घेतलं तर त्यामुळे आपल्या त्या कंपन्यांमुळे आपण सुद्धा मोठे होऊ शकतो.
1: बरोबर.
0: उदाहरण द्यायचं झालं तर आज जर आपण कपडे पण तसे घेतो, पण एक उदाहरण देतो, तुम्ही उद्या गाडी घेतलीत, एक ब्रँडेड कंपनीची गाडी घेतलीत, तर साधारण 8 ते 10 लाख रुपये खर्चाची गाडी घेतलीत. त्याच्यावर तुम्ही इंटेरियर करणार, कारण गाडी म्हणजे एक प्रत्येक काही लोकांना ऑफिस म्हणजे एक प्रकारचं घरच असतं, दुसरं घर असतं, तर त्याच्यावर तुम्ही सजावटीवर खर्च करणार, पण त्याच्यावर 2-3 लाख रुपये खर्च करता. तर मी म्हणेन त्याच्यामध्ये आणखी 2 लाख रुपये खर्च करा आणि ज्या कंपनीची गाडी घेतली त्या कंपनीचे शेअर्स घ्या.
1: बरं.
0: म्हणजे काय होईल, पाच वर्षाने जे गाडीचं डेप्रिशिएशन होतं, म्हणजे गाडीची जी डेप्रिशिएशन ती तुम्हाला व्हॅल्यू मिळेल, प्लस तुम्ही पाच वर्षापूर्वी शेअर्स घेतलेले होते त्याचे ॲप्रिशिएशन व्हॅल्यू झाली, म्हणजे गाडी तुम्हाला तसं बघायला स्वस्तातच पडली.
1: बरोबर.
0: अशा रीतीने हा अँगल बघण्याचा दृष्टिकोन जर बदललात तर तुम्ही बऱ्यापैकी करू शकता. आज आपण म्हणतो अमेरिका सर्व गर्भश्रीमंत आहे, तर त्यांचं गर्भश्रीमंत होण्याचं कारण काय की त्यांची जनता त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे. आज आपला देश, आज आपण जी डी पीच्या बाबतीत पाचव्या नंबरवरून आता तिसऱ्या नंबरकडे झेप घेतोय. आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न आहे सबका साथ सबका विकास, पाचव्या आणि तिसऱ्यावर आपण झेप घेतोय, पण त्याच्यामध्ये आपण सर्वसामान्य जनता इन्वॉल्व्ह आहे का? नाही आहे. का नाही आहे? कारण ह्या ज्या जी डी पी रेशोमध्ये शेअर मार्केटचा बराचसा हिस्सा आहे आणि आपण शेअर मार्केटमध्ये नसल्यामुळे जे सर्वसामान्य लोक शेअर मार्केट आहेत त्यांना त्याचा फायदा मिळतोय.
1: म्हणजे तुम्ही म्हणता की अभ्यासपूर्वक जर एखादा शेअर आपण चांगल्या कंपनीचा विकत घेतला तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.
0: नक्की नक्कीच. बरं, हे तर 100% सत्य आहे, फक्त ते गळी उतरवायचं कसं हा फक्त प्रश्न आहे. कारण का आमची जी मानसिकता आहे जी अशी आहे की ग्रॅज्युएशन व्हायचं की पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं नोकरी करायची. व्यवसाय हा विषय डोक्यातच येत नाही, व्यवसाय करायला शिक्षण लागतं ही संकल्पनाच कोणाला माहित नाही, त्यामुळे व्यवसाय एवढं पटकन शिरत नाही. आपण का नाही करत?
1: बरोबर.
0: हा विषय त्याच्यामध्ये
1: आपला दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं झालंय.
0: एक्झॅक्टली.
1: आता ह्या अनुषंगाने विचारावं असं वाटतं की शॉर्ट टर्म गुंतवणूक आपण म्हणतो किंवा लॉंग टर्म म्हणतो, तर ते म्हणजे विविध प्रकार असतात, ते नेमके कशा प्रकारचे असतात
0: त्याच्याबद्दल येतो. आता आपण एक सुरुवात करूया, शेअर मार्केट म्हणजे काय इथपासून सुरुवात करूया. शेअर मार्केट म्हणजे काय वेगळं काही नाही आहे, ही एक प्रकारची जागा आहे जिथे कंपनीचे शेअर तुम्ही खरेदी आणि विक्रेते एका ठिकाणी होतात. ओके. आता आपल्याकडे जे शेअर बाजार आहे ते तीन पद्धतीचे शेअर बाजार आहे, NSEचा नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे आणि BSEचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. ओके. आणि तिसरा आहे MCX म्हणजे कमोडिटीचा एक्सचेंज आहे. दैवाने ह्या सगळ्यांचं जे हेडक्वार्टर आहे ते मुंबईलाच आहे. काय उदाहरण देतो की जवळपास याचे जर आम्ही कॅल्क्युलेशन केलं, जो आता माझ्याकडे रिपोर्ट आहे, दिवसामध्ये जे दोन्ही एक्सचेंजला म्हणजे NSEला आणि BSEला साधारण 1.5 ते 2 लाख करोडचे दिल्लीचे सौदे होतात आणि या सौद्यामध्ये जवळपास 30%च्या आसपास आपण टॅक्स रेव्हेन्यू म्हणू शकतो तो गव्हर्नमेंटला मिळतो.
1: बर,
0: विचार करा 2 लाखावर 30% म्हणजे 60,000 जर पकडलेत तर 60,000 करोड गव्हर्नमेंटला टॅक्स स्वरूपात मिळतात. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला कुठली मशिनरी वापरावी लागत नाही.
1: बरोबर.
0: आता हे टॅक्सेस कुठले आहेत? GST आहे, स्टॅट्युटरी टॅक्सेशन टॅक्स आहे, टर्नओव्हर टॅक्स आहेत, ब्रोकरेज आहेत. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ही केवढी मोठी इंडस्ट्री आहे हे दिवसाचं मी तुम्हाला सांगितलं. आता हे ऑप्शन मार्केटात 200 करोडचं डेलीचं टर्नओव्हर आहे.
1: बापरे,
0: विचार करा. म्हणजे आज जे आपण म्हणतो ना मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, जी 40% फंड आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला देते ते एकट्या शेअर मार्केटमध्ये मिळतोय. हा जर व्यवसाय समजून घ्यायचा असेल तर शेअर मार्केटची कॉन्सेप्ट समजायलाच पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: ओके. तर शेअर मार्केटमध्ये BSE NSE हे जे स्टॉक एक्सचेंज आहे, BSE जे आता जवळपास 150 वर्ष जुनी आपली एक्सचेंज आहे, त्याच्यावर बऱ्याचपैकी आता लोकांचं अवेअरनेस झालेलं आहे. पण याच्यावर एक गव्हर्नमेंटने दुसरे एक NSE एक्सचेंज 1992 सुरू केली आणि Day 1 ती टोटली मॉडरेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिस्टमने काम करायला सुरुवात केली. ओके. तर पूर्वी काय व्हायचे, शेअर्स हे फिजिकल स्वरूपात असायचे, पण आता हे इलेक्ट्रॉनिकली झाल्यामुळे ते आता ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडे येतात. तर या शेअर मार्केटमध्ये NSE BSE मधून तुम्हाला जे शेअर्स येतात, या शेअर मार्केटला कंट्रोल करणारी जी SEBI आहे, ज्याला आपण शेअर एक्सचेंज ब्युरो ऑफ इंडिया म्हणतो, ही SEBI पूर्ण सरकारच्या नियंत्रणाखाली काटेकोर पद्धतीने देखरेख करतात. त्यांचं काम आहे, ते कुठल्याही कंपनीची गॅरंटी घेत नाही, पण त्याचं काम व्यवस्थित चालतं की नाही ह्याची देखरेख करणारी त्यांची वेळोवेळी होत असतं.
1: बरं, म्हणजे सरकारी लक्ष ठेवणं गरजेचं जे आहे ते SEBI करते.
0: यस यस. त्याच्यामुळे काय बरीचशी खात्री आणि बराचसा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालाय. वेळोवेळी आपण त्या गोष्टीबद्दल चर्चा ऐकत असतो की त्याला काय कर्टन गेलं या सगळ्या गोष्टी, जेणेकरून प्रत्येक वेळा SEBI याच्यावर ऍक्शन घेत असते. नुसते एक्सचेंजवरच नाही तर ब्रोकर सुद्धा ऍक्शन घेत असते. ब्रोकरने सुद्धा काही पसं केलं त्यालाही त्याप्रमाणे धडा मिळतो. तर याच्यामध्ये आपल्याला जर शेअर्स मार्केटमध्ये घ्यायचे असेल तर शेअर्स मिळतात. आता शेअर्स म्हणजे काय हे आपण समजूया. शेअर्स म्हणजे एक हिस्सा, एक पार्ट, एक तुकडा. ओके. तर मार्केटमध्ये कंपनी जेव्हा भांडवल उभारणी करते, ते समजा एक साधारणतः आपण समजूया की 10 लाख रुपये उभे केले कंपनीने, 10 लाख रुपये कंपनी जेव्हा उभे करते ती एकदम एका माणसाकडून घेत नाही किंवा एखाद्या संस्थेकडून कंपनीकडून बँकेकडून घेत नाही, तर त्याचे वेगवेगळे पार्ट्स करते, त्याला आपण म्हणतो शेअर्स. आणि त्याची किंमत, आता उदाहरण आपण गृहीत धरूया की समजा एक 10 लाख फंड आहे हे जर आपण त्याची जर फेस व्हॅल्यू 100 रुपये जर धरली, 100 रुपयाप्रमाणे 10 लाखाला भागिलं तर जवळ 10,000 लोकांमध्ये ते शेअर्स वाटले जातील. ते 10,000 हे त्याचे शेअर होल्डर झाले आणि 100 रुपयाचा हा एक शेअर झाला. आता ही शेअर्स मध्ये कसं

0: व्यवहार कसे काय होतात ते आपण सुरुवात करूया. याची सुरुवात होते आयपीओ पासून. कुठलीही कंपनी जेव्हा मार्केटमध्ये आपला बिझनेस प्रोडक्शन वाढवण्यासाठी किंवा काही नवीन मशिनरी सांडण्यासाठी जेव्हा सुरुवातीला भाग भांडवलाची जास्त गरज लागते, त्यावेळेला ती कंपनी प्रायव्हेट असते आणि प्रायव्हेट आल्यानंतर ती सेबीकडे ते अर्ज करते. अर्ज करताना कंपनीला एक DRHP द्यावा लागतो. DHRP म्हणजे काय, एक प्रकारे ते त्याचा सातभार आहे.
1: बरं,
0: त्याची कुंडली आहे, म्हणजे कंपनी काय करते, कंपनीचा बिझनेस काय, टर्नओव्हर काय, आतापर्यंत त्याचं कामकाज कसं झालं, या सगळा ब्योरा DHRP मध्ये द्यावा लागतो.
1: आणि ते सेबी पडताळून पाहते.
0: सेबी पडताळून पाहते. त्याचप्रमाणे म्हणजे त्या कंपनीला आम्ही इश्युअर बोलतो. तर कंपनी इश्युअर झाली, ज्या कंपनीला भागभांडवल उभं करायचं ती इश्युअर झाली. आता हे करताना फायनान्शियल मॉनिटरी करावं लागतं, म्हणून त्यांना एक अंडर रायटर लागतो. त्याचं काम ते मर्चंट बँक करत असतात. म्हणजे कोणतीही एक मर्चंट बँक ही त्याचं फायनान्शियल सगळं काम पाहत असतं, तर त्याला मर्चंट बँक पण आवश्यक आहे. त्या सेबी सगळ्या काटेकोर गोष्टी तपासून घेते. तसंच त्याला एक लीड करणारा, लीड म्हणजे त्याचं मार्केट म्हणजे प्रमोशन करणं, जाहिरात करणं, या सगळ्या गोष्टी करत असतात. तर अशा तऱ्हेचं लीड मॅनेजर, अंडर रायटर आणि इश्युअर हे तीन आपल्या सेबीकडे अर्ज करतात. आणि सेबी जेव्हा त्याला परमिशन देते, आयपीओची परमिशन तुम्ही लॉन्च करू शकतात, तर त्यावेळेला ते तीन टाईपच्या कॅटेगरीमध्ये लोकांना इन्व्हॉल्व्ह करतं. एक असतं रिटेलर, सर्वसामान्य लोक. दुसरे असतात HNI म्हणजे हाय नेटवर्क इन्व्हेस्टर, जे मोठ्या रकमेचे जे लोक आहेत. आणि तिसरा एक क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल, मग त्याच्यामध्ये बँका येतात, म्युच्युअल फंड येतात, इन्शुरन्स येतात, LIC म्हणजे सारखी सारखी विमा कंपन्यासुद्धा येतात. तर अशा तर वेगवेगळ्या सगळ्या कंपन्या, त्या FI पण त्याच्यामध्ये येतात, फॉरेन इन्व्हेस्टर पण त्याच्यामध्ये येतात. साधारणतः ते 3 ते 4 दिवसाच्या कालावधी रिटेलर ते फॉर्म वगैरे भरतात ब्रोकिंग मार्फत, आणि त्यानंतर तो साधारणतः 20 ते 21 दिवसांनी तो लॉन्च होतो.
1: अशी प्रक्रिया असते. आता गजानन जी, मग ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सगळं जाणून घेऊन मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं, बरोबर?
0: एक्झॅक्टली.
1: त्यापेक्षा जर त्यांनी चांगले म्युच्युअल फंड स्वीकारले आणि त्यामध्ये गुंतवणूक केली तर ते फायदेशीर ठरू शकतं.
0: एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आता कसं आहे, ज्येष्ठ नागरिकांचं तसं वयोमानाप्रमाणे थोडं कॅल्क्युलेशन किंवा ऍब्झॉर्प्शन थोडस वीक असतं. तर मी त्यांना म्हणेन की तुम्ही म्युच्युअल फंड पासून सुरुवात केली तरी काय हरकत नाही. म्युच्युअल फंड एक प्रकारचा शेअर मार्केटचा दरवाजा आहे. ओके, जेणेकरून जे इनिशियल स्टेजला जे आम्ही पेपर मॉडरेटिंग वगैरे करतो तर म्युच्युअल फंडमध्ये येऊ शकतात. आता त्याच्यात 3 पद्धतीचे, की रिस्क फॅक्टरवाले आहे, की बॅलन्सवाले आहे, जे हायब्रिडवाले आहे, जसे तरीचे त्यांचे म्युच्युअल फंड हाऊस आहे. जसं तुमच्या एज वाईज तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, तो तो म्युच्युअल फंडचा जो ॲडवायझर आहे तो तुम्हाला प्रॉपर गाईड करतो.
1: म्हणजे त्याचा अभ्यास असतो आणि त्याच्यामार्फत आपण घेऊ शकतो.
0: तो सर्टिफाईड जो CBC डायरेक्ट कनेक्ट आहे, त्याला रॉंग कमिटमेंट किंवा रॉंग फॉल्स कमिटमेंट त्याला देता येत नाही. तर तो प्रॉपर पद्धतीने तुमचं सगळं फायनान्शियल किंवा फॅमिली किंवा तुमचं हेल्थचा इश्यू हे सगळं कॅल्क्युलेशन करून तो तुम्हाला एक चांगला म्युच्युअल फंडचा ऑप्शन देऊ शकतो. आता जे रिस्क फंड्स असतात, जे इक्विटी फंड म्हणतो आम्ही त्याला, रिस्क फंड म्हणतात. जसं मार्केट चालतं तसं ते वर जातात, मार्केट खाली पडलं की म्हणजे एखादी न्यूज जरी बॅड आली तरी खाली पडतात. तर हे जेणेकरून आम्ही ज्येष्ठ नागरिकाला ते आम्ही अप्रोच करत नाहीत, कारण त्यांचा जो कष्टाचा कमाईचा पैसा असतो ते जास्त करून ते बॅलन्स फंड, ज्याला हायब्रिड फंड सुद्धा नाव दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मग सरकारी बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स किंवा इतर काही म्हणजे सेमी एकदम सुरक्षित असलेले इक्विटी शेअर्स असे त्याच्या यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट देत असतात.
1: हे म्युच्युअल फंडचं किंवा शेअर बाजाराशी संबंधित आपण गुंतवणूक जेव्हा विचार करतो तेव्हा सोशल मीडियावरून होणारी फसवणूक सुद्धा तितकीच म्हणजे दुर्लक्षिता येत नाही असं आहे. तर ज्येष्ठ नागरिकांनी त्यामध्ये कशा प्रकारची सावधानता आपण बाळगू शकतो?
0: आजकाल प्रत्येकाचं, जे आता बरेचसे ज्येष्ठ नागरिक म्हणा आपले रिटर्न्सवर भरतात, फायलिंग करतात, तर प्रत्येकाचा एक CA असतो किंवा काही लिगल मॅटर असेल, काही लिगल ऍडवायझर असतो.
1: बरं,
0: आता बहुतांश वेळेला आम्ही पाहिलंय हे ज्येष्ठ नागरिक काय करतात की कोणीतरी सांगण्यावरून, कोणातरी मित्रांच्या बोलण्यावरून किंवा एखादा कुठेतरी गॉसिप आलेला असेल पेपर न्यूज किंवा सोशल मीडियावर, त्याचं बघून त्याचं अट्रॅक्ट होऊन ते लोक येत असतात, पैसे गुंतवतात. तर तसं करू नये असं आमचं मत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी भरे थोडासा तुम्हाला खर्च होईल, तर याच्यासाठी काही ब्रोकिंग हाऊस आहेत, म्हणजे ब्रोकर जे आहेत. आता आमच्या मार्केटमध्ये ब्रोकिंग कंपल्सरी आहे, कारण ब्रोकिंग शिवाय व्यवहारच होत नाही. तर 2 पद्धतीचे ब्रोकर्स आहेत आमच्याकडे. एक आहे फुल टाईम ब्रोकर, जो तुम्हाला फुल टाईम तर शेअर मार्केटचं तुम्हाला नॉलेज देत नाही, तर तुम्हाला तो ऍडवाइस करतो, गाईड करतो, एज्युकेट करतो आणि प्रसंगी तो तुम्हाला कोऑपरेट करतो. त्याचे ब्रोकरेज थोडे जास्त असतात पण तुमच्या फंड पण तेवढा फार सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच फंडिंगची तुम्ही ब्रोकरशी मदत घेतली तरी चालेल. डिस्काउंट ब्रोकरच्या बाबतीत असं काही नसतं. इवन काही म्युच्युअल फंड ऍडवायझर पण आहेत खूप चांगल्या पद्धतीने मार्केटला करत आहेत. आणि आता बऱ्याचशा अंशी मी बघितलं आता म्युच्युअल फंड आता आहे ना बराचसा बाल्यावस्थेतून आता बरा मॅच्युअर्ड अवस्थेमध्ये आला.
1: बऱ्याच जणांना हा पर्याय आता चांगल्या प्रकारे माहीत
0: सुद्धा झालेलं आहे. कारण आज ज्येष्ठ नागरिक मी जे पाहतो की पूर्वी ते पोस्टात किंवा बँकेत आरडी करायचे रिकरिंग डिपॉझिट आपण म्हणतो ते आता म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या स्वरूपात आलेत. तर एसआयपीचा फायदा त्यांना चांगला मिळू शकतो जेणेकरून कसं की मार्केट ज्या वरती जात असतं तर त्याचे जे युनिट्स असतात ते थोडे त्यांना कॉस्टली होत असतील काय हरकत नाही. पण जेव्हा ते मार्केट खाली करेक्शन मोडला येतं तर त्यावेळेला तुम्हाला युनिट्स जास्त मिळतात म्हणजे तुमची रिस्क मॅनेज होते तिचे इक्विलिब्रियम होतं आणि तुम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये अचीवमेंट करू शकता.
1: आता गजाननजी तुम्ही सुद्धा एक ज्येष्ठ नागरिक आहात तर तुम्ही गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी विचारात घेता?
0: तसं पाहिलं तर आज या जे सिनियर सिटीज आपण म्हणतो 60+ आहेत या सगळ्याचा मेन प्रॉब्लेम जो आहे तो हेल्थ इश्यू. तर हेल्थ इश्यूवर बाबतीत मध्ये बघायला गेलं तर आज क्रिटिकल डिसीजचे बरेचसे इफेक्ट लोकांमध्ये होत आहेत तर त्याचा खर्च खूप जास्त आहे. तर हेल्थ इश्यूवर मी म्हणेन की त्याच्यासाठी मी मेडिकल इन्शुरन्स आहे तो जास्त प्रेफर करा त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतो. किंवा तुम्ही सिनियर सिटीजनच्या एंट्रन्स लेवलला असाल तर काही कंपन्या पण टर्म इन्शुरन्स कंपन्या देतात तर त्याचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. तो हेल्थ इश्यूसाठी तुम्ही फंड ॲलोकेशन करू शकता. त्याचा एक वेगळा मॅनेजमेंट आहे तर आम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस म्हणतो. तर तुमचा जो ॲडवायझर असेल तो PMSचा जर असेल तर तुम्हाला चांगल्यापैकी कोऑपरेट करतो की तुमचा हेल्थ इश्यू आहे किंवा तुम्हाला लिक्विड कॅश जेव्हा काही गरजेला तुम्हाला फिरायला जायचं आहे पिकनिकला जायचं आहे तर अशा वेळेला पैशाची गरज लागते किंवा इतर काही कारण असेल मॅरेज आहे किंवा कोणाला सेलिब्रेशन आहे तुम्हाला द्यायचं आहे तर अशासाठी तुम्ही काही फंड सेपरेट करू शकता. त्याचं बायफिगरेशन त्या याच्यामध्ये होऊ शकतं. आम्ही जास्त करून त्याला लिव्हरेजला जास्त प्रेफर करतो. म्हणजे लिव्हरेज म्हणजे काय जर तुमचे प्रिन्सिपल अमाऊंट मेजर असेल तर त्याच्यावर जो इंटरेस्ट मिळतो ते इंटरेस्ट तुमचं लिव्हरेज आहे. ते जास्त शक्य तुम्ही लिव्हरेज वापरा प्रिन्सिपल हात लावू नका.
1: बरोबर. हा आर्थिक जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आर्थिक सल्लागाराच्या मदतीने सगळं करणं हे खूप गरजेचं आहे आणि ते आपण आपल्याला त्याची तितकीशी गरज वाटत नाही पण ती घेणं खूप उपयुक्त ठरते.
0: पण एवढ्यासाठी आहे की आज आपण जे आम्ही शेअर मार्केटला आम्ही म्हणतो दोन गोष्टीचा आम्हाला शाप आहे थोडक्यात ओपनलीच बोलतो आणि सगळ्यांना माहित आहे. एक आहे लालच ग्रीडनेस आणि एक आहे फिअर भीती. याचे सगळे शिकार आहेत आणि ह्याला कारण आहे आम्ही सोशल मीडिया. फुकट देणारे सल्ले जे आहेत त्यांचं काही जात नाही. ओके. आणि सोशल मीडियावरले जे आहेत त्यांचे अचीवमेंट म्हणजे त्यांचा सक्सेस रेशो दाखवतात. फेल्युअर रेशो कधीच सांगत नाही कारण त्यांना माहिती फेलर जाईन तर लोक आपल्याकडे येणार.
1: बरोबर.
0: तर अशासाठी आम्ही त्यांना सगळ्यांना प्रत्येकाला हेच सल्ला देतो की तुम्ही तुमचं कॉन्फिडेंटली तुमचा म्युच्युअल फंड ऍडवायझर तुमचा PMS असेल किंवा तुमचा एखादा CA असेल तर तो चांगल्या प्रकारे तुम्हाला गाईड करेल मॅनेजमेंट करून देईल. आणि आज ही काळाची गरज आहे कारण आज बऱ्यापैकी लोकांकडे पैसा आलेला आहे पण त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं माहीत नाही
1: आहे.
0: एखाद्याकडे पैसा आला की लगेच त्याच्याकडे कोणीतरी एक इन्शुरन्सला टच होतो म्युच्युअल फंडवाला येतो. त्यांचा इश्यू वेगळा असतो. त्यांचं टार्गेट पूर्ण करायचं असलं कोटा पूर्ण करायचं आहे की कुठेतरी फॉरेन टूर अचीवमेंट करायचं त्याच्यामुळे त्या स्कीम गळ्यात मारल्या
1: जातात. डॉक्टर चांगला आहे की नाही त्याची थोडीशी पार्श्वभूमी तपासतो. तसं वित्त तज्ज्ञ जो आपण की तपासलं गेलं पाहिजे.
0: आणि आम्ही आमच्या ज्या प्रोग्राम्स आहेत आता आम्ही मी माझं थोडक्यात इंट्रोडक्शन देतो. मी 20 वर्ष आम्ही फायनान्स सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने केलं. ऍडमिनिस्ट्रेशन आणि फील्डवर दोन्हीकडे काम केलं. 2015 आम्ही याच्यामध्ये आलो. माझे मित्र आहेत सोनू परब ते टॅक्स कन्सल्टंट आहेत. त्याने आणि आम्ही मिळून भांडूपमध्ये आम्ही हे शेअर मार्केट अवेअरनेस असा प्रोग्राम सुरू केला. त्या लोकांना आम्हाला पकडून आणावं लागायचं. आम्ही तुम्हाला फुकट शिकवतोय पैसे काही तुम्ही आम्हाला देऊ नका. इव्हन तुम्हाला काही मदत तरी सुद्धा लोक यायला म्हणत नव्हते. पण कोरोनाचा काळ आला. कोरोनाच्या काळानंतर लोकांना याचा अवेअरनेस चांगला आला की आता आपल्याला प्रत्येकाला एक इन्कम बरोबर सेकंड इन्कम असणं गरजेचं आहे. म्हणजे पार्ट टाइम इन्कम असणं गरजेचं आहे. त्यावेळेला लोकांनी शेअर मार्केटला अप्रोच झाले आणि त्यानंतर बऱ्यापैकी अवेअरनेस झाला आणि मार्केटने जे करोनानंतर जी झळाळी घेतली त्याच्यामुळे बऱ्याचशे लोकांचं अर्निंग पण छान झालं. तर त्याचा फायदा आम्हाला मिळाला. तर त्यावेळेला आम्ही लोकांना लक्षात आलं की लोकांना पैसा आला की ते पैसे खर्च करायकडे जातात. कोणत्याही माणसाचा तो एक ॲटिट्यूड आहे. पैसे आले की खर्च करायचे मार्गे लगेच सुचतात. तर त्याला आम्ही एक डायव्हर्शन दिलं, एक वळण दिलं की पहिला तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय निवडा आणि उरलेल्या पैशात तुम्ही एक्सपेंडिचर करायचा विचार करा. त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो. अवेअरनेस करत असताना आम्ही त्याच्यामध्ये NISM एक्झामला पण आम्ही लोकांना बसवलं. आतापर्यंत आम्ही जवळ 350-400 मुलांना बसवलं. NISM आम्ही त्यांना ट्रेनिंग मिळालं आणि त्यांना अशा ज्या फिनान्शियल इन्स्टिट्यूट आहे किंवा ॲसेट मॅनेजर सर्व्हिस आहे त्यांना तिथे जॉब करायची त्यांना संधी मिळाली.
1: बरोबर.
0: कारण काय, हातामध्ये NISM सर्टिफिकेट आहे, जे स्वतः R&D करू शकतात किंवा टेक्निकल अनालिसिस म्हणून काम करू शकतात किंवा प्रॉपर ऑपरेटर म्हणून काम करू शकतात, अशा तऱ्हेचं त्यांना बेनिफिट मिळालेला आहे. तर हा एक प्रयत्न आमचा आहे. अर्थात ही सुरुवात आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आपल्याकडे अनेक जे लोक आहे, युट्यूबर असो काही असो, मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो, प्रॉपर गाईड करा, लोक तुमच्याशी खूप जवळ सपोर्ट देतील.
1: वा बरं. अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडस वेगळा असा हा गुंतवणुकीचा पर्याय आहे, पण अभ्यासपूर्वक जर त्यामध्ये आपण गुंतवणूक केली तर नक्कीच ती फायदेशीर ठरू शकते. गजाननजी, ह्या सगळ्याबद्दलची तुम्ही जी छान माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच अमृत कलशचा हा कार्यक्रम आम्ही इथे संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसवलेकर. आपण ऐकत आहात AIR मराठी, ही DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 4:02:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया माहेरची माणसं या चित्रपटातून. देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर आणि अरुण इंगळे यांच्या स्वरातील हे गीत. गीतकार आहेत सुधीर मोघे आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

जगजननी श्री महालक्ष्मी या चित्रपटातील हे गीत गायलं होतं पद्मजा आणि सविता वेल्हाळे यांनी. गीतकार होते चंद्रकांत जोशी आणि संगीतकार होते उमेश नेरकर. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूया साने गुरुजी या चित्रपटातून कविता कृष्णमूर्ती शान संजीव अभ्यंकर आणि सहकारी यांनी गायलेलं साने गुरुजी लिखित गीत. संगीतकार आहेत राहुल रानडे आणि नरेंद्र भिडे.

श्रोते हो, या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला ते AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष लावण्य रंग या मालेचा भाग 27 आपण ऐकूया.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: लावण्यरंग कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अभिराम सराफचा नमस्कार। श्रोतेहो, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांचा आज 15वा भाग आपण ऐकणार आहोत। त्यांच्या जीवनातल्या विविध प्रसंगांवरती आपण प्रकाश टाकतोय। 1957 सालचा तो काळ, त्या काळामध्ये फिल्मिस्तान या चित्रसंस्थेची सूत्र तोलाराम जालन नावाच्या महत्वाकांक्षी पण व्यावसायिक माणसाच्या हातामध्ये होती आणि हिंदी खालोखाल त्या काळामध्ये विशेष चालणारी भाषा म्हणजे मराठी हे त्यांनी जाणलं होतं आणि मग त्यांनी फिल्मिस्तानतर्फेच मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं। फिल्मिस्ताननं 5 चित्रपट काढले, त्यातल्या 3 चित्रपटांना शंकरराव कुलकर्णी यांचं संगीत होतं तर उरलेले 2 चित्रपट राम कदम यांच्या वाट्याला आले होते। अर्थात वसंत चितळकर आणि शांताराम आठवले यांच्यामुळेच हे चित्रपट संगीतकार राम कदम यांना मिळाले होते। संसार करायचाय मला या चित्रपटाचे नायक वसंत चितळकर यांनाच फिल्मिस्ताननं आई मला क्षमा कर या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी सांगितलं आणि त्याच वेळेला शांताराम आठवले यांनाही फिल्मिस्ताननंच पडदा नावाचा चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला। आई मला क्षमा कर आणि पडदा हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी चालू झाले। दोन्ही चित्रपटांचं संगीत राम कदम यांनीच द्यायचं निश्चित झालं होतं। त्यासाठी आशा भोसले यांच्याकडून गाणी गाऊन घ्यायची होती। त्या पद्धतीनं राम कदम आशाताईंना भेटले। राम कदम यांच्याकडं आशाताई प्रथमच गात होत्या। त्यांनी राम कदम यांच्याकडं गायलेलं पहिलं गाणं होतं वाटतो वाटतो आज जिव्हा उल्हास। या दोन वाटतो वाटतो शब्दांमध्ये आशाताई इतकं खळखळून छान हसायच्या, त्या गाण्याचा आनंददायी मूड एकदम पकडला जायचा। सुरुवातीच्या काळात राम कदम यांच्याकडे जी गाणी ध्वनिमुद्रित झाली ती बरीचशी गाणी आशा भोसले यांनीच गायलेली आहेत। पडदा चित्रपटामधलं गुलजार नार शृणगार करून खूप नटली ही शाहीर प्रभाकरांची लावणी आपल्याला आठवत असेल। या गाण्यात लावणीचा थाट असल्यामुळं त्यामध्ये ढोलकीचा वापर होता।

0: आता गाण्यांना चाली कशा सुचतात याविषयी आकाशवाणीच्या पुणे केंद्रामध्ये निवेदक मंगेश वाघमारे यांनी राम कदम यांची मुलाखत घेतली होती. त्यातला काही अंश आपण ऐकूया.
1: तुमच्या पिंजरातली एक एक गाणी म्हणजे मी
2: रागाला धरूनच केलेली
1: एक एक ख्याल समजतोय.
2: बरोबर
1: नाही रामभाऊ, ही जी तुमच्या चाली ज्या सुचतात ना तुम्हाला, त्यांनी अगदी रसिकांच्या मनात घर केलेले, यात काही वाद नाही. पण त्या चाली तुम्हाला सुचतात कशा?
2: काय मुळामध्ये असं आहे,
1: हा आमच्या मनात एक प्रातिनिधिक प्रश्न.
2: बरोबर आहे, पण ही जी गोष्ट आहे, गुरुशिवाय कुठली गोष्ट लाभत नाही. त्याचं कारण एकच की गुरु चांगला भेटला आणि विविध तऱ्हेने सांगणारा शिकवणारा राग रागिणी ताल की त्याच्यातून मायसारख्या संगीतकाराला सहज जाता जाता चाल सुचू शकते. आणि ही चाल ज्यावेळी आम्ही करतो ज्यावेळी जबाबदारी फार मोठी असते, ती आपल्या संगीत कळणाऱ्याला न कळणाऱ्याला ती आवडायला पाहिजे. म्हणून याचा एक बेस असतो शास्त्रीय संगीताचा, तो घेऊनच आम्हाला पुढे जावा लागतो. आता बघ ना की ओळ जरा म्हणून

0: करीम खान साहेबांची ही चीज
1: वा माझ्या गुरुची ती
0: आणि या चीजातून
1: ही चाल निर्माण झालेली चाल आहे.
0: पण रामभो एक सुद्धा आम्ही असं ऐकलेले की देरे कान्हा चोळी उघडी या गाण्याच्या तुम्ही 40 चाली केल्या होत्या.
1: म्हणजे शेवटी असं सांगायचं आहे की 39वी चाल होती ही आता ऐकलेली आणि त्याच्यामध्ये दुसरी चाल जी आहे देरे काना देरे देरे चोळी उघडी देरे काना माझ्या काना ही 40वी चाल आहे.
0: वा वा म्हणजे पिलू मध्ये आणि खमाज मध्ये असं
1: करेक्ट. वा
0: तर ह्या 40 चाली तुम्ही ज्या केल्या
1: होय
0: त्यात 39 चाली काही म्हणजे त्या सुद्धा अगदी श्रवणीय असतीलच.
1: आहेतच सूर आला की परमेश्वर.
0: शांताराम बापूंना ही चाल
1: ही फार महत्वाची आहे. त्याचं कारण एक आहे म्हणजे कुठेतरी जाऊन जरा मागे बघितलं की शांताराम बापूंनी कुठेतरी खानसाहेब अब्दुल करीम खाला ऐकलं असावं. उदाहरणार्थ की शांताराम बापूंना एक चाल का आवडली मला देखील कोटच पडलं होतं की मी असं खेबुडकरांनी ते गीत लिहिलं ती लावणीच आहे विरहाची लावणी म्हणतो आपण त्याला. तर ती लावणी लिहिल्यावर आवडतं म्हटलं अण्णा तुम्हाला चाल ऐकू का. अरे वा म्हणलं काय ठरवून आलात का तुम्ही असं अण्णा बोलले. तर ती चाल अशी होती म्हणजे मुळामध्ये

म्हणजे बाल गंधर्वांच्याकडे ते पडदे ओढायलाच होते चांद्राबाबू, तेव्हापासून ऐकत होते मी. हे संस्कार आहेत आणि म्हणून माझ्या चालीमध्ये हा स्वर आहे. सारा द द प द म प ग म म म म प म ग रे ग रे सा. असीच रावी रात साधना कधी न वावी सका कधी.

సొరున దరు రంగ మహాన్ బగునకో మధు కడే అసిత్ రావి జాతి సదన. ते स्वर आहेत नेमके, काही वेगळं काहीच नाहीये. तसंच गुरुने आम्हाला शिकवलेलं यमन रागातली एक चीज आहे. आता त्याची एक फार मोठी जबाबदारी माझ्यावरती पडली होती आणि ती अशी आहे की ज्यावेळी मी चाल केली होती त्यावेळी वेगळ्या रागातच चाल केली होती. पण मी सहज म्हटलं या गाण्याला दोन गवई हवेत, कारण पार्श्वभूमी पिक्चरमध्ये तशी होती. म्हणून मी म्हटलं की पंडित भीमसेन जोशींना बोलवा आणि आमचे आवडते सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके कैलास सचिवसुंदराव देशपांडे. पण मला माहित होता आमचा निर्माता त्यांच्या दारात जाऊन पोहोचणार नाही. हा आणि ते गेले तिथे आणले त्याला आणि ते येऊन बसल्यानंतर इकडे वसंतराव बसलेत, उजव्या हाताला डाव्या बाजूला आमचे पंडित भीमसेनराव बसलेत. आणि अक्षरशः सांगायचं म्हणजे मी पहिलीच चाल केलेली विसरून गेलो. आणि यांच्यासमोर राम कदम काय शिकवणार ह्या गवई यांना. नाहीतरी ही गवई आज इतके थोर आहेत आपले महाराष्ट्रातले

यांच्या पुढे मी काय बोलणार आणि मी काय गाणार. पण मी गुरुची आठवण केली आणि बोलते काव्यामध्ये टाळ बोले चिपळीला, टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संघ. आणि ही ओळ पहिली यायला पाहिजे नाही का. पण ते काव्य वाचत असताना देवाजीच्या दारी आज रंगला अभंग असा आहे दुसऱ्या ओळीमध्ये आणि बरोबर तीच चाल आली असते.

आणि ओळखी आली पहिली देवाच्या दारी रंग टाळ बोले चिपळीला टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग टाळ बोले चिपळीला नाच

0: यमन ची ही चीज या गाण्याने तुम्हाला आठवली
1: हो
2: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं रामकदम गाण्यांना चाली देत असत. त्यांच्याकडूनच आपण मुलाखतीतला काही अंश ऐकला. या गाण्यापूर्वी आपण बघितलं की आई मला क्षमा कर आणि पडदा या दोन्ही चित्रपटांच्या कथा पटकथा संवाद हे मराठी रंगभूमीवर छोटे गडकरी म्हणून ओळखले जाणारे बाळ कोल्हटकर यांचे होते. आई मला क्षमा कर या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळेला जयश्री गडकर यांचं वय केवळ 15 वर्षांचं होतं. आणि विशेष म्हणजे त्या वयामध्ये त्यांना स्त्रीच्या आयुष्यातल्या अनेक अवस्था रंगवायला मिळाल्या. अगदी जखड म्हातारीची भूमिका देखील त्यांना करावी लागली. राम कदम यांनीच बाई मी भोळी या चित्रपटालाही संगीत दिलं होतं. या बाई मी भोळी चित्रपटातल्याच सवाल जवाब आपण ऐकणार आहोत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे सवाल जवाब गायले आहेत उषा मंगेशकर, कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांनी. हेमंत चित्र या बॅनरखाली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आपण ऐकूया सवाल जवाब.

मंजुळाबाई कवांची पुढे बोला.

ऐका

0: खरे नाही अहो बोला बाई अहो बोला की कथा बसली
1: अरे

0: एकही उत्तर आता का दात किळी बसली. थांबा थांबा
1: मंजुळाबाई गोळाबाई तुम्ही सांगा याचं उत्तर काय रे.
0: त्याच्या आरी होऊन दी.
1: हा

0: बाई मी भोळी चित्रपटातले सवाल जवाब आता आपण ऐकले. तर शोधे हो हा होता संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांचा 15वा भाग. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. श्रोते हो याचबरोबर मालिका विशेष हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आता काही क्षणातच अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला सुरुवात होईल.

नमस्कार आणि शुभ संध्या श्रोतेहो. प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरील श्रोत्यांचंही या सभेत आम्ही स्वागत करत आहोत. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून.

नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे, असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकेत ॲशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालय

0: न्यायालयानं सीबीआयला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपेईच्या ची यू जेनला त्यानं 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 25 सेकंद होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विवेक कांबळी यांचं सरोदवादन राग मारवा. त्यांना तबला साथ आहे मोहन पारसनीस यांची. आलाप, जोड, झाला, विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया विवेक कांबळे यांचं सरोदवादन राग मारवा.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विवेक कांबळे यांच्या सरोदवादनामध्ये राग मारवा ऐकलात. त्यांना तबला साथ होती मोहन पारसनीस यांची. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
2: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
3: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर 9:09. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 आहेत. ठीक 5:30 कार्यक्रम युववाणी. आजच्या युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृती दिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका। कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे दिशा जोशी यांनी। सादर करते धीरज केदारी।
1: युवक मित्रांनो नमस्कार। आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी दिशा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मित्रांनो 2 सप्टेंबर म्हणजेच संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्मृती दिन। मित्रांनो आपल्या प्लेलिस्टमध्ये बऱ्याच प्रकारचं संगीत असतं, बघा ना, म्हणजे कधी कधी बॉलिवूड तर कधी टॉलिवूड, कधी रॅप तर कधी टेक्नो, कधी एखादं गाणं फक्त लिरिक्समुळे आवडतं तर कधी बीट इतके कॅची असतात की आपण नकळत ते गाणं रिपीटवर ऐकत असतो। पण कधी असा विचार केलाय का की आजच्या या सगळ्या म्युझिक कल्चरमध्ये जर तुम्हाला एखादं गाणं फक्त त्याच्या चालीमुळे ओळखायचं असेल तर ती चाल किती ताकदीची असायला हवी। कारण काही संगीतकार गाणी तयार करतात आणि काही संगीतकार गाण्यांना आयुष्य देतात। अशाच एका विलक्षण संगीतकाराचं नाव म्हणजे श्रीनिवास खळे, एक नाव ज्यांच्या चालीमध्ये गोडवा होता, शब्दांचा आदर होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनाला स्पर्श करण्याची ताकद होती। आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत मराठी संगीत विश्वातील या दिग्गज संगीतकाराची गोष्ट। आजच्या काळात आपण बहुतेक वेळा बॅकग्राऊंडमध्ये गाणी ऐकत असतो, म्हणजे कधी काम करताना किंवा कधी ट्रॅव्हलिंग करताना किंवा कधी वर्कआउट करताना, पण काही गाणी अशी असतात की ती बॅकग्राऊंडमध्ये राहतच

नाहीतमुळे. ही गाणी आपल्याला थांबवतात, 2 मिनिटांसाठी का होईना त्यांच्या मोहात पाडतात. खळे काकांच्या संगीताचं हेच वैशिष्ट्य होतं. त्यांच्या चाली ऐकताना आपल्याला असं जाणवतं की इथे फक्त स्वरांची मांडणी नाही, इथे शब्द समजून घेतले जातात, कविता समजून घेतली जाते आणि त्या कवितेमागचा भाव सुद्धा समजून घेतला जातो. म्हणूनच खळे काकांची गाणी ऐकताना आपण फक्त गाणं ऐकत नाही, आपण त्या भावना अनुभवतो. श्रीनिवास विनायक खळे यांचा जन्म 30 एप्रिल 1926 रोजी झाला. लहानपणापासूनच संगीताशी त्यांचा जवळचा संबंध होता. संगीत शिकताना त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची शिस्त आत्मसात केली. पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांच्या संगीत प्रवासाला वेग आला, पण त्यांच्या वाटाला लगेचच मोठं यश आलं नाही. प्रत्येक कलाकाराप्रमाणे त्यांनाही संघर्ष करावा लागला आणि कदाचित त्याच संघर्षामुळे त्यांच्या संगीतामध्ये एक वेगळी खोली निर्माण झाली. कारण ज्यांनी संगीत फक्त शिकलेलं नसतं, ते जगलेलं असतं, त्यांच्या रचनांमध्ये ती अनुभूती दिसते. मित्रांनो, आता समजा तुम्हाला एखादं गाणं कंपोज करायचंय, तुम्ही काय बरं कराल? पहिल्यांदा बीट शोधाल की लिरिक्स वाचाल? खळे काका यांच्या संगीताकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, शब्दांना ते खूप महत्व देत असत. कवितेची लय, तिचा अर्थ, तिच्यातील भाव, त्यानुसार तयार होणारी चाल. म्हणूनच त्यांच्या अनेक रचना आजही कविता आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ वाटतात. श्रीनिवास खळे यांच्या संगीत प्रवासातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक उत्तमोत्तम कवींशी आणि गीतकारांशी केलेलं काम. गदिमा, मंगेश पाडगावकर, सुरेश भट आणि इतर अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या शब्दांना त्यांनी स्वर दिले. आता जरा कल्पना करा, एका बाजूला एखाद्या कवीची कविता, दुसऱ्या बाजूला संगीतकार आणि मध्ये शब्द आणि स्वर यांच्यातील संवाद. हीच त्या काळातील संगीत निर्मितीची जादू होती. आज आपण एका क्लिकवर बीट बदलू शकतो, पिच बदलू शकतो, टेम्पो सुद्धा बदलू शकतो, पण त्या काळात मात्र चाल ही संगीतकाराच्या कल्पनेतून जन्माला यायची आणि खळे काका यांची कल्पकता विलक्षण होती. कधी एखाद्याचं हसणं पाहून मनात नकळत एक गोड भावना निर्माण होते, नाही का? न बोलताही खूप काही सांगून जाणारं ते हसू, लाजून हसणे, या गीतातून अशीच एक नाजूक हळूवार भावना अनुभवायला मिळते. खळे काकांच्या चालींचं हे वैशिष्ट्य, भावना मोठ्याने व्यक्त करण्यापेक्षा त्या अलगद मनापर्यंत पोहोचवणं. चला तर मग अनुभवूया हीच कोमल भावना. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळे यांनी कंपोज केलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं आपलं आवडीचं गाणं लाजून हसणे.

0: एक गोष्ट नक्कीच जाणवते की काळ बदलतो, संगीताची साधनं बदलतात, पण चांगल्या संगीताची एक गोष्ट कधीच बदलत नाही आणि ते म्हणजे ते गाणं आपल्या मनाला भिडतं. भारतीय संगीत विश्वात लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक स्वतंत्र पर्व आहे आणि श्रीनिवास खळे यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजासाठी अनेक सुंदर चाली दिल्या. याबद्दल बोलताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, महान गायकाचा आवाज असणं पुरेसं नसतं, त्या आवाजाची क्षमता ओळखणारा संगीतकारही तितकाच महत्वाचा असतो. खळे काकांच्या चालीमध्ये आवाजाला भरपूर मोकळीक मिळते, स्वरांना श्वास मिळतो आणि शब्दांना त्यांचा अर्थ मिळतो. म्हणूनच त्यांच्या रचना ऐकताना गायक आणि संगीतकार यांच्यातील सुंदर संवाद जाणवतो. खळे काकांच्या संगीताबद्दल बोलताना काही गोष्टी विशेष जाणवतात. पहिली म्हणजे सुरेलपणा, त्यांच्या चाली ऐकताना त्या सहज गुणगुणता येतात. दुसरी म्हणजे कवितेचा आदर किंवा त्या संगीताचा आदर. चाल सुंदर असावी पण ती शब्दांना झाकून टाकणारी नसावी. आणि तिसरी खासियत म्हणजे भावनांची सूक्ष्मता. प्रेम असो, विरह असो, निसर्ग असो की भक्ती असो किंवा जीवनाकडे पाहण्याचा शांत दृष्टिकोन असो, खळे काका यांच्या संगीतामध्ये भावना मोठ्या आवाजात ओरडत नाहीत. त्या अलगत मनात उतरतात आणि कदाचित म्हणूनच आजही त्यांचं संगीत जुनं वाटत नाही. आजच्या आपल्या तरुणांना बऱ्याच वेळा विचारलं जातं बरं का की तुम्ही जुनी गाणी ऐकता का रे. काही जण म्हणतात अरे आमच्या जनरेशनची ही गाणी नाही आहेत. पण मित्रांनो, म्युझिकला जनरेशन असतं का? एखादं गाणं 1960 असलं म्हणून ते 2026 मध्ये ऐकता येत नाहीये का? तर मुळीच नाही, कारण भावना कालबाह्य होत नाहीत. प्रेम आजही आहे, मैत्री आजही आहे, विरह आजही आहे आणि आठवणी त्या सुद्धा आजही आहेत. पावसात भिजताना मनात येणारी भावना आजही तीच आहे, फक्त आपल्या हातातील मोबाईल बदलला आहे, भावना नाही. आणि म्हणूनच खळे काकांचं संगीत आजही आपल्या तरुणांना आपलंसं वाटतं. मराठी भावसंगीताच्या प्रवासात श्रीनिवास खळे यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. भावसंगीत म्हणजे फक्त संथ चाल किंवा गंभीर कविता नव्हे, भावसंगीत म्हणजे शब्दांच्या भावनेला स्वरांचं रूप देणं आणि खळे काका यांनी हे अत्यंत प्रभावीपणे केलेलं आहे. त्यांच्या संगीतामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया जाणवतो, पण त्याचबरोबर ते सहज ऐकू येतं. हे कॉम्बिनेशन मात्र सोपं नाही बरं का. शास्त्रीयतेचा आधार आणि लोकप्रियतेची सहजता ह्या दोन्ही गोष्टींचा सुंदर समतोल त्यांच्या संगीतामध्ये दिसतो. श्रीनिवास खळे यांच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीला अनेक मान सन्मान मिळाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात त्यांचं स्थान अत्यंत मानाचं राहिलं. त्यांच्या योगदानाची दखल विविध पुरस्कारांनी घेतली. पण मित्रांनो, कलाकारासाठी सर्वात मोठा पुरस्कार कोणता बरं? तो म्हणजे त्यांचं काम पुढच्या पिढीनं ऐकणं. आज आपण त्यांच्या रचना ऐकतो, त्यांच्याबद्दल बोलतो, नव्या पिढीला त्यांची ओळख करून देतो, यापेक्षा मोठं स्मरण कोणतं बरं असेल? श्रीनिवास खळे यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी पु ल देशपांडे त्यांच्या बाबतीत काय बोलले होते ते ऐकूयात.
1: ऐकणाऱ्यांनी खळ्यांच्या संगीतावरती प्रेम केलं, दाद दिली. प्रेम आणि दाद याचं प्रमाण वाढलं की माणूस थोडासा किती तालात असला तरी थोडा बेताल व्हायला लागतो. खळ्यांचं तसं काही झालं नाही, मुळीच झालं नाही. याचं कारण आहे की त्यांचं स्वतःवर प्रेम नसून संगीतातल्या प्रत्येक सुरावरती प्रेम आहे. ज्याचं सुरावर आणि लईवर प्रेम जडलं त्याला दुसऱ्याकडून काही आलं आणि गेलं त्याला काही संबंध नसतो. आणि अशा रीतीने प्रेम करणारा माणूस महाराष्ट्राला केवढी संस्कृती देऊन गेला. आपल्याला खळे लहानसे आपल्या बरोबर बसलेले आहेत म्हणून त्याचं एवढं वाटत नाही, परंतु मी तर असं समजतो की भारतातल्या मोठ्या मोठ्या कलावंतांची संगीताच्या क्षेत्रातली नाव घ्यायची असेल त्यात जर खळ्यांचं नाव नसेल तर ती यादी चुकीची आहे असं मी म्हणतो. आणि हे खळ्यांची तारीफ करावी म्हणून मी सांगत नाही, त्याची गरजच नाहीये. त्यांचं गाणं ऐकू येतं ज्या वेळेला त्याची तारीफ सुरू झालेली असते. आणि त्यांचं नशीब आहे की मंगेश पाडगावकरांचा का महाप्रतिभेचा कवी हा त्यांना त्यांच्या कवितेला चाल लावायला त्यांची कविता त्याला म्हणे.
0: आज संगीत बनवणं पूर्वीपेक्षा बरंच सोपं झालं आहे. मोबाईलवर ऍप डाउनलोड करा, बीट तयार करा, रेकॉर्डिंग करा आणि अपलोड करा आणि काही तासातच तुमचं म्युझिक जगभर पोहोचू शकतो. पण खळे काकांचा प्रवास आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकवून जातो. टेक्नॉलॉजी संगीत तयार करू शकतं पण संगीताला आत्मा कलाकार देतो. म्हणूनच आजच्या जनरेशनने टेक्नॉलॉजी वापरावी पण संवेदनशीलता सोडू नये. काही संगीतकारांचं निधन होतं पण त्यांचं संगीत कधीच मरत नाही. श्रीनिवास खळे यांच्या बाबतीतही हेच म्हणावं लागेल. आज ते आपल्यामध्ये शारीरिकरित्या नसले तरी त्यांच्या चाली आहेत, त्यांचे स्वर आहेत, त्यांच्या रचना आहेत आणि त्या रचनांमधून त्यांची संवेदनशीलता आजही आपल्यापर्यंत पोहोचते. एक सुंदर चाल ऐकताना कधी कधी आपल्याला त्या चालींना निर्माण केलेली भावना आठवते आणि तेव्हाच लक्षात येतं संगीतकार निघून जातो पण त्याचे स्वर राहतात. मित्रांनो, आज आपण अशा संगीतकाराबद्दल बोललो ज्यांनी आपल्या आधीच्या पिढीला संगीत दिलं, पण त्यांचं संगीत फक्त त्या पिढीचं नाही, कारण चांगलं संगीत कोणत्याही एका जनरेशनचं नसतं. ते तुमचं असतं, माझं असतं, आपल्या सगळ्यांचं असतं. सोशल मीडिया ॲप्सवर किंवा म्युझिकल ॲप्सवर जर श्रीनिवास खळे यांचं एखादं गाणं शोधलं तर ते फक्त ओल्ड सॉन्ग म्हणून ऐकू नका. एकदा लिरिक्सकडे लक्ष द्या, दुसऱ्यांदा मेलडी ऐका आणि तिसऱ्यांदा गायकाचा आवाज ऐका, चौथ्यांदा फक्त डोळे

बंद करून ऐका, कदाचित तुम्हाला जाणवेल इतक्या वर्षापूर्वी तयार झालेला हा स्वर आजही तुमच्या मनाशी संवाद साधतोय. आणि हीच एका महान संगीतकाराची ओळख असते. आकाशातला शुक्र तारा, मंद वाहणारा वारा आणि दोन मनांमधला संवाद. शुक्र तारा, मंद वारा हे गीत म्हणजे प्रेमाला मोठमोठे शब्द न वापरता व्यक्त करण्याचं सुंदर उदाहरण. साधे शब्द, सुंदर सूर आणि मनात राहणारी भावना. अरुण दाते आणि सुधा मनोत्रा यांनी गायलेलं आणि मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी कंपोज केलेलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूयात.

प्रेम आणि श्रावणाच्या भावविश्वातून चला जाऊयात एका निरागस जगात, बालपणाच्या जगात. एका तळात होती बदके पिले सुरेख, हे गीत ऐकलं की अचानक आपल्यातलं लहान मूल जाग होत. आणि खळे यांच्या संगीताची ही आणखी एक खासियत दिसते, गंभीर भावनेपासून बालमनाच्या निरागसतेपर्यंत प्रत्येक भावनेला ते तितक्याच सहजतेने स्वर देतात.

0: काळ बदलला, संगीत ऐकण्याची माध्यमं बदलली, पण मनाला भिडणारे सूर आजही तसेच आहेत. आणि म्हणूनच खळे काकांचं संगीत जुनं नाही, ते आजही तितकंच जिवंत आहे. मित्रांनो, 2 सप्टेंबर रोजी श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्टेट युन या सदरात एव्हरग्रीन खळे काका हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मला आशा आहे. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या अभिप्रायाबरोबरच जर तुमच्या ओळखीतले किंवा माहितीतले युवक युवती त्यांच्या क्षेत्रातील कार्याने प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची माहिती सुद्धा तुम्ही आमच्या ईमेल आयडीवर पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniair@gmail.com. याचबरोबर आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमातून मी दिशा जोशी तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृती दिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं दिशा जोशी यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. पहिल्यांदा ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 38 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सोबती या चित्रपटातून टी मीना यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत गंगाधर महांबरे आणि संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जिव्हाळा या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

जिव्हाळा या चित्रपटातील गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. गीतकार होते ग. दी. माडगुळकर आणि संगीतकार होते श्रीनिवास खळे. या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू ठीक 6:20.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. नारळाच्या वृक्षाला आपण कल्पवृक्ष म्हणतो कारण त्याच्या शेंड्यापासून ते मुळापर्यंत सर्वच गोष्टी उपयोगी असतात. एका नारळाचं झाड एका कुटुंबाला पोसतं असंही म्हटलं जातं. पण मग हाच नारळ वृक्ष अर्थवृक्ष पण बनू शकतो का? अनेकांच्या अर्थार्जनाचं ते साधन असू शकतं का? जाणून घेऊया कोकोनट मॅन म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती तुषार आग्रे यांच्याकडून. नमस्कार सर, मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार, मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.
0: तुषार आग्रे हे नारळाच्या व्यापारातील एक मोठं नाव आहे, पण महत्त्वाचं म्हणजे नारळ उत्पादन व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन या सर्वच दृष्टिकोनातून त्यांनी आपली प्रगती साध्य केली आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडून नारळ एक कल्पवृक्ष ते अर्थवृक्ष या प्रवासाविषयी. सर, आपण सगळेच जाणतो की कोकण म्हटलं की नारळाचा वृक्ष हे आलंच, पण आंब्याचं जितकं व्यावसायिकीकरण झालं आहे तितकं नारळाचं झालेलं दिसत नाही. यामागचं कारण काय असू शकतं?
1: यामागचं कारण म्हणजे मार्केटमधला जो सिनेरो जो आहे तो म्हणजे आंब्याचं झाड वर्षातनं एकदा उत्पन्न देतं आणि एक प्राईम अमाऊंट देऊन जातं. पण नारळाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की दर महिन्याला प्रोडक्शन देणारं झाड आहे, पण त्यातनं उत्पन्न कसं काढायचं किंवा त्याचा आर्थिकदृष्ट्या त्याचा वापर कसा करायचा हे अनेकांना माहिती नाही. बेस्ट आपण केरळचं बघितलं तर केरळचं आर्थिक गणित हे 30% जवळपास नारळाच्या पिकावरच आहे. म्हणजे एक हात राज्य नारळाच्या पिकावर अवलंबून राहू शकतं तर आपलं का नाही. आपल्याकडे तो दृष्टिकोन नारळाच्या बाबतीतला अजून तेवढा प्रभावशाली झालेला नाही की आपण नारळापासून काय करू शकतो का.

0: आंब्याचा जो काही आज सिनेरो आहे, प्रभाव आहे, लोक त्याच्याकडे जास्त आकर्षले जातात आणि त्यांना इमिजिएट मोठी अमाऊंट मिळते, त्या अमाऊंट साठी ते जास्त प्रभावी ठरतात. पण तेच नारळाच्या झाडाकडून सुद्धाच मिळवता येऊ शकतं, फक्त त्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं असतं. तेच आपण आता इथे ह्या ह्याच्यात काही जणांना आपण सांगत असतो.
1: हो, तुम्ही आता म्हणालात ते खरं आहे. मग तुम्हाला असं का वाटलं की हे नारळाचं उत्पादन किंवा नारळाच्या शेतीकडे आपण वळावं?
0: मुळात मी मुंबईतच आहे. 2011 मुंबई सोडून गावाकडे आलेलो आहे. म्हणजे जसं बोलतात की प्रगती करायची असेल तर खेड्याकडे चला, तर त्याच ह्याच्यातनं आपण हा विषय केलेला आहे. 2011 नंतर 2012 पासून नारळ पिकात काम करतोय. ज्यावेळेला नारळ पिकात काम करायची संधी सुरू झाली त्यावेळेला लक्षात आलं की जेवढ्या उद्योगाच्या संख्या एकट्या नारळामध्ये आहेत तेवढ्या बाकीच्या इतर पिकांमधनं उभे राहू शकत नाही. तर विचार केला की आपण ह्याच्यावर काम करूया. कारण की आपल्याकडे तेवढं नारळाच्या झाडाला एकदम वाईट टाकल्यासारखंच बरेच जण वागतात. त्याला त्याची काळजी घेतली जात नाही, त्याला व्यवस्थित खत पाणी केलं जात नाही, जे काय मिळेल तेच उत्पन्न घेतलं जातंय. आणि होतं कसं की लोक असे समजतात की झाडाने आधी मला द्यायला पाहिजे मग मी झाडाला देईन. उलट कोंबडी आधी की अंडा आधी ह्या प्रकारातला विषय आहे. पण जर का बागायतदाराने आधी झाडाला तयार केलं तर झाड उत्पन्नाला तयार होणार आणि झाडांना हवं तसं प्रोडक्शन घेता येऊ शकतं. हे लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी मग आपण इथे ह्या क्षेत्रामध्ये वळलो आणि लोकांना गाईड करतोय. आपण काही लोकांना सर्व्हिस देतोय ज्याच्याकडून अनेकांना त्याचं बेनिफिट झालेलं आहे. नारळाकडे वळण्यामागचा उद्देश असा की ह्याच्या नारळापासून अनेक उद्योग उभे करता येऊ शकतात. जसं तुम्ही सुरुवातीला बोललात की नारळाच्या शेंड्यापासून ते बुंद्यापर्यंत सगळ्या भागाचा वापर करता येतो आणि खरोखर खरं आहे. बस नारळाच्या झाडाला आयुर्वेदामध्ये महत्वाचं स्थान आहे तेही प्रमोट झालेलं नाहीये. नारळाच्या गाभा जो आहे त्या गाभ्याचा पण औषधी आहे. नारळाच्या पोलनचे जे फुलोर आहे तो त्याचाही औषधी भाग आहे आणि मुळांचाही औषधी भाग आहे. ह्या लोकांपर्यंत पोहोचलेले नाही, त्याच्यावर आपण येणाऱ्या काळात बरंच काम करणार आहोत. संधी बरीच आहे नारळामध्ये, संधी बरीच आहे त्याच्यामध्ये. नारळ म्हणून नारळ या व्यवसायामध्ये मी इंटर केले. 2012 पासून नारळ पिकात काम करतोय.
1: अरे वा, खूप छान. आणि असंच म्हणतात की जो खरा उद्योजक असतो तो संधी शोधत असतो आणि तुम्ही ही नारळाच्या पिकात ही संधी शोधलीत ही खूप चांगली बाब आहे. खरं तर कित्येक वर्षापासून नारळ हा वृक्ष कोकणाशी संबंधित आहे किंवा आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश असतो. कोकणी माणसाचं जेवण नारळाशिवाय पूर्ण होत नाही, पण तरीही तुम्ही म्हणता तसं त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. पण मग तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं की तुम्ही ते कसं मिळवलं?
0: मला त्याच्यातलं अजिबात ज्ञान नव्हतं. मी ज्या वेळेला 2012 रत्नागिरीमध्ये आल्यानंतर नारळ ह्या पिकाशी जेव्हा जोडला गेलो तेव्हा एक एक गोष्टी उलगडत गेल्या नारळासंदर्भातल्या. त्याच्याशी संबंध जोडत गेलो, त्याच्याशी संवाद साधत गेलो तेव्हा लक्षात आलं की नारळ आपल्याला काय देऊ शकतं. कारण नारळ हा एकमेव असा पीक आहे ज्याच्यात ना श्रीमंत बनता येतं. त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट जर झालं, कारण आपण 2012 पासून नारळ जरी काम करत असलो तरी मी नारळाच्या झाडाची सर्व्हिस देण्याची एक प्रथा सुरू केलेली आहे. होतं कसं की लोक अजून त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. झाड एकदा उंच झालं की नारळ काढणारा माणूस मिळत नाही आणि इथे आपल्याकडे नारळ काढणारा नारळ पाडपी म्हणून बोललं जातं. त्याच्यामध्ये सुद्धा करिअर असतं हे आपल्याकडच्याच लोकांनी आपल्या मुलांना शिकवलं नाही. त्याच्यामुळे आपल्याकडचा तरुण वर्ग जो आहे त्या क्षेत्राकडे वळत नाही. नारळ काढणे हा कन्सेप्ट. आता माझा जो विषय करायचा झाला तर मी मुंबईतनं आलोय. बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचा आहे. अॅग्रिकल्चरचा काही अनुभव नाही, माहिती नाही. पण मी सुद्धा इथे येऊन नारळ काढणीचा व्यवसाय करतो आहे आणि बऱ्या चांगल्या प्रकारे लोकांना सर्व्हिस देतोय. म्हणजे वेगळ्या पद्धतीने, रेग्युलर नाही, ह्याला आपण एक वेगळा ब्रँड दिला, वेगळा कल्चर निर्माण करून दिला, वेगळा वलय दिलेला आहे. जेणेकरून लोक आज आपल्याला ऍक्सेप्ट केलंय आणि 12 वर्ष स्थिर आहोत हा आपला एक सत्य रेशियो आहे.
1: खूप छान.
0: म्हणजे याच्याने कसं होईल की लोकांनी ह्याच्याकडे वळावं, नारळाच्या झाडाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन उत्पन्न कसं वाढेल ह्याच्याकडे लक्ष केंद्रित जर केलं तर उत्पन्न नक्कीच वाढते.
1: नक्कीच.
0: म्हणजे नारळाचं झाड एक प्रामाणिक आहे, जेवढं द्याल तेवढं ते त्याच गतीने तुम्हाला परत देतं.
1: अरे वा, खूप छान सांगितलं. एका नारळाच्या वृक्षाचं आयुष्यमान किती असतं सर?
0: एक दोन प्रकार विषय असतो, एक भावनिक आणि एक कमर्शियल. व्यापारी दृष्ट्या जर भावनिक असेल तर बऱ्याच जणांचं गावाकडे आता जर बघितलं तर माझ्या आजोबांनी माझ्या पंचोबांनी झाड लावलंय, पण मग ते तसंच ठेवलं जातं पण त्याच्यावर काळजी घेतली जात नाही. म्हणजे जसं पंजोबाची लावले पंजोबाने लावलेलं आहे तर त्या झाडाची काळजी घेतली गेली पाहिजे तर ती होत नाही. ते साधारण 100 वर्षापर्यंत 80 वर्षापर्यंत जी झाडं असतात ते एक तर तोडतही नाहीत आणि काळजीही घेत नाहीत.
1: हा
0: एक भाग. कमर्शियलाइज मध्ये विषय असा असतो की त्याची प्रॉपर टेक्निकली लागवड केली जाते. एकरी 70 झाडं बसतात, दोन झाडांमध्ये किमान 25 फुटाचं अंतर ठेवायचं असतं. आता ही 70 झाडं जर बसली आता ह्याचं कमर्शियली आयुष्यमान हे 45 इयर्स 45 वर्ष. लाईक ह्याच्यामध्ये विषय कसा असतो की मग 40 वर्षी नवीन लागवडीला सुरुवात करणं आणि 45 वर्ष झाली की जुनी लागवड काढून टाकणं.
1: ओके.
0: हे कमर्शियल आणि भावनिक ह्या दोन गोष्टी आपल्याकडे आणि आपल्याकडे कोकणामध्ये भावनिक जास्त जपलं जातं म्हणून प्रोडक्शन वाढत नाही.
1: खरंय खरंय. पण आता हा जो नारळाचा व्यवसाय आहे त्याच्यातून नारळ विक्री इतकंच आम्हाला माहिती आहे, पण त्याच्यापेक्षा इतर काय काय दुसरं मूल्यवर्धन करता येतं त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्कीच सांगेन, कारण अनफोल्ड द कोकोनट हा एक कन्सेप्ट आपण हा आहे. त्याची आर्थिक बाजू कशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल, कारण जर मुंबईमधले काही आपले कोकणातली लोक आहेत त्यांनी सुद्धा जर ह्याला जास्त प्रभावशाली जर सहकार्य केलं कोकणातल्या नारळ बागायतदारांसोबत तर एक मोठे उद्योग उभे राहू शकतात. जसं की आता आपण वर्ण शेंड्यापासून जर आपण विचार केला तर आपल्याला धावळ मिळते, धावळीकडनं हिरे काढली तर झाडू बनते, पण त्याची पाती वेगळी केली तर पात्यांचा आता जर तुम्ही बघितला तर त्याची स्ट्रॉ बनवायला सुरुवात झालेली आहे. इको फ्रेंडली स्ट्रॉ जे आज गव्हर्नमेंटने प्लास्टिक स्ट्रॉ बंद केले त्याला रिप्लेसमेंट करता येऊ शकतं. हा खूप मोठा मार्केट आहे. त्याच्यानंतर नारळाचा विषय काढला तर नारळाकडनं सोडणं मिळतं, तर आपण सोलला नारळ त्याला सोडणं किंवा त्याला हस म्हणतात, तर हसला एक्स्ट्रॅक्ट केले तर 4 प्रोडक्ट मिळतात.
1: अच्छा.
0: मग चारही प्रोडक्टची ऍप्लिकेशन वेगळे, म्हणजे कॉयर मिळतो तो 3 प्रकारचा मिळतो, नंतर कोकोपीट मिळतं ते अॅग्रिकल्चर साठी वापरलं जाऊ शकतं. म्हणजे नुसतं कॉयर म्हटलं. आता पुढे जर नारळचा विषय घेतला तर नारळाचं पाणी हे खूप औषधी गुणधर्मातलं पाणी आहे. म्हणजे एखाद्या आजारी माणसाला नारळाचं पाणी दिलं जातं, कारण ते एक सलाईनचं काम करतं, एवढं प्रभावशाली आहे. मग ते पाण्याचं त्या पद्धतीने पाण्याचे 2 विषय होतात. एक तर पाणी ऍज इट इज म्हणून विकता येतं किंवा त्याचं व्हिनेगर बनवता येतं.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे जसं आपण सफरचंदाचं व्हिनेगर, ऍपल व्हिनेगर असतात, बाकीचे इतर सिंथेटिक व्हिनेगर असतात, तसंच नारळाच्या पाण्याचंही व्हिनेगर बनवता येतं. तुम्हाला अजून एक आणखी गोष्ट सांगेन की हैदराबादमध्ये एक कपल आहे ज्यांनी या नारळाच्या पाण्यापासून वेगन लेदर पण बनवलंय, तो लक्झरी आयटम मध्ये जातो.
1: ओके.
0: आपण व्हॅल्युएटेशन कोणत्या दृष्टिकोनातून करणार त्याचाही विचार करणं गरजेचं. त्यांच्या तो खोबरं आलं, खोबरं आपल्या जेवणात वापरतो, जेवणात वापरल्यानंतर त्या खोबऱ्याचेही वेगळे स्वीट्स आणि सगळ्या बनवता येतात. त्याच्या त्या खोबऱ्याचं दूध काढलं तर दुधाचे वेगळे प्रोडक्ट बनतात, त्याच दुधाचं तेलही काढलं जातं आणि त्याच दुधाचं क्रीमही काढलं जातं. जे क्रीम तुमचं कॉस्मेटिक मध्ये वापरलं जातं तेल सुद्धा कॉस्मेटिक मध्ये वापरलं जातं, त्याला व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणतात. जे केसाच्या शेंड्यापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे. नाही ते पूर्वीच्या काळी वापरत होते, आपलं आपण ते थोडस कमी बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. आता हेच झालं नुसतं याच खोबऱ्याचं. करवंटीपासून तर आम्ही एक प्रोडक्ट बनतात. करवंटी जर एखाद हे केली तर त्याचा एक करवंटीचे आर्टिकल बनवता येऊ शकतात. ज्वेलरी आहे, कटलरी आहे, हे बनवता येऊ शकतात. पूर्वी जर तुम्ही माहिती असेल कोकणामध्ये पेच ढवळायला किंवा आंबेल ढवळायला डाव वापरली जायची, ही डाव ही करवंटी पासून त्यांनी काठी लावून केलेली असायची.

0: याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की नारळाच्या करोंटीमध्ये तेल आहे.
1: हो,
0: तेलाचा
1: औषधी.
0: एक प्रभावी असा विषय आहे की पूर्वी लोक, जर तुम्ही बघितलं, आपले पूर्वजी आंबेल खात होते किंवा फेज करवंटीने ढवळत होती, तर ती लोक आजारी पडत नव्हती. एक महत्वाचा, कोणाला डायबिटीक किंवा हार्टचा रोग नव्हता, कारण त्या करवंटीमध्ये असलेल्या तेलाचा हा प्रभाव आहे
1: बरोबर.
0: जो आपण हीटशी कनेक्ट झाला की तो आपल्याला आपल्या अंगात सुद्धा ते होतात. हा एक खूप मोठा बेनिफिट आहे, अनेकांना माहिती नाहीये. हे करवंटीचे प्रोडक्ट्स आहेत. करवंटीचा चारकोल बनवता येतो.
1: अच्छा.
0: चारकोल मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे. चारकोल हा प्युरिफिकेशन इंडस्ट्रीतला हार्ट म्हटलं जातं. ह्याच्याशिवाय प्युरिफिकेशन होऊ शकत नाही. केमिकल असेल, औषध असेल, पाणी असेल, काही असेल,
1: अच्छा.
0: याला चारकोल म्हणजे सिल्वर ऍक्टिवेटेड कार्बन सुद्धा या नावाने ओळखलं जातं. हे आहे. खोडापासून वेगळे प्रोडक्ट बनवता येऊ शकतात. त्याचे फर्निचर बनवता येऊ शकतं, आर्टिकल
1: अच्छा.
0: बनवता येऊ शकतात. मुळं आहे, मुळांचंही काही काही मुळं अशी आहेत जी आपल्याला आरोग्याला चांगली आहेत. म्हणजे तेही औषधामध्ये, म्हणजे शेंड्यापासून ते बुंद्यापर्यंत जो मगा पहिला वक्तव्य तुम्ही जे केलात, त्याचं ह्या पद्धतीने बायोफिजिक्शन आहे. हे एवढं बनवता येऊ शकतं.
1: अरे वा, किती खूप मोठ्या प्रमाणात त्याचे वेगवेगळे पदार्थ बनू शकतात. आणि खरंच म्हणूनच त्याला कल्पवृक्ष असं म्हणत असतील. मग ही जी नारळाची बाजारपेठ आहे ती किती मोठी आहे?
0: पण बाजारपेठ खूप मोठी आहे. बरेच जण याच्यामध्ये चांगले पैसे कमवतात देखील आहेत. पण आपल्याकडे कोकणातला जो विषय बघितला तर तेवढे नारळाची झाडं आहेत, पण कमी प्रमाणात आहेत. ज्या प्रमाणात हवीत त्या प्रमाणात नाहीये.
1: व्यावसायिक
0: जेणेकरून
1: दृष्ट्या त्याचं लागवड म्हणा
0: एक्झॅक्टली, हा व्यावसायिक दृष्ट्या तेवढी लागवड आपल्याकडे झालेली नाहीये. दुसरी गोष्ट की तरुण मंडळ याच्याकडे करिअर म्हणून बघत नाहीये. हा एक त्यातला आपल्याकडे भाग आहे. पण मार्केट खूप मोठा आहे. जर केरळचं जर उदाहरण समोर ठेवलं तर
1: खरंय,
0: केरळ आणि महाराष्ट्र हा जो विषय केला तर महाराष्ट्र केरळपेक्षा नाही म्हटलं तर 8 पटीने मोठा आहे क्षेत्रफळामध्ये. पण तेच जर फोकस करून जर काम केलं तर चांगल्या प्रकारची इंडस्ट्री आपल्या कोकणामध्ये सुद्धा उभी राहू शकते.
1: खरे. आणि मला वाटतं म्हणूनच म्हणतात की दृष्टी बदलली की जग बदलतं. तर
0: बरोबर.
1: नारळाचं पीक म्हणजे शेती, अधिक रोजगार, अधिक मूल्यवर्धन, अधिक ग्रामीण अर्थव्यवस्था, अशा सगळ्या वेगवेगळ्या आयामांबद्दल काय सांगाल?
0: मला की काही प्रोडक्ट मी नावं घेतली तर त्या हिशोबाने जर प्रत्येक गावात, आता किमान नाही म्हटलं तर जर रत्नागिरी मी जरी असं फोकस करत असलो तर प्रत्येक गावात किमान 2 ते 3 हजार नारळाची झाडं आहेत. आता हे जर आता काय झालं, हे अनऑर्गनाइज आहे सगळं. आणि आम्ही प्रयत्न करतो ह्याला ऑर्गनाइज करण्याचा. हे जर ऑर्गनाइज झालं तर प्रत्येक गावामध्ये किमान एक उद्योग उभा राहू शकतो.
1: छान.
0: किमान म्हणजे आता आम्ही इथे एक टार्गेट घेतलं की 50 गावांमध्ये 50 नारळावर आधारित प्रकल्प. म्हणजे आता काय संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही हा विषय झालेला नाही.
1: खरंय खरं.
0: त्याच्यावर आम्ही प्रयत्न चालू आहेत. लोकांचं सहकार्य मिळालं तर हे लवकरच पूर्ण होईल. म्हणजे कसं आहे की गावांची यादी करून तिथे झाडांची संख्या लक्षात घेता एक एक प्रोजेक्ट वेगळ्या प्रत्येक प्रोडक्टला कनेक्ट करता येईल. जसं की मगाशी मी म्हटलं की आपण नारळ घेतला तर नारळ सोलला, नारळ जर हवं असेल तर त्या नारळवाल्याला तर सोडणं हे वेस्टेज आहे.
1: हो ना.
0: पण तेच वेस्टेज कॉयर इंडस्ट्रीला रॉ मटेरियल आहे. ह्या कनेक्शन मध्ये आपण प्रोडक्शन साखळी तयार करणार, म्हणजे उत्पादन साखळी ज्याला आपण म्हणू शकतो, जे एकमेकांना कनेक्टेड असते. आणि त्यातनं एक रोजगार निर्मिती होईल. म्हणजे आज लोक बोलतात की गावात रोजगार नाही. गावात रोजगार नाही हे म्हणण्यापेक्षा गावात रोजगार निर्माण करता येऊ शकतो. जर मी मुंबईत नाही येऊन इथे एक कंपनी आणि त्या गोष्टी उभं करू शकतो तर गावातल्या लोकांनी जर सहकार्य केलं तर गावातच उभं राहू शकेल. हा, म्हणजे जसं मगाची स्ट्रॉ म्हटलं तर स्ट्रॉ बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या धावळ्यांच्या पात्या आहेत त्या प्रत्येक गावात आहेत, प्रत्येकाच्या दारात आहेत.
1: खरं.
0: तर ती इंडस्ट्री उभी राहू शकते. नारळ त्याच गावातल्या 2000 झाडांचे किंवा जे काय असेल ते एकत्र केलं तर तिथे नारळाची संख्या लक्षात येता, तिथे एक इंडस्ट्री उभी राहू शकते. हा जो क्युम्युलेटिव्ह ऍक्शन जे आहे ते जर आपण घेऊ शकतो तर कोकणातला तरुण जो मुंबई पुण्याला जातोय तोच आपण कोकणात ठेवू शकतो, थांबवू शकतो. याच्यासाठी आमचे काही वर्किंग मध्ये आहोत. आम्ही

0: विचार करतोय की कनेक्ट रुरल टू अर्बन बाय कोकोनट असा एक कन्सेप्ट सुद्धा आपला आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये विषय असा आहे की जर गावातल्या लोकांना जर झाडाची काळजी घेता येत नसेल तर मुंबई किंवा मेट्रो मधल्या लोकांनी ती झाडं अडॉप्ट करून त्यांची झाडं अडॉप्ट करायची, त्यांच्या झाडांची काळजी घ्यायची मुंबईतल्या लोकांनी, आणि त्या झाडाचे त्यांच्या हक्काचे नारळ त्यांना मुंबईमध्ये पोहोचवू
1: शकतात.
0: म्हणजे कसं होतं की मुंबईला आपण आता नारळचा रेट साधारण 60-70-80 रुपये बरोबर आहे. आता तोच जर ताजा नारळ हवा असेल तर हक्काच्या स्वतःच्या झाडाचा नारळ आपण घेऊ शकतो. अशी कन्सेप्ट आपण येणाऱ्या काळात हे करतोय. म्हणजे मुंबईकडच्या लोकांना कधी काळी काढलेला नारळ घेण्यापेक्षा आपल्या हक्काचा नारळ घेता येईल आणि तोही स्वस्तात त्यांना मिळू शकतो आणि ताजा मिळू शकतो.
1: छान छान.
0: असा हे कन्सेप्ट आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला रोजगार कोकणातही उभा करता येईल मुंबईकडच्या माध्यमातून.
1: खूप छान, खरंच खूप छान आणि वेगळा विचार आहे आणि तो खरं परिपूर्तीकडे गेला पाहिजे आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न सुरूच आहेत. इतरांनीही तुम्हाला तसंच सहकार्य करावं अशी सदिच्छा व्यक्त करते. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आपलं कोकण खरोखर परिपूर्ण आहे. फक्त त्या परिपूर्णता साबूत ठेवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. कारण की मुंबईतली लोक मुंबईत आहेत, त्यांची त्या पद्धतीने त्यांच्या एफर्ट्स आहेत. तसंच गावाकडचे लोक आहेत, ते एफर्ट्स घेत आहेत. त्याच्यामध्ये कुठेतरी कनेक्शन होणं गरजेचं आहे. वेगळेपणा करण्यापेक्षा जसं मी मगाशी विषय सांगितला कनेक्ट रुरल अर्बन बाय कोकोनट,
1: हो ना,
0: तर ह्याला ह्या माध्यमातून जर कनेक्ट करता आलं आपल्या जर श्रोत्यांनी जर हा विषय घेतला तर आपल्या कोकणाला सुद्धा एक वेगळ्या लेवलला घेऊन जाता येईल. कारण कसं होतं की रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये नाळाची झाड आहेत पण खर्च करायची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे तेवढा एफर्ट्स होत नाही.
1: हो ना.
0: हा, दुसरी गोष्ट जर आपण हा विचार केला की मुंबईमध्ये नारळ महाग मिळतो मग त्याच्यापेक्षा तो जो महाग मिळणारा नारळ त्याच्यापेक्षा त्या गावाकडच्या शेतकऱ्याला मदत केली अडॉप्ट करून तर ते होऊ शकतं. म्हणजे एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांचा विकास करता येऊ शकतो.
1: मला वाटतं की अशाच प्रकारे आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, आणि आपला जो उद्देश आहे की बलसागर भारत हो तो सुद्धा याच मार्गांनी पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करते.
0: नक्कीच नक्कीच.
1: तुम्ही तुमचा मौलिक वेळ आम्हाला दिलात आणि खूप वेगळी आणि महत्वाची माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: थँक्यू. मला मुंबई आकाशवाणीवर बोलवल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खरोखर आभारी आहे.
1: मंडळी, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: श्रोते हो, आत्ताच आपण बलसागर भारत हो हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनूया.
1: कम्प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RPLI इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
3: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आहेत, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती पदक सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. SIR अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राज्यातल्या आरोग्यविषयक माहितीचं केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी वापर व्हावा या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी विभागानं काम करावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी सध्या 40 अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत. या पोर्टलवरची महत्वाची माहिती एकत्रित करून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित केलं आहे. एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून 104 कॉल सेंटरचं सुसूत्रीकरण केलं आहे. नागरिकांकडून येणारे फोन कॉल्स तसंच आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या संपर्क कॉल्सचंही नियोजन या केंद्रातून होणार आहे. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सेवांचं प्रमाणीकरण आणि गुणवत्ता वाढ करण्यासाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना रुग्णालयांमध्ये उपलब्ध सेवांची सर्वसमावेशक माहिती घरबसल्या मिळेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी विनावाहक बस सेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ते ST महामंडळाच्या मुख्यालयात उत्पन्न वाढीच्या अनुषंगानं बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत असे निर्देश सरनाईक यांनी यावेळी दिले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता कुलपती पदक प्रदान केलं जाणार आहे. राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देववर्मा यांच्या पुढाकारानं सुरू केल्या जात असलेल्या या उपक्रमासाठी राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश आज मुंबईत लोकभवन इथं प्रदान करण्यात आला. कुलपती पदक हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची, नेतृत्व गुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची आणि विद्यापीठासाठीच्या विशेष योगदानाची दखल घेणारं असावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक देऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी दिली आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. बीड ते पुणे रेल्वेसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या असून येत्या 17 सप्टेंबरला ही गाडी धावणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले. बीडपासून मुंबईपर्यंतच्या रेल्वेमार्गाच्या आवश्यक त्या चाचण्या लवकरात लवकर करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी यावेळी केल्या. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्यासोबतच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असेल तर त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्राबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रावर घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतले नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्र स्वीकारावं असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादीत मोठ्या संख्येनं मतदारांची नावं वगळली गेली आहेत त्यावर दावे हरकती दाखल करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट संदेश कोंडविलकर यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBIला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजेभोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं CBIला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कुणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियान हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला होता. अवैध जात प्रमाणपत्र सादर केल्यामुळे नगरसेविका पद रद्द करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या आदेशांना आव्हान देणारी माजी महापौर विशाखा राऊत यांची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. ज्या अधिकाऱ्यानं राऊत यांना जात प्रमाणपत्र जारी केलं होतं त्याला तसे अधिकार नसल्याचं सांगत पालिका आयुक्तांनी राऊत यांचं पद रद्द करून 6 वर्षांच्या निवडणूक अपात्रतेची अधिसूचना जारी केली होती. काँग्रेस संघटनेचा विस्तार करण्याचं आणि काँग्रेसच्या विचारांशी

ठाम बांधिलकी ठेवून जनतेला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करण्याचं आवाहन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे. ते आज नाशिक इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांच्या निवड प्रक्रिया

पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यात सोबत असल्याची ग्वाही दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि 25 वर्षांच्या सेवा कालावधीनिमित्त शिवसेना 25 राज्यात रुग्णवाहिका देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या शिवसेना राज्यप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिवसैनिकांनी शिक्षण, रोजगार अशा अनेक मूलभूत मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन केलं. या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे तसंच मुंबईतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यामधल्या मौजे मोरी इथल्या अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणाविरोधात महसूल प्रशासनानं कारवाई करत 574 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केलीत. यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं श्री गणेशा आरोग्याचा हा उपक्रम राबवला जाईल अशी घोषणा महापौर रितू तावडे यांनी काल केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई, पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती पदक सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. एसआयआर अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आणि देशासालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 12 सेकंद झाली आहेत. ऐकूया हे गीत.

श्रोते हो, आत्ताच आपण बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान गीत ऐकलत. गायिका होत्या पामेला जैन. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान या मध्य आशियाई देशांचा दौरा केला. या पार्श्वभूमीवर शांघाय सहकार्य संघटनेची 26वी शिखर परिषद अत्यंत महत्वाचा टप्पा ठरली आहे. भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्त्व आणि मध्य आशियाई देशांशी असलेले भारताचे संबंध याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत परराष्ट्र धोरणविषयक अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार जोगळेकर सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान 26वं शांघाय सहकार्य संघटना शिखर संमेलन पार पडलं. शांघाय सहकार्य संघटना नेमकी काय आहे आणि ती इतकी महत्वाची का मानली जाते?
1: शांघाय सहकार्य संस्था नुकतीच 25 वर्षाची झाली. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांकडे जगाच्या आकारमानाच्या 40%हून अधिक भूभाग आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारत, चीन, पाकिस्तान सारखे मोठे लोकसंख्या असलेले देश याच्यात असल्यामुळे खूप मोठी लोकसंख्या या भागात राहते. हा जो गट आहे हा काही सुरक्षा संबंधित गट नाहीये. एकमेकांची संवाद, वेगवेगळ्या देशांचा संवाद, जे एकमेकांचे मित्र आहेत, जे एकमेकांचं शत्रुत्व आहे, अशा देशांच्या संवाद साधण्यासाठी हा गट असल्यामुळे त्याचं विशेष महत्व आहे.
0: शांघाय सहकार्य संघटनेनं 25 वर्षांचा टप्पा ओलांडला आहे आणि यंदा 26व्या शिखर परिषदेत प्रधानमंत्र्यांनी सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी हे 3 मुख्य आधारस्तंभ पुन्हा अधोरेखित केले आहेत. काय सांगाल?
1: 25 वर्षानंतर भारताने पुढच्या 25 वर्षासाठी शांघाय सहकार्य परिषदेची नेमकी कोणती दिशा हवी याबाबत भूमिका घेतली. अर्थात ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संबोधनात स्पष्ट केली. भारताला असं वाटतं की शांघाय सहकार्य संस्थेच्या यापुढील वाटचालीमध्ये सुरक्षा, कनेक्टिव्हिटी म्हणजे जोडणी आणि ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी हे 3 महत्वाचे घटक असले पाहिजेत. शांघाय सहकार्य संस्थेचे सदस्य देश आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे दहशतवादाने ग्रस्त आहेत, त्याचबरोबर दहशतवादाचं समर्थन करणारेही देश या गटामध्ये आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत हे देश दहशतवादाला असलेला आपला पाठिंबा थांबवत नाहीत तोपर्यंत सुरक्षा साध्य होणार नाही. शांघाय सहकार्य संस्थेच्या मध्यभागी हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत आणि त्यामुळे जरी व्यापार, गुंतवणूक आणि अन्य प्रकारच्या देवाणघेवाणीसाठी प्रचंड क्षमता असली तरी देखील जोपर्यंत चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत, जोपर्यंत अधिक चांगली विमान सेवा उपलब्ध होत नाहीत, जोपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे इंटरनेटची जोडणी या भागात होत नाही तोपर्यंत कनेक्टिव्हिटी

0: च्या मर्यादा आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. तिसरा मुद्दा अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, कारण या सगळ्या देशांमध्ये चीन वगळता तरुणांची संख्या मोठी आहे. जर परस्परांच्या सहकार्यातून तरुणांना, उद्योजकांना, शेतकऱ्यांना, स्टार्टअप कंपन्यांना संधी मिळाली तरच या गटाच्या सहकार्याला अर्थ प्राप्त होईल.
1: या परिषदेमध्ये बोलताना कुठल्याही क्षेत्रातील संघर्ष हा जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर विपरीत परिणाम करतो असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेतूनच मार्ग काढणं गरजेचं असल्यावर भर दिला आहे. काय सांगाल?
0: जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर सध्या चालू असलेल्या युद्धांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट भूमिका मांडली. युक्रेन युद्धाला जवळपास 4.5 वर्ष होत आलेली आहेत. गाझा युद्धाला लवकरच 3 वर्ष पूर्ण होतील. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धालाही 6 महिने पूर्ण झालेले आहेत. आणि जेव्हा अशी न संपणारी युद्ध सुरू असतात तेव्हा त्याचे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीवर परिणाम होतात, खतांवर, रसायनांवर परिणाम होतात, समुद्राची वाहतूक धोक्यात होते, एकूणच विम्याचा खर्च वाढतो आणि यामुळे जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत होतात. अनेक विकसनशील देशांना अन्नधान्याचा तुटवडा सहन करावा लागतो, औषधांचा तुटवडा सहन करावा लागतो आणि त्यामुळे अनेक ठिकाणी यादवी किंवा संघर्ष सदृश परिस्थिती निर्माण होते. आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी आपली भूमिका अधोरेखित केली की जागतिक संघर्षांचा जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर कमीत कमी परिणाम होण्यासाठी या संस्थेच्या व्यासपीठाचा वापर करायला हवा. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या संवादात युक्रेन युद्ध संपवण्याची भूमिका घेतली. यापूर्वी पुतीन यांची बोलताना मोदींनी हे युग किंवा हा काळ युद्धाचा नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. आता त्यांनी मानवतेसाठी हे युक्रेनचं युद्ध लवकरात लवकर संपलं पाहिजे अशी भूमिका घेतली. हे अतिशय महत्वाचं आहे.
1: दहशतवाद विरोधी लढाईत भारतानं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत शेजारील देशांना काय स्पष्ट संदेश दिलाय?
0: शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांमध्ये इराण आणि पाकिस्तान सारखे देश आहेत जे आपलं राष्ट्रीय धोरण म्हणून दहशतवादाला पाठिंबा देतात. त्यापैकी पाकिस्तानच्या दहशतवादामुळे भारत गेली अनेक दशके त्रस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिषदेच्या व्यासपीठावरून स्पष्टपणे सांगितलं की दहशतवादाविरुद्धचा लढा हा फक्त दहशतवादी हल्ला झाल्यावर त्याचा प्रतिकार करणं एवढ्या पुरता मर्यादित राहता कामा नये. दहशतवाद समूळ उखडून टाकायचा असेल तर दहशतवादाला वित्त पुरवठा करणं बंद केलं पाहिजे. आपल्या समाजाचं किंवा इतर कुठल्या देशामध्ये रॅडिकलायझेशन करणं, लोकांना चिथावणं, ते बंद केलं पाहिजे. दहशतवाद्यांची भरती करणं बंद केलं पाहिजे. त्यांना असलेली सुरक्षित आश्रयस्थानं बंद केली पाहिजेत आणि त्यांना जे पैसा आणि समर्थन मिळतं, माध्यमातून समर्थन मिळतं, नेत्यांकडून समर्थन मिळतं, स्वातंत्र्य सैनिक म्हणून समर्थन मिळतं, अशा प्रकारचं समर्थन त्याचं होऊ शकत नाही. अर्थात नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव घेतलं नसलं तरी मोदींचा रोख पाकिस्तानकडे होता हे स्पष्ट आहे.
1: जोगळेकर सर, प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की कुठलाही कनेक्टिव्हिटी प्रकल्प राबवताना सर्व देशांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान राखणं अत्यंत आवश्यक आहे. काय सांगाल?
0: कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमध्ये सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सीमांचा सन्मान राखणं म्हणजे सॉव्हरनिटी आणि टेरिटोरियल इंटिग्रिटी महत्वाची आहे. व्यापार, गुंतवणूक यासाठी परस्परांमध्ये जोडणी असणं आवश्यक आहे. भारत याचं समर्थनच करतो. भारताचा रुख अर्थातच चीनच्या बेल्ट रोड प्रकल्पाकडे आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांकडे होता. मोदींनी स्पष्ट केलं की भारताचा अशा प्रकारच्या प्रकल्पांना विरोध नाहीये, पण असे प्रकल्प बांधताना सदस्य देशांच्या सार्वभौमत्वाचा विचार केला पाहिजे. चीननी ज्याला सीपेक म्हणतात, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, हा जो मार्ग आहे तो पाकव्याप्त काश्मीरमधून बांधलेला आहे. तो प्रकल्प बांधत असताना त्यांनी भारताची परवानगीही घेतली नाही. जेव्हा अशा प्रकारे वादग्रस्त प्रदेश असेल तर ज्या देशांमध्ये वाद आहे त्या दोन्ही देशांची परवानगी असेल तर अशा प्रकारचा प्रकल्प बांधणं संयुक्तिक ठरतं. पण चीननी भारताला न विचारताच अशा प्रकारचा प्रकल्प बांधलेला आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा बांधल्या जातात तेव्हा त्या सुविधा त्या देशात पांढरा हत्ती होणार नाही ना किंवा त्यांचं गळफास त्याच्यात रुपांतर होणार नाही ना याची काळजी घेणं आवश्यक असतं. त्या देशाची अर्थव्यवस्था, त्या देशात अशा प्रकारचा प्रकल्प बांधल्याने किती पैसे मिळू शकतील याचा विचार करायला हवा. चीननी आतापर्यंत आपल्या पायाभूत सुविधांचा विकास करताना अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचाही विचार केला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे असे प्रकल्प बांधताना त्या देशांना ते प्रकल्प परवडू शकतील का याचाही विचार केला नाही. अर्थात नरेंद्र मोदींनी चीनचं नाव घेतलं नसलं तरी चीनच्या पायाभूत सुविधांना आपला विरोध नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर सार्वभौमत्व आणि त्या देशाच्या सीमांचा सन्मान करणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सूचित केलं.
1: या परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची चीन, रशिया, इराण, तुर्कीसह विविध देशांच्या प्रमुखांशी चर्चा झाली आहे. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता

0: अशा भेटी कशा प्रभावी ठरतात?
1: अशा जेव्हा परिषदा होतात ज्याच्यामध्ये अनेक देशांचे शीर्षस्थ नेते सहभागी होतात, शांघाय सहकार्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेस्कियान, तुर्कीचे रशीद तय्यब अरद्वान आणि अन्य युरोशियन देशांच्या नेत्यांची भेट घेतली. अर्थात ही भेट सविस्तर नसते, भारताशी या देशांशी संबंधित असलेल्या विविध विषयांवर चर्चा झाली. अशा परिषदांच्या माध्यमातून मला असं वाटतं की जागतिक नेत्यांमध्ये सुसंवाद प्रस्थापित राहतो आणि त्याच्यामुळे परस्परांबद्दल गैरसमज होण्याचं प्रमाण कमी होतो.
0: भारत आणि किर्गिस्तान दरम्यान व्यापार, संरक्षण आणि संस्कृती या क्षेत्रात कोणते महत्वाचे सामंजस्य करार झाले आहेत?
1: किर्गिस्तान हा एक महत्वाचा युरेशियन देश आहे. या देशाची किंवा या प्रदेशाशी भारताचे अनेक शतकांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गिजिस्तानचे अध्यक्ष सदीर झापारो यांच्यातही बैठक झाली. भारत आणि किर्गिजिस्तान मधल्या संबंधांना परराष्ट्र मंत्रालयाने स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा दिलेला आहे, तो अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा झाली. त्याचा भाग म्हणून व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढवणं, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, सांस्कृतिक देवाणघेवाण याच्यातही वाढ करण्याबाबत चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रात भारत आणि किर्गिजिस्तानचं सहकार्य आधीपासून आहे, कारण दोन्ही देश एका प्रकारे सोव्हिएट रशियन प्लॅटफॉर्म्सचा वापर करत होते. आता भारत एक आघाडीचा संरक्षण उत्पादक देश म्हणून पुढे येत आहे, शस्त्रास्त्रांचा उत्पादक देश आणि निर्यातदार देश म्हणून पुढे येत आहे, आणि त्यामुळे किर्गिजिस्तान सारख्या देशांना भारताकडून शस्त्रास्त्र मिळणं त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. दोन्ही देशांची विशेष दलं एकत्र सराव करतात, खास करून दोन्ही देश हे पर्वतमय प्रदेशात असल्यामुळे त्या प्रकारच्या युद्धाचा सराव करणं, सुरक्षा सहकार्य वाढवणं याबाबतही त्यांच्यामध्ये चर्चा झाली. याशिवाय आरोग्य, गुंतवणूक, व्यापार, कृषी आणि शिक्षण अशा सगळ्या गोष्टींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा आणि करार झाली. किर्गिजिस्तानमध्ये सध्या वर्ल्ड नोमाड गेम्स पार पडत आहेत, म्हणजे जे सगळे लोक भटके लोक किंवा मोठ्या प्रमाणावर प्रवास करणारे एका ठिकाणी न राहणारे लोक होते, त्यांचे जे खेळ आहेत अशा स्पर्धांचं तिथे आयोजन करण्यात आलेलं असून 104 देशातील खेळाडू सहभागी झालेले आहेत. त्याच्यामध्ये खास करून घोडेस्वारी, तिरंदाजी, कुस्ती आणि अन्य खेळांचा समावेश आहे. त्याच्यातनं भारत आणि किर्गिजिस्तान नाही तर या सगळ्या प्रदेशातील देश खेळाच्या माध्यमातून अधिक जवळ येऊ शकतो.
0: जोगळेकर सर, या वर्षाच्या उत्तरार्धात SCO सिव्हिलायझेशन डायलॉग फोरमची पहिली आवृत्ती आयोजित करण्यास भारत उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलंय. सदस्य देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्याच्या उद्देशानं सुरू केलेला हा भारताचा एक प्रमुख उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण कशी वाढवता येईल?
1: शांघाय सहकार्य संस्थेतल्या सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरममुळे या देशातील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढू शकते. शांघाय सहकार्य संस्थेची निर्मिती एका प्रकारे सुरक्षा आणि व्यापार संबंधित मुद्द्यांवर करण्यात आली होती. आज या संस्थेला 25 वर्ष उलटून गेलेली आहेत. हे जे सगळे देश आहेत हे एका प्रकारे पूर्वी रेशीम मार्गाने किंवा खुशकीच्या मार्गाने जोडले होते. त्याच माध्यमातून आलेले व्यापारी, विचारवंत, विद्यार्थी या माध्यमातूनच भारतातून बौद्ध धर्म चीनमध्ये तसंच मध्य आशियात पसरला होता. अनेक मध्य आशिया देशात भारताच्या बॉलिवूडचे किंवा हिंदी चित्रपट सृष्टीचा बोलबाला आहे. पण याच्या जोडीला जर या देशांमध्ये अधिकाधिक सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली तर त्याचा उपयोग परस्परांमधील संबंध अधिक सुदृढ होण्यामध्ये होऊ शकतो. अर्थात असं करायचं तर वेगवेगळ्या विद्यापीठांना एकमेकांच्या देशातल्या जोडणं, एकत्र संशोधन करणं, संग्रहालय उभारणं, चित्रपट कला, हस्तकला असे यांचे उत्सव साजरे करणं, एकत्र परिषदा घेणं अशा अनेक गोष्टी आहेत. आतापर्यंत हा आयाम शांघाय सहकार्य संस्थेच्या कामामध्ये फारसा नव्हता, पण पुढच्या 25 वर्षासाठी हा आयाम महत्वाची भूमिका बजावू शकतो.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा 4 दिवसीय दौरा भारताची ऊर्जा, सुरक्षा आणि जागतिक शांततेच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी कसा महत्वाचा ठरतो?
1: सर्वप्रथम उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा स्तर वाढवला, त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा देण्यात आला. उझबेकिस्तान हा जगातल्या सगळ्यात मोठ्या युरेनियम उत्पादक देशांपैकी एक आहे. भविष्यात उझबेकिस्तान भारताला अणु इंधनाचा म्हणजे युरेनियमचा पुरवठा करणार आहे. त्याच्याशिवाय भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये खाणकाम क्षेत्रामध्ये वेगवेगळे करार झाले, ज्याच्यानुसार भारतीय कंपन्या आता उझबेकिस्तानमध्ये नैसर्गिक संसाधनांच्या उत्खननात योगदान देऊ शकतील. खास करून रेअर अर्थ मिनरल्सच्या दृष्टीने त्याचा मोठा उपयोग होऊ शकेल. किर्गिजिस्तानमध्ये पंतप्रधान शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी उपस्थित होते, पण त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या किर्गिजिस्तान आणि इतर मध्य आशियाच्या देशाच्या महत्वाच्या नेत्यांशी बैठका झाल्या आणि त्या बैठकांचा उपयोग जागतिक शांततेसाठी आणि सुरक्षेसाठी होऊ शकतो, याचं कारण म्हणजे

0: सध्या जगात सगळीकडे युद्ध सुरू आहेत आणि त्याच्यामुळे पुरवठा सगळ्या धोक्यात आलेला आहे. इंधनाचे भाव वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर भारत असेल, चीन असेल, पाकिस्तान, रशिया, इराण हे जे सगळे देश आहेत त्यांचे सगळ्यांचे संबंध एकमेकांशी खूप चांगले आहेत अशातला भाग नाही. पण किमान हे देश एकत्र येऊ शकतात आणि आपापसातले मतभेद परस्परांसमोर मांडू शकतात, त्याच्यावर शांततामय मार्गाने उत्तर शोधू शकतात हे जगाला दाखवून दिलं. सध्या ज्या प्रकारे अमेरिकेचं नेतृत्व जगामध्ये वेगवेगळे निर्णय घेताना आपल्या मित्र देशांना विश्वासात घेत नाहीये आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम जगाला सहन करावे लागतात, त्या तुलनेत मध्य आशियाच्या महत्वाच्या नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करणं यातनं जागतिक शांततेसाठी मोठा संदेश जात असतो.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात वृत्तविशेष आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझावर माझं शिवार. आजच्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची मुलाखत आणि त्यानंतर जागतिक नारळ दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र कोसबाड इथं आयोजित कार्यक्रमाचा आढावा ऐकूया. कार्यक्रम माझावर माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधूनो, सादर करीत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार। सादर करते विवेक वानखडे। ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे। माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी गायत्री भरणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 11 भाद्रपद शके 1948 अर्थात 2 सप्टेंबर 2026। मंडळी, जैवतंत्रज्ञानाचा वाढता वापर आता कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा दिसू लागलाय। यामुळं शेतीमध्ये पर्यावरण पूरकता आली आहे। जैवतंत्रज्ञानामुळं सुधारित वाण निर्माण होऊ लागली आहेत। एकूण काय तर शाश्वत शेतीसाठी आपण जैवतंत्रज्ञानाचा वापर करणं ही आता काळाची गरज झाली आहे। मंडळी, आता आपण बदलत्या हवामानामध्ये या शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान कसं आहे याविषयी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्रातील प्राध्यापक डॉक्टर संतोष सावर्डेकर यांनी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत। त्यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे विद्या तावडे यांनी।
1: शेतकरी मित्र हो, नमस्कार। मित्र हो, वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यापासून ते रोगांशी लढण्याच्या पद्धतींमध्ये क्रांती घडवण्यापर्यंत कृषी जैव तंत्रज्ञान विज्ञान शाखेचा उपयोग होऊ शकतो। या तंत्रज्ञानाला वनस्पतींच्या अनुवंशिक आणि जैव रासायनिक विज्ञानाची जोड दिली तर पीक सुधारणा करण्यासाठी ते महत्वपूर्ण ठरू शकेल। जैविक तणाव व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी हे तंत्रज्ञान फार महत्वाचं आहे। कृषी क्षेत्रातील जैवतंत्रज्ञान आधुनिक शेतीमध्ये प्रगत वैज्ञानिक साधनांना पारंपरिक शेती पद्धतीशी जोडून उत्पादकता, शाश्वतता आणि अन्न सुरक्षा वाढवून एक परिवर्तनकारी भूमिका बजावतं। यामध्ये कीड प्रतिकारक, पोषक समृद्ध आणि हवामान अनुकूल असलेल्या सुधारित जाती विकसित करण्यासाठी सजीव वनस्पती

0: आणि किंवा सूक्ष्मजीवांमध्ये बदल करणं या गोष्टी या तंत्रज्ञानामध्ये समाविष्ट आहेत. भविष्यातील अन्नाची गरज भागवण्यासाठी आणि बदलत्या हवामानानुसार पिकाची उत्पादकता सुरक्षित ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग होऊ शकतो. बदलत्या हवामानात या जैव तंत्रज्ञानाचा कसा आपल्याला उपयोग करून घेता येईल याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून प्राध्यापक आणि प्रभारी डॉक्टर संतोष सावर्डेकर सर आलेले आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर सुरुवातीला सांगा की कृषी जैव तंत्रज्ञान म्हणजे काय आणि बदलत्या हवामानातील आव्हानांना तोंड देण्यासाठी याचा नेमका कसा उपयोग होऊ शकतो.
1: आपणाला माहितीच आहे की IT आणि BT. IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आपणाला माहितीच आहे. आणि दुसरं म्हणजे BT म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान. आता हे जे कृषी जैवतंत्रज्ञान आहे ते शेती सुधारण्यासाठी वापरलं जाणारं एक वैज्ञानिक एक आयुध आपण त्याला म्हणू शकतो. यात पारंपरिक प्रजनन पद्धतीचा सुद्धा समावेश होतो, जी उपयुक्त उत्पादनं तयार करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी सजीवांमध्ये किंवा घटकांमध्ये बदल करतात. यात बऱ्याच विज्ञान शाखांचा समावेश आहे. या विज्ञान शाखेतील तंत्र वनस्पती आणि प्राण्यांची वैशिष्ट्ये सुधारण्यासाठी किंवा विशिष्ट उद्देशांसाठी सूक्ष्मजीव विकसित करण्यासाठी देखील मदत करतात. आधुनिक काळात कृषी जैवतंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर जनुकीय अभियांत्रिकीच्या प्रगत साधनांवर अवलंबून असून त्याचा उपयोग कृषी विकासासाठी होणार आहे. कृषी जैवतंत्रज्ञानामध्ये जिनोमिक्स असेल, प्रोटिओमिक्स असेल, ट्रान्सजेनिक्स असेल आणि जनुकीय संपादनातील प्रगत विज्ञानाने समाविष्ट आहेत. यातून संशोधनाद्वारे नवीन क्षेत्र पादाक्रांत होतात आणि कृषी जैवतंत्रज्ञान व तंत्रज्ञानातील नवीन संशोधनाचा लाभ घेऊन शाश्वत शेती सुधारण्यासाठी आपण एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत. याचा शेतीमध्ये वापर करून शेतकरी, उत्पादक आणि ग्राहकांसाठी कशा फायद्याचे ठरते ते मी आपणास सांगतो. आता आपण म्हणतो की बदलतं हवामान म्हणजे क्लायमेट चेंज, त्याच्यामुळे अनंत अडचणी आपल्या समोर उभ्या आहेत. त्यामुळे कुठे येणारा दुष्काळ असेल, कुठे येणारा ढगफुटीमुळे पूर असेल, कुठे वाढणारं तापमान आहे, या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी एक महत्वाचं आयुध ते म्हणजे जैवतंत्रज्ञान. आता उत्पादनांमध्ये वाढ कशी काय होऊ शकते, तर कृषी जैवतंत्रज्ञानाने कीड आणि रोग प्रतिबंधक किंवा प्रतिकारक पिकांसाठी गुणधर्म विकसित करून पिकांची आपण उत्पादकांना वाढवण्यासाठी आपण मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये चांगलं उदाहरण जर घ्यायचं झालं तर BT कॉटन असेल किंवा BT वांग असेल. हवामान अनुकूल शेती आपण जे म्हणतो की बदलत्या वातावरणामध्ये, आता या जैवतंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वनस्पतीची थंडी असेल किंवा दुष्काळ, क्षारता आणि उष्णता यांसारख्या अजैविक ताणांना सहन करण्याची क्षमता आपण वाढवू शकतो. त्याच्यानंतर क्षारयुक्त जमीन, ही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 65,000 हेक्टर क्षारयुक्त जमीन आहे आणि समुद्राची पातळी वाढल्यामुळे किंवा चुकीच्या सिंचन पद्धतीमुळे जमिनीची क्षारताही वाढत चाललेली आहे की जिथं आपण सामान्य पीक घेऊ शकत नाही. मात्र जैवतंत्रज्ञानाद्वारे क्षारयुक्त जमिनीतील चांगले उत्पादन देणारे आपण पीक आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर पौष्टिक मूल्य संवर्धन असेल की ज्याला आपण अन्न सुरक्षा असं म्हणतो की अन्न पदार्थांचे जैव संवर्धन ही एक वनस्पती जैवतंत्रज्ञानाचा वापर करून पौष्टिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सूक्ष्म तत्वांचे म्हणजेच आपण जीवनसत्व असतील किंवा खनिज असतील ही एक वाढवण्याची एक उत्तम पद्धत आहे. आता उदाहरणार्थ बघितलं की गोल्डन राईस की तांदळामध्ये जनुकीय बदल करून VA जीवनसत्वाच्या कमतरतेवर मात करून मुलांमधील आणि प्रौढांमधील पौष्टिक कमतरता भरून काढण्यासाठी याचा वापर करण्यात आलेला आहे. दुसरं म्हणजे पर्यावरणाचे फायदे काय आहेत, कारण आता कोणतेही तंत्रज्ञान असेल तर ते पर्यावरण पूरक असावं. मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो. दुसरं म्हणजे जैव इंधन की ज्याला आता म्हणतो E20, तर की चौथ्या पिढीतील जैव इंधन हे जनुकीयदृष्ट्या फार चांगले सूक्ष्मजीव, उदाहरणार्थ शैवाल असेल, आणि जनुकीयदृष्ट्या कच्च्या मालांचे मिश्रण आहे. आणि शेवटचं म्हणजे जैव इंधन, तर हे आपण म्हणतो की एक चौथ्या पिढीतील जैव इंधन हे जनुकीयदृष्ट्या तयार केले एक सूक्ष्मजीव, उदाहरणार्थ शैवाल आपण घेऊया, आणि जनुकीयदृष्ट्या सुधारित कच्च्या मालांचे मिश्रण आहे. प्रगत जैव तंत्रज्ञान पद्धती उत्सर्जनामध्ये घट करण्यामध्ये म्हणजे कार्बन आपण हे म्हणतो की विश्वसनीय इंधन स्रोत आपण स्थापन करण्यासाठी जैव इंधनाची क्षमता वाढवतात की ज्यामुळे स्पर्धा वाढते आणि संभाव्य आपली त्याची म्हणजे पेट्रोलची किंमत आपण कमी करू शकतो. की हे त्याचे सर्वसाधारण जैवतंत्रज्ञानाचे भौगोलिक फायदे आहेत.
0: बरोबर, हे सर्व फायदे तुम्ही सांगितलेत, परंतु शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष फायदा कसा होतो हे पाहणं फार महत्वाचं आहे, नाही का? तर शेतीशास्त्रामध्ये शास्त्रज्ञांनी जैव तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, याविषयी आम्हाला थोडं सांगा.
1: होय, नक्कीच, यामध्ये शास्त्रज्ञांनी खूप म्हणजे प्रगती केलेली आहे. आणि मम्मी

0: मगाशीच म्हटलं की बायोटेक्नॉलॉजी, तर म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव जे काही असतील त्याच्यामध्ये इच्छित बदल घडवून आणण्यासाठी आधुनिक तंत्राचा आणि जैविक प्रक्रियांचा केला जाणारा वापर. आता यामध्ये प्रामुख्याने येतं ते म्हणजे जनुक अभियांत्रिकी, म्हणजे ज्याला जेनेटिक इंजिनिअरिंग आपण म्हणतो. दुसरं जे येतं ते उती संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चर, आणि तिसरं महत्वाचं म्हणजे डीएनए मार्कर ज्याला आपण फिंगर प्रिंटिंग म्हणतो, यासारख्या पद्धतीचा याच्यामध्ये समावेश होतो. याचा मुख्य उद्देश पिकांची उत्पादकता वाढवणे हे तर आहेच, परंतु त्याहीपेक्षा रोगांपासून त्याचं रक्षण करणं आणि अन्नधान्याची गुणवत्ता सुधारणं आहे. आता बदलत्या हवामानामुळे आज शेतकऱ्यांसमोर असंख्य समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे मगाशीच म्हटलं की म्हणजे दुष्काळ असेल किंवा ढगफुटी असेल तर कुठं वाढणारं तापमान असेल, या गंभीर आव्हानांना जर तोंड द्यायचं असेल तर जैवतंत्रज्ञान हे एक महत्वाचं विज्ञान तंत्रज्ञान आहे. आता मी तुम्हाला म्हणजे सुरुवातीपासून सांगतो की दुष्काळ आणि उष्णतेचा सामना करणारी पिकं म्हणजे आपण ड्रॉट आणि हीट टॉलरंट असं म्हणतो, की या हवामान बदलामुळे अनियंत्रित म्हणजे पाऊस झालेला आहे आणि जैवतंत्रज्ञाच्या मदतीने शास्त्रज्ञ पिकामध्ये अशी काही जनुकीयांची भर घालत की ज्यामुळं पीक पाण्यात किंवा जास्त तापमानाची तग धरू शकेल. उदाहरणार्थ दुष्काळातही तग धरणाऱ्या मका किंवा भाताच्या प्रजाती आज आपण विकसित केलेल्या आहेत. दुसरं म्हणजे अतिवृष्टी आणि पूर सहन करण्याची क्षमता म्हणजे आपण ज्याला म्हणतो की फ्लड टॉलरन्स, याच्यामध्ये IRI ची संस्था आहे दिल्लीची, त्याने भातामध्ये महत्वाचं म्हणजे सबवन ही एक जात विकसित केलेली आहे. त्यामुळं 8 ते 10 दिवस जरी त्या शेतामध्ये पाणी असेल तरी ती जात तिथं म्हणजे तरुण राहते. त्यामुळं पूर आला किंवा पाण्यात बुडल्यास ही पिके 2 आठवड्यापर्यंत जिवंत राहतं. तिसरं आणि महत्वाचं म्हणजे रोग आणि किडींचा प्रतिकार, की तापमान वाढण्यामुळे रोगांवरती आणि पिकांवरती पडणाऱ्या नव्या किडी असतील आणि रोगांचे प्रमाण आता वाढलेलं आहे. जैवतंत्रज्ञानामुळे पिकामध्ये स्वतःहूनच कीड आणि रोगांची प्रतिकार निर्माण करण्याची क्षमता आपण निर्माण करू शकतो, की त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे बीटी कॉटन असेल किंवा बीटी वांगं असेल. यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर म्हणजे कमी होतो आणि पर्यायाने पर्यावरणाचं रक्षण होतं.
1: बरोबर.
0: त्यानंतर आता मी मग अशी बोललो की क्षारयुक्त जमिनींचा वापर, की जिथं आता काहीच होत नाही ज्या जमिनीत क्षारपड आहेत, परंतु त्याच्यामध्ये असे जीन आपण टाकणार आहोत की जेणेकरून तिथे म्हणजे भातासारखं पीक येऊ शकेल किंवा बीट सारखं म्हणजे पीक तिथे येऊ शकेल, तर ही पिकं आपल्याला तिथे विकसित करता येतील. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा म्हणजे बायो फोर्टिफिकेशन, की ज्याच्यामध्ये पोषण मूल्य वाढवणं, की आता गोल्डन राईस आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन म्हणजे व्हिटॅमिन ए प्रिकर्सर आहे, तर तो एक आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर नैसर्गिक पद्धतीने पिकामध्ये बदल घडवून येण्यासाठी खूप वर्ष लागतात, परंतु जैवतंत्रज्ञानामुळं हे काम जे करायचं झालं तर प्रयोगशाळेमध्ये आपण 5 ते 6 वर्षांमध्ये आपण करू शकतो. आणि त्यामुळे बदलत्या हवामानात जर तोंड द्यायचं असेल तर नक्कीच हे तंत्रज्ञान आपल्याला अंगीकारलं पाहिजे.
1: बरोबर. आता या जैवतंत्रज्ञानामध्ये अशी कोणती साधनं आहेत की ज्याचा वापर कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी केला जाऊ शकतो?
0: आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे उती संवर्धन असेल. आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे की केळी, आज आपण बाजारामध्ये जी केळी म्हणजे केळी घेतो G9 केळी, ही सर्व जी केळी आहेत ती उती संवर्धनाने निर्माण केलेली त्याची रोपं असतात. तर वनस्पतीच्या उतीपासून प्रयोगशाळेमध्ये एक निर्जंतुक वातावरणामध्ये पान असेल, देठ असेल, मूळ असेल किंवा फूल ह्यासारख्या पेशी म्हणजे उती घेऊन आपण त्याच्यामध्ये काही संप्रेरक त्याच्यामध्ये ऍड करून त्याच्यामध्ये पेशी समूह निर्माण करून आपण त्याची रोपं तयार केली जातात. सर, अशा प्रकारची रोपं प्रयोगशाळेत बाटली किंवा परीक्षण नळीत वाढून त्यानंतर बाहेरील वातावरणात एकरूप होण्यासाठी त्यांना विशेष काळजी घेतली जाते आणि अशी रोपं ही लागवडीसाठी योग्य होतात. आता विद्यापीठाने काय केलंय, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने याच्यासाठी सफेद वेलची जी आमची जात आहे त्या सफेद वेलचीच्या जातीचं उती संवर्धनाद्वारे आपण त्याची रूप निर्मिती केलेली आहे. दुसरं जर लाल केळी असेल किंवा G9 असेल, आता आम्ही बांबू मध्ये सुद्धा काम करतोय, त्यानंतर शोभिवंत वनस्पतीमध्ये सुद्धा काम करतोय आणि औषधी वनस्पतीमध्ये सुद्धा हे काम करतोय. तर उती संवर्धनामुळे ह्या आपण सर्व जी रोपं जी असतात ती एकाच आकाराची, एकाच वेळेला तयार होणारी आणि एकाच वेळेला मार्केटमध्ये जाणारी आपण रोपं तयार करू शकतो. ह्यातलं दुसरं एक महत्वाचं म्हणजे काय, की आम्ही एक दापोली 2 ही जात विकसित केलेली आहे, नाचणीची जात आहे, की ज्याच्यामध्ये अधिक पोषण घटक आहेत, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न हे 2 घटक हे इतर जातींपेक्षा जास्त आहेत. म्हणजे नक्कीच हे जे तंत्रज्ञान आहे ह्या तंत्रज्ञानामुळे ही जात आम्ही साधारण 7 ते 8 वर्षांमध्ये विकसित करू शकलो. तर ह्या तंत्रज्ञानाचा फायदा हाच मोठा आहे की कमी कालावधीमध्ये तुम्हाला प्रिसिजन फार्मिंग म्हणजे जेवढे बदल घडवायचे तेवढेच आपण बदल घडवू शकतो. त्याच्यानंतर दुसरं जर म्हटलं की पारंपरिक संकरित प्रजनन, ह्याच्यामध्ये निवडक प्रजननद्वारे आपण एक वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आपण बदल घडवून आणू शकतो. आता जर बघितलं की पारंपरिक वनस्पती प्रजनन जीवतंत्रामध्ये पेशी संवर्धन आणि उत्परिवर्तन प्रजननासारख्या जैवतंत्रज्ञानाच्या घटकांचा समावेश असू शकतो. त्याच्यानंतर एक आण्विक प्रजनन, आण्विक म्हणजे एक मार्कर्स म्हणजे डीएनए मार्कर्स असतात की जेणेकरून आपण फिंगरप्रिंट्स म्हणतो की त्याच्याप्रमाणे

0: सुद्धा आपण जे म्हणजे मार्कर असतात त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते आपण निवडू शकतो. त्या मार्करला ते जर हे झालं अँप्लिफिकेशन झालं तर त्याच्या साहाय्याने आपल्याला जे पाहिजे जीन्स तर ते आपण त्याच्यामध्ये निवडू शकतो आणि ते दुसऱ्या वनस्पतीमध्ये टाकू शकतो. त्याच्यानंतर आहे ते जनुक मुद्रण, म्हणजे ह्याला म्हणतात की फिंगरप्रिंट, म्हणजे मी एखादी जर जात विकसित केली असेल तर त्याचे हक्क मलाच पाहिजेत. मग हक्क जर मलाच पाहिजे असेल तर मी त्याचं हे काय म्हणजे पुरावा काय देणार, तर नाही ह्या जातीचे फिंगरप्रिंट्स जे आहेत हे फिंगरप्रिंट्स हे असे असे आहेत आणि ते मी माझ्या प्रयोगशाळेमध्ये केलेले आहेत. त्यामुळे ही जी मार्कर जनुक मुद्रण आहे तर ते जनुक मुद्रणाच्या साहाय्याने आपण आपल्या ज्या जाती असतील की म्हणजे भारतामध्ये आमच्या जवळ जो 36 जाती आहेत तर त्या जाती आम्ही त्या प्रोटेक्ट केलेल्या आहेत, म्हणजे त्याचं आम्ही संरक्षण केलेलं आहे की उद्या ती जात कुणाकडे बाहेर जाता काय म्हणून आहे. त्याच्यानंतर जनुकीय अभियांत्रिकी आणि जीएम पिक ह्याच्यामध्ये सुद्धा एक रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी म्हणून आहे की कुठल्याही म्हणजे इव्हन माशामधला जीन असेल तो सुद्धा आपण वनस्पतीमध्ये टाकू शकतो किंवा प्राण्यामधला जीन असेल तो सुद्धा आपण वनस्पतीमध्ये टाकू शकतो की हे सजीवांच्या ह्या जनुकांच्या कार्यामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो आणि ह्या अशा प्रकारे बदललेल्या सजीवर आपण ट्रान्झिन म्हणतो आणि मग ह्याला जनुक टाकलं जातं आणि त्याला म्हणतात की जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. आणि याच्यामध्ये एक बीटी तंत्रज्ञान आहे की म्हणजे बॅसिलस थुरिंजिनेसिस, ह्या बीटी तंत्रज्ञानामुळं आपण हे महत्वाचं म्हणजे वांगी किंवा मोहरी असेल किंवा बीटी कापूस असेल तर याचा वापर आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: तर आता क्रिस्पर कॅस एक नवीन एक तंत्रज्ञान आलेलं आहे. याच्यामध्ये कसं असतं की रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी होती त्याच्यामध्ये थोडंसं चाचण्या जास्त घ्याव्या लागत होत्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ते बऱ्याच जणांनी विरोध केलेला होता. परंतु क्रिस्पर कॅस हे तंत्रज्ञान असं आहे की याच्यामध्ये पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. याच्यामध्ये आपण जे बदल म्हणजे घडवून आणू शकतो ते सूक्ष्म बदल असतात तेही करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्कर असिस्टेड सिलेक्शन, म्हणजे जे आपल्याला रेणिवे मार्कर असतात ते रेणिवे मार्करच्या सहाय्याने आपण एखादी जात आपण विकसित करू शकतो. त्याच्यानंतर आरएनए इंटरफेरन्स असेल की एखादा जीन आपल्याला सायलेन्स करायचा असेल म्हणजे त्याची जर व्याप्ती जी असेल ती व्याप्ती कमी करायची असेल तरी सुद्धा आपल्याला ही टेक्नॉलॉजी आपण वापरू शकतो.
1: खरंय. आता भातामध्ये वाढणारं जे तण आहे ती एक मोठी समस्या आहे नाही का, तर हे तण कमी करण्यासाठी किंवा याच्यासाठी जैव तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो का?
0: हो नक्कीच. मी आताच तुम्हाला सांगितलं की आज आमच्याकडे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये याच्याबद्दल संशोधन सुरू आहे आणि ते महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये भातामध्ये आम्ही असे बदल घडून आणणार आहोत की जरी तणनाशक जरी त्याच्यामध्ये फवारलं तरी त्याच्यामध्ये भाताच्या पिकाला कोणतंही नुकसान होणार नाही, परंतु त्याच्यामध्ये असलेलं फक्त गवत मारेल. त्यामुळे काय होईल माहितीये का, की जे आपले 30-40% जे खर्च होणार असतो की गवत काढण्यामध्ये तर ते आपल्याला बचत होऊ शकतं.
1: नक्कीच. क्षारांमुळे आणि दुष्काळामुळे येणारा ताण यावर काही उपाय करता येऊ शकतो का?
0: याच्यामध्ये सुद्धा आमच्याकडे म्हणजे प्रयत्न चालू आहेत की आज आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 65,000 हेक्टर क्षारयुक्त जमीन आहे. मग त्याच्यामध्ये असं की सलिनिटी टॉलरन्स की जे क्षाराला सहन असतील असे जे काही जीन्स असतील तर ते जीन्स आता आपण या नवीन तंत्रज्ञानाद्वारे म्हणजे क्रिस्पर कॅसद्वारे आपण टाकणार आहोत की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही दुष्काळ असेल किंवा जरी शारपट जमिनीमध्ये जरी एक 8-10 दिवसाचा जरी ते म्हणजे पावसाचा खंड पडला तरी ते क्षार वरती जरी आले तरी त्या पिकाला काही होणार नाही.
1: बरोबर. विद्यापीठामध्ये सुरू असणाऱ्या संशोधनाबद्दल काही माहिती आपण शेतकऱ्यांना देऊ शकता का या जैव तंत्रज्ञानाच्या संदर्भात?
0: हो नक्कीच. मी मगाशीच सांगितलेलं तुम्हाला की आज कृषी विद्यापीठाने आमच्याकडे सफेद वेलची जात निर्माण केलेली आहे, तर बांबूच्या जाती आम्ही काही म्हणजे विकसित करतोय. परंतु ह्या बांबूची जर निर्मिती जर करायची असेल म्हणजे रोपांची निर्मिती करायची असेल तर हे तंत्रज्ञान म्हणजे उतीसंवर्धन जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर केला पाहिजे. आणि याच्यामध्ये आम्ही मुख्य म्हणजे सफेद वेलची असेल, लाल केळी असेल, जी9 असेल किंवा बांबू असेल किंवा शोभिवंत वनस्पती असतील किंवा औषधी वनस्पती असतील तर याचं आपण उतीसंवर्धनाचं प्रमाणीकरण केलेलं आहे आणि आज आपण हजारोने रोपं आज आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतोय. फक्त आम्हाला शेतकऱ्यांना फक्त एवढं सांगायचंय की तुमची जर मागणी जर असेल तर आम्हाला 3 महिने आधी कळवा. मग म्हणजे विद्यापीठाची वेबसाईट आहे www.dbskqa.org, त्यामध्ये तुम्ही जायचं आणि तिथे तुम्हाला मागणी काय असेल ती नोंदून ठेवायची आणि मग ती आमच्यापर्यंत पोहोचते. फक्त मागणी नोंदवताना 3 महिने आधी नोंदवा, कारण ही जी रोपं असतात फार किमती रोपं असतात, त्याच्यामध्ये शिल्लक राहिली तरी चालत नाही किंवा त्यांचं वय वाढलं तरी ते उपयोग होत नाही किंवा कमी वयाची पण
1: योग्य वयाची रोपं
0: देऊ शकतो.
1: उतीसंवर्धित रोपांची वैशिष्ट्य काय असतात आणि त्यांची काळजी घेणं का गरजेचं असतं?
0: हा, तर महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं असतं की ही जी रोपं असतात ती रोगमुक्त असतात आणि निरोगी असतात, त्यामुळे ती हेल्दी असतात. ती प्रयोगशाळेमध्ये केली असतात आणि आपण ती तपासलेली असतात की त्याच्यामध्ये असे कुठले गुणधर्म नाहीत ना की जे जेणेकरून ते रोगाला बळी पडतील. तर अशा प्रकारची पूर्णपणे विषाणूमुक्त किंवा बुरशी किंवा जीवाणूमुक्त अशी रोपं असतात. त्याच्यानंतर त्यांची वाढ जी असते ती एकसारखी होत असते.

0: सर्व रोपं जे असतात ते एकसारखे वाढत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मातृवृक्षामध्ये जे गुणधर्म असतात तेच गुणधर्म फक्त या याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर त्याची वाढ जी असते ती जलद होते आणि बाराही महिने ही रोपं तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. काही का आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आंबा लावायचा असेल तर फक्त खरीप पिकामध्ये म्हणजे खरीपमध्येच लावा, पण ही जी उतीसंवर्धनाद्वारे निर्माण केलेली जी रोपं असतात ते तुम्हाला 12 महिने उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जर पाण्याची उपलब्धता किंवा तुमच्याकडे इतर सिंचन व्यवस्था जर चांगली जर असेल तर तुम्ही ती केव्हाही लावू शकता.
1: विशेषतः कोकणातील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी जैव तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकतं का?
0: होय, नक्कीच. मी आता मगाशीच तुम्हाला सांगितलं की कोकणामध्ये भात, आंबा, काजू, नारळ, कोकम, सुपारी इतर मसाल्यांची पिकांची लागवड केली जाते. मग ह्याही जी पिकं असतात ते आता आंबा असेल किंवा काजू असेल एक 8 ते 10 वर्ष लागत असतात त्यांना सुरुवातीला. मग अशा सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये उतीसंवर्धित जर केळीची जर लागवड केली तर तुम्हाला उत्पन्न हे पहिल्या वर्षापासूनच सुरू होतं. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाद्वारे जर आपण हे केलं की रोगमुक्त तुम्हाला म्हणजे रोपं मिळतील. आणि महत्वाचं म्हणजे जर की तुम्हाला सुपारी किंवा नारळ जर लावायचं असेल तर सुपारी आणि नारळ ज्यावेळी तुम्ही लावता त्यावेळेला त्याला थोडीशी जर सावली जर असेल तर ती रोपं चांगली वाढतात सुपारी किंवा नारळ, आणि पाणीही कमी लागतं. मग अशा वेळेला जर तुम्ही तिथे जर केळीची जर रोपं लावलीत तर ती केळीची रोपांची वाढ ही जलद गतीने होत असते. त्यामुळं सुपारी किंवा नारळ ह्यांना सावलीही निर्माण होते आणि त्यांना पाहिजे तेवढं पाणीही मिळतं. त्यामुळं उत्पन्नही वाढतं आणि महत्वाचं म्हणजे सुपारी आणि नारळाचं ती वाढ चांगल्या प्रकारे होते.
1: जैव तंत्रज्ञानातील सद्यस्थितीत असलेल्या नावीन्य तंत्रज्ञानाविषयी थोडं सांगा.
0: आता एक नवीनच तंत्रज्ञान मगाशी तुम्हाला म्हटलं की आपण एक जिनोमिक मॉडिफिकेशन की ज्याला आपण की हे म्हणतो की डीएनए मध्ये बदल घडून आणणं, मग त्याही पेक्षा जे डीएनए ऑलरेडी प्रेझेंट आहे झाडामध्ये किंवा वनस्पतीमध्ये ते सायलेन्स करणं, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही आपण म्हणजे बाहेरून कुठलाही जीन टाकत नाहीये. कारण त्याला कसं माहितीये का की पर्यावरण दृष्ट्या थोडस भारतामध्ये त्याला बंदी आहे. मग अशा वेळेला क्रिस्पर कॅस हे जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये ते एन्झाईम लेवलवरतीच फक्त बदल घडवून आणू शकतो त्याच्यामध्ये. आणि मग आपल्याला डीएनए सिक्वेन्सिंग म्हणजे त्याचं मॉलिक्युलर रचना कशी आहे ती मॉलिक्युलर रचना त्याची एकदा आपण समजावून घेतली तर आपल्याला त्याच्यामध्ये सिक्वेन्समध्ये कोणता बदल घडवायचा आहे किंवा कोणता बदल घडवून आणायचा नाही ते आपण करू शकतो. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचं तंत्रज्ञान, एआयचं तंत्रज्ञान जर आपण याच्यामध्ये वापरलं आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स की त्याला थोडीशी गणिताची जर आपण त्याला म्हणजे जोड दिली तर महत्वाच्या सेलमध्ये बदल होऊ शकतो आणि आपल्याला पाहिजे तशी जात आपण निर्माण करू शकतो.
1: खरंय, भविष्यातील कृषी जैव तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्व कसं असू शकेल?
0: आता आपण बघितलं की बदलतं वातावरण आहे. बदलतं वातावरणामध्ये जर आपण बघितलं की पारंपरिक पद्धतीने जर आपल्याला जर एखादी जात निर्माण करायची असेल तर त्याला साधारण 12 ते 15 वर्ष लागतात. परंतु जैव तंत्रज्ञानाद्वारे जर आपल्याला हे जर करायचं

0: असेल तर आपण साधारण 7 ते 7 वर्षामध्ये करू शकतो, आणि दॅट टू विथ प्रिसिजन फार्म, म्हणजे जेवढे आपल्याला आवश्यक बदल आहेत तेवढेच फक्त आपण वनस्पतीमध्ये आपण घडू शकतो किंवा प्राण्यामध्ये घडू शकतो. त्यामुळं हे तंत्रज्ञान हे सुरक्षेच्या दृष्टीनं खूप फायदेशीर आहे. आणि महत्वाचं म्हणजे आगामी काळामध्ये, मगाशी म्हटलं की बदलतं वातावरण, ह्या बदलतं वातावरण कारण आता बघतोय की मागच्या वर्षी खूप पाऊस झाला होता, जून मध्ये मागच्या वर्षी खूप पाऊस झाला होता, मे मध्ये झाला होता, आणि या वर्षी तोच पाऊस जुलैमध्ये झाला. त्यामुळे हे वातावरण बदलतंय आता 6-6 महिन्याने किंवा वर्षावर्षाने वातावरण बदलतं. अशा वेळेला आपल्याला जातींची निर्मिती सुद्धा तेवढ्या स्पीडने आपल्याला करायला पाहिजे, आणि हे जर आपल्याला गती जर ती जर राखायची असेल आणि याचा जर मेळ आपल्याला सांगत करायची असेल तर आपल्याला हे तंत्रज्ञानाची खूप आवश्यकता आहे.
1: खरंय, जैव तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली रोपं वापरण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल?
0: जर शेतकऱ्यांनी आपल्या वेळेवरती जर त्यांची जी मागणी आहे ती जर नोंदवली तर फारच बरं होईल की त्यांना जेणेकरून आम्हाला ती रोपं त्यांना उपलब्ध करून देता येतील. महत्वाचं म्हणजे पारंपरिक पद्धतीने जी रोपं असतात त्याचा बऱ्याच वेळा काय होतं की केळीचे मुनवे मग एका बाजूला उपटायचे मुनवे आणि दुसऱ्या बाजूला लावायचे, याच्यामध्ये काय होतं मुळे तुटली जातात, त्यामुळे त्याचं पहिली गोष्ट त्यांना स्थिर स्थावर व्हायलाच महिना जातो आणि अशामुळे त्यांची वाढ जी असते ती सुरुवातीलाच कमी राहते. परंतु हेच जर तुम्ही जैवतंत्रज्ञानाद्वारे म्हणजे उत्तीसंवर्धनाद्वारे जर निर्माण केली जर आपण रोपं लावली तर त्याची वाढ ही जलद गतीने होत असते आणि त्यामुळे पर्यावरणाला पूरक आणि कमीत पाणी, म्हणजे जेवढं आपण म्हणतो की नाही जेवढं आवश्यक असेल तेवढंच पाणी द्या, जेवढं आवश्यक असेल तेवढंच त्याला अन्नद्रव्य द्या किंवा जेवढं आवश्यक असेल तेवढ्याच त्याला फवारण्या करा. अतिशय त्याला फवारण्या उपयोगाच्या नसतात कारण ही रोपच मुळे रोगमुक्त आणि किडमुक्त असतात. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांनी जर आपल्याला जर शेती केली आणि ह्या तंत्रज्ञानाचं जर अवगत केलं तर शेतकऱ्यांना नक्कीच चांगलं त्यांचं उत्पन्न मिळेल आणि भविष्यामध्ये जे आपण बदललं हवामान म्हणतोय त्या बदलत्या हवामानाला तोंड देण्याची त्यांची शक्ती वाढेल.
1: खरंय, तेव्हा शेतकरी मित्र हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की हमखास उत्पन्न मिळवण्यासाठी जैव तंत्रज्ञानाची जर आपण कास धरली तर निश्चितच आपली शेतीमधली प्रगती होऊ शकेल. सर, आज आपण इथे आलात आणि बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैव तंत्रज्ञानाचं योगदान नेमकं काय आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैव तंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांच्याशी विद्या तावडे यांनी केलेली बातचीत आपण ऐकली.

0: श्रोतेहो नमस्कार. जागतिक नारळ दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र कोसबाडील डहाणू जिल्हा पालघर इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आढावा आता आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार, मी डॉक्टर विलास जाधव, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र कोसबाडील तालुका डहाणू जिल्हा पालघर. आज 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. कृषी विज्ञान केंद्र कोसबाडील, नारळ विकास बोर्ड, कृषी विभाग त्यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र कोसबाडील येथे जागतिक नारळ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नारळ उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादकता वाढ, प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नारळ लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण विभागाचे कृषी सहसंचालक बालाजी ताटे, नारळ विकास बोर्डाचे डेप्युटी डायरेक्टर गुरुराज एन रवींद्र कुमार, उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे, कृषीरत्न यज्ञेश सावे, कृषीभूषण तथा उद्यान पंडित विनायक बारी, कृषी अधिकारी संतोष पवार, अनिल नलगुरवार आणि कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर विलास जाधव आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमात नारळ उत्पादक शेतकरी, महिला बचत गटांच्या सदस्य, ग्रामीण युवक, कृषी विभागाचे पदाधिकारी तसेच कृषी विज्ञान केंद्रातील विविध शास्त्रज्ञ आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बालाजी ताटे, कृषी सहसंचालक कोकण विभागाचे आहेत, यांनी नारळ हे केवळ फळपीक नसून कल्पवृक्ष असल्याचे सांगितले. नारळ, नारळ पाणी, खोबरं, तेल, करवंटी, काथ्या, कोकोपीट तसेच नारळाच्या विविध मूल्यवर्धित पदार्थ त्यापासून बनवता येतात असं सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ नारळ विक्रीवर अवलंबून न राहता प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग व थेट बाजारपेठ याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी या प्रसंगी केलं. पालघर जिल्ह्यात

0: त्या किनारपट्टी भागात नारळ, चिकू, आंबा आदी बागायती पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. विशेषतः डहाणू परिसर नारळ उत्पादनासाठी महत्वाचा असून जिल्ह्यातील नारळाला मुंबई, सेल्वासा, दमण, अहमदाबाद आदी बाजारपेठेत मागणी आहे. उपलब्ध जिल्हास्तरीय माहितीनुसार पालघरच्या किनारपट्टी भागात सुमारे 1647 हेक्टर क्षेत्रावर नारळाची लागवड असून बरेच उत्पादन आपल्याला मिळते. नारळाच्या जुन्या भागांचं पुनरुज्जीवन, सुधारित लागवड साहित्याचा वापर, ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन, सेंद्रिय निविष्ठा, कीड रोगांचे व्यवस्थापन आणि नारळ आधारित आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते असं यावेळी सांगण्यात आलं. विश्वास बर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी पालघर यांनी एक तरी नारळ झाड लावण्याचे यावेळी आवाहन केलं. गुरुराज एन यांनी नारळ विकास बोर्डाच्या विविध योजनांचा परामर्श घेतला. नारळ प्रोत्साहन योजना आणि योजनांची माहिती या प्रसंगी त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉक्टर विलास जाधव यांनी भारत आज जगातील आघाडीचा नारळ उत्पादक देश असून 2024-25 मध्ये देशात सुमारे 2.19 दशलक्ष हेक्टर क्षेत्रातून 13.97 दशलक्ष टन नारळाचे उत्पादन झाल्याचं सांगितलं. नारळ व नारळ जन्य उत्पादनाची निर्यातही वाढत असून ती जवळजवळ 4,349 कोटी झाल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान तज्ज्ञ रुपाली देशमुख यांनी नारळापासूनचे मूल्यवर्धित पदार्थ याविषयी मार्गदर्शन केलं. पीक संरक्षण तज्ज्ञ डॉक्टर उत्तम सहाणे यांनी नारळावरील कीड व रोगांचे व्यवस्थापन तर अशोक भोईर यांनी रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांना नारळ बाग व्यवस्थापन, उत्पादन वाढ, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ याविषयी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आलं. नारळाचे उत्पादन वाढवण्याबरोबरच प्रत्येक नारळापासून अधिक मूल्य निर्माण करण्याची गरज असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. प्रक्रिया उद्योग, महिला बचत गट आणि ग्रामीण युवकांना नारळ आधारित उद्योगाशी जोडल्यास पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कृषी विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेतकऱ्यांचाही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आणि वेगवेगळ्या शंकांचं निरसन यावेळी शास्त्रज्ञांकडून करण्यात आलं. धन्यवाद.
1: श्रोते हो, जागतिक नारळ दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र कोसबाडील डहाणू जिल्हा पालघर इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आढावा आत्ताच आपण ऐकलात.

श्रोतेहो, आत्ताच आपण माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूया हे अभियान गीत.

श्रोते हो, आत्ताच आपण स्वच्छ भारत अभियान हे गीत ऐकलं. गायिका होत्या पामेला जैन. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची हे आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती. आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर, सुमारे 5000 जण अजूनही बेपत्ता. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या आकड्यांसाठी 2011-2012 हे आधार वर्ष होतं. यंदा फेब्रुवारी मध्ये सरकारनं 2022-2023

2023 हे आधार वर्ष स्वीकारल्यानं हे बदल झाल्याचं केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचा आर्थिक वृद्धीदर मोजण्यासाठी वापरलेली पद्धत योग्य असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या वर्षीचा आर्थिक वृद्धीदरामध्ये सुधारणा करणं किंवा इतर गोष्टी सुधारित सांख्यिकी माहिती दर्शवतात. आर्थिक वृद्धीदर वाढवून दाखवण्यासाठी हे बदल केलेले नाहीत असं मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सध्याच्या 7 ते 8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्तीची वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकन ॲशविले इथे G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- या श्रेणीमध्ये आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेमध्ये झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटलं आहे. साहसी क्रीडांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना दिले जाणारे तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2024 जाहीर झाले आहेत. 8,000 मीटर उंचीची 5 शिखरं एकाच हंगामामध्ये सर करणारी बलजीत कौर, ऑक्सिजन सपोर्ट विना माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक स्काल्झांग रिंगझिन यांना अनुक्रमे जमिनीवरच्या आणि आकाशातल्या साहसाकरता हा पुरस्कार मिळणार आहे. दिव्यांग जलतरणपटू रिमो सहा याला पाण्यातल्या साहस

प्रदान करण्यात येणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकली असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केला. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह यासंदर्भातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वकिलांच्या अंतिम युक्तिवादाला आज सुरुवात झाली. लोकशाही पद्धतीनं पक्ष चालवावा यासाठी निवडणूक आयोगानं इतर अनेक पक्षांप्रमाणे शिवसेनेलाही सूचना केल्या, त्या बाळासाहेबांनी मान्य केल्या, पण 2018 अचानक पक्षाच्या घटनेमध्ये बदल झाले आणि पक्षप्रमुखाच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकार गेल्याचा दावा कौल यांनी केला. ही घटना पक्षानं निवडणूक आयोगाला सादर केली नाही असंही ते म्हणाले. तत्कालीन शिवसेनेनं विरोधी विचारांच्या पक्षांसोबत युती केल्यानं पक्षात असंतोष वाढला आणि फूट पडली आणि आम्ही मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असं कौल यांनी युक्तिवादादरम्यान सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्याबरोबरच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तींकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्रांबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रांवरती घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्रे स्वीकारावीत असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. भविष्यात लढण्यासाठी काँग्रेसला तळागाळात संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडवणारी तरुणांची फळी अपेक्षित असल्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. ही फळी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असली पाहिजे असं ते म्हणाले. त्यादृष्टीनं त्यांनी आज जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण अयशस्वी ठरलं आहे. आपण अमेरिकेच्या दबावाखाली वागत असून सरकारकडे कोणतीही स्पष्ट भूमिका नाही अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थिनींशीही संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यासोबत असल्याची ग्वाही दिली. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नेमणूक झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पश्चिम हवाई दलाचं नेतृत्व मिश्रा यांनी केलं होतं. या कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक देखील मिळालं आहे. 39 वर्षांच्या सेवेनंतर ते गेल्या एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झाले. या पदासाठी 5,585 अर्ज आले होते. विविध निकषांवर त्यातल्या 16 जणांच्या मुलाखती झाल्या होत्या. नेपाळमध्ये अकस्मात आलेल्या पुरानं आत्तापर्यंत 1,127 लोकांचा बळी घेतल्याचं निष्पन्न झालं असून अजूनही 4,900 लोक बेपत्ता आहेत. पाऊस आणि राडारोडा ह्यामुळे बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत. पुराचं संकट वातावरणातल्या बदलामुळे ओढवल्यानं हा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर प्रामुख्यानं मांडायला हवा असं नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांनी म्हटलं आहे. इजिप्तमध्ये आज झालेल्या बस अपघातात 22 जण मृत्युमुखी पडले तर 28 प्रवासी जबर जखमी झाले आहेत. प्रवाशांमध्ये जॉर्डनच्या नागरिकांचाही समावेश आहे. दक्षिण सिनाई प्रांतामध्ये हा अपघात घडला आहे.

0: अमेरिकेच्या कुवेतमधल्या लष्करी तळावर आणि जॉर्डनमधल्या दर्यावर्दी शिबिरावर हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की इराकमधली अमेरिकेची बलूनमार्फत गस्तीची यंत्रणाही त्यांनी उद्ध्वस्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाचा GDP वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती. आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर. सुमारे 5000 जण अजूनही बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत विकास दरवडे आणि सहकारी यांनी गायलेली गीतं. सुरुवातीला संत नामदेव महाराजांचा अभंग आधी रचली पंढरी आणि त्यानंतर संत तुकाराम महाराजांची गवळण गाई गोपाळ यमुनेच्या. ऐकूया विकास दरवडे आणि सहकारी यांनी गायलेली ही संगीत भजनं.

श्रोतेहो, आत्ताच आपण विकास दरवडे आणि सहकारी पुणे यांनी गायलेलं संत नामदेव महाराजांचा अभंग आणि संत तुकाराम महाराजांची गौळण आत्ताच ऐकलीत. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत.

0: श्रोते, आत्ताचं पण विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02-2-45-15-41-34 आणि 45-15-41-35 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल

भूमानंद बोगम आणि सीमा चंद्रगुप्त यांच्या स्वरातील हे युगुलगीत होतं पी टी पाटणकर यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. याचबरोबर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:18 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन. राग आहे श्याम कल्याण, त्यांना तबला साथ आहे मुकुंदराज देव यांची. विलंबित गत एकतालात आणि द्रुतगत आढा चौतालात निबद्ध आहे. ऐकूया विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन, राग श्याम कल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन ऐकलत. राग होता श्याम हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558

7 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित यशवंतबुवा जोशी यांचं गायन राग नटभैरव. त्यांना तबला साथ आहे पंडित राजेंद्र अंतरकरेंची, तर हार्मोनियम साथ आहे राजाभाऊ पटवर्धन यांची, आणि सारंगी साथ आहे अनवर हुसेन यांची. ऐकूया. पंडित यशवंतबुवा जोशी यांचं गायन राग नटभैरव.

रात्रीसाठी 11 वाजून 11 मिनिटं आणि 35 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज मुंबई आणि उपनगरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमान 32 कुलाबा इथे, तर सांताक्रूज इथे कमाल तापमान 31 अंश डिग्री सेल्सिअस इतकं होतं, तर किमान तापमान कुलाबा 27 तर सांताक्रूज 25 अंश डिग्री सेल्सिअस इतकं होतं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा 86 तर सांताक्रूज 88% इतकी नोंदवण्यात आली. पावसाची नोंद कुलाबा इथे 1.7 मिलीमीटर तर सांताक्रूज इथे 2.5 मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 31 तर किमान तापमान 26 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. रात्रीचे ठीक 11 वाजून 12 मिनिटं आणि 35 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

सुमन कल्याणपूर आणि अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं हे गीत, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं हे गीत, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला ते आयआर मराठी GTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 11:31:40 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत समय चोळकर यांचं तबलावादन ताल तीन ताल. त्यांना सारंगी लहरा साथ आहे उस्ताद फारूक लतीफ यांची आणि हार्मोनियम लहरा साथ आहे विनोद पडगे यांची. ऐकूयात समय चोळकर यांचं तबलावादन ताल तीन ताल.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण समय चोळकर यांचं तबला वादन ऐकलत. राग ताल होता तील ताल, ताल होता तीन ताल. त्यांना सारंगी लहरा साथ उस्ताद फारूक लतीफ तर हार्मोनियम लहरा साथ विनोद पडगे यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकला ते AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12 वाजता आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत सुगम रियाज या मालिकेचा भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, या मालिकेमध्ये आपण जी तालसूत्र पाहणार आहोत त्यातलं एक महत्त्वाचं सूत्र लग्गी, तालात येणारी लग्गी, ठेक्यामध्ये वाजणारी लग्गी, या लग्गीबद्दल आज आपण विस्तृतपणे चर्चा करणार आहोत. लग्गी ही मूळ ठेक्याला साजेशी अशीच असते. लग्गीमुळे मूळ ठेका हा दुप्पट भावाकडे जातो. यासाठी आपण ठाय भाव आणि दुप्पट भाव या शब्दांचा विचार करू. उदाहरणार्थ समजा दादरा असेल, धा तीन तीन ता धिन धिन, या सहा मात्रा आहेत. पण याची लग्गी आहे धा धा धि धिन नागे धागे तीन नात्रक धा धा धि धिन नागे धागे. याच्यात मूळ ठेक्याची कुठेतरी दुप्पट झाल्यासारखा भाव आपल्याला वाटतो, परंतु ही नेमकी दुप्पट मात्र नाही. अर्ध्या अर्ध्या मात्रेची दोन दोन अक्षरं वाजल्यामुळे त्याला दुपटीसारखा फील आलेला आहे. म्हणजेच ती मूळ ठेका जो ठाय भावात होता त्यापासून दुप्पट भावामध्ये गेलेली आहे. लग्गीला काव्यात्मक उपमा द्यायची झाल्यास समुद्राच्या भरतीची उपमा द्यावी लागेल. ज्याप्रमाणे भरती आल्यावर एक प्रकारचं चैतन्य पसरतं, एक प्रकारची बेहोशी येते, त्याचप्रमाणे गाण्यातला जो भरती येण्याचा बिंदू असतो तिथे लग्गी वाजवली जाते. याचा अर्थ लग्गी वाजवून झाल्यावर जेव्हा मूळ ठेका वाजतो तेव्हा ओटी येते असं मात्र नाही, बरं का? परंतु मूळ ठेका आणि लग्गी एकामागून एक वाजल्यामुळे तालात एक प्रकारचा उंच सखलपणा नक्कीच येतो. एक अप डाऊन तत्व आपल्याला तालातलं इथे मिळतं. परत इथे तोचतोचपणा जो गाण्यामध्ये कंटाळवाणा वाटू शकतो ती मोनोटनी त्यामुळे ब्रेक होत असते असं आपल्या लक्षात येतं. गझल, नाट्यसंगीत, ठुमरी हे उपशास्त्रीय प्रकार सामान्य जनांमध्ये लोकप्रिय असण्याचं कारण कुठेतरी तालातली विविधता ही सुद्धा आहे हे आपल्या कळत नकळतपणे लक्षात येईल. लग्गी ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी श्रोता डोलतोच डोलतो असं आपल्याला आढळून येईल. अंदाज मेरा मस्ताना या गाण्यात के हम भी जवा है या ओळीला जे वाजतं तिला लग्गी असं म्हणतात. किंवा हृदय प्रीत जागते या गाण्यात अंतर्यानंतर लग्गी येते. मगाशी उदाहरण दादऱ्याचंच दिलं होतं, परंतु या दादऱ्यातील लग्गी वेगळी आहे. धा धा तिन्ना धाती धा धा तिन्ना धाती धा धा तिन्ना ही लग्गी आहे. दिन सारा गुजारा या गाण्यात मात्र मूळ ठेक्यापेक्षा वेगळ्या अशा दोन लग्ग्या आलेल्या आहेत. दिन सारा गुजारा तोरी अंगना या ओळीला मूळ ठेका आहे.
1: दिन सारा गुजारा तोरी अंगना
0: धिन धा धित्ता धित्ता धिंदा आणि
1: मेरे यार शब्बा खैर
0: इथे लग्गी येते. आणि तिसऱ्यांदा जेव्हा मेरे यार शब्बा खैर ही ओळ रिपीट होते तेव्हा अजून एक लग्गी येते ज्याने गाण्याला खरंच रंगत येते. भरतीचा बिंदू ज्याला आपण म्हणू शकतो अशा तऱ्हेचा हा बिंदू या गाण्यातला आपल्याला उदाहरण म्हणून घेता येईल. लग्गी त्या गाण्याला एक प्रवाह देण्याचं काम करत असते. त्यानंतर पुन्हा ठेका वाजल्यास गाणं तोललं जातं, त्यामुळे गाण्यात समतोल साधला जातो. लग्गी कधीही मूळ ठेका प्रस्थापित झाल्यावरच वाजलेली चांगली वाटते. लग्गी मूळ ठेक्याचं महत्त्व कधीच कमी करत नाही, उलट लग्गी वाजवून झाल्यावर आलेला मूळ ठेका गाण्यात अधिकच सुंदर दिसतो. आज या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्याकडे खास पाहुणे म्हणून आलेले आहेत प्रसिद्ध तबला वादक श्री किशोर पांडे. श्री किशोर पांडे यांचं शिक्षण त्यांचे वडील श्री विनायकराव पांडे, नंतर अमरावतीचे श्री सुरेश देशपांडे आणि त्यानंतर तबल्यातलं उच्च शिक्षण ज्याला आपण म्हणू ते उच्च शिक्षण तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे 6 वर्ष त्यांचं झालेलं आहे. त्यांनी आजपर्यंत सवाई गंधर्व, तानसेन समारोह, संगीत नाटक अकादमी, डोबरलेन संगीत फेस्टिवल, दिल्ली कथक केंद्र कला, संगीत सप्तक समारोह, प्रयाग संगीत समिती, याचबरोबर कोझान, गोरकी आणि मॉस्को इथे सुद्धा आपली कला सादर केलेली आहे. तर लग्गीबद्दल आपण आज बातचीत करतोय आपले पाहुणे श्री किशोर पांडे यांच्याशी. नमस्ते किशोरजी.
2: नमस्कार.
0: आम्हाला सर्वप्रथम अगदी सोप्या सोप्या दादरा केरव्यातल्या लग्ग्या आणि लाईटच्या अंगाने त्या कशा वाजतात, परत लाईटमध्ये गझल, नाट्यसंगीत आणि ठुमरी, दादरा किंवा या प्रकारात त्या त्यांच्यामध्ये काय काय बदल होतो हे जरासं आमच्या श्रोत्यांसाठी सांगा.
2: प्रथम तुम्ही जे लग्गीचं विश्लेषण मग अशी सांगितलं ते अतिशय उत्कृष्ट असं विश्लेषण आहे.
0: धन्यवाद.
2: आणि मला अतिशय याच्यात पण काय काय गोष्टी नवीन अँगल्स मला पण जरा मिळाले आहेत. मुख्य म्हणजे तबल्याच्या भाषेत सांगायचं झालं तर लग्गी म्हणजे एक

0: चार मात्रेचा असा तुकडा रिपिटेशन आम्ही लोक वाजवतो की ते उत्साहकारक तर असतेच आणि त्याला थोडा स्पीड असल्यामुळे रिदममध्ये जेव्हा स्पीड येतो ते आपसुकच म्हणजे तो लहान थोर माणूस कोणी पण त्याच्यावर डोलायला लागतो. तर अशा ज्या लग्गेंचे प्रकार आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिव्हायडेशन जे आपण म्हटलो तर एक भावगीत भक्तिगीताच्या वेगळ्या लग्ग्या किंवा अभंग भजन याच्यावर ज्या लग्ग्या असतात त्या आणि ठुमरे दादरा जे सेमी क्लासिकल म्युझिक आपण म्हणतो आणि फिल्म सॉन्ग या चारही प्रकार वेगवेगळे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. आता मूळ फक्त ठेक्याला साजेशा ज्या लग्ग्या म्हणतो एक चार मात्रेचा जर आपण विचार केला ठेक्याचा तर भजनी ठेका आणि केहेरवा या दोन्ही ठेक्यांचं आपल्याला बघता येईल. तर आता या दोन प्रकारचं मी दाखवतो.
1: जरूर.
0: पहिले भजनी ठेका आणि त्याला कसा एक एक साधा लग्गी नाडा जो असतो ज्याला म्हणतात नादी नाडा नादी नाडा तो प्रकार आपण घेऊया. तर तोच प्रकार भजनासोबत कसा वाजला जातो आणि लाईट म्युझिक मध्ये भावगीताला कसा तो लावतात आणि हे आपण जरा बघणार आहोत. आणि ठुमरी दादराचा एक वेगळा प्रकार आहे. हा पहिले भजनी ठेका

अक्षर तीच आहेत पण नुसती निकास बदलल्यामुळे कसं असतं की थोडा भजनी ठेका म्हणजे अगदी प्रायमरी लोक आपण जसं वाजवतो हाताचं चलन वगैरे माहीत नसतं, त्यामुळे जसा हा चालेल साऊंडच्या हिशोबाने आपण तो लग्नाला वाजवतो, पण आता हा लग्नाला वाजवताना याच्यात दिल्ली घराण्याचा पण थोडा उपयोग होतोय तबल्याच्या, त्यामुळे तीत प्रकार धातीत प्रकार वाजवून त्याला थोडा वेगळा म्हणून तो थोडासा उस्तादी ढंग ज्याला म्हणतात तसा हा ठुमरी दादराचा नादी नाडा येतो.

तर हा याला तीत आणि तीट वगैरे अशी अक्षरं लावून जरा हा वेगळा प्रकार होतो. आणि अशाच प्रकारे जे आपण भावगीत भावसंगीत जे म्हणतो त्याच्यात पण एक तर लगीत वाजली पाहिजे पण भाव पण दुखवल्या जातं कामाने, अशा दृष्टीने जे आपण लग्या बघतो म्हणजे जसं

0: वा, हे केरव्यातले.
1: हा केरव्यातली.
0: ओके.
1: आपण जर केरव्याचा आता विचार करतोय जसा, किंवा याला पण लग्गीला थोडस मॉडिफाय म्हणतो आपण, तसं पण प्रकार जसं निजामुद्दीन खासा या लग्गी प्रकाराला ते अगदी भाषा मानल्या जातात, आणि नादी नाडाचाच फक्त दोन अक्षर वाढून जरा वेगळा ठुमरी दादासाठी एक विचार केलाय. तर जसा समजा एक ठुमरी चालली आहे.

0: वा, अगदीच वेगळा एक त्याचा बल केल्यासारखा प्रकार आहे.
1: तर त्याला एक लोज धात घेन यामध्ये एक जोड अक्षर वापरून हा ठेका त्यांनी बनवलेला आहे. त्याला ठुमरीला जे आपण म्हणतो की थोडा शृंगारिक एक रस असतो, तर त्याला तो

0: कधेंदा अकड़घेन ते ना त्रकधेंदा अकड़घेन ते ना त्रकधेंदा कधेन ना धेना ना धेना ना धेना आकड़ तक तक तक तक नाकड़ नाकड़ तक तक नाकड़ तक तक नाकड़ तक तक धक धन तनाकड़ तक धन तनाकड़ धक धन तनाकड़ तक धन तनाकड़ धक धन तनाकड़ तक धन तनाकड़ धा धन आकड़ तक तक तक तक धन ता तकड़ धन ना तकड़ धन ना तकड़ धा अकड़घेन याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची लोच ज्याला म्हणतो. तसे हे केरवाचे आपल्याला आता प्रकार आपण बघतोय. असेच मग दादऱ्याचे आणि जे भावसंगीत जे ज्याला म्हणतो.
1: किशोरजी आम्हाला असं सांगा की लग्या ह्या पारंपरिकच असतात की लग्या कंपोज सुद्धा करता येतात आणि असं एखादं आम्हाला उदाहरण तुम्ही दाखवलं तर.
0: हो करता येतात. जसं आता पारंपरिक ह्या ज्या आपण मी आता वाजवतोय बऱ्याचशा पारंपरिक याच्यात लग्या आहे. किंवा जसं मराठी भावक संगीतामध्ये काही एक दोन अशा लग्या आपल्याला बघायला मिळतात. ते बऱ्याच ठिकाणी त्याचा प्रयोग होतो. म्हणजे जसं दादरा एक ठेका सुरू असेल तर ओल्ड स्टाईल टिपिकल एक ती जी लग्गी वाजते म्हणजे

हा पण पॅटर्न असा की अगदी प्रत्येकाच्या धिंग नागन चिकतनागन धिंग नागन जिन्या सगळ्या टिपिकल त्या स्टाईलमध्ये ह्या वाजायच्या. पण ही कंपोज करण्याची जी गोष्ट आहे, आता बघा एक वेगळ्या टाईपची मी लगी वाजवतो आता, ही म्हणजे वेगळी वाटेल याचं कारण की याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा विचार झालेला आहे. म्हणजे फिंगर टचेस कशी असायला पाहिजे आणि तयारीचं पण प्रकार ही सहजासहजी मला वाटत नाही एकदम अशी कोणी ऐकले आणि वाजवता येईल, त्याला प्रयास केल्याशिवाय न होणारा लग्या. तर जसा एक मी लगी छोटीशी ऐकवतो बघा, हे पण चार मात्रेमधलीच आहे, अर्धा जसा वाजवतो.

0: ही जी लग्गी आहे ही कुठे तुम्हाला असं सहजासहजी ऐकायला मिळणार नाही, पण हे ते क्रिएशन हे केलेलं आहे की फिंगरिंग असं असायला पाहिजे, जाणं येणं दहा बायाचं बॅलन्स.
1: किशोरजी आम्हाला अजून असं सांगा की एकच लग्गी तिचं प्लेसिंग बदलून वाजवता येते का, म्हणजे त्याची समेची जागा बदलून किंवा त्यातले फ्रेज आम्हाला एखादं उदाहरण.
0: फार चांगलं तुम्ही हा प्रश्न विचारलाय. म्हणजे का असतं की जसं नादी नाळा पण आपण वाजवतो आणि एक छान असं सर्कल जेव्हा नादी नाळाचं बनतं तेव्हा बहुतेक रसिकांसाठी ते थोडस तोडून असं तबला प्लेयर्स त्याच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. ही पण एक लग्गीची पद्धत असते, जसं आपण ठुमरे दादात पण कधी बघतो.

फक्त त्याला वेगळ्या अक्षरांवर बल देऊन त्याला बदलवता येतं. म्हणजे धादीन नाडा आता ही सुरू आहे, आकडे तक तक तक धादीन नाडा धातीन नाडा धातीन धाडा धादीन नाडा धातीन नाडा धातीन नाडा धातीन नाकडे तक तक तक धातीन नाडा धातीन नाडा धातीन नाडा नातीन नाना धातीन नाना धातीन धातीन नाना नातीन नाना धादा धातीन नाना नाते धादा धातीन नाना नाते धादा धातीन नाना नाते धादा धातीन. म्हणजे फक्त पहिल्या दहावर न देता सेकंड प्लेसिंगला ते बल त्याच्यावर देऊन त्याचा वेगळा

0: रस निर्माण करता येतो म्हणजे.
1: वा वा किशोरजी, आम्हाला असं सांगा की लग्गीचा उगम हा क्लासिकल वादनातून, सोलो वादनातून आलेला असेल की हा पूर्णपणे लाईट मधलाच प्रकार आहे लग्गी हा?
0: मला वाटतं की हा नॅचरल एक फील आलेला आहे, कारण मी बरेचदा बघितलंय की बरेच असे लोक असतात की क्लासिकल त्यांचं शिक्षण तबल्याचं झालेलं नसतं, पण स्वतःच्या
1: मेहनतीने
0: किंवा स्वतःची दृष्टी, ते स्वतःच्या हातात जी अक्षरं काही असतील जी नॅचरल त्यांच्या हातात आहे, त्यांनी सुद्धा काही काही लोक अप्रतिम लग्गी नाणा वाजवतात. म्हणजे साथ संगत करणं, आता लाईट म्युझिकला काही काही लोक मी असे बघितलेले वाजवताना की सोलो तबला प्लेस म्हणून ऍज त्यांचं काही शिक्षण झालं नाही, पण अतिशय चांगला हात, अतिशय स्वीटनेस हातामध्ये आणि अतिशय स्वच्छ लग्ग्या वाजवणं, हे मी बऱ्याच लोकांचं बघितलेलं आहे. म्हणजे असं कधी कुठेतरी वाटतं की यांनी तालीम घेतली आहे की नाही घेतली आहे असा प्रश्न निर्माण हो, इतकं अप्रतिम हे लोक काम करतात.
1: वा वा किशोरजी, आम्हाला असं सांगा की लग्गी ही गाण्यामध्ये सहसा कुठल्या जागी येते? गाण्यात लग्गी येण्याचा पॉइंट हा अगदी पहिल्यापासून असतो की मध्ये कुठे असतो की अगदी शेवटी असतो?
0: बहुतेक तर गाण्यामध्ये साईन लाईन जी आपण म्हणतो तिथे लग्गीचा वापर बहुतेक होतो. अभंगात पण आपण बघू किंवा लाईट म्युझिकमध्ये पण भावसंगीत भक्ती संगीतामध्ये एक कडवी झाल्यानंतर, पण काही काही गाण्यांमध्ये मधल्या जागी पण काही काही लोकांनी चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे मला वाटतं म्युझिक डायरेक्टर्स लोक आणि हे अरेंजर लोकांचं हे काम आहे, तर कसं त्या तबला प्लेयर्सकडनं चांगल्या गोष्टी करून त्याचा युज आपण कुठे करू शकतो. मध्यंतरी पण साईन लाईन येण्याच्या आधी तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या जागी पण त्या लग्ग्या वाजतात, म्हणजे ती टिपिकल फोकस करणारीच लग्गी नसेल, पण लगीचा एखादा प्रकार असेल, ती जागा भरून काढण्यासाठी अगर रिक्वायरमेंट जर असेल गाण्यात तर ती जागा भरून काढण्यासाठी ते तिथे लग्गीचा वापर करतायत, म्हणजे आणि केलेला आहे लोकांनी.
1: वा वा किशोरजी, लग्गी ही मेट्रोनमवर वाजवताना त्रास होतो का? कारण अलीकडे आपण खूप नेहमी रेकॉर्डिंगमध्ये बघतो की मेट्रोनमवर क्लिकवर तबलजीनं वाजवायला लागतं, आणि लग्गी ही मूळ पॅटर्न पेक्षा थोडीशी चढ्या लईत लग्गी वाजलेली असते, त्यामुळे ती जर मेट्रोनम असेल तर एकाच टेम्पोत मूळ ठेका आणि लग्गी वाजवायला लागते, त्यामुळे थोडासा त्रास होऊ शकतो का?
0: तो थोडासा असा सवयीचा पण भाग आपल्याला म्हणता येईल.
1: बर,
0: पण नॅचरल जेव्हा आपण लाईव्ह वाजवतो तेव्हा थोडासा काय असतो की वाजवताना तो एक उन्माद ज्याला म्हणतो आपण मनाचा, तो पण त्याच्यात मिक्स होतो, त्यामुळे अगदी धागे नाणा हा जे रेकॉर्डिंगमध्ये आपण ऐकतो त्याच लोकांना जर वाजवताना लाईव्ह मध्ये ऐकलं तर कुठेतरी धिना नाते त्याला एक उद्माद किंवा आपण म्हणतो जर अशी लय अशी
1: एक्साइट होते, थोडी उत्तेजित होते.
0: पण आली काय की मेट्रो नंबर जे लोक काम लाईट म्युझिकचं रेकॉर्डिंग वगैरे वाजवतात किंवा टेक वाजवणारे लोक आहे, हे इतकं त्यांचं परफेक्ट काम असतं की ते अतिशय चोखंदळपणे, म्हणजे त्या क्लिकवर सुद्धा त्या लग्गींचे वगैरे प्रकार आणि सगळं अप्रोप्रिएट ते लोक वाजवतात. आता आम्ही क्लासिकल म्युझिशियन्स तबला सोलो वाजवणारे, कदाचित आम्हाला पण रेकॉर्डिंगमध्ये वाजवायला जरा थोडस कधी कधी प्रॉब्लेम होतो, पण ह्या लोकांना ज्यांना रेग्युलर टेक वाजवायची सवय असते अप्रतिमरित्या ते काम पार पाडतात. पण मला वाटतं रेकॉर्डिंगमध्ये आणि थोडा लाईव्हमध्ये थोडस त्यांना स्वतःला पण ते जाणवत असेल, म्हणजे
1: खूपच फरक आहे त्याच्यात. पूर्णतः वेगळ्या लईत जाऊन पुन्हा मूळ ठेक्याकडे येण्याची स्टाईल काही तबलावादकांची आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ गुलाम अलींचे जे तबल जे आहेत तारी, यांच्याबद्दल आपण मगाशीच बोलत होतो, तर तारी ह्यांचं लग्गी वादन ऐकताना आपल्याला असं जाणवतं की गाण्यापेक्षा अगदीच वेगळ्या लईत जाऊन त्यांनी लग्गीचं काम केलेलं आहे आणि पुन्हा गाण्याकडे ते आलेले आहेत. तर अशा तऱ्हेचा प्रकार तुम्ही आम्हाला थोडासा दाखवू शकाल का की गाण्याचा एक पॅटर्न केव्हा चालू आहे?
0: हां जरूर. आता एक छोटस कंपोजिशन काही गुलाम अली भाई गातात, त्याच्यामध्ये एक टिपिकल स्टाईल त्यांची ठेके,
1: थोडं गाऊन दाखवलं तरी चालेल श्रोत्यांच्या माहितीसाठी. श्री किशोरजी अतिशय सुंदर गातात सुद्धा.
0: अरे नाही, तर मी एक ठेका घेऊन तुम्हाला सांगतो की एक लय त्यांची चाललेली आहे.

0: म्हणजे ती लय ते तफावत त्याच्यामध्ये असते आणि ते तेवढापर्यंत ते जाऊन लय बदलून चेंज करून वाजवतात. आणि जुन्या ह्याच्यात पण काही काही ठिकाणी ठुमरे दादऱ्यामध्ये पण असं निजामुद्दीन खसावनी वगैरे चढायलेच्या काही काही गोष्टी वाजवून पुन्हा ते जॉईन व्हायचे. खरं हे चढायला वाजवणं जो प्रकार आहे हा अतिशय रिस्की आहे. कसं की तुम्ही ती गोष्ट तर वाजून जाणार पण नंतर मूळ लाईल कायम
1: परत येणे हे फार कठीण असतं.
0: म्हणजे याच्यात ऍक्च्युली हे तसं पाहिलं तर जास्ती कठीण आहे मला असं वाटतं.
1: हो हो वा वा किशोरजी, आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि या अतिशय महत्वाच्या अशा लग्गी या तालसूत्रावर प्रकाश टाकलात, आमच्या श्रोत्यांना प्रत्यक्ष उदाहरणं दिलीत, याबद्दल आकाशवाणीतर्फे तुमचे मनपूर्वक आभार.
0: मी पण आभारी आहे.
1: धन्यवाद.

आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत सुगम रियाज या मालिकेचा भाग दुसरा आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

या पावसात मिलन झालं असतं तुझं आणि माझं, आणि झाली असतीस फक्त माझीच. पण छे, आज हिणवतात मज या पावसाच्या सरी. मग मीच माझं सांत्वन करतो, घेऊन आठवणींचे ओझे उडी. कळून चुकलं मला आज कोण होतीस तू, मोह मला का त्या क्षणांचा. तो तर एक आभास होता माझ्याच मनाचा.

जावेद अली यांच्या स्वरात सुनीता अमोलकलवार यांचं हे गीत उदय अभिजीत यांनी संगीतबद्ध केलेलं स्पर्श या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं हे गीत विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं भटक भवानी या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

बेला शेंडे आणि अतिंद्र सरवाडीकर यांच्या स्वरात प्रशांत मटपुवार यांचं हे गीत, अभिजित राणे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

आनंद भाटे यांच्या स्वरात स्वानंद किरकिरे यांचं हे गीत कौशली नामदार यांनी संगीतबद्ध केलेलं बालगंधर्व या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा आपला गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोतो इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचा ठीक 1:30 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत आदित्य मोडक यांचं गायन राग नायकी कानडा. त्यांना तबला साथ आहे निलेश जाधव यांची आणि हार्मोनियम साथ आहे विनोद पडगे यांची. ऐकूयात आदित्य मोडक यांचं गायन राग नायकी कानडा.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: लावण्य रंग कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अभिराम सराफचा नमस्कार। श्रोते हो, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांचा आज 16वा भाग आपण ऐकणार आहोत। श्रोते हो, मराठी चित्रपटातल्या अनेक जोड्या गाजल्याचं आपल्याला माहिती आहे। त्यातली पहिली जोडी म्हणजे मास्टर विनायक आणि मीनाक्षी यांची होती, त्यानंतर सुलोचना आणि चंद्रकांती यांची होती।

याशिवाय जयश्री गडकर आणि सूर्यकांत ही जोडी पण बरीच गाजली होती. त्याच्यापुढं दादा कोंडके आणि उषा चव्हाण. ही जोडी मराठी प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंतीची जोडी ठरली. 1972 साली राम कदम यांनी संगीतबद्ध केलेले 9 चित्रपट प्रदर्शित झाले. संपत्तीच्या आणि सत्तेच्या लोभानं संताचा देखील सैतान होतो हे दाखवणारा तमाशाच्या पार्श्वभूमीमधला एक पुढारी चित्रपट प्रदर्शित झाला होता. एकमेकांवर कुरघोड्या करत शेवटी सुडाऐवजी सन्मार्गाला येणाऱ्या सावकाराचा पाठराखीण हाही चित्रपट त्या काळात खूप गाजला होता. आणि या दोन्ही चित्रपटातली सगळी गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिली होती. प्रेम आणि प्रतिष्ठाविरुद्ध अभिलाषा आणि पाप अशा संघर्षाची एका विधवेच्या जीवनावरची कथा असणारा चित्रपट होता कुंकू माझं भाग्याचं. तमाशाच्या पार्श्वभूमीवरची एक प्रेमकथा म्हणजेच कसं काय पाटील बरं हाय का हा राम कदम यांनी संगीतबद्ध केलेला आणि गाजलेला चित्रपट होता. संत तुलसीदास हा तुलसीदासांच्या जीवनावरचा हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये निघालेला चित्रपट त्यावेळेला खूप गाजला होता. यातल्या मराठी चित्रपटासाठी सुप्रसिद्ध हिंदी कवी भरत व्यास यांनी एक गाणं लिहिलं होतं. हिंदी तुलसीदास या चित्रपटाची गाणी ब्रिजमोहन व्यास आणि बी डी मिश्रा यांनी लिहिली होती. याच काळामध्ये सख्या सजणा हा भालजींचा एक अतिशय आगळ्या वेगळ्या विषयावरचाही चित्रपट प्रदर्शित झाला होता. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांबद्दल अधिक बोलण्यापूर्वी आपण आणखीन एक गाणं ऐकणार आहोत, मला तुमची म्हणा या चित्रपटातलं. आपल्याला माहिती आहे की संगीतकार राम कदम हे वेगवेगळ्या गायिकांना संधी देत असत. असंच हे एक गाणं कृष्णा कल्ले आणि केसरबाई सोलापूरकर यांनी गायलेलं आहे. आपण ऐकूया शब्द जगदीश खेबुडकरांचे.

श्रोते हो, भोळी भाबडी या चित्रपटातले उत्कृष्ट संवाद शंकर पाटील यांनी लिहिले होते, तर या चित्रपटातली सगळी गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली होती. 1973 11व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात एकटा जीव सदाशिव या चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीताचं विशेष पारितोषिक राम कदम यांना मिळालं. या चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वगायकाचं बक्षीस जयवंत कुलकर्णी यांना, तर उत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून उषा मंगेशकर यांना संगीताचं पारितोषिक मिळालं. दादा कोंडके यांनी सोंगाड्या चित्रपटापासून सुरुवात करून एकटा जीव सदाशिव या चित्रपटापर्यंत एक वेगळाच कळस गाठला आणि एक वेगळाच उच्चांक केला असं म्हणायलाही हरकत नाही. आता कृष्णा कल्ले यांनीच गायलेली मला तुमची म्हणा चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.

शांताराम बापूने 1965 साली ये मराठीची ये नगरी हा मराठी चित्रपट काढला होता. त्यानंतर तब्बल 7 वर्षांनी त्यांनी मराठी चित्रपट काढायचं ठरवलं, कारण मधल्या काळात मरगळ आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला संजीवनी देणारा एकच दिग्दर्शक त्या काळामध्ये होता. त्यांचं नाव अनंत माने. शांताराम बापू यांनी अनंत माने यांच्याकडून चित्रपट करून घ्यायचं ठरवलं. त्याचं कारण, थोड्या पैशात कमी वेळात हुकमी यश मिळवणारा चित्रपट निर्माण करणारा कलावंत म्हणून अनंत माने यांची खासियत होती. श्रोते हो, आता कार्यक्रमात यानंतर गणगवळण चित्रपटातले सवाल जबाब आपण ऐकूया.

0: ऐक, असा आमचा पहिला प्रश्न, जमत असेल तर द्या उत्तर, नाहीतर आणा गाडी.
1: असं

0: श्रोतेहो, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांचा 16वा भाग आज आपण ऐकला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. नारळाच्या वृक्षाला आपण कल्पवृक्ष म्हणतो कारण त्याच्या शेंड्यापासून ते मुळापर्यंत सर्वच गोष्टी उपयोगी असतात. एका नारळाचं झाड एका कुटुंबाला पोचतं असंही म्हटलं जातं. पण मग हाच नारळ वृक्ष अर्थवृक्ष पण बनू शकतो का? अनेकांच्या अर्थार्जनाचं ते साधन असू शकतं का? जाणून घेऊया कोकोनट मॅन म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती तुषार आग्रे यांच्याकडून. नमस्कार सर, मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
3: नमस्कार, मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.
2: तुषार आग्रे हे नारळाच्या व्यापारातील एक मोठं नाव आहे, पण महत्वाचं म्हणजे नारळ उत्पादन व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन या सर्वच दृष्टिकोनातून त्यांनी आपली प्रगती साध्य केली आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडून नारळ एक कल्पवृक्ष ते अर्थवृक्ष या प्रवासाविषयी. सर, आपण सगळेच जाणतो की कोकण म्हटलं की नारळाचा वृक्ष हे आलंच, पण आंब्याचं जितकं व्यावसायिकीकरण झालंय तितकं नारळाचं झालेलं दिसत नाही. यामागचं कारण काय?

0: असू शकतं.
1: या मागचं कारण म्हणजे मार्केट मधला जो सिनेरो जो आहे तो म्हणजे आंब्याचं झाड वर्षातनं एकदा उत्पन्न देतं पण एक प्राईम अमाऊंट देऊन जातं. पण नारळाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की दर महिन्याला प्रोडक्शन देणारं झाड आहे पण त्यातनं उत्पन्न कसं काढायचं किंवा त्याचा आर्थिक दृष्ट्या त्याचा वापर कसा करायचा हे अनेकांना माहिती नाही. बेस्ट आपण केरळचं बघितलं तर केरळचं आर्थिक गणित हे 30% जवळपास नारळाच्या पिकावरच आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे एखादं राज्य नारळाच्या पिकावर अवलंबून राहू शकतं तर आपलं का नाही. मग आपल्याकडे तो दृष्टिकोन नारळाच्या बाबतीतला अजून तेवढा प्रभावशाली झालेला नाही की आपण नारळापासून काय करू शकतो का. कारण की आंब्याचा जो काय आज सिनेरो आहे प्रभाव आहे लोक त्याच्याकडे जास्त आकर्षले जातात आणि त्यांना इमिजिएट मोठी अमाऊंट मिळते त्या अमाऊंट साठी ते जास्त प्रभावी ठरतात. पण तेच नारळाच्या झाडाकडून सुद्धा मिळवता येऊ शकतं फक्त त्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं असतं. तेच आपण आता इथे ह्या ह्याच्यात काही जणांना आपण सांगत असतो.
0: हो, तुम्ही आत्ता म्हणालात ते खरं आहे. मग तुम्हाला असं का वाटलं की हे नारळाचं उत्पादन किंवा नारळाच्या शेतीकडे आपण वळावं?
1: मुळात मी मुंबईचाच आहे. 2011 मुंबई सोडून गावाकडे आलेलो आहे. म्हणजे जसं बोलतात की प्रगती करायची असेल तर खेड्याकडे चला तर त्याच ह्याच्यातनं आपण हा विषय केलेला आहे. 2011 नंतर 2012 पासून नारळ पिकात काम करतोय. ज्यावेळेला नारळ पिकात काम करायची संधी सुरू झाली त्यावेळेला लक्षात आलं की जेवढ्या उद्योगाच्या संध्या एकट्या नारळामध्ये आहेत तेवढं बाकीच्या इतर पिकांमधनं उभे राहू शकत नाही.
0: अच्छा.
1: तर विचार केला की आपण ह्याच्यावर काम करूया. कारण की आपल्याकडे तेवढं नारळाच्या झाडाला एकदम वाईट टाकल्यासारखंच बरेच जण वागतात. त्याला त्याची काळजी घेतली जात नाही. त्याला व्यवस्थित खत पाणी केलं जात नाही. जे काय मिळेल तेच उत्पन्न घेतलं जाते. आणि होतं कसं की लोक असे समजतात की झाडाने आधी मला द्यायला पाहिजे मग मी झाडाला देईन. उलट उलट कोंबडी आधी की अंडा आधी ह्या प्रकारातला विषय आहे. पण जर का बागायतदाराने आधी झाडाला तयार केलं तर झाड उत्पन्नाला तयार होणार आणि झाडांना हवं तसं प्रोडक्शन घेता येऊ शकतं. हे लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी मग आपण इथे ह्या क्षेत्रामध्ये वळलो आणि लोकांना गाईड करतोय. आपण काही लोकांना सर्व्हिस देतोय जेणेकरून अनेकांना त्याचं बेनिफिट झालेलं आहे. नारळाकडे वळण्यामागचा उद्देश असा की ह्याच्या नारळापासून अनेक उद्योग उभे करता येऊ शकतात. जसं तुम्ही सुरुवातीला बोललात की नारळाच्या शेंड्यापासून ते बुंद्यापर्यंत सगळ्या भागाचा वापर करता येतो आणि खरोखर खरं आहे. प्लस नारळाच्या झाडाला आयुर्वेदामध्ये महत्वाचं स्थान आहे तेही प्रमोट झालेलं नाहीये. म्हणजे नारळाच्या गाभा जो आहे त्या गाभ्याचा पण औषधी आहे. नारळाच्या पोलनचे जे फुलोर आहे तो त्याचाही औषधी भाग आहे आणि मुळांचाही औषधी भाग आहे. ह्या लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. त्याच्यावर आपण येणाऱ्या काळात बरंच काम करणार आहोत. संधी बरीच आहे नारळामध्ये. संधी बरीच आहे त्याच्यामध्ये. नारळ म्हणून नारळ या व्यवसायामध्ये मी इंटर केले. 2012 पासून नारळ पिकात काम करतोय.
0: अरे वा, खूप छान. आणि असंच म्हणतात की जो खरा उद्योजक असतो तो संधी शोधत असतो आणि तुम्ही ही नारळाच्या पिकात ही संधी शोधलीत ही खूप चांगली बाब आहे. खरं तर कित्येक वर्षापासून नारळ हा वृक्ष कोकणाशी संबंधित आहे किंवा आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश असतो. कोकणी माणसाचं जेवण नारळाशिवाय पूर्ण होत नाही. पण तरीही तुम्ही म्हणता तसं त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. पण मग तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं की तुम्ही ते कसं मिळवलं?
1: मला त्याच्यातलं अजिबात ज्ञान नव्हतं. मी ज्या वेळेला 2012 रत्नागिरीमध्ये आल्यानंतर नारळ ह्या पिकाशी जेव्हा जोडला गेलो तेव्हा एक एक गोष्टी उलगडत गेल्या नारळा संदर्भातल्या. त्याच्याशी संबंध जोडत गेलो, त्याच्याशी संवाद साधत गेलो तेव्हा लक्षात आलं की नारळ आपल्याला काय देऊ शकतं. कारण नारळ हा एकमेव असा पीक आहे ज्याच्यात ना श्रीमंत बनता येतं. त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट जर झालं. कारण आम्ही 2012 पासून नारळ जरी काम करत असलो तरी मी नारळाच्या झाडाची सर्व्हिस देण्याची एक प्रथा सुरू केली आहे. होतं कसं की लोक अजून त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. आणि झाड एकदा उंच झालं की नारळ काढणारा माणूस मिळत नाही. आणि इथे आपलं काय नारळ काढणारा नारळ काढपी म्हणून बोललं जातं. त्याच्यामध्ये सुद्धा करिअर असतं. हे आपल्याकडच्याच लोकांनी आपल्या मुलांना शिकवलं नाहीये.
0: खरं

0: उत्पन्न कसं वाढेल याच्याकडे लक्ष केंद्रित जर केलं तर उत्पन्न नक्कीच वाढते.
1: नक्कीच.
0: म्हणजे नारळाचं झाड एक प्रामाणिक आहे, जेवढं द्याल तेवढं ते त्याच गतीने तुम्हाला परत देतं.
1: अरे वा, खूप छान सांगितलं. एका नारळाच्या वृक्षाचं आयुष्यमान किती असतं सर?
0: एक दोन प्रकार विषय असतो, एक भावनिक आणि एक कमर्शियल. व्यापारी दृष्ट्या जर भावनिक असेल तर बऱ्याच जणांचं गावाकडे आता जर बघितलं तर माझ्या आजोबांनी माझ्या पंजोबांनी झाड लावलंय, पण मग ते तसंच ठेवलं जातं, पण त्याच्यावर काळजी घेतली जात नाही. म्हणजे जसं पंजोबाची लावले पंजोबाने लावलेलं आहे तर त्या झाडाची काळजी घेतली गेली पाहिजे तर ती होत नाही. ते साधारण 100 वर्षापर्यंत 80 वर्षापर्यंत जी झाडं असतात ते एक तर तोडतही नाहीत आणि काळजीही घेत नाहीत,
1: हा
0: एक भाग. कमर्शियलाइज मध्ये विषय असा असतो की त्याची प्रॉपर टेक्निकली लागवड केली जाते. एकरी 70 झाड बसतात, दोन झाडांमध्ये किमान 25 फुटाचं अंतर ठेवायचं असतं. आता ही 70 झाडं जर बसली, आता ह्याचं कमर्शियली आयुष्यमान हे 45 इयर्स,
1: अच्छा
0: 45 वर्ष. ह्याच्यामध्ये विषय कसा असतो की मग 40 वर्षी नवीन लागवड तुला सुरुवात करणं आणि 45 वर्ष झाली की जुनी लागवड काढून टाकणं.
1: ओके.
0: हा, हे कमर्शियल आणि भावनिक ह्या दोन गोष्टी आपल्याकडे, आणि आपल्याकडे कोकणामध्ये भावनिक जास्त जप्त जास्त म्हणून प्रोडक्शन वाढत नाही.
1: खरंय खरंय. पण आता हा जो नारळाचा व्यवसाय आहे त्याच्यातून नारळ विक्री इतकंच आम्हाला माहिती आहे, पण त्याच्यापेक्षा इतर काय काय दुसरं मूल्यवर्धन करता येतं त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्कीच सांगेन, कारण अनफोल्ड द कोकोनट हा एक कन्सेप्ट आपण आहे, त्याची आर्थिक बाजू कशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल. कारण जर मुंबईमधले काही आपले कोकणातली लोक आहेत त्यांनी सुद्धा जर ह्याला जास्त प्रभावशाली जर सहकार्य केलं कोकणातल्या नारळ बागायतदारांसोबत तर एक मोठे उद्योग उभे राहू शकतात. जसं की आता आपण वर्ण शेंड्यापासून जर आपण विचार केला तर आपल्याला धावळी मिळते, धावळीकडनं हिर काढली तर झाडू बनते, पण त्याची पाती वेगळी केली तर पात्यांचा आता जर तुम्ही बघितला तर त्याची स्ट्रॉ बनवायला सुरुवात झालेली आहे.
1: अच्छा.
0: इको फ्रेंडली स्ट्रॉ जे आज गव्हर्नमेंटने प्लास्टिक स्ट्रॉ बंद केले त्याला रिप्लेसमेंटही करता येऊ शकतं. हा खूप मोठा मार्केट आहे. त्याच्यानंतर नारळ जो विषय काढला तर नारळाकडनं सोडणं मिळतं, तर आपण सोलला नारळ त्याला सोडणं किंवा त्याला हस म्हणतात, तर हसला एक्स्ट्रॅक्ट केले तर 4 प्रोडक्ट मिळतात.
1: अच्छा.
0: मग चारही प्रोडक्टची ऍप्लिकेशन वेगळे, म्हणजे कॉयर मिळतो तो 3 प्रकारचा मिळतो, नंतर कोकोपीट मिळतं ते अॅग्रिकल्चर साठी वापरलं जाऊ शकतं. म्हणजे नुसतं कॉयर म्हटलं, आता पुढे जर नारळचा विषय घेतला तर नारळाचं पाणी हे खूप औषधी गुणधर्मातलं पाणी आहे. म्हणजे एखाद्या आजारी माणसाला नारळाचं पाणी दिलं जातं,
1: हो ना,
0: कारण ते एक सलाईनचं काम करतं, एवढं प्रभावशाली आहे. मग ते पाण्याचं त्या पद्धतीने पाण्याचे दोन विषय होतात, एक तर पाणी ऍज इट इज म्हणून विकता येतं किंवा त्याचं व्हिनेगर बनवता येतं.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे जसं आपण सफरचंदाचं व्हिनेगर, ऍपल व्हिनेगर असतात, बाकीचे इतर सिंथेटिक व्हिनेगर असतात, तसंच नारळाच्या पाण्याचंही व्हिनेगर बनवता येतं. तुम्हाला अजून एक अंतिम गोष्ट सांगेन की हैदराबादमध्ये एक कपल आहे ज्यांनी या नारळाच्या पाण्यापासून वेगन लेदर पण बनवलंय, लक्झरी आयटम मध्ये जातं.
1: ओके.
0: आपण व्हॅल्युएटेशन कोणत्या दृष्टिकोनातून करणार त्याचाही विचार करणं गरजेचं. त्यांच्या खोबरं आलं, खोबरं आपल्या जेवणात वापरतो, जेवणात वापरल्यानंतर त्या खोबऱ्याचेही वेगळे स्वीट्स आणि याच्या बनवता येतात. त्याच्या त्या खोबऱ्याचं दूध काढलं तर दुधाचे वेगळे प्रोडक्ट बनतात, त्याच दुधाचं तेलही काढलं जातं आणि त्याच दुधाचं क्रीमही काढलं जातं. जे क्रीम तुमचं कॉस्मेटिक मध्ये वापरलं जातं तेल सुद्धा कॉस्मेटिक मध्ये वापरलं जातं, त्याला व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणतात. जे केसाच्या शेंड्यापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे, ते पूर्वीच्या काळी वापरत होते, आपलं आपण ते थोडंसं कमी बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. आता हेच झालं नुसतं याच खोबऱ्याचं, करवंटीपासून जर आम्ही एक प्रोडक्ट बनतात, म्हणजे करवंटी जर एखादं हे केली तर त्याचा एक करवंटीचे आर्टिकल बनवता येऊ शकतात, त्यात ज्वेलरी आहे कटलरी आहे हे बनवता येऊ शकतात. पूर्वी जर तुम्ही माहिती असेल कोकणामध्ये पेच ढवळायला किंवा आंबेल ढवळायला डाव वापरली जाईल, हा ही डाव ही करवंटी पासून त्यांनी काठी लावून केलेली असायची. याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की नारळाच्या करवंटी

0: मध्ये तेल आहे.
1: हो
0: तेलाचा
1: औषधी
0: एक प्रभावी असा विषय आहे की पूर्वी लोक, जर तुम्ही बघितलं, आपले पूर्वजी आंबेल खात होते किंवा पेज करवंटीने ढवळत होती, तर ती लोक आजारी पडत नव्हती. एक महत्वाचा, कोणाला डायबिटीस किंवा हार्टचा रोग नव्हता, कारण त्या करवंटीमध्ये असलेल्या तेलाचा हा प्रभाव आहे,
1: बरोबर
0: जो आपण हीटशी कनेक्ट झाला की तो आपल्याला आपल्या अंगाचा ते होतात. हा एक खूप मोठा बेनिफिट आहे, अनेकांना माहिती नाहीये. हे करवंटीचे प्रोडक्ट्स आहेत. करवंटीचा चारकोल बनवता येतो.
1: अच्छा
0: चारकोलला मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे. आणि चारकोल हा प्युरिफिकेशन इंडस्ट्रीतला हार्ट म्हटलं जातं. ह्याच्याशिवाय प्युरिफिकेशन होऊ शकत नाही. केमिकल असेल, औषध असेल, पाणी असेल, काही असेल,
1: अच्छा
0: याला चारकोल म्हणजे सिल्वर ऍक्टिवेटेड कार्बन सुद्धा या नावाने ओळखलं जातं. हे आहे. पोडापासून वेगळे प्रोडक्ट बनवता येऊ शकतात. त्याचे फर्निचर बनवता येऊ शकतं, आर्टिकल
1: अच्छा
0: बनवता येऊ शकतात. मुळं आहे, मुळांचंही काही काही मुळं अशी आहेत जी आपल्याला आरोग्याला चांगली आहेत. तेही औषधामध्ये, म्हणजे शेंड्यापासून ते बुंद्यापर्यंत जो मगा पहिला वक्तव्य तुम्ही जे केलात, त्याचं ह्या पद्धतीने बायोफिजिक्शन आहे. हे एवढं बनवता येऊ शकतं.
1: अरे वा, किती खूप मोठ्या प्रमाणात त्याचे वेगवेगळे पदार्थ बनू शकतात, आणि खरंच म्हणूनच त्याला कल्पवृक्ष असं म्हणत असतील. मग ही जी नारळाची बाजारपेठ आहे ती किती मोठी आहे?
0: बाजारपेठ खूप मोठी आहे. बरेच जण याच्यामध्ये चांगले पैसे कमवतात देखील आहेत. पण आपल्याकडे कोकणातला जो विषय बघितला तर तेवढे नारळाची झाडं आहेत, पण कमी प्रमाणात आहेत. ज्या प्रमाणात हवीत त्या प्रमाणात नाही आहे,
1: व्यावसायिक
0: जेणेकरून
1: दृष्ट्या त्याचं लागवड म्हणा
0: एक्झॅक्टली
1: किंवा
0: हा
1: काम
0: व्यावसायिक
1: झालेलं
0: दृष्ट्या तेवढी लागवड आपल्याकडे झालेली नाहीये. दुसरी गोष्ट की तरुण मंडळ याच्याकडे करिअर म्हणून बघत नाहीये. हा एक त्यातला आपल्याकडे भाग आहे. पण मार्केट खूप मोठा आहे. जर केरळचं जर उदाहरण समोर ठेवलं,
1: खरंय.
0: केरळ आणि महाराष्ट्र हा जो विषय केला, तर महाराष्ट्र केरळपेक्षा नाही म्हटलं तर 8 पटीने मोठा आहे क्षेत्रफळामध्ये. पण ते जर फोकस करून जर काम केलं तर चांगल्या प्रकारची इंडस्ट्री आपल्या कोकणामध्ये सुद्धा उभी राहू शकते.
1: खरे. आणि मला वाटतं म्हणूनच म्हणतात की दृष्टी बदलली की जग बदलतं. तर
0: बरोबर.
1: नारळाचं पीक म्हणजे शेती, अधिक रोजगार, अधिक मूल्यवर्धन, अधिक ग्रामीण अर्थव्यवस्था, अशा सगळ्या वेगवेगळ्या आयामांबद्दल काय सांगाल?
0: मगाशी काही प्रोडक्ट मी नावं घेतली, तर त्या हिशोबाने जर प्रत्येक गावात, आता किमान नाही म्हटलं का, जर रत्नागिरी मी जरी असं फोकस करत असलो तर प्रत्येक गावात किमान 2 ते 3 हजार नारळाची झाडं आहेत.
1: हो ना.
0: आता हे जर आता काय झालं, हे अनऑर्गनाइज आहे सगळं, आणि आम्ही प्रयत्न करतो ह्याला ऑर्गनाइज करण्याचा. हे जर ऑर्गनाइज झालं तर प्रत्येक गावामध्ये किमान एक उद्योग उभा राहू शकतो.
1: छान.
0: किमान म्हणजे आता आम्ही इथे एक टार्गेट घेतलं की 50 गावांमध्ये 50 नारळावर आधारित प्रकल्प, जे आत्ता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही हा विषय झालेला नाही.
1: खरंय खरंय.
0: त्याच्यावर आम्ही प्रयत्न चालू आहेत. लोकांचं सहकार्य मिळालं तर हे लवकरच पूर्ण होईल. म्हणजे कसं आहे की गावांची यादी करून तिथे झाडांची संख्या लक्षात घेता, एक एक प्रोजेक्ट वेगळ्या प्रत्येक प्रोडक्टला कनेक्ट करता येईल. जसं की मगाशी मी म्हटलं की आपण नारळ घेतला तर नारळ सोलला, एक नारळ जर हवं असेल तर त्या नारळवाल्याला तर सोडणं हे वेस्टेज आहे.
1: हो ना.
0: पण तेच वेस्टेज कॉयर इंडस्ट्रीला रॉ मटेरियल आहे. ह्या कनेक्शन मध्ये आपण प्रोडक्शन साखळी तयार करणार, म्हणजे उत्पादन साखळी ज्याला आपण म्हणू शकतो, जे एकमेकांना कनेक्टेड असते. आणि त्यातनं एक रोजगार निर्मिती होईल. म्हणजे आज लोक बोलतात की गावात रोजगार नाही. गावात रोजगार नाही हे म्हणण्यापेक्षा गावात रोजगार निर्माण करता येऊ शकतो. जर मी मुंबईत नाही येऊन इथे एक कंपनी आणि त्या गोष्टी उभं करू शकतो, तर गावातल्या लोकांनी जर सहकार्य केलं तर गावातच उभं राहू शकेल. म्हणजे जसं मगाशी स्ट्रॉ म्हटलं, तर स्ट्रॉ बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या झाडांच्या पात्या आहेत त्या प्रत्येक गावात आहेत, प्रत्येकाच्या दारात आहेत.
1: खरं.
0: ती इंडस्ट्री उभी राहू शकते. नारळ त्याच गावातल्या 2000 झाडांचे किंवा जे काय असेल ते एकत्र केलं तर तिथे नारळाची संख्या लक्षात येता, तिथे एक इंडस्ट्री उभी राहू शकते. हा जो क्युम्युलेटिव्ह ऍक्शन जे आहे हे जर आपण घेऊ शकतो तर कोकणातला तरुण जो मुंबई पुण्याला जातोय तोच आपण कोकणात ठेवू शकतो, थांबवू शकतो. याच्यासाठी आमचे काही प्लॅन वर्किंग मध्ये आहोत. आम्ही विचार करतोय की कनेक्ट रुरल टू अर्बन बाय कोको.

0: कन्सेप्ट सुद्धा आपला आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये विषय असा आहे की जर गावातल्या लोकांना जर झाडाची काळजी घेता येत नसेल तर मुंबई किंवा मेट्रो मधल्या लोकांनी ती झाडं अडॉप्ट करून,
1: अरे वा,
0: त्यांची झाडं अडॉप्ट करायची, त्यांच्या झाडांची काळजी घ्यायची मुंबईतल्या लोकांनी, आणि त्या झाडाचे त्यांच्या हक्काचे नारळ त्यांना मुंबईमध्ये पोहोचवू शकतात.
1: अरे वा, छान छान.
0: म्हणजे कसं होतं की मुंबईला आपण आता नारळाचा रेट साधारण 60-70-80 रुपये, बरोबर आहे. आता तो जर ताजा नारळ हवा असेल तर हक्काच्या स्वतःच्या झाडाचा नारळ आपण घेऊ शकतो. अशी कन्सेप्ट आपण येणाऱ्या काळातही करतोय. म्हणजे मुंबईकडच्या लोकांना कधी काळी काढलेला नारळ घेण्यापेक्षा आपल्या हक्काचा नारळ घेता येईल आणि तोही स्वस्तात त्यांना मिळू शकतो आणि ताजा मिळू शकतो.
1: छान छान.
0: असा एक कन्सेप्ट आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला रोजगार कोकणातही उभा करता येईल मुंबईकडच्या माध्यमातून.
1: खूप छान, खरंच खूप छान आणि वेगळा विचार आहे आणि तो खरं परिपूर्तीकडे गेला पाहिजे आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न सुरूच आहेत. इतरांनीही तुम्हाला तसंच सहकार्य करावं अशी सदिच्छा व्यक्त करते. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आपलं कोकण खरोखर परिपूर्ण आहे. फक्त त्या परिपूर्णता साबूत ठेवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. कारण की मुंबईतली लोक मुंबईत आहेत, त्यांची त्या पद्धतीने त्यांच्या एफर्ट्स आहेत. तसंच गावाकडचे लोक आहेत, ते एफर्ट घेत आहेत. त्याच्यामध्ये कुठेतरी कनेक्शन होणं गरजेचं आहे. म्हणजे वेगळेपणा करण्यापेक्षा जसं मी मगाशी विषय सांगितला, कनेक्ट रुरल अर्बन बाय कोकोनट, जर ह्याला ह्या माध्यमातून जर कनेक्ट करता आलं आपल्या जर श्रोत्यांनी जर हा विषय घेतला तर आपल्या कोकणाला सुद्धा एक वेगळ्या लेवलला घेऊन जाता येईल. कारण कसं होतं की रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये नाळाची झाड आहेत पण खर्च करायची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे तेवढा एफर्ट्स होत नाही. हा दुसरी गोष्ट, जर आपण हा विचार केला की मुंबईमध्ये नारळ महाग मिळतो तर त्याच्यापेक्षा तो जो महाग मिळणार नारळ त्याच्यापेक्षा त्या गावाकडच्या शेतकऱ्याला मदत केली अडॉप्ट करून तर ते होऊ शकतो. एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांचा विकास करता येऊ शकतो.
1: मला वाटतं की अशाच प्रकारे आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. आणि आपला जो उद्देश आहे की बलसागर भारत हो, तो सुद्धा याच मार्गांनी पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करते.
0: नक्कीच नक्कीच.
1: तुम्ही तुमचा मौलिक वेळ आम्हाला दिलात आणि खूप वेगळी आणि महत्वाची माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: थँक्यू. मला मुंबई आकाशवाणीवर बोलवल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खरोखर आभारी आहे.
1: मंडळी, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

बलसागर भारत हो हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 2:30 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: ये तर बाहेर आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे ठीक 3 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत भावधारा.
1: एकमेकांच्या डोळ्यात स्वप्नाचं इंद्रधनुष्य निरखता निरखता त्यांच्या प्रेमानं मस्त अंगडाई घेतलीय. विरहात होरपळलेल्या क्षणांची आता तिथं उजळणी होतीये. आपापली बाजू मांडण्याच्या प्रयत्नात आहेत दोघ, पण आरोप प्रत्यारोप करता करता ते सुनहरे क्षण मातीमोल होतील या भीतीनं तो धास्तावलाय. तिच्या बटांशी चाळा करत तो आता आपली विरहाच्या काळातली अवस्था पोटतिडकीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय. तिचे रेशमी केस कुरवाळता कुरवाळता त्याच्या ओठातून आपसुकच एक गीत उमटतं, हृदयाच्या स्पंदनांच्या तालावर तिच्यासाठी गायलेलं. कवी ग्रेस यांचं गझलच्या मीटरमधलं गाणं भावगीत झालंय. श्रीधर फडके आपल्या मिठास आवाजात त्याच्या मनातलं वादळ

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

भावधारा आपण ऐकत होतात. ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून पहाटेसाठी 3:30 झाली आहेत. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे, आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे, बाकी सारे आकार उकार होकार नकार, बाकी सारे आकार उकार होकार नकार, मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत. पुसत जावे ढगांचे आकार आणि उरावं एकसंध आभाळ, पुसत जावे ढगांचे आकार आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरण भरून आलेली गाफील गाणी, काळे सावळे ढग आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे.

विसरत चाललोय, विसरत चाललोय नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात, विसरत चाललोय नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात, विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे व नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट, ती लाट तर तेव्हाच पुसली, ती लाट तर तेव्हाच पुसली मनातल्या इच्छेसारखी. सरोवर मात्र अजूनही तिथेच, सरोवर मात्र अजूनही तिथेच, पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली, पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली. आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नव्हय कदाचित, आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नव्हय कदाचित, पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे. आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे.

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मी हट्टी। तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मी हट्टी। माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली एक काचेची पट्टी, चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजूनही। चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजूनही, थोडेसे शब्द, बरस मौन अजूनही। बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत, बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत। तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू, आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे।

0: उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही
1: ना।
0: उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही, पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत। पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत। वाळूवरची अक्षर पुसट होत जातात, वाळूवरची अक्षर

चट होत जातात, डोळ्यांचे रंग फिकट होत जातात, तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात, शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात. विसरण्याचा छंद जडलाय आताशा मला, विसरण्याचा छंद जडलाय आताशा मला या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना. विसरत चालले आहेत पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा, विसरत चालले आहेत पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा. विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिम रंगी आभाळ, आणि विसरत चालले आहे आभाळही गोंधायला विसरणारे हिरवेगर्द तळे.

ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 4:01 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत नंदिनी शंकर यांचं व्हायोलिन वादन, राग देवगिरी बिलावल. त्यांना तबला साथ आहे अजित फाटक यांची. ऐकूयात नंदिनी शंकर यांचं व्हायोलिन वादन, राग देवगिरी बिलावल.

मुलांनो, आपण आता पुंगेवाल्याचं गाणं म्हणूया. ऐका ऐका ऐका, एक दोन तीन चार. या या बालानो या.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण श्रद्धा जैन यांचं गायन ऐकलं, राग होता मिया मल्हार. त्यांना हार्मोनियम साथ होती विनोद पडगे यांची, तर तबला साथ होती संतोष मिश्रा यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

गीतबहार आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळसाठी 5:30 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.